सुप्रभात श्रोते हो, सुप्रभात। मध्यम लहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 किलो हर्ट्सवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे। आज मंगळवार, भारतीय सौर दिनांक 5 ज्येष्ठ, शके 1948, 26 मे 2026। पहाटेचे 5:50 आणि 43 सेकंद झाले आहेत। आमचे आजचे पहिल्या सभेचे कार्यक्रम आता सुरू करत आहोत। या प्रातःकालीन सभेत मी अर्चना साने आपणा सर्वांचं मनापासून स्वागत करते। ही प्रातःकालीन सभा सुरू करूया या मंगळसुरांनी।

0: अनंतलाल आणि सहकाऱ्यांनी सनेवर वाजवलेली देसी रागातली धून आपण ऐकलीत.
1: नमस्कार पुणे.
2: नमस्कार पुणे.
0: पहाटेचे 5:55 झाली आहेत. गिरवणवाणी कार्यक्रमात ऐकूया श्रीमद शंकराचार्य रचित गंगाष्टकम हेमा पुरोहित यांच्या स्वरात.

आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. आता थोड्याच वेळात म्हणजेच बरोबर 6 वाजता हिंदीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही त्या सहक्षेपित करत आहोत.

प्रभातवंदन या कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत. श्रोते हो, सुप्रसिद्ध नाटककार आणि कवी राम गणेश गडकरी तथा गोविंदाग्रज यांचा आज जन्मदिवस. आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करत आहोत त्यांच्या सिया नांदीनं.

भालचंद्र पेंढारकर, अरविंद पिळगावकर, मेधा गोखटे आणि प्रकाश घांगरेकर यांनी गायलेली ही गोविंदाग्रज यांची नांदी आपण ऐकलीत.

नायक राहतेकर यांची भक्तिरचना आपण ऐकलीत. संगीत होतं दत्ता डावजेकर यांचं. सुप्रसिद्ध नाटककार आणि कवी स अ शुक्ल यांचाही आज जन्मदिवस आहे. त्यानिमित्त ऐकूया त्यांची ही भक्तिरचना.

0: रमेश अणावकर यांचं भक्तिगीत आपण ऐकलं. संगीतबद्ध केलं होतं वसंत प्रभू यांनी आणि स्वर होता स्नेहल जोशी यांचा. आता प्रभातवंदन कार्यक्रमात ऐकूया चिंतन, ऐकूया अनुताई लिमये यांचे विचार.
1: निसर्गानं स्त्री आणि पुरुष असे दोन मानवी जीव निर्माण केले, ते परस्परांना पूरक आहेत. उभयतांच्या संयोगानंच मनुष्याची वाटचाल चालत आलेली आहे. बहुतेक सर्व धर्मांनी पुरुषाला जो मान दिला आहे त्यामध्ये स्त्री ही अनंतकाळ दुय्यम समजली गेली. असं जरी असलं तरी माता म्हणून स्त्रीला मान मिळालेला आहे. सृष्टी अबाधित चालत आलेली आहे, त्यातला स्त्रीचा कष्टाचा भार मोठा असतो. परंपरेमुळे, धर्मामुळे, रीतीमुळे जी स्त्री बंधनात होती, उमऱ्याच्या मागे अडकलेली होती, तिची ताकद ओळखून गांधीजींनी स्वातंत्र्य लढ्यामध्ये तिला आवाहन केलं आणि गांधीजींच्या या आवाहनाला अनेक स्त्रियांनी मोठा प्रतिसाद दिला. भारतीय स्वातंत्र्य लढ्यातलं स्त्रियांचं योगदान हे म्हणूनच महत्वपूर्ण आहे. अत्यंत उजळ माथ्यानं ह्या स्त्रिया आंदोलनात उतरल्या, त्यांनी सर्व प्रकारची कामं केली, भूमिगत चळवळीपासून ते घरोघरी पत्रक वाटण्यापर्यंत, रस्त्यावर जाणाऱ्या प्रभात फेऱ्यांपासून घरोघरी चरखे चालवण्यापर्यंत. गांधीजींनी स्त्रियांवर जो विश्वास दाखवला तो या सर्व स्त्रियांनी खऱ्या अर्थानं सार्थ करून दाखवला. गांधीजींच्या लढ्यामध्ये सुशिक्षित स्त्रिया जशा होत्या तशा शेतमजूर, तसंच अगदी समाजाच्या खालच्या स्तरातल्या स्त्रियासुद्धा हिरिरीनं उतरल्या होत्या. गांधीजींच्या चळवळीमुळे स्त्री ताठ मानेने उमऱ्याबाहेर आली ही वस्तुस्थिती आहे. स्त्रीची शक्ती ही गांधीजींनी ओळखली होती. त्यांनी कधीच तिला अबला मानलं नाही, किंबहुना तिची शक्ती ती विसरलेली आहे आणि ती शक्ती तिला परत देता यावी यासाठीच गांधीजींचे अनेक उपक्रम होते. गांधीजींच्या आश्रमामध्ये असलेल्या सर्व स्त्रिया या त्या अर्थानं स्वतंत्र होत्या. आपली शक्ती दाखवण्यासाठी, आपली ताकद दाखवण्यासाठी त्यांना पुरेपूर स्वातंत्र्य होतं. म्हणूनच गांधी विचारामध्ये कस्तुरबाजींचं स्थान सुद्धा मोठं आहे. त्यांनी पुरेपूर गांधीजींना साथ दिली आणि भारतीय संस्कृतीमध्ये जे स्त्री पुरुषांचं एकत्रित रूप वंदनीय मानलं आहे, समान मानलं आहे, त्याचं एक मूर्त रूप आपल्याला गांधीजी आणि कस्तुरबा या दाम्पत्यातून आपल्याला दिसतं. स्वातंत्र्य लढ्याच्या अखेरच्या टप्प्यामध्ये भारतातल्या महाराष्ट्र, गुजरात सर्वच प्रांतामध्ये स्त्रियांनी विशेष सहभाग घेतलाय आणि गांधीजींचं हे फार मोठं योगदान आहे. या लढ्यामध्ये स्त्रियांनी आपली निष्ठा आणि कर्तृत्व जगाला दाखवून दिलं. यामध्ये मोठमोठ्या नावाजलेल्या स्त्रियांप्रमाणेच अगदी खेडोपाड्यात राहणाऱ्या, घरात वावरणाऱ्या, शेती, चांभार, कुंभार अशा तऱ्हेची कामं करणाऱ्या सुद्धा असंख्य स्त्रियांनी तळमळीनं आणि ईर्षेनं भाग घेतला होता. यंत्रसंस्कृतीला विरोध करणाऱ्या गांधीजींनी साधी राहणी हे महान सूत्र देशाला दिलं. आपल्या गरजेपेक्षा जास्त कमवू नये आणि त्याचा हव्यास धरू नये हे महत्वाचं सूत्र होतं. आपल्या गरजा फार वाढवू नयेत आणि हव्यासही वाढवू नये हा गांधी विचाराचा गाभा आहे. आज सगळीकडे बोकाळलेला चंगळवाद हे गांधी विचारांच्या अगदी विरुद्धचं टोक आपल्याला दिसतं आहे. चंगळवादाला जर आळा घालायचा असेल तर आपल्याला गांधीजींचीच तत्व मानावी लागतील आणि स्वयंपूर्ण व्हायचं असेल तर या ज्या अनावश्यक सवयी आपण लावून घेतल्या आहेत आणि त्याच्या खोड्यामध्ये आपण स्वतःला अधिकाधिक आर्थिकदृष्ट्या परावलंबी बनवतो आहोत ते आपल्याला ताबडतोब बदलावं लागेल.

0: गांधी विचार हेच आपल्याला सांगतायत, फक्त आपल्याला त्याची जाणीव ठेवायला हवी. छोट्या छोट्या खेड्यातनं ग्रामपंचायत किंवा पंचायत व्यवस्था सर्व निर्णय घेणारी अशी स्वयंपूर्ण झाली तर आपल्याला प्रत्येक गोष्टीकरता दुसऱ्यावर अवलंबून राहावं लागणार नाही. आपल्या सगळ्या गरजा आपल्या आसपासच घडणाऱ्या गोष्टींमधनंच आपण जर भागवल्या तर आपल्याला परकीयांच्या कुठल्याही गोष्टींवर अवलंबून राहावं लागणार नाही. आणि यातूनच आपण खऱ्या अर्थानं स्वयंपूर्ण बनू आणि स्वतंत्र बनू. आपलं सार्वभौमत्व हे अबाधित राहील आणि कुठल्याही मार्गानं, आर्थिक किंवा तत्सम मार्गानं, आपल्याकडे पारतंत्र्याचा वारा फिरकणार नाही.
1: चिंतन या सत्रात अनुताई लिमये यांचे विचार आपण ऐकले आणि श्रोतेहो, याबरोबरच प्रभातवंदन हा कार्यक्रम संपला. नमस्कार.

सकाळचे 6:30 आणि 40 सेकंद झाले आहेत. जाणून घेऊया आमच्या आज प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांसंबंधी. या रूपरेषेनंतर लगेचच म्हणजे 6:35 आजचे काही दिनविशेष आपण ऐकाल. सादर करते मुजम्मिल पटेल. 6:40 कृषीवाणी कार्यक्रमात बुरशी भक्षक ढाल कीटकाची ओळख आणि जीवनक्रम याविषयी माहिती आपण ऐकाल. 7:15 आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात मासिक पाळीतील स्वच्छता आणि काळजी याविषयी शासकीय नर्सिंग कॉलेजच्या प्राचार्या श्रुती आंबेकर यांच्याशी साधलेल्या संवादाचा दुसरा भाग. 6:50 परिसर आज यामध्ये जागतिक तापमान वाढ याविषयीच्या माहितीचा दुसरा भाग आपण ऐकाल. वक्त्या आदिती शारंगधर. दोन्ही कार्यक्रमांची निर्मिती रत्नागिरी केंद्राची मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 7:00 आजचा विचार. 7:10 प्रादेशिक बातम्या. 7:25 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 7:40 आणि 8:40 भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम. 9:00 मराठी चित्रपट संगीत. 9:30 फोन इन लोभ असावा सादर करते कैलास शिंदे. ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम विश्वधर्मी विश्वनाथ शोध विश्वशांतीचा यात्रा वचनपूर्तीची हा कार्यक्रम 10:00 आपण ऐकू शकाल. तर 10:10 नाट्यसंगीत. काही स्थानिक निवेदनं 10:25. साडे 10:00 वार्ताचित्र. 11:15 हिंदी चित्रपट संगीत. 11:00 शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात पंडित राजेंद्र कुलकर्णी यांच्या बासरीवादनात राग चंद्रमौली आपण ऐकाल. 11:30 कार्यक्रम आम्ही यामध्ये सिनेलेखक दिग्दर्शक अभिनेता प्रवीण तरडे आणि त्यांची पत्नी दिग्दर्शक अभिनेत्री स्नेहल तरडे यांच्याशी गप्पा आणि गाण्यांच्या कार्यक्रमाचा 5वा भाग आज आपण ऐकाल. संवादक आणि सादरकर्ते संजय भुजबळ. 12:00 वनिता मंडळ कार्यक्रमात आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका लेखिका स्मिता जोगळेकर तसंच दायित्व समाजाचं याविषयी वर्षा वैद्य यांची मुलाखत आपण ऐकाल. निर्मिती आकाशवाणी मुंबई केंद्राची मुंबई केंद्रावरूनच सहक्षेपित करू. 12:00 एनसीआरटी द्वारा प्रायोजित कार्यक्रम उमंग. 1:40 वर्धा जिल्ह्याचं वार्तापत्र मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 1:45 3 वाजेपर्यंत दि नेक्स्ट वेव्ह हा नवीन हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम. दरम्यान 2:15 दोपहर समाचार. दुसऱ्या सभेत संध्याकाळी 5:00 हिंदी चित्रपट संगीत. 5:30 युववाणी कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. आज यामध्ये सगळं आयुष्य आधीच ठरलेलं असावं याचा ताण आणि करिअर शिक्षण आणि नातेसंबंध. 6:30 अमृतकलश या ज्येष्ठ नागरिकांसाठी कार्यक्रमात सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रय गोविंद शेजवलकर यांची कैलास शिंदे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकाल.

0: सादर करते विनायक मोरे. सव्वा सात वाजता वृत्त विशेष मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. शेतकरी बांधवांसाठी कार्यक्रम माझं घर माझं शेत संध्याकाळी 7:30 वाजता. आज यामध्ये खरीप पिकांवरील रोग व्यवस्थापनात बीज प्रक्रियांचं महत्व आणि फायदे याविषयी डॉ दत्तात्रय गावडे यांची प्रिया बेल्हेकर यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकाल. 7:15 वाजता एक कलाकार हा कार्यक्रम. रात्री 9:15 वाजता स्पॉटलाईट, 9:30 वाजता मनी टॉक आणि 10:15 वाजता मंथन. तिन्ही कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. रात्री 10:00 वाजता आकाशवाणीच्या 90व्या सुवर्णमयी वर्धापन वर्षानिमित्त दिनांक 12 मे 2026 रोजी पुणे इथं आयोजित करण्यात आलेल्या अगर हे शौक मिलने का या सांगीतिक कार्यक्रमाच्या ध्वनिमुद्रित संपादित आवृत्तीचा दुसरा भाग आपण ऐकाल. सूत्रसंचालन डॉ सुनील केशव देवधर यांचं. आज रात्री 10:00 वाजता. या सर्व कार्यक्रमासोबत नेहमीची बातमीपत्र त्याचवेळी प्रसारित आणि सहक्षेपित होतील. श्रोते, आमच्या आज प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांसंबंधी आपण जाणून घेतलं. आता जाणून घेऊया आजचे काही दिनविशेष. सादरकर्ते आहेत मुजम्मिल पटेल.
1: श्रोते हो, आज आहे 26 मे. आजचा हा दिवस इतिहासाच्या दृष्टीनं कसा महत्वाचा आहे हे पाहूया. आजच्या तारखेला 1989 साली मुंबईजवळच्या न्हावाशेवा बंदराचं उद्घाटन झालं. 1999 साली श्रीहरिकोटा इथून PSLV-C2 या ध्रुवीय उपग्रह वाहकानं 3 उपग्रहांना त्यांच्या कक्षेत यशस्वीरित्या पोहोचवलं. 26 मे 2014 या दिवशी श्रीयुत नरेंद्र मोदी यांनी भारताचे 15वे पंतप्रधान म्हणून सूत्र हाती घेतली. 2014 सार्वत्रिक निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीनं 543 पैकी लोकसभेच्या 336 जागा मिळवून मोठं बहुमत मिळवलं होतं. 26 मे हा जन्मदिवस असणारी प्रसिद्ध व्यक्तिमत्व अशी आहेत. 1885 साली याच दिवशी नाटककार, कवी आणि विनोदी लेखक राम गणेश गडकरी यांचा जन्म झाला. एकच प्याला, प्रेम संन्यास, पुण्यप्रभाव, भावबंधन ही त्यांनी लिहिलेली काही गाजलेली नाटकं.
2: सिंधुताई, आपल्या सुधाकराला एक भयंकर व्यसन लागलं बरं. आपल्या सुधाकराला दारूचं व्यसन लागलं बरं. सिंधुताई, दारूचं व्यसन लागलं. सिंधुताई,
3: अनर्थ झाला. सुधाकर मद्यपान करून कचेरी केला. वाटेल त्याला वाटेल ते बोलू लागला. मुनसफाने त्यांची सनद कायमची रद्द केली.
1: गोविंदाग्रज या टोपण नावानं त्यांनी कविता लिहिल्या तर बाळकराम या नावानं विनोदी साहित्य लिहिलं. 1906 साली आंतरराष्ट्रीय कीर्तीचे भारतीय कृषी संशोधक बेंजामिन पियरी पाल यांचा जन्म याच दिवशी झाला. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचा जन्म 26 मे 1945 या दिवशी झाला. 1966 साली दक्षिण आफ्रिकेची धावपटू झोला बर्ड यांचा जन्म झाला. आज स्मृतिदिन असणारी प्रसिद्ध व्यक्तिमत्व ही आहेत. 1908 अहमदिया पंथाचे संस्थापक मिर्झा गुलाम अहमद यांचं निधन झालं. अर्थतज्ञ आणि लेखक, त्याचप्रमाणे मराठी भाषेतील पहिल्या अर्थविषयक नियतकालिकाचे संपादक श्रीपाद वामन काळे यांचं 2000 साली या दिवशी निधन झालं.
0: याचबरोबर सुप्रसिद्ध नाटककार आणि कवी स. अ. शुक्ल यांचा आजच्याच दिवशी 1902 साली जन्म झाला. आजचे काही दिनविशेष आपण जाणून घेतले. सादर करते होते मुजम्मिल पटेल.

0: वॉचमॅन वॉचमॅन, अरे अर्धा तास झाला पाणी वाहत आहे, टाकी बंद कर.
1: अर्ध्या तासात किती पाणी वाया गेलं असेल याचा हिशोब करा. आजच हा जमा खर्च मांडला नाहीत तर उद्याचा दिवस आणखीन भयंकर असेल.

0: श्रोतेहो, आकाशवाणी पुणे केंद्राचे पहिल्या सभेचे कार्यक्रम आपण ऐकत आहात. सकाळचे 6:40 होत आहेत. आता कृषीवाणी कार्यक्रमात ऐकूया बुरशीभक्षक डहाल कीटकाची ओळख आणि जीवनक्रम याविषयी माहिती.
1: शेतकरी बंधूंनो, आजच्या आपल्या कृषीवाणी या कार्यक्रमात आज आपण बुरशीभक्षक ढाल कीटक यांचा जीवनक्रम आणि ओळख या विषयाची माहिती जाणून घेणार आहोत. विविध पिकांवर आढळून येणाऱ्या रोगांमध्ये भुरी हा रोग नुकसानकारक आणि नियंत्रणाला कठीण मानला जातो. या रोगाच्या व्यवस्थापनासाठी विविध उपाययोजना कराव्या लागतात, त्यामुळे पीक उत्पादनाच्या खर्चांमध्ये वाढ होते. विविध पिकांवर आढळून येणाऱ्या रोगांमध्ये भुरी हा रोग जैविक कीड आणि नियंत्रणांमध्ये ढाल कीटकांच्या अनेक प्रजाती मावा, पिठा ढेकूण, पांढरी माशी, तुडतुडे इत्यादी किडींचे भक्षण करून नैसर्गिक नियंत्रणामध्ये मदत करतात. मात्र हा ढाल कीटक त्यांच्यापेक्षा वेगळा ठरतो, कारण हा कीटक इतर किडींवर उपजीविका न करता थेट पिकांवरील भुरी रोगाला कारणीभूत असलेल्या बुरशीवरच उपजीविका करतो. पानांवर वाढणारा भुरीचा पांढरा थर, त्यातील बीजाणू आणि मायसेलियम हे खरवडून तो खातो, त्यामुळे रोगाची तीव्रता कमी व्हायला मदत होते. आज आपण याच बुरशीभक्षक कीटकाची ओळख, त्याचा जीवनक्रम आणि भक्षण पद्धतीची माहिती घेणार आहोत. हा कीटक अन्नासाठी बुरशीवर अवलंबून असतो. यावर फायलॅक्टिनिया, कोरिलिया, पोडोस्फेरा, स्पॅरोथेका, ओइडियम यासारख्या भुरी या रोगाला कारणीभूत असणाऱ्या बुरशींवर हा ढाल कीटक उपजीविका करतो. या बुरशा सूर्यफूल, तुती, गाजर घास, चवळी, मिरची, ज्वारी, वांगी, भोपळा, कापूस आणि खरबूज या पिकांवर भुरी रोग निर्माण करतात. या किडीची ओळख आपण जाणून घेऊयात. यामध्ये अंडी अवस्था जी असते ती पांढरट रंगाची, अंड्याच्या बाह्य कवच फुटण्याआधी फिकट पिवळ्या रंगाची ही अंडी असतात. अळी गडद करड्या ते काळसर रंगाची असून तिचं शरीर लांब लांबट चपट्या आकाराचं असतं. शरीरावर सूक्ष्म काटेरी उंचवटे असतात, त्यामुळे अळी खडबडीत दिसते. उदरावर नारिंगी आणि पिवळसर ठिपके आढळतात. डोके स्पष्ट, काळसर आणि मजबूत असते. अळीची लांबी 1.5 मिलीमीटर ते 5 ते 5.92 मिलीमीटर आणि रुंदी 0.29 मिलीमीटर ते 1.15 मिलीमीटर इतकी असते. कोश अंडाकृती आणि फिकट पिवळ्या रंगाचा असतो. त्यावर करड्या आणि काळ्या रंगाच्या खुणा आढळतात. त्याची लांबी 4 मिलीमीटर ते 2 मिलीमीटर इतकी असते. प्रौढ कीटक आकाराने लहान, लांबट, अंडाकृती आणि मध्यम फुगवटा असलेली दिसतात. लांबी सुमारे 4 ते 4.68 मिलीमीटर, रुंदी 3.5 ते 3.60 मिलीमीटर इतक्या असतात. डोके फिकट पिवळे ते क्रीम रंगाचे असतात. डोळ्यांमधील अंतर तुलनेने जास्त असतं. प्रोनोटमच्या मागील कडेवर 2 ठळक काळे ठिपके असतात. यांचा जीवनक्रम जर बघितला तर मादी कीटक पानांच्या खालच्या आणि वरच्या पृष्ठभागावर समूहाने 12 ते 41 अंडी घालतात. अंडी उबवण्याचा कालावधी साधारण 3 ते 4 दिवसांचा असतो. अळीच्या 4 अवस्था त्या असून त्या 11 ते 18 दिवसात पूर्ण होतात. त्यानंतर अळी पूर्णकोश अवस्थेत प्रवेश करतात. पूर्णकोश अवस्था 1 ते 2 दिवसांची असते तर कोश अवस्था 4 ते 5 दिवस टिकते. प्रौढ नर कीटक सुमारे 10 दिवस तर मादी कीटक सुमारे 15 दिवस जिवंत राहतात. यांची भक्षण पद्धती आपण थोडक्यात जाणून घेऊ. ही कीड आपल्याला मजबूत चावणाऱ्या मुखांच्या सहाय्याने पानांवरील भुरी खरवडून खाते. अळी आणि प्रौढ्या दोन्ही अवस्था पानांवर फिरत बुरशीचा थर साफ करतात. ही कीड प्रामुख्याने बुरशीचे बीजाणू मायसेलियम आणि कॅनेडियोस्पोर्स यावर उपजीविका करते. त्यामुळे भुरी रोगाच्या नैसर्गिक जैविक नियंत्रणामध्ये या किडीची महत्वपूर्ण भूमिका असते.
0: बुरशीभक्षक ढाल कीटकाची ओळख आणि जीवनक्रम याविषयी माहिती आपण ऐकलीत कृषीवाणी या कार्यक्रमात.
2: काय अगं, ए काय, एवढं काय झालं किंचाळायला? कोण काय?
3: दरवाजा उघडू नको, दरवाजा उघडू नको. कोण?
2: अगं मी बघितलं मागे तर काहीच नाहीये तिथे.
4: अरे यार, काय भूतभीत बघितलंस का काय संज्ञा?
5: बाप रे, कोणीतरी आहे तिथे. कोण आहे? त्यासाठी नक्की ऐका.

0: तुमची आवडती कौटुंबिक श्रुतिका मालिका 101 उमा सदन गुरुवारी 28 मेला सकाळी 10 वाजता आकाशवाणीच्या पुणे केंद्रावर आणि दुपारी 2 वाजता पुणे विविध भारती 101 FM वर. मालिकेचं लेखन रुचा नाम जोशी, सादरकर्त्या गौरी लागू. 101 उमा सदन.
1: आता थोडाच वेळ म्हणजेच 7:15 आरोग्यम धनसंपदा, 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम मुंबई केंद्रावरून तर 6:55 संस्कृत मधून बातम्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: श्रोते हो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण मासिक पाळीतील स्वच्छता आणि काळजी याविषयी रत्नागिरीतील शासकीय नर्सिंग कॉलेजच्या प्राचार्या श्रुती आंबेकर यांच्याशी गायत्री भरणकर यांनी केलेली बातचीत ऐकणार आहोत.
1: श्रोते हो नमस्कार. मॅडम नमस्कार.
2: नमस्कार मॅडम.
1: मॅडम, मासिक पाळी दरम्यान काही स्वच्छता पाळली नाही किंवा काही प्रमाणात दुर्लक्ष केलं तर त्याचे काही दुष्परिणाम होतात का?
2: त्याचे दुष्परिणाम हे अतिशय भयावह आहेत. म्हणजे त्याची भीती घेण्यापेक्षा मासिक पाळीतली काळजी का घ्यायची ह्याच्यासाठीच मी सांगते. मासिक पाळीच्या दरम्यान काय होतं, गर्भाशयातून तो स्त्राव बाहेर पडत असतो. तो स्त्राव म्हणजे काय आहे, ते एक प्रकारचं रक्त आहे, त्या रक्तपेशी आहेत. आणि हा स्त्राव अधिक कालावधी तिथे राहिला तर काय होणार आहे, गर्भाशयामध्ये इन्फेक्शन म्हणजे संसर्ग होऊ शकतो. त्यानंतर आहे पुढे जे आपण म्हणतो की ज्याला आपण फॅलोपियन ट्यूब्स म्हणतो, हा म्हणजे ज्याच्यामध्ये गर्भधारणा जो म्हणजे बीज असतं ते वाहून नेलं जातं, तर ह्या ज्या फॅलोपियन ट्यूब्स आहेत नंतर ओव्हरीज आहेत म्हणजे जे अंडाशय आहे स्त्रियांमधलं, तर तेही इन्फेक्शन तो संसर्ग आहे तिथपर्यंत जाऊ शकतो. म्हणजे काय आहे की मासिक पाळीची जर काळजी नाही घेतली तर गर्भाशयाच्या माध्यमातून पुढे हे पूर्ण जे आहे की ज्याला आपण रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम म्हणतो, हा जो आपण जनन मार्ग म्हणतो, तिथे सगळ्या प्रकारचा संसर्ग होण्याची शक्यता आहे. मासिक पाळीच्या वेळी जर योग्य वेळी पॅड चेंजेस केले नाही, तिथली स्वच्छता घेतली नाही, तर सगळ्यात महत्वाचं आहे बुरशीचं इन्फेक्शन त्या भागामध्ये जनन मार्गात होऊ शकतो. त्यामुळे स्त्रियांच्या अंगावरून पांढरा स्त्राव वगैरे जाण्याचे कंप्लेंट जास्त आहेत. तिसरं आहे की मासिक पाळीच्या वेळी जर आपण काळजी घेतली नाही तर त्वचेचं इन्फेक्शन त्या ठिकाणी होण्याची शक्यता जास्त आहे. तसंच आहे त्या ठिकाणी अल्सर होणं आहे, नंतर आहे घाणेरड्या वासाचा स्त्राव येणं आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी झाल्या की ऍटोमॅटिकली त्या सगळ्याचा परिणाम तिच्या मानसिक आरोग्यावरती होणार आहे. जसं मी मगाशी एक गोष्ट सांगितली की गर्भाशयातलं जे इन्फेक्शन किंवा संसर्ग हा पुढे जाऊन ज्या बीजवाहक नलिका आहेत फॅलोपियन ट्यूब, तर तो इन्फेक्शन आहे ते संसर्ग तिथेच राहतो. आणि तो सततचा जर संसर्ग तिथेच राहिला तर त्या भविष्यामध्ये त्या ब्लॉक होऊ शकतात, बंद होतात. आणि त्याच्यामुळे जे आवश्यक गर्भधारणेसाठी जे बीज आहे ते वाहून नेलं जात नाही आणि पुढे गर्भधारणा होण्यासाठी अडथळे येण्याची शक्यता.
1: बरं, यासाठी जे साहित्य वापरलं जातं म्हणजे पॅड वगैरे, ते कशा प्रकारचं वापरावं?
2: सद्यस्थितीमध्ये जास्त आपल्याकडे आहे अवेलेबल ते आहे सॅनिटरी पॅड्स आहेत. त्यानंतर त्याच्यामध्ये अजून थोडं ऍडव्हान्स आपण पाहणार आहोत ते आहे मेन्स्ट्रुअल कप्स आहेत. आणि जे पारंपरिक पद्धतीने चालत आलेले आहेत ते आहेत म्हणजे कपड्यांच्या घड्या, त्याही वापरल्या जातात. तर सॅनिटरी पॅडचा वन टाइम यूज आहे, त्याला आपण डिस्पोजेबल म्हणतो, जे सहज अवेलेबल होतं, ट्रॅव्हलिंगमध्येही नेऊ शकतो. त्याच्यानंतर आहे त्याचं डिस्पोज करणंही सोपं आहे आणि त्यामुळे ते कसं होतं की ते कम्फर्टेबल आहे मुलींना किंवा वर्किंग प्लेसला घराच्या बाहेर पडणाऱ्या स्त्रियांना. नंतर मेन्स्ट्रुअल कप म्हणून आहे, सध्या ऍडव्हान्समध्ये आहेत. मात्र मेन्स्ट्रुअल कप वापरताना त्याचा अभ्यास असणं, माहिती असणं खूप आवश्यक आहे, कारण ते फोल्ड करून जनन मार्गामध्ये ठेवावे लागतात. मात्र त्याचं प्रॉपर क्लिनिंग म्हणजे व्यवस्थित त्याची स्वच्छता करणं किंवा पुढच्या मासिक पाळीत ते व्यवस्थित आधी उकळवणं नंतर ते वापरणं हेही करणं गरजेचं आहे. मात्र याच्यासाठी व्यवस्थित माहिती असणं, नंतर त्याला थोडंसं ट्रेनिंगची गरज आहे. तर तिसरं आहे ते म्हणजे पारंपरिक पद्धतीने वापरण्यात येणारा कॉटन पॅड्स म्हणजे त्याला आपण कपड्याच्या घड्या. मात्र ह्यामध्ये एक प्रिकॉशन काय आहे घेणं गरजेचं आहे, कपड्याच्या घड्या

0: चांगल्या स्वच्छ पद्धतीने धुणं गरजेचं आहे. त्याच्याही पुढे आहे की ते धुतल्यानंतर जे आपण म्हणतो सनलाईट, की जिथे जास्त तीव्र सूर्यप्रकाश आहे त्याच्यामध्ये वाळवणं गरजेचं आहे. अशा प्रकारे आपण सॅनिटरी पॅड, मेन्स्ट्रुअल कप आणि कॉटनचे कपडेही वापरू शकतो.
1: अच्छा श्रोतेहो, उद्याच्या कार्यक्रमात याविषयी अधिक माहिती घेऊया. नमस्कार.
2: मासिक पाळीतील स्वच्छता आणि काळजी याविषयी रत्नागिरीतील शासकीय नर्सिंग कॉलेजच्या प्राचार्या श्रुती आंबेकर यांच्याशी गायत्री भरणकर यांनी केलेली बातचीत आपण ऐकलीत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे. ही आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती होती.

0: श्रोते हो परिसर या कार्यक्रमात आज आपण जागतिक तापमानवाढ याविषयी अदिती शारंगधर यांनी सांगितलेली माहिती ऐकूया.
1: नमस्कार श्रोत्यांनो, ग्लोबल वॉर्मिंग म्हणजेच जागतिक तापमानवाढ याच्यामध्ये आपण आता त्याची मुख्य कारणे काय आहेत ते पाहूया. त्याच्यामध्ये पहिले कारण आहे जीवाश्म इंधनांचा अतिवापर, म्हणजेच कोळसा, पेट्रोल, डिझेल आणि नैसर्गिक वायू यांचा वापर वीज निर्मिती, उद्योग आणि वाहनांसाठी मोठ्या प्रमाणात होतो. ही इंधन जाळल्यामुळे कार्बन डायऑक्साईड मोठ्या प्रमाणात वातावरणात सोडला जातो आणि हेच जागतिक तापमान वाढीचे मुख्य कारणांपैकी एक आहे. दुसरे कारण आहे जंगलतोड. झाडे वातावरणातील कार्बन डायऑक्साईड शोषून घेतात, पण मोठ्या प्रमाणात जंगलतोड होत असल्यामुळे पृथ्वीचे नैसर्गिक संतुलन व्यवस्था कोलमडत आहे. जंगलतोडीमुळे काय होते? जंगलतोडीमुळे ऑक्सिजन कमी होतो, कार्बन डायऑक्साईड वाढतो, पावसाचे प्रमाण बदलते आणि जैवविविधता नष्ट होते. औद्योगिकरण म्हणजे काय? तर कारखाने, रासायनिक उद्योग आणि मोठमोठ्या उत्पादन केंद्रातून प्रचंड प्रमाणात प्रदूषण होते. अनेक औद्योगिक प्रक्रियांमधून विषारी वायू वातावरणात सोडले जातात. वाहतूक क्षेत्र हे हरितगृह वायूचे मोठे स्रोत मानले जाते. यानंतर प्लास्टिक आणि कचरा. प्लास्टिक जाळल्याने विषारी वायू तयार होतात, तसेच कचऱ्याच्या ढिगाऱ्यातून मिथेन वायू निर्माण होतो जो कार्बन डायऑक्साईडपेक्षा अधिक घातक आहे. त्याच्यानंतर आहे शेती आणि पशुपालन. गायी, म्हशी यांच्यासारख्या जनावरांमधून मिथेन वायू निर्माण होतो. रासायनिक खतांमुळे नायट्रस ऑक्साईड वातावरणात वाढते. ह्यानंतर आपण ग्लोबल वॉर्मिंगचे परिणाम काय आहेत ते पाहूयात. पहिले आणि मुख्य म्हणजे तापमानवाढ. ह्यामुळे उन्हाळा अधिक तीव्र होत आहे. अनेक ठिकाणी तापमान विक्रमी पातळीवर पोहोचत आहेत. त्यानंतर हिमनद्या वितळणे. ध्रुवीय प्रदेशातील बर्फ झपाट्याने वितळत आहे, त्यामुळे समुद्राची पातळी वाढत आहे. समुद्राची पातळी वाढते आहे म्हणून किनारी भागांना पुरांचा धोका निर्माण झाला आहे. भविष्यात अनेक बेटे आणि किनारी शहरे पाण्याखाली जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. ग्लोबल वॉर्मिंगमुळे अवकाळी पाऊस आणि पूर यांचे प्रमाण पण वाढले आहे. हवामानातील असंतुलनामुळे काही भागात अतिवृष्टी तर काही भागात दुष्काळ पडतो. दुष्काळ आणि पाणी टंचाई, पाण्याचे स्रोत अटत चाललेत, त्यामुळे शेतीवर पण याचा गंभीर परिणाम होत आहे. ह्याबरोबरच जैवविविधतेचा नाश होत आहे. अनेक प्राणी आणि वनस्पती नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत आणि मानवाच्या पण आरोग्यावर ह्याचा परिणाम होत आहे. जसे उष्माघात, श्वसनाचे आजार, डेंग्यू, मलेरिया यांच्यासारख्या रोगात वाढ होत आहे. धन्यवाद.
0: जागतिक तापमानवाढ याविषयी अदिती शारंगधर यांनी सांगितलेली माहिती ऐकलीत. निवेदन केलं होतं विद्या तावडे यांनी आणि सादर करते होते विवेक वानखडे. ही आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती होती.

हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. थोड्याच वेळात 6:55 संस्कृत मधून बातमीपत्र आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करू.

0: मन्त्रालयस्य संसदीय परामर्शदातृ समित्याः चतुर्थ उपवेशने अध्यक्षतां कुर्वन् श्री जाधवः अवचत् यत् योगः प्राकृतिक चिकित्सा च समग्र निवारक स्वास्थ्य सेवायै भारतस्य शाश्वतं योगदानं वर्तते। अस्मिन् उपवेशने भारते योग प्राकृतिक चिकित्सा क्षेत्रस्य विस्तारे स्वास्थ्य संवर्धन सम्बद्धेषु प्रयासेषु च तथा च पारम्परिक चिकित्सा पद्धतीनां वैश्विक प्रसारे च विस्तरेण चर्चा अभवत्। सः अग्रे सूचितवान् यत् सम्प्रति विश्वस्य 90+ देशेषु अन्ताराष्ट्रिय योग दिवसः समारोहः आचर्यते। इति वार्ताः।
1: आम्ही आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून बोलत आहोत। मध्यम लहरी 378.78 meters अर्थात 792 kilohertz तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून जगात सर्वत्र। सकाळचे 7 वाजलेत, थोड्याच वेळात आजचा विचार।
2: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही। जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा।
3: चष्मा घालवण्याचे सर्वोत्तम लेसिक तंत्रज्ञान म्हणजे डॉक्टर कांक्रियांचे एशियन आय हॉस्पिटल। आजच संपर्क करा 888-94-2222।
4: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
5: आकाशवाणी
4: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणी
5: ऐकत रहा आकाशवाणी।
6: अहो सावंत, सगळं कसं मनासारखं जुळून आलंय।
7: काय सांगताय जोशी, कधी ठरलं मुलीचं लग्न?
6: अहो मुलीचं लग्न वगैरे नाही, मी आत्ताच देशपांडे डोळ्यांचं हॉस्पिटल आणि लेझर सेंटर कोथरूड मध्ये माझे आणि बायकोचे अत्याधुनिक ब्लेडलेस फेमटो कॅट्रॅक सर्जरी विथ AI आणि मुलाचे कायमचा चष्मा जाणारे क्लिअर स्माइल ठरवून आलोय।
7: हे कसं ठरलं सांगाल का जरा? आणि बाकी सुविधा?
6: अहो मनासारखे उपचार, मनासारखं ऑपरेशन, तेही सर्व कॅशलेस सुविधा पूर्ण। मग अजून काय हवं?
7: अगदी खरं बोलला, सगळं मनासारखं जुळून आलं।
6: व्हिजिट देशपांडे आय हॉस्पिटल आणि लेझर सेंटर कोथरूड पिरंगुट आणि देहू। कॉल 8929304142।
8: अहो घरात घालायचे कपडे वेगळे, बाहेर घालायचे वेगळे, रोजची ताटं वाट्या भांडी वेगळी आणि पाहुण्यांसाठीची वेगळी।
9: हो अशा प्रतवारीवरच चालतात संसार, मग पाण्याच्या बाबतीत हाच न्याय नको?
10: पिण्याचं पाणी वेगळं आणि बाग बगीचा वाहनांसाठी वेगळं, पाण्याची प्रतवारी करण्याची सवय लावून घ्या।
3: सर्वोत्तम मोतीबिंदू शस्त्रक्रिया म्हणजे डॉक्टर कांक्रियांचे एशियन आय हॉस्पिटल। आजच संपर्क करा 888-94-2222।
1: ऐकूया आजचा विचार। आपलं कार्य नेटानं करत राहणं, त्यात स्वतःला झोकून देणं आणि त्यातून आनंद घेणं हाच असावा आपला नित्यक्रम। आजचा विचार पुन्हा एकदा। आपलं कार्य नेटानं करत राहणं, त्यात स्वतःला झोकून देणं आणि त्यातून आनंद घेणं हाच असावा आपला नित्यक्रम। आजचा विचार आपण ऐकलात।
11: श्रोते हो, HIV लस जागरूकता दिवस दरवर्षी 18 मेला साजरा केला जातो। एक काळ असा होता की HIV हे नाव ऐकलं तरी भीती वाटायची, पण आज विज्ञानानं मोठी झेप घेतलीय। एड्सवर नियंत्रण मिळवणारी औषधं देखील येत आहेत। आता चर्चा आहे या एड्सच्या लसीबद्दल। ही लस खरंच येणार आहे का? किती सुरक्षित आहे? भारतात संशोधन कुठपर्यंत पोहोचलंय? या सगळ्याबद्दल जाणून घ्यायला हवं। चला तर भीती, गैरसमज आणि अफवांच्या पलीकडे जाणून घेऊया जाणकार डॉक्टर पियुष चौधरी यांच्याकडून। हॅलो डॉक्टर, या कार्यक्रमाच्या ध्वनिमुद्रणात सहभागी होऊया मंगळवार दिनांक 26 मे रोजी दुपारी 3:30 ते 4 या वेळेत। फोन नंबर आपले नेहमीचे 0202-553-1705 किंवा 6। नक्की फोन करा। एड्स वॅक्सिनेशन याविषयी आपल्या आवडीच्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर।
12: मैत्रिणींनो, 31 मे रविवार काही लक्षात येत आहे का? अहो 5वा रविवार म्हणजेच आपल्या गप्पा टप्पांचा वार, म्हणूनच तर आम्ही मैत्रिणी जमलो आहोत।
13: आपण लोकाला बदलायला जाणं म्हणजे मॅच्युरिटी नव्हे,
14: बरोबर?
13: आपण बदलणं म्हणजे मॅच्युरिटी, आणि ते सगळ्यात सोपं आहे,
14: कारण दुसऱ्याला बदलवणं आपल्या हातात।

0: नाहीये ना, अजिबात नाही. त्याच्यापेक्षा तो जसा आहे ते ऍक्सेप्ट करणं हे जास्त सोपं आहे.
1: गप्पांचा विषय काही येतंय का लक्षात? नाही ना. अहो मग त्यासाठी 31 मेला दुपारी 12 वाजता आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून आणि 1 जूनला आकाशवाणीच्या विविध भारती सेवेच्या पुणे केंद्रावरून जरूर ऐका गप्पा टप्पा आमच्या वनिता मंडळ या कार्यक्रमात.
2: काय अगं ए काय एवढं काय झालं किंचाळायला? कोण काय?
3: दरवाजा उघडू नको, दरवाजा उघडू. कोण?
2: अगं मी बघितलं मागे तर काहीच नाहीये तिथे.
0: अरे यार काय भूतभीत बघितलंस का काय संज्ञा?
4: बाप रे कोणीतरी आहे तिथे. कोण आहे? त्यासाठी नक्की ऐका तुम्ही.

0: काय काय अगं ए काय एवढं काय झालं किंचाळायला कोण काय
1: दरवाजा उघडू नको दरवाजा
0: अगं
1: कोण
0: अगं मी बघितलं मागे तर काहीच नाहीये तिथे
2: अरे यार काय भूतभीत बघितलंस काय संज्ञा
3: बाप रे कोणीतरी आहे तिथे कोण आहे त्यासाठी नक्की ऐका तुमची आवडती कौटुंबिक श्रुतिका मालिका 101 उमासदन गुरुवारी 28 मे ला सकाळी 10 वाजता आकाशवाणीच्या पुणे केंद्रावर आणि दुपारी 2 वाजता पुणे विविध भारती 101 FM वर.
2: मालिकेचं लेखन रुचा नाम जोशी, सादर करत्या गौरी लागू.
4: 101 उमासदन.
5: नमस्कार. एक कळकळीची विनंती. रक्तदानाचं महत्व कळलंय पण पावलं वळत नाहीयेत असं काही झालंय का? मनातला विचार प्रत्यक्षात आणायला काय हरकत आहे? लक्षात घ्या, आपल्या देशात दर 2 सेकंदाला कुणाला ना कुणाला रक्ताची गरज भासते. मग तो दुर्दैवी अपघात असो की नियोजित गंभीर शस्त्रक्रिया. तुमचं फक्त 1 युनिट रक्त 3 व्यक्तींचे प्राण वाचवू शकतं. आपण आज केलेलं रक्तदान उद्या कुणा गरजूला जीवनदान देणार ठरेल. तुमचं हे सहकार्य एखाद्याचं घर सावरण्यासाठी उपयोगी ठरू शकेल. तेव्हा जवळच्या रक्तपेढीला आजच भेट द्या. रक्तदानाविषयी जाणून घ्या, इतरांनाही समजावून सांगा. रक्तदान एक मानसिक समाधान आणि एका गरजूला जीवनदान.

0: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आम्ही आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे 7:07 आणि 15 सेकंद झाले आहेत. आता थोड्याच वेळात म्हणजेच 7:10 प्रादेशिक बातम्या.
1: ऋतूंचे चक्र हे निरंतर चालते आहे, नव्याने पुन्हा ते भावते आहे. माहीत जरी तो होता येऊन गेला, भोगण्या पुन्हा त्या मन आतुरते आहे. श्रोते हो, ऋतुलयीच्या सुरेल सुंदर चक्रात आपण सारे आणि ही चराचर सृष्टी बांधली गेली आहे. याच विषयाभोवती गुंफलेला उर्मी हा सूत्रबद्ध निवेदनासह गीतांचा कार्यक्रम ऋतुगान अवश्य ऐका. आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून दिनांक 30 मे रोजी दुपारी 12 वनिता मंडळ कार्यक्रमात. लेखन निवेदन विद्यागौरी तामनकर, सादरकर्त्या निलिमा पटवर.

0: आपल्या मातृभूमीला दास्यातून मुक्त करण्यासाठी आयुष्यभर झुंजलेले क्रांतिकारक। अबलान माझी ही माता रे असं सागराला निक्षून सांगणारे वीर कवी। अंदमानात कठोर शिक्षा भोगत असतानाही काव्यातून निसर्ग चित्रण करणारे कोमल हृदयाचे कवी।
1: फुलबाग किती शोभे लहान नटवी करी, नटुनी थटुनी नाना नखरे वरचे वरी।
0: थोर क्रांतिकारक, समाज सुधारक, लेखक, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर। त्यांच्या जयंतीनिमित्त अवश्य ऐका अर्चना साने लिखित विशेष रूपक साहित्य सूर्य सावरकर, बुधवारी 27 मे रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात, तसंच सविता जेरे लिखित सखी विश्व हा संवादात्मक कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रासहित महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून।

0: चहाल।
1: ऐकूया प्रादेशिक बातम्या। आकाशवाणी पुणे, प्राची गावस्कर प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। राष्ट्रपतींच्या हस्ते नवी दिल्लीत 66 मान्यवरांना पद्मसन्मान प्रदान। राज्यातल्या 8 मान्यवरांचा सन्मान। देशाची अर्थव्यवस्था अंतर्गत पातळीवर मजबूत, मात्र आंतरराष्ट्रीय स्तरावरील भूराजकीय आणि आर्थिक संघर्षामुळे नवनवी आव्हानं निर्माण होत असल्याचं अर्थमंत्री सीतारामन यांचं प्रतिपादन। राज्य शासनाचा अग्रेको इंडिया या ऊर्जा कंपनीशी सामंजस्य करार। पुण्यात पुढच्या 10 वर्षात 400 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार। नाशिकच्या कांद्याला केंद्र सरकारकडून 1,580 रुपयांचा भाव निश्चित। आणि राज्यात गेल्या 2 दिवसात झालेल्या रस्ते अपघातात 18 जणांचा मृत्यू। आता सविस्तर बातम्या। राष्ट्रपती भवनात आयोजित कार्यक्रमात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते काल यंदाचे पद्मसन्मान प्रदान करण्यात आले। पद्म पुरस्कार वितरणाच्या पहिल्या टप्प्यातील सोहळ्यात राष्ट्रपतींनी 66 मान्यवरांना पद्म पुरस्कारांनी सन्मानित केलं। यात 2 पद्मविभूषण, 6 पद्मभूषण आणि 58 पद्मश्री पुरस्कारांचा समावेश आहे। राज्यातील 8 मान्यवरांना काल पद्मसन्मान प्रदान करण्यात आले। उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन, पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यावेळी उपस्थित होते। कालच्या सोहळ्यात ख्यातनाम अभिनेते धर्मेंद्र सिंह देओल यांना त्यांच्या कलाक्षेत्रातील योगदानाबद्दल मरणोत्तर पद्मविभूषण देऊन सन्मानित करण्यात आलं। त्यांच्या पत्नी आणि लोकसभेतील खासदार हेमा मालिनी यांनी हा सन्मान स्वीकारला। महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना पद्मभूषण प्रदान करण्यात आला। पद्मभूषण देऊन सन्मानित करण्यात आलेल्या राज्यातील मान्यवरांमध्ये उदय कोटक आणि पियुष पांडे यांचा समावेश आहे। पियुष पांडे यांना मरणोत्तर हा सन्मान प्रदान करण्यात आला। परभणी इथले कृषी सेवक श्रीरंग देवबा उर्फ दादा लाड, अमरावती इथल्या श्री गुरुदेव सेवा मंडळाचे सरचिटणीस जनार्दन पंत बोथे गुरुजी यांना पद्मश्री पुरस्कारानं गौरवण्यात आलं। हा पुरस्कार स्वीकारल्यानंतर बोथे गुरुजींनी व्यक्त केलेली ही प्रतिक्रिया।
2: भारत सरकारने मला जो माझ्या नावाने पद्मश्री पुरस्कार दिला आहे तो खरं म्हणजे माझं नाव एक पोस्टासारखा आहे, पोस्टला ऍड्रेस जसं असते, पण तो सर्व राष्ट्रसंतांनी निर्माण केलेला अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळाच्या प्रचारकांचा हा त्यांच्या विचाराचा चालणाऱ्या लोकांचा सर्वांचा हा पुरस्कार त्यांना मिळाला आहे असं मी समजतो। अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळाचं काम करता करता करणारी जी गेलेली मंडळी आहे, जी जिवंत मंडळी आहे आजच्या घडीला, त्यांनी मोठं काम आजच्या सुरू ठेवलेलं आहे। हा सर्व त्यांच्यासाठी ह्या भगवटोपीचा एक सन्मान आहे असं मी समजतो आणि त्यांच्यासाठी हा पुरस्कार त्यांच्यासाठी मी अर्पण केला असं मी समजतो।
1: पद्मश्री पुरस्कारानं गौरवण्यात आलेल्या इतर मानकऱ्यांमध्ये रामचंद्र आणि सुनीता गोडबोले, तमाशा कलावंत रघुवीर खेडकर, क्रिकेटपटू हरमनप्रीत कौर, दिव्यांग एथलीट प्रवीण कुमार यांचा समावेश आहे। यंदा 5 पद्मविभूषण, 13 पद्मभूषण आणि 113 पद्मश्री पुरस्कारांसह एकंदर 131 मान्यवरांना पद्मसन्मान जाहीर झाले आहेत। उर्वरित पद्म पुरस्कार विजेत्यांना नंतर आयोजित केल्या जाणाऱ्या समारंभाच्या दुसऱ्या टप्प्यात हे पुरस्कार प्रदान केले जातील। देशाची अर्थव्यवस्था अंतर्गत पातळीवर मजबूत आहे, मात्र आंतरराष्ट्रीय स्तरावरील भूराजकीय आणि आर्थिक संघर्षामुळे नवनवी आव्हानं निर्माण होत आहेत असं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे। सिडबी अर्थात भारतीय लघु उद्योग विकास बँकेच्या वर्धापन दिनानिमित्त मुंबईत आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या। पश्चिम आशियात संघर्ष सुरू असल्यानं खतं, सोनं, इंधन या सर्व उत्पादनांचे आंतरराष्ट्रीय बाजारातले दर कडाडले आहेत, त्यामुळे देशाच्या परकीय चलन साठ्यावर ताण येत आहे। अशा परिस्थितीत खतांचा वापर कमी करावा, इंधनाची काटकसर करावी, परदेश प्रवास आणि सोनं शक्यतो खरेदी करू नये असं आवाहन पंतप्रधानांनी केलं आहे। मात्र याबाबत विरोधक अपप्रचार करत असल्याने

असल्याचं त्या म्हणाल्या. सध्याच्या आव्हानांवर मात करण्यासाठी सरकारनं केलेल्या उपाययोजनांची माहिती त्यांनी यावेळी दिली. यावेळी विविध लाभार्थींना उद्योग व्यवसायाच्या वाढीसाठी त्यांच्या हस्ते अर्थसहाय्यही वितरित करण्यात आलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत काल राज्य शासन आणि अग्रेको इंडिया या ऊर्जा कंपनी दरम्यान सामंजस्य करार करण्यात आला. या करारानुसार पुढील 10 वर्षात पुण्यात सुमारे 400 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार असून त्यामुळे 1000 अधिक थेट रोजगार निर्माण होणार आहेत. यासाठी या कंपनीला उत्कृष्ट कार्यपरिसर मिळण्याबरोबरच आवश्यक सर्व सहकार्य केलं जाईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. अग्रेको इंडिया ही कंपनी ऊर्जा आणि तापमान नियंत्रण उपाययोजना या क्षेत्रात कार्यरत आहे. काल झालेल्या करारानुसार कंपनीतर्फे पुणे जिल्ह्यातील फुलगाव इथं अत्याधुनिक जागतिक अभियांत्रिकी आणि उत्पादन केंद्र उभारलं जाणार आहे. त्याचं काम याच वर्षी सुरू होणार आहे. हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे.

बाजारातील अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी कांद्याला 1,580 रुपये प्रति क्विंटल असा किमान आश्वासित खरेदी दर देण्याचं केंद्र सरकारनं जाहीर केलं आहे. हा दर सध्या फक्त नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी असेल. गेल्या 1.5 महिन्यापासून कांद्याला क्विंटल मागे केवळ 1,000 ते 1,200 रुपयांचा भाव मिळत होता. कांद्याचे भाव कोसळल्यानं नाशिक जिल्ह्यात ठिकठिकाणी आंदोलनं होत होती. रविवारी काही ठिकाणी कांद्याचा भाव 1,300 ते 1,350 पर्यंत पोहोचला होता. त्यानंतर काल केंद्र सरकारनं एक परिपत्रक जारी करत 26 मे पासून नाशिक जिल्ह्यातील कांद्याला 1,580 रुपयांचा दर देण्याचं जाहीर केलं. नीट पेपर फुटी प्रकरणी अटकेत असलेल्या प्राध्यापक मनीषा हवालदार यांना दिल्लीच्या राऊज एव्हेन्यू न्यायालयानं 6 दिवसांची सीबीआय कोठडी दिली आहे. मनीषा हवालदार यांना 22 मे रोजी अटक करण्यात आली होती. दरम्यान नीट परीक्षेच्या आयोजनात वारंवार त्रुटी राहत असल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयानं काल चिंता व्यक्त केली. याआधी पेपर फुटी होऊनही एनटीएनं त्यापासून काहीच धडा घेतला नाही हे खेदजनक आहे अशी टिप्पणी न्यायालयानं केली. वैद्यकीय प्रवेश परीक्षा घेण्यासाठी एनटीएऐवजी दुसऱ्या स्वायत्त संस्थेची स्थापना करावी अशी मागणी करणाऱ्या याचिकेवरल्या सुनावणीवेळी न्यायाधीश न्यायमूर्ती पी एस नरसिंहा आणि न्यायमूर्ती आलोक आराधे यांच्या खंडपीठानं ही टिप्पणी केली. राज्यात पेट्रोल डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असून कोणत्याही प्रकारची इंधन टंचाई नसल्याचं अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी स्पष्ट केलं. काही भागात अफवांमुळे नागरिकांकडून अतिरिक्त इंधन खरेदी होत असल्यानं पेट्रोल आणि डिझेल विक्रीत लक्षणीय वाढ झाली आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून अनावश्यक साठा करू नये असं आवाहनही भुजबळ यांनी केलं आहे. राज्यातील पेट्रोल डिझेल वितरणाबाबत मंत्रालयात घेण्यात आलेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. राज्यातल्या अमराठी रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी भाषा सहज समजावी, बोलता यावी आणि दैनंदिन व्यवहारात प्रभावीपणे वापरता यावी यासाठी परिवहन विभागामार्फत व्यापक मराठी शिक्षण अभियान राबवण्यात येणार असल्याचं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितलं. या उपक्रमात रिक्षा टॅक्सी संघटनांनी सक्रिय सहभाग पुढाकार घ्यावा असं आवाहनही त्यांनी केलं. राज्यातील विविध रिक्षा आणि टॅक्सी संघटनांच्या प्रतिनिधींसमवेत मंत्रालयात काल विशेष बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं, त्यावेळी ते बोलत होते. राज्यात गेल्या 2 दिवसात झालेल्या वेगवेगळ्या अपघातात 18 जणांचा मृत्यू झाला. महाबळेश्वर पोलादपूर मार्गावरील आंबेनळी घाटात काल पहाटे एक वाहन 800 फूट खोल दरीत कोसळून झालेल्या भीषण अपघातात 8 जणांचा मृत्यू झाला. कोकणात फिरायला गेलेले सातारा जिल्ह्यातले 8 जण परतत असताना वाहन चालकाचा ताबा सुटून हा अपघात झाला. दुसरा अपघात मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर धुळे तालुक्यातल्या लळिंग घाटात झाला. भरधाव रेतीचा डंपर समोरून येणाऱ्या ट्रकला धडकल्यानं ट्रकच्या मागून आलेलं वाहनही ट्रकला धडकलं. या अपघातात 5 जण जागीच ठार झाले. या अपघातात मदतकार्य करणारा एक टोल कामगारही मरण पावला. या दुर्घटनेत 25 जण जखमी झाले. तर पुणे जिल्ह्यातल्या जुन्नर

तालुक्यात डिंगोरे इथं रविवारी रात्री एसटी बस आणि दुचाकीची धडक झाली. यात दुचाकीवरील चार तरुणांचा मृत्यू झाला. हवामान. येत्या दोन दिवसात कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे, तर विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची तीव्र लाट येण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. राष्ट्रपतींच्या हस्ते नवी दिल्लीत 66 मान्यवरांना पद्मसन्मान प्रदान. राज्यातल्या 8 मान्यवरांचा सन्मान. देशाची अर्थव्यवस्था अंतर्गत पातळीवर मजबूत, मात्र आंतरराष्ट्रीय स्तरावरील भूराजकीय आणि आर्थिक संघर्षांमुळे नवनवी आव्हानं निर्माण होत असल्याचं अर्थमंत्री सीतारामन यांचं प्रतिपादन. राज्य शासनाचा अग्रेको इंडिया ऊर्जा कंपनीशी सामंजस्य करार. पुण्यात पुढच्या 10 वर्षात 400 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार. नाशिकच्या कांद्याला केंद्र सरकारकडून 1,500 रुपयांचा भाव निश्चित. आणि राज्यात गेल्या 2 दिवसात झालेल्या रस्ते अपघातात 18 जणांचा मृत्यू. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: आपल्या मातृभूमीला दास्यातून मुक्त करण्यासाठी आयुष्यभर झुंजलेले क्रांतिकारक अबलान माझी ही मातारे असं सागराला निक्षून सांगणारे वीर
1: कवी
0: अंदमानात कठोर शिक्षा भोगत असतानाही काव्यातून निसर्ग चित्रण करणारे कोमल हृदयाचे कवी
2: फुलबाग किती शोभे लहान नटवी करी नटुनी थटुनी नाना नखरे वरचे वरी
0: थोर क्रांतिकारक समाज सुधारक लेखक स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर त्यांच्या जयंतीनिमित्त अवश्य ऐका अर्चना साने लिखित विशेष रूपक साहित्य सूर्य सावरकर बुधवारी 27 मे रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात तसंच सविता जेरे लिखित सखी विश्व हा संवादात्मक कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रासहित महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच आम्ही आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून बोलत आहोत मध्यम लहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 किलो हर्ट्सवर
3: मैत्रिणींनो 31 मे रविवार काही लक्षात येतंय का अहो 5वा रविवार म्हणजेच आपल्या गप्पा टप्पांचा वार म्हणूनच तर आम्ही मैत्रिणी जमलो आहोत
4: आपण लोकाला बदलायला जाणं म्हणजे मॅच्युरिटी नव्हे
5: बरोबर
4: आपण बदलणं म्हणजे मॅच्युरिटी आणि ते सगळ्यात सोपं आहे
5: कारण दुसऱ्याला बदलवणं आपल्या हातात नाहीये ना
4: अजिबात नाही
5: त्याच्यापेक्षा तो जसा आहे ते ऍक्सेप्ट करणं हे जास्त सोपं आहे
3: गप्पांचा विषय काही येतंय का लक्षात नाही ना अहो मग त्यासाठी 31 मेला दुपारी 12 वाजता आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून आणि 1 जूनला आकाशवाणीच्या विविध भारती सेवेच्या पुणे केंद्रावरून जरूर ऐका गप्पा टप्पा आमच्या वनिता मंडळ या कार्यक्रमात
6: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा

0: डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: काय काय अगं, ए काय एवढं काय झालं किंचाळायला? कोण काय?
2: दरवाजा उघडू नको, दरवाजा
1: अगं. कोण? अगं मी बघितलं मागे तर काहीच नाहीये तिथे.
3: अरे यार, काय भूतभीत बघितलंस का काय संज्ञा?
4: बाप रे, कोणीतरी आहे तिथे. कोण आहे? त्यासाठी नक्की ऐका तुमची आवडती कौटुंबिक श्रुतिका मालिका 101 उमा सदन गुरुवारी 28 मे ला सकाळी 10 वाजता आकाशवाणीच्या पुणे केंद्रावर आणि दुपारी 2 वाजता पुणे विविध भारती 101 FM वर.
5: मालिकेचं लेखन ऋचा नामजोशी, सादर करत्या गौरी लागू.

नंतरची उद्घोषणा. मुंबई केंद्रावरून बोलत आहोत. आपण ऐकणार आहोत प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास.

0: श्रोतेहो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय रेणवीत दिलखुलास कार्यक्रमात मी उन्नती जगदाळे आपण सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. आपला महाराष्ट्र भौगोलिकदृष्ट्या संपन्न आहे, पण नैसर्गिक आपत्तीच्या दृष्टीने विचार करायचा झाला तर थोडा संवेदनशील आहे. पूर, दुष्काळ, चक्रीवादळ, भूकंप, उष्णतेच्या लाटा अशा एक ना अनेक प्रकारच्या आपत्ती या येत असतात. त्या कधी मानवनिर्मित असतात तर कधी नैसर्गिक. आता आपत्ती सांगून येत नाही, त्यासाठी आपणास भक्कम अशी तयारी करावी लागते. या तीन स्तरावर ही तयारी असते: आपत्ती पूर्वतयारी, आपत्ती आल्यानंतर त्वरित प्रतिसाद आणि आपत्तीनंतरचं पुनर्वसन. यासाठी सक्षम सुसूत्र अशी आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा उभारणं महत्वाचं आहे, आणि ती यंत्रणा आपल्या महाराष्ट्र राज्यात खूप प्रभावीपणे काम करते आहे. नियोजन, अंमलबजावणी, समन्वय, जनजागृती याद्वारे विविध योजना राबवल्या जात आहेत. या सर्वसमावेशक आपत्ती व्यवस्थापनाच्या विषयावर अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आज आम्ही स्टुडिओमध्ये आमंत्रित केलंय आपत्ती व्यवस्थापन विभागाचे संचालक डॉ भालचंद्र चव्हाण सर यांना. सर नमस्कार.
1: नमस्कार.
0: आजच्या दिलखुलास कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत आहे. सर, आपत्ती ही खरं तर सांगून येत नाही, ती अचानक येते. त्यावेळेस आपली जी काही व्यवस्था आहे आपत्तीच्या विरुद्ध लढण्याची, ती भक्कम असणं गरजेचं आहे. तर त्याविषयी आपण जाणून घेणारच आहोत, पण सुरुवातीला आपत्ती म्हणजे नेमकं काय काय सांगाल?
1: आपत्ती ही अचानक घडणारी घटना आहे जी की नैसर्गिक किंवा मानवनिर्मित असू शकते. यात मोठ्या प्रमाणात जीवित व वित्तहानी होते. याशिवाय समाजाचं सर्वसाधारण कार्य असतं ते बाधित होतं. याशिवाय या दरम्यान संपर्क यंत्रणा, दळवण यंत्रणा ती बंद पडते, आणि एकूणच स्थानिक प्रशासन असतं किंवा जनता असते याचा सामना करण्यास असमर्थ ठरतं. अशी जेव्हा परिस्थिती उद्भवते सर्वसाधारण याला आपत्ती असे संबोधतो.
0: प्रकारही असतील ना सर आपत्ती?
1: नक्कीच. मी अगोदरच म्हटल्याप्रमाणे याचे नैसर्गिक आणि मानवनिर्मित असे दोन मुख्य प्रकार आहेत. उदाहरणार्थ पूर, दुष्काळ, दरड कोसळणे, अवर्षण यासारखे हे नैसर्गिक प्रकार आहेत. याशिवाय आग लागणे, रस्ते अपघात, मोठमोठ्या उद्योगात होणारे अपघात, असे मानवनिर्मित पण अपघात आपत्ती याचा समावेश होतो यात.
0: सर, या आपत्तीमध्ये टप्पे हे कोणकोणते आहे, आणि आपलं राज्य शासन या वेगवेगळ्या ज्या टप्पे येतात आपत्तीचे त्यामध्ये ते कशा प्रकारे कार्य करते, तर महत्वाचे टप्पे आणि यंत्रणा कशी कार्यान्वित होते?
1: आता आपत्ती येते तर आपत्तीचा परिणाम करण्यासाठीचे जे जे आपण काम करतो ते आपत्ती व्यवस्थापन संबोधतो. आणि आपत्ती व्यवस्थापनाचे टप्पे हे मुख्यतः तीन विभागात विभागले गेलेत: एक आपत्ती पूर्वकाळ, आपत्ती दरम्यानचा काळ आणि आपत्ती नंतरचा काळ, असा या मुख्य तीन टप्पे पडतात. तर आपत्ती पूर्वीचा काळ यात सर्वसाधारणपणे आपत्ती येण्यापूर्वी ज्या ज्या उपाययोजना करतो त्याचा समावेश. उदाहरणार्थ वेगळे मिटिगेशन मेजर्स म्हणजे शमन सौम्यीकरण उपाययोजना असतात, आपत्तीची पूर्वसूचना देणाऱ्या यंत्रणा असतात, किंवा आपत्तीचा सामना करण्यासाठीची पूर्वतयारी व क्षमता बांधणी, या मुख्यतः तीन उपायांचा यात समावेश होतो आपत्ती पूर्वकाळात. यानंतर आपत्ती आल्यानंतर मुख्यतः काळ असतो रिस्पॉन्स, रेस्क्यू अँड रिलीफ, म्हणजे आपत्तीला योग्य प्रतिसाद देणं, सकारात्मकतेने प्रतिसाद देणं, जेणेकरून जास्तीत जास्त जीवित व वित्त

0: हानी आपल्याला कमीत कमी करता येईल. याशिवाय आपत्ती येण्यापूर्वी जर वेळीच आपत्तीची पूर्वसूचना मिळाली तर त्याचा प्रभाव कमी करू शकतो, त्याच्यामुळे होणारं नुकसान कमी करू शकतो. त्यामुळे वेगवेगळ्या आपत्तीचे वेळी सूचना देण्यासाठीची जी कार्यपद्धती अवलंब त्याचा यात समावेश होतो. याशिवाय आपत्ती आल्यानंतर जी नुकसान होतं ती कमी करण्यासाठीची क्षमता बांधणी आणि वेगवेगळे प्रशिक्षण असतात, मॉकड्रिल असतात, यांचा समावेश या आपत्ती दरम्यानच्या काळात केला जातो आणि त्यामुळे होणारं नुकसान आपत्ती दरम्यान कमी होत.
1: म्हणजे तिन्ही टप्पे महत्वाचे आहे आणि तिन्ही टप्प्यात केले जाणारे कार्यही तितकेच महत्वाचे आहे, तरच ते प्रभावी ठरून आपत्तीही कमी नुकसानकारक होऊ शकते. बरं, आता आपण बघतो की आपत्ती आली समजा एखादी तर त्यांना भौतिक नुकसान हे होतच होतं, ते अटळ आहे. पण कसं आहे, आपत्तीमध्ये माणूस असतो, मानवी संवेदना असतात, स्वप्न असतात, आशा असतात, या सगळ्यांवर त्याचा प्रभाव होतो. मग त्यामध्ये संवेदनशीलता असणं फार महत्वाचं आहे. तर मग शासन याकडे कसं बघतं, दृष्टिकोन काय असतो आपला?
0: शासनाचा निश्चितच संवेदनशील दृष्टिकोन आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे शासनाचा प्रथमतः दृष्टिकोन असतो की जीवित व वित्त हानी कमी करणं, त्यानंतर आपण मालमत्तांचा विचार करतो. शासन यापूर्वी रिएक्टिव्ह स्वरूपात काम करत होतं, म्हणजे आपत्ती आल्यानंतर त्याच्या उपाययोजना करणं, परंतु आता याच्यात सकारात्मक दृष्टिकोन अधिक आणत प्रतिसादात्मक म्हणजे प्रोएक्टिव्ह रोल शासनाने स्वीकारलाय. त्या अनुषंगाने आपत्ती येऊ नये किंवा आपत्ती येण्याच्या अगोदर ज्या उपाययोजना त्यावर शासन आता अधिक भर देत आहे, त्या अनुषंगाने शासन अधिक सकारात्मक आहे निश्चित आहे.
1: नक्कीच, आणि संवेदनशील असणं ही तितकंच महत्वाचं आहे. आता आपत्तीपूर्व सूचना ही किती महत्वाची वाटते, काय सांगाल याविषयी?
0: कुठल्याही आपत्तीची जर पूर्वसूचना आपल्याला योग्य वेळेत आणि ती जर आपण योग्य व्यक्तींपर्यंत म्हणजे मोस्ट व्हल्नरेबल जो ग्रुप असतो त्यापर्यंत जर पोहोचवलं तर निश्चितच आपण याच्यामुळे होणारे दुष्परिणाम कमी करू शकतो. या अनुषंगाने महाराष्ट्र शासनाने स्टेट इमर्जन्सी ऑपरेशन सेंटर उभारलंय आणि यात आपल्याला वेगवेगळ्या एजन्सीज देशपातळीवर काम करणाऱ्या उदाहरणार्थ भारतीय हवामान संस्था आहे, इन्क्वाईस आहे, एनआरसी आहे, एनआरएससी आहे, या वेगवेगळ्या संस्थांची आपण कोऑर्डिनेशन केलंय आणि त्यांच्या जी वेगळी माहिती असते ते ज्या आपल्याला वेगळी माहिती त्याच्याशी आपण त्याचा उपयोग करून आपण जनतेपर्यंत वेळीच अलर्ट इश्यू करतो. मला सांगायला आनंद वाटेल की मागच्या 2025 आलेल्या पुराकाळात जवळपास 950 कोटींपेक्षा अधिक आपण SMS अलर्ट्स इश्यू केलेत. यात मग पुरामुळे असतील, काही चक्रीवादळाचे होतील, काही विजामुळे होणारे नुकसान याचेही अलर्ट्स आपण इश्यू केले. त्यामुळे वेगवेगळे अलर्ट्स योग्य वेळी योग्य व्यक्तींपर्यंत पोहोचवणं हे मुख्यतः काम आपण करतो. याशिवाय वेगळ्या प्रतिसाद एजन्सी सोबत सुद्धा कोऑर्डिनेशन करतोय आपण आणि या प्रकारे वेगळ्या प्रतिसाद एजन्सी याशिवाय शासनाचे वेगळे विभाग म्हणजे जिल्हा स्तरावर काम करणारा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांच्याशी समन्वय साधून आपण ते काम करतोय.
1: नक्कीच, म्हणजे पूर्वसूचना अत्यंत महत्वाची, त्यामुळे जीव वाचले जातात आणि जोखीमही कमी होते आणि ती आपण देत आहात.
0: नक्कीच,
1: ज्या आपत्ती येतात त्याची जोखीम खऱ्या अर्थानं कमी होऊ शकते कारण की आधुनिक तंत्रज्ञान हे खूप प्रभावी आहे आणि त्याचा वापर हा सगळीकडेच केला जातो आहे. तर आपणही तो करतात का आणि करत असाल तर कशा पद्धतीनं?
0: नक्कीच, महाराष्ट्र शासन या दृष्टीने जे जे आधुनिक तंत्रज्ञान ते वापरण्याचा प्रयत्न करते. आपल्या स्टेट इमर्जन्सी ऑपरेशन सेंटरमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग यासारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करतो. यात मुख्यतः आपण जर बघितलं तर राज्य आपत्ती व्यवस्थापन केंद्र कार्यकालन केंद्र यात आपण संचार माध्यमांचं अत्याधुनिक साधन वापरतोय. मोबाईल फोन असेल, सॅटेलाइट फोन असेल, इंटरनेट फोन असतील, हॅम रेडिओ असतील, VHF अशा वेगवेगळ्या आधुनिक संप्रेषण साधनांचा वापर करतो. म्हणजे ज्यावेळेस आपल्याला सर्वसाधारण जी संप्रेषण साधनं आहे ती बंद पडतात त्यावेळेस सर्व संपर्क यंत्रणांशी संपर्क प्रस्थापित करण्यासाठी आपण ही आधुनिक साधनं वापरतोय. याशिवाय आपण मागील 30 वर्षाचा गावनिहाय जो डाटा आहे तो डाटा आपण जिओ DSS सेंटरमध्ये आणला आहे आणि आपण गाव पातळीपर्यंत मागच्या 30 वर्षाची आपत्ती प्रवणता आपण मॅपवर घेतलेली आहे आणि त्या अनुषंगाने आपण गावाची आपत्ती प्रवण क्षमता कोणतं गाव किती ठिकाणी किती आपत्तींना प्रभावित होऊ शकतं याचा अंदाज आपण केलाय. याशिवाय आपण सॅटेलाइट इमेजरी आणि वेगवेगळ्या एजन्सीजचा पण वापर करतो. उपग्रहाद्वारे जी आपल्याला माहिती त्याचाही उपयोग करतो. विशेषतः मागील 2025 जो पूर आला त्यात सोलापूर शहराचे सिन्हा नदीकडे वसले त्याच्या तिथं पूर येण्याचे आपण 48 तास अगोदर सूचना दिली आणि त्या अनुषंगाने त्यांचं तिथल्या अफेक्टेड लोकांचं आपण पुनर्वसन तात्पुरत्या स्वरूपात स्थलांतर केलं त्यामुळे की शून्य आपत्ती मृत्यू आपण साध्य केले. या अनुषंगानेच आपण सर्व उपलब्ध जी प्रगत साधनं आहे त्यांचा वापर करून आपण आपत्ती व्यवस्थापन करतोय.
1: नक्कीच, म्हणजे तंत्रज्ञानामुळे जीवितहानी ही टळते.

0: आहे हे फार महत्वाचं आणि मुलाचं आहे. आता आपत्तीच्या वेळी त्वरित प्रतिसाद हा खूप महत्वाचा असतो, तो नेमका कसा कार्यान्वित होतो आणि एनडीआरएफ असेल किंवा एसडीआरएफ असेल यांच्यामध्ये समन्वय कसा होतो या संपूर्ण बाबीविषयी काय सांगा?
1: आता आपल्याला अलर्ट्स वेळेवर आले हे ठीक आहे, त्यामुळे ते अलर्ट्स दिले, परंतु बऱ्याचदा स्थानिक प्रशासन याला असं, त्यामुळे आपण शासनामार्फत अधिकची कुंभक देतो तिथे, त्यात मग आपले महत्वाचे लीड एजन्सी आपले एनडीआरएफ नॅशनल डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स, याशिवाय आपल्या राज्याची पण स्टेट डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स आहे. तर या सर्व यंत्रणांच्या आपल्याकडे महाराष्ट्रात 18 टीम एनडीआरएफच्या आहे आणि 6 टीम एसडीआरएफच्या आहेत, यांचं आपत्ती काळात आपण प्री पोझिशनिंग करतो, म्हणजे जेणेकरून आपत्तीमध्ये प्रतिसाद देण्याला जो कालावधी तो मिनिमम राहावा आणि शून्य मृत्यूचं उद्दिष्ट साध्य राहावं, हे आपण काम करतो. याशिवाय जेव्हा एनडीआरएफ आणि एसडीआरएफ कडून ही आपत्ती नियंत्रित करणं अवघड होतं, त्यावेळेस आपण भारतीय आर्मी, नेव्ही, एअरफोर्स यांची मदत घेतो. विशेषतः मागील पुरातही मोठ्या प्रमाणात आर्मी वेगळ्या ठिकाणी डिप्लॉय केली गेली होती. याशिवाय पुरात अडकलेले जे नागरिक आहेत त्यांना एअरलिफ्ट करण्यासाठी आपल्या नेव्ही आणि एअरफोर्सची मदत झालेली आहे, आणि मागच्या पुरातही आपण मोठ्या प्रमाणात एअरलिफ्ट केलेत लोक.
0: म्हणजे सगळ्या संस्था त्यावेळी कार्यान्वित होतात, एकत्र येतात आणि आपत्तीला तोंड देतात,
1: कारण आपत्ती व्यवस्थापन हे काही एका संस्थेचं काम नाही, त्यात वेगवेगळ्या संस्था जर एकत्र काम केलं, समन्वयाने काम केलं, तर अधिक प्रभावी आपण आपत्ती व्यवस्थापन करू शकतो.
0: यात समन्वय सगळ्यात महत्वाचा आहे.
1: नक्कीच.
0: आता आपलं महाराष्ट्र राज्य आहे, यावर उष्णतेचा प्रभाव खूप जाणवतोय, देशातलं एक सर्वात उष्णता वाढणारं राज्य आहे असं म्हणायलाही हरकत नाही. अशा वेळेस उष्माघातासारखे प्रकार होत आहेत, तर मग राज्याची याबाबत काय व्यवस्था आहे?
1: आपण जर बघितलं तर महाराष्ट्र हे सर्वात जास्त उष्णतेने प्रभावित होणारं राज्य आहे, कारण मागील वर्षाचा डाटा बघितला तर उष्णतेने प्रभावित होणाऱ्या शहरांची जी यादी आहे त्यात सर्वाधिक हे महाराष्ट्र राज्यातील आहे. या अनुषंगाने महाराष्ट्र शासनाने 2024 उष्माघात प्रतिबंध आराखडा निर्माण केला, आणि या आराखड्यामध्ये उष्माघात जर आला तर काय उपाययोजना कराव्यात यासंबंधीचे शासनाचे जे वेगवेगळे विभाग आहेत 16 विभाग त्यांना सूचना केल्या आहेत की त्यांनी याबाबत काय काम करावं. यात मुख्यतः जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांचे जिल्हाधिकारी हे याचे प्रमुख आहेत, आणि यात नोडल ऑफिसर म्हणून आरोग्य विभागाची नेमणूक केली. तर या सर्व विभागांनी उष्माघाताच्या दरम्यान काय काम करावं, कोणती उपाययोजना करावी, काय करावं या संदर्भातच्या आपण मार्गदर्शक सूचना निर्गमित केल्या आहेत, आणि त्या सूचनांची अंमलबजावणी होते की नाही याचं बघण्याचं कामही आपण करतोय. वी आर मॉनिटरिंग दॅट सिच्युएशन ऑल्सो.
0: कार्यान्वित व्यवस्थित झालेलं आहे, जर काही तशी आपत्ती आली तर आपली यंत्रणा सज्ज आहे त्यासाठी असं म्हणायला हरकत नाही. श्रोते हो, आत्ताच आपण आपत्ती कोणतीही असो त्याचा प्रभाव कमी करण्यासाठी पूर्वतयारी, योग्य नियोजन आणि वेळेवर केलेली अंमलबजावणी किती महत्वाची ठरते याविषयी जाणून घेतलं. आज आपल्यासोबत आपत्ती व्यवस्थापक विभागाचे संचालक डॉ भालचंद्र चव्हाण सर होते. सर, आज आपण या ठिकाणी आलात आणि आपत्ती व्यवस्थापन या विषयावर सविस्तर माहिती दिलीत, त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. आणि श्रोते हो, दिलखुलास कार्यक्रमातनं मी उन्नती जगदाळे या विषयाच्या अनुषंगानं माहिती जाणून घेण्यासाठी पुन्हा भेटणार आहे पुढच्या कार्यक्रमात, कारण या विषयाची व्याप्ती पाहता हा संवाद आपण पुढच्या कार्यक्रमात असा सुरू ठेवणार आहोत. तर श्रोते हो, पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमात सकाळी ठीक 7:25 मिनिटांनी. तोपर्यंत मी उन्नती जगदाळे आपला निरोप घेते आहे. नमस्कार.

श्रोत्याहो, आपण ज्या पृथ्वीवर राहतो त्या पृथ्वीवर मानवाबरोबरच पशुपक्षी आणि इतर जीवसृष्टीचाही समान अधिकार आहे. प्राण्यांप्रती दया, माया आणि संवेदनशीलता

ही आपल्या संस्कृतीची ओळख आहे. आजच्या धावपळीच्या जीवनात अनेक भटके आणि प्राणी दुर्लक्ष, उपासमार आणि क्रूरतेला सामोरे जात आहेत. आकाशवाणीच्या माध्यमातून आम्ही सर्व नागरिकांना आवाहन करतो की प्राण्यांशी प्रेमानं वागा, त्यांच्यावर होणारी क्रूरता रोखा आणि त्यांच्या संरक्षणासाठी पुढाकार घ्या. भटक्या प्राण्यांना पाणी आणि अन्न उपलब्ध करून देणं, जखमी प्राण्यांना मदत करणं तसंच त्यांच्या अधिवासाचं संरक्षण करणं ही प्रत्येकाची सामाजिक जबाबदारी आहे. आकाशवाणी पुणे केंद्राचे पहिल्या सभेचे कार्यक्रम आपण ऐकत आहात. सकाळचे 7:40 झालेत. भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम प्रसारित करत आहोत. सुप्रसिद्ध नाटककार आणि कवी स. अ. शुक्ल यांचा आज जन्मदिवस. त्यानिमित्ताने आजचं पहिलं गाणं स. अ. शुक्ल यांचं आपण ऐकणार आहोत.

यशवंत देव यांनी संगीत पथ केलेलं हे होतं स अ शुक्ल यांचं गीत, स्वरता सुमन कल्याणपूर यांचा. कवी आणि नाटककार स अ शुक्ल यांच्या जन्मदिनानिमित्त कार्यक्रमातली सुरुवातीची ही रचना त्यांची आपण ऐकली.

0: हेमंत भोसले यांनी स्वरबद्ध केलेलं हे होतं शांता शेळके यांचं गीत. गायलं होतं आशा भोसले यांनी. कार्यक्रमातलं यानंतरचं गीत थोड्याच वेळात.
1: चष्मा घालवण्याचे सर्वोत्तम लेसिक तंत्रज्ञान म्हणजे डॉक्टर कांकरे यांचे एशियन आय हॉस्पिटल. आजच संपर्क करा 8888942222.

0: डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: सर्वोत्तम मोतीबिंदू शस्त्रक्रिया म्हणजे डॉक्टर कांक्रियांचे एशियन आय हॉस्पिटल. आजच संपर्क करा 8888942222.

पी साळाराम यांचं हे गीत गायलं होतं लता मंगेशकर यांनी आणि संगीत होतं वसंत प्रभू यांचं. या गीताबरोबरच भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. सकाळी 8:40 भावधारा या कार्यक्रमात आणखी काही सुगम गीतं आपण ऐकू शकाल. आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. आता थोड्याच वेळात म्हणजेच 8 समाचार प्रभात, 8:15 मॉर्निंग न्यूज दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करणार आहोत, तर 8:30 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आमच्या केंद्रावरून प्रसारित होईल.

आकाशवाणी, योगेश रांगणेकर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. क्वाड देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांची आज नवी दिल्लीत बैठक. राष्ट्रपतींच्या हस्ते नवी दिल्लीत पद्म सन्मान प्रदान. महाराष्ट्रातल्या 8 मान्यवरांचा सन्मान. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा येत्या काही दिवसात देशाच्या सीमा भागांचा दौरा करणार. आणि IPL स्पर्धेतील पात्रता फेरीचा पहिला सामना आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स संघात रंगणार. आता सविस्तर बातम्या. क्वाड समूह देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांची बैठक आज नवी दिल्लीत होणार आहे. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर या बैठकीचं यजमानपद भूषवतील. या बैठकीत ऑस्ट्रेलियाच्या परराष्ट्र मंत्री पेनी वोंग, जपानचे परराष्ट्र मंत्री तोशिमित्सू मोतेगी आणि अमेरिकेचे परराष्ट्र सचिव मार्को रुबिओ सहभागी होतील. या बैठकीत क्वाडच्या सध्या सुरू असलेल्या उपक्रमांच्या प्रगतीचा आढावा घेण्यात येईल. तसंच हिंद प्रशांत क्षेत्रातील अलीकडील घडामोडी आणि परस्पर हिताच्या इतर आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर चर्चा करण्यात येईल. जागतिक हितासाठी एक सकारात्मक शक्ती म्हणून काम करण्यासाठी तसंच समृद्ध, मुक्त आणि सर्वसमावेशक हिंद प्रशांत क्षेत्रासाठी क्वाड राष्ट्र एकत्र आली आहेत. या गटाचं सध्याचं अध्यक्षपद भारताकडे असल्यानं भारत या बैठकीचं यजमानपद भूषवत आहे. राष्ट्रपती भवनात आयोजित कार्यक्रमात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते काल यंदाचे पद्म सन्मान प्रदान करण्यात आले. पद्म पुरस्कार वितरणाच्या पहिल्या टप्प्यातील सोहळ्यात राष्ट्रपतींनी 66 मान्यवरांना पद्म पुरस्कारांनी सन्मानित केलं. यात 2 पद्मविभूषण, 6 पद्मभूषण आणि 58 पद्मश्री पुरस्कारांचा समावेश आहे. महाराष्ट्र राज्यातल्या 8 मान्यवरांना काल पद्म सन्मान प्रदान करण्यात आले. उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन, पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यावेळी उपस्थित होते. कालच्या सोहळ्यात ख्यातनाम अभिनेते धर्मेंद्रसिंग देओल यांना त्यांच्या कलाक्षेत्रातील योगदानाबद्दल मरणोत्तर पद्मविभूषण देऊन सन्मानित करण्यात आलं. त्यांच्या पत्नी आणि लोकसभेतील खासदार हेमा मालिनी यांनी हा सन्मान स्वीकारला. महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना पद्मभूषण प्रदान करण्यात आला. पद्मभूषण देऊन सन्मानित करण्यात आलेल्या राज्यातील मान्यवरांमध्ये उदय कोटक आणि पियुष पांडे यांचा समावेश आहे. पियुष पांडे यांना मरणोत्तर हा सन्मान प्रदान करण्यात आला. परभणी इथले कृषी सेवक श्रीरंग देवबा उर्फ दादा लाड, अमरावती इथल्या श्री गुरुदेव सेवा मंडळाचे सरचिटणीस जनार्दन पंत बोधे गुरुजी यांना पद्मश्री पुरस्कारानं गौरवण्यात आलं. पद्मश्री पुरस्कारानं गौरवण्यात आलेल्या इतर मानकऱ्यांमध्ये रामचंद्र आणि सुनीता गोडबोले, तमाशा कलावंत रघुवीर खेडकर, क्रिकेटपटू हरमनप्रीत कौर, दिव्यांग अॅथलीट प्रवीण कुमार यांचा समावेश आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आजपासून सिक्कीमच्या 3 दिवसांच्या दौऱ्यावर जात आहेत. आज संध्याकाळी त्या गंगटोक इथल्या नामग्याल इन्स्टिट्यूट ऑफ टिबेटॉलॉजी आणि आर्किडेरियमला भेट देणार आहेत. तसंच गंगटोक शहरात महिलांसाठी सुरू करण्यात येणाऱ्या पिंक बसला हिरवा झेंडा दाखवून त्याचा शुभारंभ करतील. उद्या त्या नाथुला इथं भेट देऊन तिथं तैनात असलेल्या सैनिकांशी संवाद साधतील. त्याच दिवशी गंगटोक इथल्या सिक्कीम विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभालाही त्या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहतील. दौऱ्याच्या शेवटच्या दिवशी गंगटोक इथल्या पालजोर मैदानावर आयोजित एका कार्यक्रमात त्या सिक्कीम पोलिसांना राष्ट्रपतींचं पोलीस सन्मानचिन्ह प्रदान करतील. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा येत्या काही दिवसात भारताच्या सीमा भागांचा दौरा करणार असून सुरक्षेशी संबंधित बैठकाही घेणार आहेत. काल रात्री ते राजस्थानमधल्या बिकानेर इथं पोहोचले. ते आज सकाळी सीमा सुरक्षा दलाच्या सांचू सीमा चौकीला भेट देतील आणि सुरक्षा दलाच्या जवानांशी संवाद साधतील. तसंच त्यांच्यासाठीच्या कल्याणकारी योजनांचं उद्घाटन करतील. आज दुपारी गृहमंत्री शहा बिकानेरमधल्या सीमावर्ती भागातील सुरक्षा परिस्थितीचा आढावा घेतील. या बैठकीला केंद्रीय गृहमंत्रालय, राजस्थान सरकार आणि BSFचे अधिकारी तसंच 5 सीमावर्ती जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक उपस्थित राहतील. याशिवाय गृहमंत्री शहा येत्या 29 मे रोजी भूज शहराला भेट देतील आणि तिथल्या BSFच्या एका सीमा चौकीचा दौरा करतील. तर येत्या 5 जूनला शहा त्रिपुराच्या सीमावर्ती भागांचा दौरा करतील. त्यानंतर ते पश्चिम बंगालला भेट देऊन तिथल्या सीमावर्ती भागांचा दौरा करतील. देशाची अर्थव्यवस्था अंतर्गत पातळीवर मजबूत आहे, मात्र आंतरराष्ट्रीय स्तरावरील भूराजकीय आणि आर्थिक संघर्षामुळे नवनवी आव्हानं निर्माण होत आहेत असं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे. सिडबी अर्थात भारतीय लघु उद्योग विकास बँकेच्या वर्धापन दिनानिमित्त मुंबईत आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. पश्चिम आशियात संघर्ष सुरू झाल्यानं खतं, सोनं, इंधन या सर्व उत्पादनांचे आंतरराष्ट्रीय बाजारातले दर कडाडले आहेत, त्यामुळे देशाच्या परकीय चलन साठ्यावर ताण येत आहे. सध्याच्या आव्हानावर मात करण्यासाठी सरकारनं केलेल्या उपाययोजनांची माहिती त्यांनी दिली. यावेळी विविध लाभार्थींना उद्योग व्यवसायांच्या वाढीसाठी सीतारामन यांच्या हस्ते अर्थसहाय्य वितरित करण्यात आलं. हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे.

0: अमेरिकेच्या लष्करानं होर्मुझच्या समुद्रधुनीजवळ इराणच्या क्षेपणास्त्र प्रक्षेपण स्थळांना आणि बोटींना लक्ष्य करून आत्मसंरक्षणात्मक हल्ले केले. अमेरिकेनं युद्धविरामाच्या वाटाघाटी सुरु केल्यानंतर काही तासातच ही घडामोड घडली आहे. युद्धविरामादरम्यान सैनिकांचं संरक्षण करताना अमेरिकी सैन्य संयमानं वागत असून हे हल्ले क्षेपणास्त्र प्रक्षेपण स्थळांवर आणि सुरुंग पेरण्याचा प्रयत्न करणाऱ्या इराणी बोटींवर करण्यात आले असं सेंटकॉमचे प्रवक्ते टिमोथी हॉकिन्स यांनी सांगितलं आहे. दरम्यान इराणसोबतचं युद्ध संपवण्यासाठीच्या कोणत्याही करारामध्ये सौदी अरेबियासह अन्य देशांनी अब्राहम करारात सामील होण्याची अट समाविष्ट असावी असं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे. इराणसोबतच्या वाटाघाटी चांगल्या प्रकारे सुरु आहेत, परंतु एकतर सर्वांसाठी एक उत्तम करार होईल किंवा कोणताही करार होणार नाही. करार न झाल्यास पुन्हा युद्धभूमीवर गोळीबार सुरू होऊ शकतो आणि तो पूर्वीपेक्षा अधिक मोठा आणि अधिक तीव्र असेल असा इशाराही ट्रम्प यांनी दिला आहे. अब्राहम करार हे ट्रम्प यांच्या पहिल्या कार्यकाळातील अमेरिकेच्या मध्यस्थीनं झालेले करार आहेत, ज्यांचा उद्देश इस्रायल आणि अनेक अरब आणि मुस्लिम बहुल देशांमधील संबंध सामान्य करणं हा आहे. दरम्यान अमेरिकेसोबतच्या चर्चेत थोडी प्रगती झाली आहे, परंतु करार तत्काळ होण्याची शक्यता नाही असं इराणनं म्हटलं आहे. भारतासह जगभरातील लाखो नागरिक आज सौदी अरेबियामध्ये हज यात्रेसाठी जमले आहेत. 5 दिवसांच्या हज यात्रेसाठी मिना इथल्या तंबूंच्या शहरात हजयात्री एकत्र आले. आज पूर्ण दिवस हे हजयात्री अराफात मैदानात प्रार्थना करतील. त्यानंतर उद्या मीना इथं प्रतिकात्मक पद्धतीनं कुर्बानीची प्रथा पूर्ण केली जाईल. सीएनजीच्या दरात प्रतिकिलो 2 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. आज सकाळी 6 वाजल्यापासून हे नवे दर लागू झाले असून त्यामुळे दिल्लीत आता सीएनजीचा दर प्रतिकिलो 83.09 रुपये झाला आहे. सरकार योग आणि निसर्गोपचाराच्या माध्यमातून देशभरात प्रतिबंधात्मक आरोग्यसेवा मजबूत करत आहे असं प्रतिपादन आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांनी काल नवी दिल्ली इथं केलं. आयुष मंत्रालयाच्या संसदीय सल्लागार समितीची 4थी बैठक त्यांच्या अध्यक्षतेखाली झाली त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीत भारतात योग आणि निसर्गोपचार क्षेत्राचा विस्तार तसंच आरोग्य कल्याणाच्या प्रसाराशी आणि पारंपरिक आरोग्य पद्धतींच्या जागतिक उपक्रमांवर चर्चा करण्यात आली. जम्मू आणि काश्मीरमधल्या गुलमर्ग गोंडोला इथल्या केबल कार प्रणालीमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे अडकलेल्या सर्व पर्यटकांची सुटका करण्यात आली आहे. लष्कर, पोलीस, राष्ट्रीय आणि राज्य आपत्ती निवारण दलानं एकत्रितपणे या ठिकाणी बचाव कार्य राबवलं. मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. येत्या 21 जूनला होणाऱ्या नीट यूजी 2026 या पुनर्परीक्षेसाठी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी देशातील सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना पत्र लिहून या परीक्षा सुरक्षित, निर्धोक आणि यशस्वीपणे पार पाडण्याचं आवाहन केलं आहे. प्रधान यांनी देशातील सर्व मुख्यमंत्री, नायब राज्यपाल आणि प्रशासकांना पत्र लिहून यासंदर्भात सहकार्य करण्याची मागणी केली आहे. आयपीएल स्पर्धेत गतविजेता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघ आणि गुजरात टायटन्स या संघात आज धर्मशाला इथं पात्रता फेरीचा पहिला सामना होणार आहे. या सामन्यातील विजेता संघ आयपीएल 2026 अंतिम फेरीत प्रवेश करेल, तर पराभूत संघाला दुसऱ्या पात्रता सामन्यात आणखी एक संधी मिळेल. उद्या संध्याकाळी 7:30 वाजता मोहाली इथं होणाऱ्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादची लढत राजस्थान रॉयल्सशी होईल. या सामन्यात पराभूत होणारा संघ स्पर्धेतून बाहेर पडेल, तर विजयी संघ दुसऱ्या पात्रता फेरीत प्रवेश करेल. नैऋत्य मोसमी पाऊस आज केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे. मान्सून साधारणपणे 1 जून रोजी केरळमध्ये दाखल होतो, तो यंदा काहीसा आधीच केरळकडे सरकत आहे. त्यामुळे आज केरळच्या 4 जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. क्वाड देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांची आज नवी दिल्लीत बैठक. राष्ट्रपतींच्या हस्ते नवी दिल्लीत पद्मसन्मान प्रदान. महाराष्ट्रातल्या 8 मान्यवरांचा सन्मान. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह येत्या काही दिवसात देशाच्या सीमाभागांचा दौरा करणार. आणि आयपीएल स्पर्धेतील पात्रता फेरीचा पहिला सामना आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स संघात रंगणार. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आम्ही आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून बोलत आहोत. मध्यम लहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्सवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून जगात सर्वत्र. सकाळचे 8:40 झाली आहेत. आता भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम प्रसारित करत आहोत.

वैशाली माळे यांनी गायलेलं हे होतं श्रेयसी वझे यांचं गीत. संगीत होतं मंदार आपटे यांचं. श्रोतेहो, कार्यक्रमात शेवटी आम्ही जे गीत आपल्याला ऐकवणार आहोत त्याचं एक वैशिष्ट्य सांगितल्याशिवाय राहत नाही. हे गीत आहे यशवंत देव यांचं, त्यांनीच संगीतबद्ध केलेलं. यशवंत देव यांच्या आकाशवाणीतल्या सेवेत ते जेव्हा सेवानिवृत्त होणार होते त्याच्या आधीचं हे गाणं आहे, 1984 सालचं. हे त्यांचं शेवटचं गाणं आणि ह्या गाण्यासाठी त्यांची इच्छा होती की आशा भोसले यांनी हे गाणं गावं आणि त्याप्रमाणे त्यांनी त्यांना विनंती केली आणि आशा भोसले यांनी ते गाणं गायलं. अतिशय सुंदर शब्द, तेवढंच सुंदर संगीत आणि भावपूर्ण पद्धतीने गायलेलं हे गीत आम्ही आता आपल्याला ऐकवत आहोत.

地上。

आशा भोसले यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. गीत आणि संगीत यशवंत देव यांचं. आणि याबरोबरच भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम समाप्त होत आहे. आकाशवाणी पुणे केंद्राचे पहिल्या सभेचे कार्यक्रम श्रोते हो आपण ऐकत आहात. सकाळचे 9 वाजलेत. आता प्रसारित करत आहोत मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम.

भटले मगवाचे ने बदणार कधी कर पडले सगळ्यात तुझे पण कर पडले सगळ्यात तुझे पण वरमाला पडणार कधी तू नजरेने हो मटले।

झाले गेले विसरून जा या चित्रपटातलं हे होतं आशा भोसले आणि सुधीर फडके यांनी गायलेलं गीत. गीत आणि संगीत यशवंत देव यांचं.

0: कशाची?
1: पिंकीच्या फीची.
0: बघू 20,000 कर्ज लगेच. कोण देत आहे, व्याज किती आहे माहितीये? नियमन केलेल्या संस्थांकडूनच कर्ज घ्या. कर्ज तितकं जितकी गरज, तेही तपासून. झाली सोय, पगार ऍडव्हान्स पाठवलाय.
2: आरबीआय म्हणते
0: आर्थिक वागणे योग्य असेल तर ते तुम्हाला वाचवेल.
3: श्रोते हो, HIV लस जागरूकता दिवस दरवर्षी 18 मेला साजरा केला जातो. एक काळ असा होता की HIV हे नाव ऐकलं तरी भीती वाटायची, पण आज विज्ञानानं मोठी झेप घेतलीय. एड्सवर नियंत्रण मिळवणारी औषधं देखील येत आहेत. आता चर्चा आहे या एड्सच्या लसीबद्दल. ही लस खरंच येणार आहे का, किती सुरक्षित आहे, भारतात संशोधन कुठपर्यंत पोहोचलंय, या सगळ्याबद्दल जाणून घ्यायला हवं. चला तर भीती, गैरसमज आणि अफवांच्या पलीकडे जाणून घेऊया जाणकार डॉक्टर पियुष चौधरी यांच्याकडून. हॅलो डॉक्टर, या कार्यक्रमाच्या ध्वनिमुद्रणात सहभागी होऊया. मंगळवार दिनांक 26 मे रोजी दुपारी 3:30 ते 4 या वेळेत. फोन नंबर आपले नेहमीचे 0202-553-1705 किंवा 6. नक्की फोन करा. एड्स वॅक्सिनेशन या विषयी आपल्या आवडीच्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर.

0: श्रीकृष्ण पोवळे यांचं हे गीत संगीतबद्ध केलं होतं श्रीनिवास खळे यांनी. यंदा कर्तव्य आहे या चित्रपटासाठी हे गीत गायलं होतं आशा भोसले यांनी. श्रोतेहो, मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. यानंतरचं गीत थोड्याच वेळात.
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
2: सारे दाग चले जाएंगे और मम्मी को पता भी नहीं चलेगा. सब दाग चले गए. सुपर निर्मा मैं सुपरमैन.
3: सचिन
2: मम्मी
3: सुपर निर्मा में है सचमुच अपनापन.
4: झाली सोय.

0: लता मंगेशकर आणि हृदयनाथ मंगेशकर यांनी गायलेलं हे होतं सुखाची सावली या चित्रपटातलं गीत. ग. दि. माडगूळकर यांचं हे गीत स्वरबद्ध केलं होतं दत्ता डावजेकर यांनी.
1: लवकर टिफिन पॅक करा.

0: राजू मोबाईल सोड.
1: अहो ताई बँकेचा नंबर हवा आहे, रिफंड नाही आलाय. आला लगेच कॉल करतो.
0: नंबर न तपासता नेहमी धोकेबाज व्यक्ती बँकेच्या नकली वेबसाईट आणि खोट्या नंबरवरून पैशांची फसवणूक करतात.
1: मग योग्य नंबर
0: बँकेच्या ऑफिशियल वेबसाईट किंवा कार्ड वर.
1: तुम्ही तर वाचवलं ताई.
0: कामापासून नाही.
2: आरबीआय म्हणते
3: आर्थिक वागणं योग्य असेल तर ते तुम्हाला वाचवेल.

वसंत पवार यांनी स्वरबद्ध केलेलं हे होतं शांताराम आठवले यांचं गीत सुभद्रा हरण या चित्रपटातलं. स्वर होता सुमन कल्याणपूर आणि सुधीर फडके यांचा.

सुधीर फडके यांनी स्वरबद्ध केलेलं हे होतं लाखाची गोष्ट या चित्रपटातलं गीत. गीतरचना ग दी माडगुळकर यांची आणि स्वर होते आशा भोसले आणि सुधीर फडके यांचे.

0: आम्ही जातो आमच्या गावा या चित्रपटातलं हे होतं आशा भोसले यांनी गायलेलं जगदीश खेबुडकर यांचं गीत. संगीतकार सुधीर फडके.
1: तुझं नाव तुझं नाव तुझं घास तुझं नाव.

बोल शब्दा शब्दा लागे मोत्या पौड़ा थमो तुझा माग मगालो तुझा माग मगालो तुझा पाई एड़ा झालो तुझा पाई एड़ा झालो।

0: मराठा तितुका मिळवावा या चित्रपटातलं हे होतं शांता शेळके यांचं गीत. संगीतबद्ध केलं होतं आनंद घन यांनी आणि गायलं होतं आशा भोसले आणि हृदयनाथ मंगेशकर यांनी. आणि या गीताबरोबरच मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. सकाळचे 9:30 वाजलेत. आता प्रसारित करत आहोत फोन इन लोभ असावा हा कार्यक्रम. सादर करते कैलास शिंदे.
1: फोन इन लोभ असावा.

0: फोन इन लोभ असावाच्या असंख्य रसिक श्रोत्यांचं या कार्यक्रमात आपला स्नेहांकित मी केला शिंदे अगदी मनापासून स्वागत करतो. सुरू करूयात आजचा फोन इन लोभ असावा हा कार्यक्रम. हॅलो.
1: हॅलो.
0: नमस्कार.
1: नमस्कार कैलास सर. कार्यक्रम आकाशवाणी आणि विविध भारतीचे दोन्ही पण चांगले असतात.
0: नाव सांगा. नाव सांगा.
1: माझं नाव गोरख नानेकर.
0: गोरख नानेकर.
1: हो बरोबर. खरंच म्हणजे आज संध्याकाळची गोष्ट वगैरे कार्यक्रम एक नंबर कार्यक्रम असतात.
0: बर
1: कसं होतं माझं एक म्हणणं होतंय नभोनाट्य चालू करावा विविध भारतीला.
0: पण आपल्या आता माहितीस्तव सांगतो की आपण संध्याकाळची गोष्ट एक कार्यक्रम सुरू केलेला आहे त्याच्यामध्ये अभिभाषणाचा कार्यक्रम असतो आणि त्याचबरोबर ती आपला हवा महल मध्ये जे आपण हास्य नाटिका प्रसारित करत असतो तर ते आहेच विविध भारतीला.
1: पण मराठीमधून काहीतरी व्हावा असतं माझं मत.
0: विविध भारती केंद्राचा मुख्य हेतू जो आहे तो मनोरंजन असा आहे आणि त्या ठिकाणी जास्तीत जास्त चित्रपट संगीत विषय किंवा संगीत विषयक कार्यक्रम जे आहे ते प्रसारित केले जातात. तर त्यामुळं त्या ठिकाणी आता सध्या तरी आपल्याला तसं नभोनाट्य प्रसारित करण्यासाठीची जी वेळ लागणारी अर्धा तास किंवा एक तास तशी उपलब्ध नाहीये. तर त्यामुळे आता तरी शक्य नाहीये. परंतु भविष्यात पाठीमागे पुढे जर असे काही बदल झाले तर आपल्याला तसं. आणि नाट्यरंग एक कार्यक्रम असतो आपला विविध भारतीचा आपल्या राष्ट्रीय वाहिनीवरून प्रसारित होतो तर त्याच्यामध्येही छोट्या छोट्या नाटिका प्रसारित केल्या जातात.
1: बरोबर.
0: हॅलो.
2: हॅलो.
0: नमस्कार.
2: सौ शोभा अंकुश खोशे मलकापूर तालुका परांडा जिल्हा धाराशिव इथून बोलते.
0: बोला बोला स्वागत कार्यक्रमात.
2: दररोज रेडिओचे कार्यक्रम ऐकतो सकाळी केंद्र उघडल्यापासून चालूच असतो.
0: बर
2: सगळी माहिती मिळते शेतीची आरोग्याची. मन शांत ठेवायचं कसं वागायचं कसं काय सगळी घर बसल्या माहिती मिळते. परत हवामानाचा अंदाज बघून आम्ही शेतीची कामे करतो. चिंतन खूप आवडत मला. कीर्तन चिंतन दररोज आजचा विचार. परत ही वनिता मंडळ महिलांसाठी कार्यक्रम.
0: ठीक आहे शोभाजी फोन केलात आणि हा अभिप्राय कळवला त्यासाठी आपले आम्ही आभारी आहोत. धन्यवाद.
2: धन्यवाद.
3: अनिल परदेशी.
0: बोला परदेशी.
3: हा माझा पहिलाच कॉल लागलाय. हा जे तुमचे कार्यक्रम आहे ते अत्यंत सुबक सुंदर आहे. दुसरी गोष्ट आहे की जी संध्याकाळची गोष्ट जो कार्यक्रम लागलाय ती आमच्या बालपणाची आठवण झाली.
0: बर
3: कारण काय पहिले 9:30 वाजता तुम्ही केंद्रावर नभोनाट्य लागायचं बघा.
0: बरोबर.
3: 30-30 वर्षापूर्वी.
0: हो हो हो.
3: तर आमच्या घरी म्हणजे आमच्याकडे रेडिओ होता पाटला तर रेडिओ होता. आम्ही 9:30 वाजता जाऊन कशाचं रेडिओ ऐकायला.
0: बर
3: बरोबर. सर उत्तम कार्यक्रम तुमचे. आणि आता जी परवीन फॅमिलीची मुलाखत आहे
0: हो
3: ती अत्यंत म्हणजे ऐकण्यासारखी आहे.
0: विशेष गीत गंगा अंतर्गत प्रसारित होत आहे ते अनेक भागांमध्ये.
3: त्यांच्या मिसेस आणि त्यांची.
0: हो हो.
3: सर्वच धन्यवाद.
0: फोन केला अभिप्राय कळवला त्यासाठी अनिल परदेशी यांचे खूप खूप आभार. हॅलो.
4: हॅलो. फोन इन लो बसावा
0: कार्यक्रम. फोन इन लो बसावा. बोला.
4: हा मी गुरुप्रसाद परदेशी बोलतोय.
0: गुरुप्रसाद
4: परदेशी.
0: अरे आज काय परदेशी लोकांनी सगळ्या धडाका लावलाय फोन करायच्या कार्यक्रमात.
4: अहो सर मी आता 3 महिन्यानंतर फोन लावलाय.
0: नाही आधीच्या अनिल परदेशी यांच्यावरती बोलणं झालं त्यानंतर आता गुरुप्रसाद परदेशी असं म्हटलं.
4: सर ते कार्यक्रम आहे ना रुपारी मुकटे मानकरी कुलकर यांचा.
0: हो
4: तो चांगला कार्यक्रम मालिका छान एकदम.
0: बर बर.
4: आणि ते मॅडम नाही ना नीलम पटवर्धन यांच्या संस्कृतीचा पाऊल खुना.
0: हो हो हो.
4: तो पण कार्यक्रम छान आहे सर खूप आवडतो.
0: बर कुठून बोलतायत गुरुप्रसाद परदेशी.
4: मी मंगळवार पेठेतून पुण्यातून.
0: अच्छा पुण्यातूनच बोलताय.
4: हो सर मला तुमचे कार्यक्रम खूप आवडतात.
0: अच्छा.
4: चांगले असतात भजन वगैरे ते रविवारचे कीर्तन. खूप सर चांगलं वाटतं मला.
0: बर बर. केव्हापासून
4: कार्यक्रम पण ऐकतो मी. डॉक्टर पण कार्यक्रम ऐकतो सर.

0: बर म्हणजे बालोद्यानपासून ते आता ज्येष्ठ नागरिकांच्या वयोगटापर्यंत आलाय, पण रेडिओ ऐकणं अव्याहत चालू आहे.
1: हो सर, माझा बिघडलेला रेडिओ, पण मी ऐकतोच रेडिओ, आम्हाला खूप प्रेरणा मिळते.
0: अच्छा, बर
1: खूप बार वाटतं, मी एकटाच राहतो घरी, खूप छान वाटतं.
0: चला, धन्यवाद गुरुप्रसाद परदेशी, फोन केला, अभिप्राय कळवला त्यासाठी. हॅलो बोला.
2: नमस्कार, लो बसावा
0: कार्यक्रम फोन येतो बसावा.
2: विविध भारतीचे कार्यक्रम एकदम सुपर असतात, एकदम
0: वा. सुपर श्रोते अभिप्राय देणारे कोण आहेत आम्हाला समजेल?
2: हा, नरेंद्र परदेशी.
0: अरे काय, आज मी कैलास शिंदे बोलतोय, पण आज काय सगळ्या परदेशी कुटुंबियांनी सगळं आज ठरवलंय का फोन कार्यक्रमामध्ये लावायचं आणि बोलायचं म्हणून? हा तिसरा कॉल आहे कार्यक्रमातला, म्हणजे हॅट्रिक परदेशांची झालेली आहे कार्यक्रमामध्ये आज. एक अनिल परदेशी, दुसरा गुरुप्रसाद परदेशी आणि आता नरेंद्र परदेशी. कळस धानोरी, बरोबर.
2: येस
0: बोला.
2: माझा लोभ असा कार्यक्रमात एक प्रश्न होता.
0: बोला.
2: की जे श्रोते नेहमी फोन करतात ना, त्यांनी फोन करू नये.
0: आत्ताच माझ्या एका श्रोत्याबरोबर ते बोलणं झालंय.
2: कारण की फोन हा लागतो ना कार्यक्रमाला, इतका आनंद होतो ना की कोणत्या शब्दात आपण व्यक्त करू शकत नाही.
0: बरोबर आहे.
2: त्यांना एवढी विनंती आहे, त्यांनी विनंती की तुम्हाला जो आनंद मिळाला आहे ना,
0: तो इतरांना मिळतो,
2: दुसऱ्यांना सुद्धा मिळाला
0: पाहिजे. चला, हे तुम्ही जे सांगितलेलं थेट तुमचं जे म्हणणं आहे ते अशा शब्दांच्या माध्यमातून श्रोत्यांपर्यंत पोहोचवत आहे. आशा करूयात की यातनं
2: श्रोते सर्वांना मिळाला पाहिजे.
0: चला, अभिप्राय काय आहेत कार्यक्रमाचे?
2: हा कार्यक्रम एकदम उत्कृष्ट असतात. आणि जो आता नवा कार्यक्रम झालाय ना, संध्याकाळची गोष्ट,
0: हो
2: ती खूप खूप छान असते. पण काही गोष्टी अशी असते की त्यांनी ते रिपीट केले गेले. काही गोष्टी होते ना, त्या रिपीट केल्या गेल्या, तर त्या करून मग कसं कंटाळावा ना होईल तो कार्यक्रम.
0: बरं नाही, केव्हा मध्ये ज्या दिवशी ध्वनिमुद्रण शक्य झालेलं नसेल तर कदाचित तो भाग पुन्हा प्रसारित करण्यात आला असेल, असं झालं असेल.
2: हा, कारण की कार्यक्रम खूप छान असतो, 5 वाजता इतका तो ऐकतोच.
0: जी नवीन पिढी आहे, नवीन नेक्स्ट जनरेशन आहे, त्यांना आपल्याला थोडस आपल्यासोबत बरोबर हातात हात घेऊन आपल्या सोबतीनं घेऊन जायचं, तर त्याच्यासाठी आणि दुपारची जर वेळ लक्षात घेतली तुम्ही, दुपारी 1 म्हणजे 12 नंतर ते साधारणपणे 4-5 वाजेपर्यंत, तर जे मोठं लॉंग ड्राईव्ह करणारे, जे ज्यांना काही कामानिमित्त ट्रॅव्हल करावं लागतं, प्रवास करावा लागतो कारमधनं, त्यांच्या 4-चाकीमधनं, तर अशा लोकांचं, अशा श्रोत्यांसाठी, अशा आपल्या प्रेक्षक श्रोत्यांसाठी, त्यांना जे ड्राईव्ह आहे, लॉंग ड्राईव्ह आहे, ते सुसह्य होण्यासाठी, त्यांच्या आवडीची गाडी ऐकण्यासाठी आपण ते नियोजन केलेलं आहे. धन्यवाद. हॅलो बोला.
3: हा, पुणे आकाशवाणी
0: कार्यक्रम फोन इन लोबसावा, बरोबर.
3: पुणे आकाशवाणीचे कार्यक्रम खूप छान असतात.
0: बर,
3: सकाळचा प्रभात वंदन, त्यानंतरच चिंतन, सुविचार सकाळचा,
0: हो.
3: आणि संजय भुजबळ यांनी सादर केलेला फोन आपल्यावर खूप आवडला.
0: बर,
3: कारण त्यांनी त्या कार्यक्रमामध्ये ना श्रोत्यांशी संवाद पण छान नेमकाच साधला आणि गाणे पण पूर्ण लावले.
0: बर, पण हा अभिप्राय आता आपण कोणाकडनं ऐकतोय हे आपल्याला नाव सांगूया श्रोत्यांसाठी.
3: माझं नाव आहे चंद्रभागा पवळ.
0: बरोबर, चंद्रभागा पवळ.
3: हा, रेडिओ तर माझा सखा सोबतीच आहे.
0: हो,
3: रेडिओमुळे माणूस खूप आनंदी राहतो. श्रोत्यांना माझा संदेश आहे सर्वांना की रेडिओ सर्वांनी ऐका, रेडिओमुळे खूप आनंद मिळतो.
0: वा वा वा. सर्व श्रोत्यांच्या वतीनं चंद्रभागा पवळ यांना आपण रेडिओचे ब्रँड अम्बॅसिडर करून टाकूयात.
3: धन्यवाद सर.
0: तुमच्या आवाहनाला सगळे आमचे श्रोते उत्स्फूर्त असा प्रतिसाद देतील आणि अधिकाधिक आपले कार्यक्रम हे जे आहे ते ऐकण्याचा प्रयत्न करतील अशी आशा करूयात.
3: वनिता मंडळाचा सखी विश्व नवीन सुरू केलाय, तो कार्यक्रम छान आहे. आणि वनिता मंडळ कार्यक्रमात एखादं पुस्तक वाचन सुरू करावं.
0: पण आता आपण संध्याकाळच्या गोष्टीमध्ये तर पुस्तक वाचनाचं अभिवाचन असं करतच असतो. धन्यवाद फोनसाठी आणि या प्रतिक्रियांसाठी.
3: श्रोते,
0: आज रेडिओच्या ब्रँड अम्बॅसिडर चंद्रभागा पवळ यांच्याशी गप्पा मारून छान वाटलं मला. धन्यवाद.
3: धन्यवाद.
0: हॅलो.

0: नमस्कार
1: नमस्कार.
0: फोन इन लो बसावा.
1: फोन इन लो बसावा.
0: ओ सर कैलाश शिंदे.
1: बोलते
0: नमस्कार.
1: बोलते. हाँ
0: बालाजी दोनकले खंडगाव तालुका नायगाव जिल्हा नांदेड.
1: बालाजी दोनकले
0: फोन इन आपल्या एवढ्या वेळेचा जो सादर केला संजय भुजबळ सरांनी. हो तो कमी वेळात जास्तीत जास्त गीतं लावण्याचा प्रयत्न केला आणि संवाद सुद्धा चांगला साधला सर. त्यामुळं फोन इन आपल्या एवढा हा कार्यक्रम ऐकला.
1: बर.
0: तुमचे जे कार्यक्रम असतात संबंधित कार्यक्रम राज्यस्तरीय कृषी विषयक प्रसारण असेल 48 संबंधित कार्यक्रम असेल
1: बर
0: हो आणि मुंबईला 9:30 पूर्ण कार्यक्रमाची पावती.
1: अच्छा ठीक आहे. धन्यवाद बालाजी जोनकले हा अभिप्राय कळवला त्यासाठी.
0: हो धन्यवाद.
1: हॅलो. कार्यक्रम
2: फोन इन
1: लो बसावा.
2: आपण कोण?
1: मी कैलास शिंदे बोलतोय.
2: मी राजश्री पटवर्धन कर्वे नगर.
1: बोला राजश्री ताई.
2: ते गीतेचा कार्यक्रम खूप छान असतो. सकाळचा आम्ही 6 रेडिओ लावतो.
1: बरोबर.
2: ते वंदे मातरम, गीता, मराठी गाणी, वनिता मंडळ, शानधारा पण कार्यक्रम चांगला असतो. गीतांजली ते पण कार्यक्रम छान असतो. सगळे रेडिओचे कार्यक्रम खूप छान असतात.
1: बर.
2: पण ते गीतेचं विशेष आवडलं.
1: बर बर.
2: निरूपण. हा
1: अच्छा.
2: हा खूप आवडलं. 2 फोन करणं बरोबर आहे.
1: हो हो हो.
2: तर ते गीतेचं खूप सुंदर असतं.
1: हा
2: आणि बाकीचे कार्यक्रम आवडतात.
1: बर बर बर.
2: लीलाचे फूल पण चांगलं असतं सगळं.
1: हो हो.
2: सगळेच.
1: अच्छा ठीक आहे. धन्यवाद.
2: हो थँक्यू.
1: हॅलो.
3: हॅलो.
1: हा
3: शिंदे साहेब का
1: बोलतोय?
3: हा मी सूरज गाडेकर बोलतोय चिखलीवरून.
1: फोन इन लव्ह सभामध्ये स्वागत.
3: हो धन्यवाद. मला आपल्या रेडिओचे कार्यक्रम सगळेच आवडतात. जनरली सात संवाद, संध्याकाळची गोष्ट, उमा सदन वगैरे सगळे आवडतात.
1: बर.
3: एक जस्ट सूचना विचारायची होती की संध्याकाळची गोष्ट जी आहे एक तर युट्यूबवर अवेलेबल होईल का आणि दुसरं संध्याकाळी जर म्हणजे आता 5 जे लागतं ते रात्री समजा एक 8-9 जरी केलं कधी कधी काय होतं की 5 म्हणजे टाइम मिळालं ते ऐकायला भेटत नाही. तर एक विनंती होती
1: म्हणजे तोच कार्यक्रम पुन्हा प्रसारित करण्यात यावा.
3: हा तोच म्हणजे संध्याकाळी परत एकदा.
1: एका दिवशी आपण तो पुन्हा प्रसारित नाही करत.
3: ओके. किंवा मग युट्यूबवर कधी टाकताल?
1: युट्यूबला साधारणपणे काय होतं की आपले जे आधीचे कार्यक्रम प्रसारित झालेले असतात तर ते असं रो मध्ये असतात. म्हणजे आता समजा मागच्या आठवड्यात किंवा हा कार्यक्रम प्रसारित झाला मग हा अपलोड करायचा आपल्याला तर तसे असे वेगवेगळ्या विभागांचे कार्यक्रम तयार असतात अपलोड होण्यासाठी. तर त्यामुळे तो साधारणपणे 4-5 कालावधीमध्ये जातो आणि त्याच्यानंतर मग ते कार्यक्रम जे आहेत ते अपलोड केले जातात युट्यूबला.
3: हा पण ही संध्याकाळची गोष्ट आय थिंक युट्यूबवर अवेलेबल नाहीये.
1: हा कारण आता त्याला बहुतेक ते त्याला रॉयल्टीचा इश्यू असतो कारण कधी कधी लेखकाचं मानधन जे असतं ते त्याच्या परवानगीशिवाय आपण युट्यूबला ते नाही टाकू शकत. हा तर ती एक अडचणीची बाब असते. त्याच्यामुळे आपल्याला काही रॉयल्टी ज्याच्यामध्ये आहे रॉयल्टीचा इश्यू ज्याच्यामध्ये आहे तर असे कार्यक्रम आपल्याला एकतर त्या लेखकाच्या किंवा त्या ह्याच्या परवानगीशिवाय आपण नाही टाकू शकत. त्याच्यामुळे तो कदाचित युट्यूबला नसेल कार्यक्रम.
3: ओके. आणि एक जस्ट एक पॉइंट होता. आता जनरली रेडिओ एम सिग्नल आहे ना घरात कधी कधी येत नाहीत. येतो विविध भारतीचा पण एम जो आहे ना 792 त्यासाठी काही दुसरं ऑप्शन म्हणजे उपाययोजना आहेत का इम्प्रूव्ह करण्यासाठी सिग्नल वगैरे?
1: उपाययोजना म्हणजे फक्त तुम्ही घरामध्ये तुमचं रेडिओ जर तुम्ही ट्रान्झिस्टर वरती जर ऐकत असाल तर त्या ठिकाणी तुमची हाय व्होल्टेज केबल नसावी, ब्रॉडबँडचं कनेक्शन नसावं, आर्थिंग तुमच्या घरातली व्यवस्थित असावी, असं फ्लिकर होणारे ट्यूबलाईट वगैरे किंवा काय असं असेल तर ते नसावं. त्याच्यामध्ये मग ते सिग्नल्स थोडेसे डिस्टर्ब होतात आणि खरखर जाणवणं किंवा रिसेप्शन न व्यवस्थित येणं असे प्रकार होऊ शकतात. त्यामुळे तुम्ही रेडिओ सेट तुम्ही जरा घरामध्ये असं घेऊन असा फिरवा त्याला की जिथे तुम्हाला सिग्नल व्यवस्थित सिग्नल्स कुठे व्यवस्थित भेटतात असं एक फिक्स पोझिशन करून त्या ठिकाणी ठेवून तुम्हाला तो ऐकता येईल. किंवा अगदी सर्वात बेस्ट पर्याय म्हणजे तुम्ही ऍप डाऊनलोड करायचं आणि त्याच्यावरती ऐकायचं. तर ऍपवरती तुम्हाला एकदम क्लीन क्रिस्टल तुमच्याकडे जर अँड्रॉइड असेल तर न्यूज ऑन AIR गुगल ड्राईव्हवरती जाऊन तिथनं तुम्ही त्या प्ले स्टोअरवरनं ते ऍप डाऊनलोड

0: केलं तर तुम्हाला कुठेही छानपैकी रेडिओ दोन्ही चॅनल्स किंवा देशभरातले जेवढे रेडिओचे चॅनल्स आहेत प्रादेशिक भाषांमधले, तर त्याच्यावरती आणि त्याशिवाय आणखी वेगळे असलेले चॅनल्स हे तुम्हाला ऐकता येऊ शकतात.
1: ओके ओके चालेल.
0: थँक्यू, धन्यवाद.
1: चालेल, थँक्यू थँक्यू.
2: फोन इन लो असावा ना?
0: फोन इन लो बसावा कार्यक्रम.
2: हो, कोण बोलतोय?
0: मी कैलास शिंदे बोलतोय, तुम्ही कोण बोलताय?
2: नमस्कार. मी अजिम पठाण बोलतोय, वाघोली पुण्यावरून.
0: बोला अजिम पठाण, स्वागत कार्यक्रमात.
2: ओके सर, तुमचे कार्यक्रम खूपच चांगले असतात.
0: बर,
2: खूप आवडतेत.
0: बर,
2: सकाळी 11 वाजेपासून रात्री 11:30 पर्यंत माझं रेडिओ चालूच असतोय.
0: बर,
2: आपले जुने फक्त ते अमृतस सरिता आहे ना, आपला प्रशांत कुलकर्णी सरांचं,
0: प्रसाद कुलकर्णी आहेत ते.
2: हा, तुमचं जरा ते एक 16 नंबरच एक हे तुमचं,
0: हा,
2: तेवढं एक रिपीट लावलं तर बरं होईल.
0: बर बर बर,
2: ते नाही का आत्मा आत्मा जातोय.
0: हो हो हो,
2: आणि फक्त प्राण प्राण जातोय, अजून शरीर राहतोय तो. संध्याकाळची गोष्ट काल काल लावलेली होती
0: हो,
2: गवळून कुलकर्णी सरांचं, ते पण खूप चांगलं वाटलं.
0: चला, धन्यवाद या अभिप्रायासाठी, आभारी आहोत.
2: ओके सर.
0: हॅलो.
3: हा हॅलो, नमस्कार सर. विजय कुमार स्वामी बोलतोय, बस्तवाड तालुका शिवाय जिल्हा कोल्हापूरतून.
0: बोला.
3: हे बघा, नमस्कार, मला सांगायचं होतं, एक कंप्लेंट होत. आता सध्या तुम्ही जे हे केलंय ना, ते वंदे मातरम सकाळचं, ते आम्हाला आवडत नाही. पूर्वीचंच पाहिजे होतं, सगळ्या श्रोत्यांचं असं म्हणणं आहे.
0: बर,
3: आणि एकशे कुमार सर्दन वगैरे सगळं ऐकतो आम्ही. काल रात्री सुद्धा मराठी गाणी लावले, ते बी ऐकलं, छान होते सगळे. बातम्या वगैरे दिल खुलास सकाळचे सगळे कार्यक्रम ऐकतो आम्ही. पण हे काय बघा, वंदे मातरम सगळ्या आकाशवाणीवर हेच चालू केलंय की आम्हाला आवडना.
0: बर ठीक आहे, तुम्ही कार्यक्रम ऐका, याच्याबाबतचा खुलासा मी या कार्यक्रमामध्ये तुमचं एक तुमचं पत्र म्हणजे तुम्ही फोनवरती जे बोलताय त्याबाबतचा अभिप्राय आणि आमच्या आणखी एका श्रोत्याने पाठवलेलं पत्र आहे त्याचा खुलासा या कार्यक्रमात मी करणार आहे, तो ऐका.
3: बरोबर बरोबर, शिंदे सर बोलताय ना?
0: बोलतोय बोलतोय.
3: भारी भारी, तुमच्याशी बोलून भारी वाटलं मला.
0: वा,
3: धन्यवाद सर.
0: धन्यवाद.
3: ओके.
0: श्रोतेहो, या होत्या श्रोत्यांनी फोनद्वारे कळवलेल्या त्यांच्या काही प्रतिक्रिया. याबरोबरच आम्हाला काही मेल आणि पत्र मिळालेले आहेत, काही पोस्टकार्ड आहेत, काही अंतर्देशीय आणि मेल लिफाफे मिळालेले आहेत. तर आमच्या या सर्व मेल आणि पत्रांना आता आम्ही पोहोच देत आहोत. सुरुवातीचं हे पत्र आम्हाला पाठवलंय 2 मेला, हे पत्र पाठवणारे प्रेक्षक श्रोते आहेत आमचे रमेश श्रीबाद यांनी शाहू कॉलनी कर्वेनगर इथून हे पत्र पाठवलंय. श्रीमद भगवद गीता यावरील अध्यायावरील निरूपण आणि विवेचन सध्या सोप्या मराठी भाषेमध्ये सर्वसामान्य नागरिकांना समजावं यासाठी जो कार्यक्रम सुरू करण्यात आलेला आहे, तर हा कार्यक्रम अतिशय उपयुक्त असा आहे आणि खूप उत्तम असा आहे. प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्ण यांच्या मुखातून प्राप्त झालेलं ज्ञानयोग, भक्तियोग, कर्मयोग, व्यावहारिक ज्ञान, पाप पुण्य, सत्कर्म दुष्कर्म, कर्माचं फळ, विचार आणि कृती याबाबतचं ज्ञान, हे योग्य वेळी निर्णय घेण्याची क्षमता यावरील विवेचन आपल्या जीवनातील कठीण प्रसंगी अत्यंत उपयुक्त ठरतात असं त्यांनी या पत्राच्या द्वारे कळवलेलं आहे. त्यासाठी रमेश श्रीबाद आपले मनपूर्वक आभार. यानंतरचा हा मेल आहे तो आम्हाला पाठवलाय आमच्या श्रीनिवास बर्वे यांनी, ज्येष्ठ नागरिक आहेत. त्यांनी 5 मेल हे पत्र पाठवलेलं आहे. सध्या आम्ही जे वंदे मातरम प्रसारित करत असतो त्याबाबतचं हे पत्र आहे, तर पूर्वीचंच वंदे मातरम प्रसारित करण्यात यावं असं त्यांनी पत्राच्या आधारे कळवलेलं आहे. आणखी एक पत्र जे आहे ते याच संदर्भातलं आहे, डॉक्टर दिलीप जोशी यांचं. आणि आता विजय कुमार स्वामी यांनी जे आमच्या फोन इन कार्यक्रमामध्ये जो विचार व्यक्त केला होता की जुनं वंदे मातरम प्रसारित करण्यात यावं, तर या संदर्भातला हा धोरणात्मक निर्णय

असल्यामुळे आम्हाला महानिदेशालयाकडनं याच्या मार्गदर्शक सूचना मिळालेल्या आहेत आणि त्यामुळे त्या सूचनेमुळं आम्ही हे नवीन जे वंदे मातरम आहे पूर्ण स्वरूपातलं तर ते प्रसारित करतोय. पुढच्या सूचना मिळेपर्यंत यामध्ये तूर्त तरी असा काही बदल करणं हे शक्य नाही. तशा काही जर सूचना आम्हाला मिळाल्या तर ते पूर्ववत म्हणजे पूर्वी जे आपण वंदे मातरम प्रसारित करत होतो तर ते आम्ही प्रसारित करू. यानंतरचं हे आंतरदेशीय पत्र उल्हास गोसावी मुक्काम पोस्ट कनेरी तालुका खंडाळा इथनं पाठवलेलं आहे. या पत्रामध्ये त्यांनी लिहिलंय की जे तुमचे आरोग्यविषयक भक्तिगीतं दिनविशेष पर्यावरणविषयक कार्यक्रम प्रसारित केले जातात तर ते अतिशय चांगले आहेत, आमच्या ज्ञानामध्ये भर घालणारे आहेत. त्यांच्याच आणखी एका पत्रामध्ये त्यांनी लिहिलेलं आहे, त्यांच्या पत्नी माणिक उल्हास गोसावी यांचं वयाच्या 58व्या वर्षी कर्करोगानं निधन झालं. 40 वर्षाच्या एकत्र लाभलेल्या सहवासाला आता मुकावं लागतंय. सध्या तरी त्यांचा रेडिओ हा सखा आहे, मित्र आहे आणि जवळचा साथीदार लाभल्यामुळं दुःखावरती काही प्रमाणामध्ये फुंकर घातली जाण्याचं काम आकाशवाणीचे कार्यक्रम करतात असं त्यांनी त्यांच्या या पत्राद्वारे कळवलेलं आहे. नंतरचा हा एक लिफाफा आम्हाला पाठवलाय तो उत्तम काकडे लोणंदच्या श्रोत्यांनी. 12 मे रोजी एक कलाकार कार्यक्रमांतर्गत विनोदी भूमिका अजरामर करणारे बद्रुद्दीन अर्थात जॉनी वाकर यांच्यावरती जो कार्यक्रम सादर करण्यात आला होता सावनी खाडीलकर यांनी सादर केलेला तर तो त्यांना खूप खूप आवडला आणि जॉनी वाकरच्या विविध अभिनयाची वैशिष्ट्य त्यांनी विस्तृत अशा त्यांच्या पत्रामध्ये लिहिलेली आहेत. तर उत्तम काकडे आपल्या या अभिप्रायासाठी आम्ही आपले खूप खूप आभारी आहोत. आणि आता आमच्या ज्या श्रोत्यांनी मला मेल पाठवून त्यांचे अभिप्राय कळवलेले आहेत तर त्या मेलला आता आम्ही पोहोच देत आहोत. सुरुवातीचा हा मेल आहे माधुरी जोशी यांचा अमृत सरिता गीता कार्यक्रमाविषयीचा. तर या कार्यक्रमामध्ये त्यांनी काही सूचना लिहिलेल्या आहेत. त्यांनी असं लिहिलंय की सुरुवातीला आजची तारीख आणि वार सांगावा, निवेदन थोडं हळू सांगावं आणि शेवटी कार्यक्रमानंतर एखादं गीत चालू ठेवावं आणि हा कार्यक्रम पुन्हा प्रसारित करण्यात यावा. याच कार्यक्रमाविषयीचा दिलीप भिडे यांचा अभिप्राय आहे. अमृत सरिता गीता हा कार्यक्रम ते रोज न चुकता ऐकतात, अतिशय छान आणि बोधप्रद असा हा कार्यक्रम आहे. यासाठी सर्व टीमचं त्यांनी अभिनंदन केलंय. संजय कलंत्री यांनी देखील हा कार्यक्रम आवडल्याचं त्यांच्या मेलद्वारे कळवलेलं आहे. असाच अभिप्राय आहे राजेश गुंडू यांचा, हा कार्यक्रम त्यांना खूपच आवडला, तो पुन्हा प्रसारित करण्यात यावा असं लिहिलेलं आहे. श्रीकांत भानू यांनी त्यांच्या मेलमध्ये लिहिलेल्या अभिप्रायात कळवलेलं आहे की सर्व कुटुंब हा कार्यक्रम ऐकतात, श्लोक गायन सादर करणारे तसंच लिखाण करणारे सर्वांचं अभिनंदन. कार्यक्रम थोडा वेळ असतो, त्याचं सादरीकरण करण्यासाठी आपण सगळेच मेहनत सक्कीच खूप मेहनत घेत असता. हा कार्यक्रम विविध भारतीवरती सुद्धा प्रसारित होतो याचा आम्हाला खूप खूप आनंद झाला. आणि यानंतरचा हा मेल जो आहे तर तो मेल आपल्याला पाठवलाय दिवाकर भालेराव यांनी भोसरी इथून. सायंकाळचा 7:15 प्रसारित होणारा भगवत गीतेवरील अमृत सरिता कार्यक्रम त्यांना खूप आवडला, विवरण आणि श्लोक वाचन खूप सुंदर. लक्ष्मण महाबळेश्वरकर यांनी कॅमेराच्या लेन्समधून कार्यक्रम खूप छान माहितीपूर्ण आणि अतिशय सुटसुटीत केला आहे तर त्यासाठी त्यांनी अभिनंदन केले. आणि दादाभाऊ यशवंत तांबे यांनी 7 मेला लिहिलेल्या त्यांच्या एका मेलमध्ये कळवले शामराव कांबळे यांच्या स्मृती दिनाच्या अनुषंगानं एक कलाकार कार्यक्रमामध्ये जो कार्यक्रम प्रसारित करण्यात आलेला होता ओंकार दीक्षित यानं सादर केलेला हा कार्यक्रम अतिशय नेटकेपणानं सादर केला. त्यांची अनेक मराठी आणि हिंदी गीतांच्या त्यांनी वाजवलेल्या कौशल्याला जणू काही सोनेरी झळाळी त्यामुळे मिळाली. या कार्यक्रमासाठी त्यांनी अभिनंदन केले. आणि गोपाळ मेडेकर यांनी लिहिलेल्या त्यांच्या अभिप्रायात कळवतात की श्रीकांत खाडीलकर यांनी नारद महिमा हे जे कीर्तन सादर केलं होतं तर ते त्यांना आवडलं. आणि श्रीनिवास माळवदे इंद्रायणी नगर भोसरी इथून लिहिलेल्या त्यांच्या अभिप्रायात लिहितात 17 मेच्या लोभसभा कार्यक्रमात साधना उनकुले या त्यांच्या बहिणीचा आवाज त्यांना ऐकायला मिळाला. त्यांनी वंदे मातरम गीताबद्दल फोन केला होता आणि राजश्री माळ

0: वदे यांचा एक कलाकार माधुरी दीक्षित याबाबतचा जो अभिप्राय होता तर तो अभिप्राय देखील या कार्यक्रमामध्ये समाविष्ट करण्यात आलेला होता. तर अशा प्रकारे संजय भुजबळ यांनी दोन भावा आणि बहिणीची भेट एकाच कार्यक्रमामध्ये घडवून दिली, त्यासाठी संजय भुजबळ यांचे त्यांनी आभार व्यक्त केलेले आहेत. तेव्हा श्रोतो, हे होते आमच्या श्रोत्यांनी पत्राद्वारे तसंच मेलद्वारे पाठवले काही अभिप्राय. आज कार्यक्रमासाठी फोन केलेल्या श्रोत्यांचे पुन्हा एकदा मनपूर्वक आभार आणि त्यांना सांगणं की पुढील कॉल करताना किमान 2 महिन्याचं अंतर कार्यक्रमामध्ये पाळा, म्हणजे आम्हाला अन्य श्रोत्यांना देखील या कार्यक्रमामध्ये सहभागी करून घेता येईल. याबरोबरच आजच्या फोन इन लोबासावा या कार्यक्रमात मी आपला स्नेहांकित रसिकांचा निरोप घेतोय. नमस्कार, धन्यवाद.
1: फोन इन लोभ असावा.

0: आपल्या मातृभूमीला दास्यातून मुक्त करण्यासाठी आयुष्यभर झुंजलेले क्रांतिकारक अबलान माझी ही माता रे असं सागराला निक्षून सांगणारे वीर कवी अंदमानात कठोर शिक्षा भोगत असतानाही काव्यातून निसर्ग चित्रण करणारे कोमल हृदयाचे कवी
1: फुलबाग किती शोभे लहान नटवी करी नटुनी थटुनी नाना नखरे वरचे वरी
0: थोर क्रांतिकारक समाज सुधारक लेखक स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर त्यांच्या जयंतीनिमित्त अवश्य ऐका अर्चना साने लिखित विशेष रूपक साहित्य सूर्य सावरकर बुधवारी 27 मे रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात तसंच सविता जेरे लिखित सखी विश्व हा संवादात्मक कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रासहित महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून

0: ऋतूंचे चक्र हे निरंतर चालते आहे, नव्याने पुन्हा ते भावते आहे। माहीत जरी तो होता येऊन गेला, भोगण्या पुन्हा त्या मन आतुरते आहे। श्रोते हो, ऋतुलयीच्या सुरेल सुंदर चक्रात आपण सारे आणि ही चराचर सृष्टी बांधली गेली आहे। याच विषयाभोवती गुंफलेला उर्मी हा सूत्रबद्ध निवेदनासह गीतांचा कार्यक्रम
1: ऋतुगान
0: अवश्य ऐका। आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून दिनांक 30 मे रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात लेखन निवेदन विद्यागौरी तामनकर, सादरकर्त्या नीलिमा पटेल।

0: काय काय अगं ए काय एवढं काय झालं किंचाळायला? कोण काय?
1: दरवाजा उघडू नको, दरवाजा
0: अगं अगं
1: कोण?
0: अगं मी बघितलं मागे तर काहीच नाहीये तिथे.
2: अरे यार काय भूतभीत बघितलंस का काय संज्ञा?
3: बाप रे कोणीतरी आहे तिथे, कोण आहे? त्यासाठी नक्की ऐका तुमची आवडती कौटुंबिक श्रुतिका मालिका 101 उमासदन गुरुवारी 28 मेला सकाळी 10 वाजता आकाशवाणीच्या पुणे केंद्रावर.
4: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. सकाळचे 10 वाजलेत. आता प्रसारित करत आहोत ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम विश्वधर्मी विश्वनाथ शोध विश्वशांतीचा यात्रा वचनपूर्तीची.

नमस्कार आणि शुभ प्रभात. आकाशवाणी पुणे केंद्रावर मी डॉक्टर संजय उपाध्ये सर्व रसिक श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. श्रोते हो, आपण कार्यक्रम ऐकत आहात विश्वधर्मी विश्वनाथ शोध विश्वशांतीचा यात्रा वचनपूर्तीची. श्रोते हो, शाळांमध्ये जशी शाळा सुरू होताना प्रार्थना असते, तशीच MIT या संस्थेच्या कोणत्याही शिक्षण संकुलामध्ये ते संकुल सुरू होताना एक प्रार्थना विद्यार्थ्यांसमोर सादर होते, संपूर्ण कॅम्पसभर ती ऐकू जाते. ही जी प्रार्थना आहे, त्या प्रार्थनेचं संकलन स्वतः विश्वधर्मी प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ कराड यांनी केलेलं आहे. या प्रार्थनेचा जो शेवटचा हिस्सा आहे, त्या शेवटच्या हिस्सामध्ये आज संपूर्ण विश्वाला काय हवं आहे, हे जे मागणं आहे, ते मागणं त्या शेवटच्या हिस्सामध्ये आहे. संपूर्ण विश्वाला शांती हवी आहे. आता जी युद्ध सुरू आहेत, व्यक्तिगत माणसांच्या मनात युद्ध आहेत, कुटुंबांमध्ये युद्ध आहेत, समाजांमध्ये युद्ध आहेत, राष्ट्रांतर्गत युद्ध आहेत आणि आंतरराष्ट्रीय युद्ध आहेत. संपूर्ण पृथ्वी या एकमेकांच्या वैरभावनेनं ग्रासलेली आहे. आणि कित्येक वर्षांपूर्वी भारतीय सनातन संस्कृतीने काय इच्छा प्रकट केलेली आहे प्रार्थनेमध्ये, ती या प्रार्थनेच्या शेवटच्या हिश्यामध्ये आहे. ती आपण ऐका, मग मी त्या शेवटच्या हिश्यावरती आपल्याशी संवाद साधेन. ऐका.

आधुनिक काळामध्ये 1983 साली अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू करत असताना अशा पद्धतीची प्रार्थना तरुणांच्या कानावरती, विद्यार्थ्यांच्या कानावरती गेली पाहिजे ही कल्पनाच मुळामध्ये भारतीय सनातन संस्कृतीशी असलेलं जे नातं आहे ते सिद्ध करतं. विश्वधर्मी प्राध्यापक डॉ. विश्वनाथ कराड यांच्या मनामध्ये ही जी विश्वशांतीची कल्पना आहे ही अर्थातच सर्व संतांच्या साहित्यातून मनामध्ये निर्माण होते, कारण आपल्या सगळ्याच संतांनी कधीही धर्मप्रचार न करता विश्वशांतीचाच मुद्दा मांडलेला आढळतो. आणि म्हणून अवघे विश्वची माझे घर ही संकल्पना वसुधैव कुटुंबकमवरूनच आलेली आहे. आणि देव शांती ही ज्या मूळ बिंदूपासून, ज्या मूळ ठिणगीपासून, ज्या मूळ ज्योतीपासून हे सगळं विश्व निर्माण झालं तिथून सुरुवात आहे. द्यू, विद्युत मधला द्यू आहे तो, बुद्धीशी निगडित शब्द आहे. तिथे शांती हवी, अंतरिक्ष शांती हवी, संपूर्ण ग्रहमालांमध्ये शांती हवी. काय सुंदर कल्पना आहे, अंतरिक्ष शांती, मग पृथ्वी शांती, मग पृथ्वीवरती शांती हवी अख्ख्या, मग आपस शांती, मग पृथ्वीवरच्या पाण्यामध्ये आपस शांती. तिथे जो समुद्र आहे पृथ्वीचा भूभाग व्यापणारा तिथे शांती हवी, तिथे वडवानल नाही चालणार. मग वनस्पतय शांती, वनस्पतीच्या माध्यमातून सगळीकडे जे अन्नदान केलं जातं तिथे शांती हवी. औषधय शांती, त्याच झाडांच्या माध्यमातून औषधं तयार झाली तिथे शांती हवी. विश्वदेवा शांती, जो विश्वदेवाची कल्पना ज्ञानेश्वर माऊलीने मांडली आहे, आता विश्वात्मके देवे येणे वाग्य निर्दोषावे तिथेही शांती हवी. सर्व शांती, सगळीकडे शांती हवी. शांतिरेव शांती, शांतीलाही शांती हवी. श्रोते हो, इतकी उच्च मानवी आवृत्ती तुम्हाला दुसरी कुठे कुठेही मिळणार नाही. अलीकडच्या काळातले हे सगळे भारतीय संस्कृतीच्या, सनातन संस्कृतीच्या विरोधात बोलणारी मंडळी स्वतःला बुद्धिवादी समजून माध्यमही त्यांना प्रसिद्धी देतात, ऐकल्यानंतर वाईट वाटतं. त्यांच्या लक्षात येत नाही का की काय कल्पना केलेली आहे. माझा देव तू मान्य कर नाही तर तुझ्या जीवाला धोका आहे, इथे अशी संकल्पनाच नाही आहे. इथे सगळीकडेच मनशांती हवी. काय सुंदर कल्पना शोधते हो. मला नेहमी वाटतं की इतक्या उच्च दर्जाची मानवी आवृत्ती डार्विनच्याही कल्पनेमध्ये नसेल की अशा पद्धतीनं हा उत्क्रांत झालेला माणूस जो आहे तो असा शांतीचा विचार करेल. असो, पुन्हा भेटू उद्याच्या भागात. आज या ठिकाणी मी थांबतो. तुम्ही चिंतन करा म्हणजे मनशांती.

ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम विश्वधर्मी विश्वनाथ शोध विश्वशांतीचा यात्रा वचनपूर्तीची आत्ताच आपण ऐकलात.

0: क्रूड मध्ये माझे आणि बायकोचे अत्याधुनिक ब्लेडलेस फेमटो कॅट्रॅक सर्जरी विथ AI आणि मुलाचे कायमचा चष्मा जाणारे क्लिअर स्माइल ठरवून आलोय.
1: हे कसं ठरलं सांगाल का जरा? आणि बाकी सुविधा?
0: अहो, मनासारखे उपचार, मनासारखं ऑपरेशन, तेही सर्व कॅशलेस सुविधा पूर्ण. मग अजून काय हवं?
1: अगदी खरं बोलला, सगळं मनासारखं जुळून आलं.
0: व्हिजिट देशपांडे आय हॉस्पिटल आणि लेझर सेंटर, कोथरूड, पिरंगुट आणि देहू. कॉल 8929304142.
2: नाट्यसंगीताचा कार्यक्रम आता प्रसारित करत आहोत.

0: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
1: झाली सोय.
2: कशाची?
1: पिंकीच्या फीची.
2: बघू, 20,000 कर्ज लगेच. कोण देत आहे, व्याज किती आहे माहितीये? नियमन केलेल्या संस्थांकडूनच कर्ज घ्या. कर्ज तितकं जितकी गरज, तेही तपासून. झाली सोय. पगार ऍडव्हान्स पाठवलाय.
3: आरबीआय म्हणते
2: आर्थिक वागणे योग्य असेल तर ते तुम्हाला वाचवेल.
4: अहो सावंत, सगळं कसं मनासारखं जुळून आलंय.
5: काय सांगताय जोशी, कधी ठरलं मुलीचं लग्न?
4: अहो मुलीचं लग्न वगैरे नाही, मी आत्ताच देशपांडे डोळ्यांचं हॉस्पिटल आणि लेझर सेंटर

0: पुण्यप्रभाव या नाटकातलं मास्टर दीनानाथ मंगेशकर यांनी गायलेलं राम गणेश गडकरी यांचं पद आपण ऐकलं. श्रोतेहो, सुप्रसिद्ध नाटककार, कवी, लेखक राम गणेश गडकरी तथा गोविंदाग्रज यांचा आज जन्मदिवस. त्यानिमित्ताने सुरुवातीला आपण त्यांच्या पुण्यप्रभाव नाटकातलं हे पद ऐकलं. यानंतरचं पद ऐकण्यापूर्वी ही छोटीशी विश्रांती.
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
2: सुपर निर्मा में है सचमुच अपनापन.

0: पंडित जितेंद्र अभिषेकी यांनी गायलेलं हे होतं राम गणेश गडकरी यांचं भावबंधन या नाटकातलं पद.
1: लवकर टिफिन पॅक करा राजू. मोबाईल सोड.
2: अहो ताई बँकेचा नंबर हवा आहे, रिफंड नाही आला आहे. आला लगेच कॉल करतो.
1: नंबर न तपासता नेहमी धोकेबाज व्यक्ती बँकेच्या नकली वेबसाईट आणि खोट्या नंबरवरून पैशांची फसवणूक करतात.
2: मग योग्य नंबर
1: बँकेच्या ऑफिशियल वेबसाईट किंवा कार्ड वर.
2: तुम्ही तर वाचवलं ताई.
1: कामापासून नाही.
3: आरबीआय म्हणते
1: आर्थिक वागणे योग्य असेल तर ते तुम्हाला वाचवेल.

शिक्का कट्यार या नाटकातलं हे होतं नूतन पेंढारकर यांनी गायलेलं पद. पदरचना यना टिपणीस यांची, संगीत होतं वझेबुवा यांचं. आणि याबरोबरच नाट्यसंगीताचा कार्यक्रम समाप्त करत आहोत. आता जाणून घेऊया काही स्थानिक निवेदनं. राष्ट्रीय दृष्टीहीन संघ महाराष्ट्र संचलित जागृती अंध मुलींची शाळा आळंदी देवाची यांच्याकडून आलेलं निवेदन. ही शाळा गेली

0: तीस वर्ष अंध मुलींना मोफत शिक्षण, भोजन, निवास, गणवेश आणि आरोग्यविषयक सोयीसुविधा उपलब्ध करून देते. त्याचबरोबर संगणक, संगीत, कला, व्यक्तिमत्व विकास, परदेशी भाषा असं शिक्षणही दिलं जातं. याचा लाभ अंध प्रवर्गातील मुलींनी घ्यावा असं आवाहन संस्थेकडून करण्यात आलं आहे. शैक्षणिक वर्ष 2026-27 पहिली ते सातवी प्रवेशासाठी पालकांनी या शाळेशी संपर्क साधावा. मोबाईल नंबर आहे 96-57-82-83-63, 96-57-82-83-63. दीपस्तंभ फाउंडेशन मनोबल ही संस्था दिव्यांग, अनाथ, ट्रान्सजेंडर आणि आर्थिकदृष्ट्या वंचित घटकातल्या विद्यार्थ्यांसाठी कार्यरत असते. या विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षण, प्रशिक्षण, निवास आणि संस्कार यावर भर देते. या संस्थेच्या वतीनं प्रवेश परीक्षा 2026 घोषणा करण्यात आली आहे. या परीक्षेद्वारे निवड झालेल्या विद्यार्थ्यांना यूपीएससी, एमपीएससी, बँकिंग आणि उच्च शिक्षणासाठी मोफत मार्गदर्शन आणि निवासी सुविधा पुरवली जाणार आहे. इच्छुकांनी याचा लाभ घ्यावा. आता हरवलेल्या व्यक्तींसंबंधीची काही निवेदनं आहेत. नरेश शेरसिंग विश्वकर्मा हा 25 युवक सोमवार पेठ पुणे इथून दिनांक 5 मे 2026 रोजी संध्याकाळी 6:30 सुमारास जो बाहेर पडला तो अद्याप परत आला नाहीये. याचं वर्णन याप्रमाणे: रंग सावळा, अंगानं मध्यम, उंची 5 फूट, डोक्याचे केस काळे आणि बारीक, चेहरा गोल, नाक सरळ, दाढी नाहीये. बेपत्ता झाला तेव्हा अंगात काळ्या रंगाचा टी शर्ट आणि काळ्या रंगाची जीन्स होती. याला हिंदी, नेपाळी आणि गुजराती भाषा बोलता येतात. या वर्णनाचा युवक कोणाला आढळल्यास समर्थ पोलीस स्टेशन पुणे शहर इथं संपर्क साधावा. रेश्मा अजर शेख ही 20 युवती 10 मार्च 2026 रोजी सकाळी 11:00 सुमारास दत्तवाडी नेरे तालुका मुळशी इथून बेपत्ता झाली आहे. हिचं वर्णन असं आहे: उंची अंदाजे 5 फूट, रंग सावळा, डोळे काळे, डोळ्यावर चष्मा आहे, चेहरा गोल, नाक सरळ, बांधा सडपातळ, शिक्षण ग्रॅज्युएट झाली आहे. हिला मराठी आणि हिंदी भाषा येतात. या वर्णनाची युवती आढळल्यास हिंजवडी पोलीस स्टेशन पिंपरी चिंचवड यांच्याशी संपर्क साधावा. हरवलेल्या व्यक्तींसंबंधीची काही निवेदनं आपण ऐकलीत. स्थानिक निवेदनं आपण ऐकलीत आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. मध्यम लहरीत 378.78 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्सवर हे आहे आकाशवाणीचं पुणे केंद्र. श्रोतेहो, सकाळचे 10:30 आता प्रसारणातून मी अर्चना साने आपला निरोप घेत आहे. आमची सहकारी अपर्णा जोग आता इथून आपल्यासोबत असेल.
1: नमस्कार श्रोतेहो, मी अपर्णा जोग आपल्या सर्वांचं स्वागत करते. सकाळचे 10:30 आणि 18 सेकंद झाले आहेत आणि आता आकाशवाणीचं पुणे केंद्र प्रसारित करत आहे वार्ताचित्र.
2: श्रोतेहो नमस्कार. आकाशवाणी पुणे प्रादेशिक वृत्त विभाग सादर करीत आहे साप्ताहिक घडामोडींचा आढावा घेणारा कार्यक्रम वार्ताचित्र. वार्ताचित्राच्या आजच्या आवृत्तीत आपण ऐकणार आहोत प्राईम पॉइंट फाउंडेशनतर्फे दिला जाणारा संसदरत्न पुरस्कार खासदार मेधा कुलकर्णी यांना जाहीर, महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या 121 वर्धापन दिनानिमित्त प्रसिद्ध लेखिका प्रतिभा रानडे यांना मसाप जीवनगौरव पुरस्कार जाहीर, भारत इतिहास संशोधन मंडळाच्या वतीनं आयोजित कार्यक्रमात डॉ सदानंद मोरे यांचं व्याख्यान, जागतिक स्किझोफ्रेनिया जनजागृती दिनानिमित्त परिवर्तन संस्थेच्या वतीनं जाऊ आनंदाच्या गावा या कार्यक्रमाचं आयोजन आणि ज्येष्ठ मनोविकार तज्ञ आनंद नाडकर्णी यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी पुण्यात भावांजली सभा. संसदेतील सर्वोत्तम कामगिरीसाठी राज्यसभा खासदार डॉ मेधा कुलकर्णी यांना सलग दुसऱ्यांदा संसदरत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. प्राईम पॉइंट फाउंडेशनतर्फे लोकसभा आणि राज्यसभेतील कार्याबद्दल दरवर्षी

0: खासदारांना संसदरत्न पुरस्कारानं सन्मानित करण्यात येतं. यंदा या पुरस्काराचं हे 16वं वर्ष आहे. पहिल्यांदाच खासदार झालेल्या कुलकर्णी यांनी संसदेत सक्रिय सहभाग नोंदवत विविध मुद्दे मांडले. शून्य काळात प्रश्नोत्तर आणि चर्चेत सक्रिय सहभाग नोंदवला. नुकत्याच झालेल्या अधिवेशनात त्यांनी महिला सुरक्षा, विमा सुरक्षा, पर्जन्य जलसंधारण, आधार प्रमाणीकरण, आरटी प्रवेश याबाबत लक्षवेधी प्रश्न मांडले. या पुरस्काराविषयी बोलताना डॉ कुलकर्णी म्हणाल्या की हा सन्मान केवळ माझा सन्मान नाही तर जनतेच्या अपेक्षा संसदेत प्रभावीपणे मांडण्याच्या प्रयत्नांचा गौरव आहे. दरम्यान खासदार डॉ मेधा कुलकर्णी यांचे विज्ञान आणि तंत्रज्ञान, पर्यावरण, वने आणि हवामान बदल विषयक विभाग संबंधित संसदीय स्थायी समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्र साहित्य परिषदेचा 121वा वर्धापन दिन उद्या साजरा होत आहे. त्यानिमित्तानं आज पुण्यात मसाप पुरस्कार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे. यंदाचा मसाप जीवनगौरव पुरस्कार प्रसिद्ध लेखिका प्रतिभा रानडे यांना देण्यात येणार आहे. तर डॉ भीमराव कुलकर्णी कार्यकर्ता पुरस्कारानं डॉ श्रीकृष्ण काकडे यांचा गौरव केला जाणार आहे. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या प्रमुख कार्यवाह डॉ स्वाती महाळंग यांनी नुकतीच पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली. या कार्यक्रमाला ज्येष्ठ संगीतकार गायक पंडित सत्यशील देशपांडे, लेखक दिग्दर्शक अभिनेते ऋषिकेश जोशी यांची उपस्थिती असणार आहे. पुरस्कार वितरण सोहळ्यानंतर प्रसिद्ध कवी गीतकार वैभव जोशी द मनमौजी हा कविता आणि गीतांचा कार्यक्रम सादर करणार आहेत. भारत इतिहास संशोधन मंडळाच्या वतीनं अ रा कुलकर्णी स्मृतिप्रित्यर्थ आयोजित कार्यक्रमात मराठ्यांच्या इतिहासांचं लेखन, वाटा आणि वळणं या विषयावर डॉ सदानंद मोरे यांचं व्याख्यान नुकतंच आयोजित करण्यात आलं होतं. फोडा आणि झोडा ही ब्रिटिशांची नीती आपल्यामध्ये रुजली आहे. त्याचाच परिणाम म्हणून सगळ्या गोष्टींकडे जातीय दृष्टिकोनातून पाहण्याची वृत्ती घातक आहे असं परखड मत डॉ सदानंद मोरे यांनी यावेळी व्यक्त केलं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या रूपानं महाराष्ट्राला नायक मिळाला असंही ते यावेळी बोलताना म्हणाले. जागतिक स्किझोफ्रेनिया जनजागृती दिनानिमित्त परिवर्तन संस्था संचालित मानसरंग आणि किरण गटाच्या वतीनं जाऊ आनंदाच्या गावा या विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. स्किझोफ्रेनिया सारख्या मानसिक आजाराला सामोरं जात सकारात्मकतेनं जीवन जगणाऱ्या रुग्ण आणि नातेवाईकांचा कलाविष्कार या कार्यक्रमातून सादर करण्यात आला. या कार्यक्रमाला मानसिक स्वास्थ्य कार्यकर्त्या आयरा खान, परिवर्तन संस्थेचे संचालक डॉ हमीद दाभोळकर आणि राधिका बापट उपस्थित होते. मानसिक आजारांविषयी समाजात पुरेशी जागरूकता नसल्याचं मत आयरा खान यांनी यावेळी बोलताना व्यक्त केलं. स्किझोफ्रेनिया सारखा तीव्र मानसिक आजार योग्य उपचार, औषधं आणि समुपदेशनाच्या मदतीनं नियंत्रणात राहू शकतो असंही त्या यावेळी म्हणाल्या. आपल्या मनोगतामध्ये त्यांनी स्वतः मानसिक आजाराशी केलेल्या संघर्षाचा अनुभव मांडला. मानसिक आजार स्वीकारणं, वेळेवर उपचार घेणं आणि मदत मागणं किती महत्वाचं आहे यावर त्यांनी भर दिला. व्यसनमुक्ती, मानसिक आरोग्य तसंच तरुण आणि किशोरांची जडणघडण या क्षेत्रात जनजागृतीसाठी आयुष्यभर कार्य करणारे ज्येष्ठ मनोविकार तज्ज्ञ डॉ आनंद नाडकर्णी यांचं नुकतंच निधन झालं. त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी आणि त्यांच्या कार्याला अभिवादन करण्यासाठी पुण्यात नुकतंच भावांजली सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी ज्येष्ठ मनोविकार तज्ञ डॉ सुधीर भावे, अभिनेत्री मृणाल कुलकर्णी, दिग्दर्शक सुनील सुखतनकर, एमकेसीएलचे प्रमुख सल्लागार विवेक सावंत, मुक्तांगणच्या संचालक मुक्ता पुणतांबेकर यांच्यासह विविध मान्यवरांनी मानसिक आरोग्य या विषयासह विविध विषयांवर आनंद नाडकर्णी यांनी केलेल्या कार्याचं स्मरण केलं. अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांनी डॉ नाडकर्णी यांच्याविषयी आपल्या भावना व्यक्त केल्या. त्या म्हणाल्या,
1: सतत आपल्या लक्षात राहील, स्मरणात राहील, वेगवेगळ्या गोष्टींमधून आठवत राहील, लोक त्याच्या आठवणी काढत राहतील, आपल्याला आठवण करून देत राहतील असं एक व्यक्तित्व म्हणजे डॉक्टर आनंद. आमचा कौटुंबिक स्नेही माझ्या आई वडिलांपासून विराजेपर्यंत म्हणजे 3 पिढ्या त्यांच्याशी बोलत्या होत्या. संकट काळात तर नक्कीच, पण एरवी सुद्धा मित्र म्हणून, स्नेही म्हणून अनेकदा त्यांची भेट व्हायची, बोलणं व्हायचं आणि प्रत्येक वेळेला असं जाणवायचं की किती कुतूहल आहे या माणसाच्या मनामध्ये. कोणत्याही वयाच्या माणसाशी त्याच्या वयाचं होऊन बोलता येणं आणि त्याच्याकडूनही आपल्याला काहीतरी मिळतंय हे

0: अतिशय मोकळेपणाने मान्य करणं किंबहुना त्याला ते तसं देण्याला उद्युक्त करणं हा आनंदचा अतिशय एक महत्त्वपूर्ण पैलू होता त्याच्या व्यक्तित्वाचा. आणि मला कायम हेवा वाटायचा त्याच्या हसऱ्या चेहऱ्याचा आणि लुकलुकत्या डोळ्याचा, त्या लोकांची टेन्शन्स आणि मनोपीडा पचवून हा माणूस कसा काय इतका उत्फुल्ल राहू शकतो, जीवनात इतका रस कसा घेऊ शकतो असं मला कायम वाटायचं. छोट्या छोट्या संकटांनी हलून जाणारे आपण सगळे, कधीही त्याला फोन केला तरी सुद्धा त्याच्याकडून काही ना काही मिळतच राहायचं.
1: दिग्दर्शक सुनील सुक्थनकर यांनी डॉक्टर नाडकर्णींच्या आठवणींना उजाळा दिला. ते म्हणाले,
2: आनंदची पहिली ओळख ही अनिल काकाच्या शब्दातून झाली. अनिल काका त्यावेळेला आमच्याकडे यायचा सुमित्रा आणि आम्ही सगळी मुलं तिथे असायचो. तेव्हा सुरंदा मावशीला हमाल पंचायतीच्या दवाखान्यात पोहोचवायचं आणि मुंबईला हा तरुण गर्द या व्यसनाचा एवढा मोठा अभ्यास करतोय याच्या गोष्टी तो आम्हाला सांगत राहायचा. आणि त्यामुळे न पाहताच मला हा माणूस पहिल्यांदा आवडायला लागला आणि मग नंतर प्रत्यक्ष भेटल्यानंतर तर आणखीनच आवडत गेला. अनेक कामांमध्ये तर सोबत त्याची सतत मिळत राहिली. पहिलंच आम्ही मुक्तांगणवरती जेव्हा मुक्ती ही फिल्म केली त्यावेळेला त्यांनी बसाबसा एक दिवशी आमच्या घरी आला आणि त्यांनी असं बसून गाणं लिहून काढलं, हर नया दिन एक नई सुबह, हर सास में जागे आशा. मी म्हटलं अच्छा हा माणूस कविताही करतो असं म्हणेपर्यंत चालत लावत लावत त्यांनी ते गाऊनही दाखवलं. तर मी म्हटलं हा गातोही आहे, याला संगीताची पण समज आहे, याला चित्रकलेचीही समज आहे, हा नाटकही लिहितो, हा सिरियल्ससाठी स्क्रिप्टही लिहू शकतो. हे काय काय गुण या माणसामध्ये आहेत हे एक एक उलगडतच राहिलं. आणि सगळ्यात नंतरची एक मोठी सोबत ही अनेक आमच्या सगळ्या प्रकल्पांमध्ये असायची, ती फार सुंदर होती. ती म्हणजे त्याला चांगला मराठी शब्द मला सापडत नाही आहे पण एक सुंदर साऊंडिंग बोर्ड म्हणून तो असा उभा राहायचा. सुमित्राची संहिता लिहून झाली मग ते देवराई असेल, नंतर कासव असेल, अस्तू असेल, अगदी मानसोपचाराशी संबंधित नसलेला नितळसारखा चित्रपट असेल, सविता लिहून झाली की ती पहिल्यांदा आनंदा वाचून दाखवायची आणि त्याच्याकडून इतका सुंदर प्रतिसाद मिळायचा. मला मुद्दामून हा तोंडातला फरक आनंदच्या व्यक्तिमत्वात जाणवत होता की प्रतिक्रिया आणि प्रतिसाद याच्यामध्ये जो फरक असतो ना, आज आपला सगळा समाज आपण प्रतिक्रियांनी ग्रासलो आहोत, आपण बसाबसा प्रतिक्रिया देतो आहोत आणि प्रतिक्रियारूप वागतो आहोत. असं न करणारी जी माणसं अगदी दुर्मिळ असतात त्यातला तो एक होता की त्याला प्रतिसाद देण्याची उत्सुकता असायची, दुसऱ्याकडूनही प्रतिसाद घेण्याची उत्सुकता असायची आणि हे त्याचं सौंदर्य असं बाजूने टिपत राहणं हे खूप आनंदाचा भाग होता.
1: मुक्तांगण संस्थेच्या संचालिका मुक्ता पुणतांबेकर यांनीही डॉक्टर नाडकर्णींबरोबर काम करताना आलेल्या अनुभवांविषयी आपलं मनोगत व्यक्त केलं.
3: आनंद काकाची आणि आमच्या अवचट कुटुंबियांची मैत्री गेली 40-45 वर्षापूर्वीपासूनची. म्हणजे जेव्हा मुक्तांगणची स्थापना झाली तर तुम्हाला सगळ्यांना ती हिस्ट्री माहितीच आहे की बाबांनी त्याच्या गर्द पुस्तकात लिहिलंय. नेहमी तो बोलून दाखवतो की आधी तो आनंद काकाकडे जाऊन अभ्यास करून आला आणि मुक्तांगणच्या स्थापनेपासून जो काही आनंद काका आमच्याकडे यायला लागला तो आमचा अतिशय प्रिय असा आनंद काका बनला. म्हणजे मुक्तांगणमध्ये तर तो दर महिन्याला यायचाच पण त्याचं पुण्याला येणं हे आम्हाला अतिशय प्रिय होतं की अख्ख्या मुक्तांगणला त्याचा फायदा व्हायचा की आनंद नाडकर्णी आपल्याकडे येत आहेत आणि आपल्या सगळ्यांना समजून घेतात आपल्याकडे काय चालू आहे, या महिन्यात काय झालं, पुढे काय आहे, स्टाफचे प्रॉब्लेम, पेशंटचे प्रॉब्लेम सगळं तो इतकं छान हँडल करायचा. आणि हे गेले 40 वर्ष सुरू होतं. हे सगळं संस्थेसाठी चांगलंच होतं पण ऍट द सेम टाइम तो आमच्या घरी राहायचा हे आम्हाला इतकं आवडायचं की बस आनंद काका याची आम्ही वाट बघायचो. अक्षरशः नुसतं आम्ही अवचट कुटुंबीय नाही तर आमच्याकडे काम करणाऱ्या बायकासुद्धा किंवा आमच्या पत्रकारनगरमध्ये खाली शेजारी राहणारे सुद्धा सगळे की त्यांनी आमच्याकडनं किल्ली घेतली किंवा ते आमच्याकडे बघून हसले हे सुद्धा सगळे शेजारी म्हणायचे जे अजूनही आम्हाला सगळे सांगतात. आणि आमच्याकडे कॉलनीतल्या काम करणाऱ्या बायका आणि वॉचमन सुद्धा आम्हाला येऊन भेटून गेले की ते यायचे हे आम्हाला किती छान वाटायचं. तर असा तो आनंद काका आमच्याकडे सतत राहायला यायचा हे आम्हाला खूप छान वाटायचं. आणि तो घरी आला ना की आम्ही कधीही त्याला काही प्रॉब्लेम सांगायचो ना की काही नाही. आम्ही मुद्दाम ठरवायचो की त्याच्यापाशी असं कधीही काही कंप्लेंट नाही करायची पण त्याच्याशी जनरल गप्पा मारल्याने आमचे मनातले प्रॉब्लेम मनात ते त्याचा निचरा होऊन जायचा आणि नुसतं त्याला भेटून आम्हाला छान वाटायला लागायचं.
1: बेलवलकर सांस्कृतिक मंच आणि निळू फुले कुटुंबियांतर्फे देण्यात येणारा निळू फुले कृतज्ञता सन्मान यंदा अभिनेत्री अमृता सुभाष यांना नुकताच प्रदान करण्यात आला. हाती घ्याल ते तडीसन्या ज्येष्ठ अभिनेते निळू फुले यांच्याकडून मिळालेली ही शिकवण कायम लक्षात ठेवल्यामुळे आजही पुढे चालण्याची ऊर्जा मिळते अशी

0: अशी भावना अमृता सुभाष यांनी पुरस्कारानंतर बोलताना व्यक्त केली. या कार्यक्रमाला ज्येष्ठ अभिनेत्री सुहास जोशी, अभिनेते प्रसाद ओक, बेलवलकर सांस्कृतिक मंचचे समीर बेलवलकर, निळू फुले यांच्या कन्या गार्गी फुले थत्ते आदी मान्यवर उपस्थित होते. महामाता रमामाई भीमराव आंबेडकर यांच्या 91व्या स्मृतिदिनानिमित्त महामाता रमामाई भीमराव आंबेडकर राष्ट्रीय स्मारकतर्फे दिल्या जाणाऱ्या रमाई रत्न पुरस्कारांची नुकतीच घोषणा करण्यात आली. यंदा साखळीपीर तालीम राष्ट्रीय मारुती मंदिराच्या महिला विभाग प्रमुख संगीता माळवदकर आणि खडकी अम्युनिशन फॅक्टरीचे मुख्य महाप्रबंधक अरुण ठाकूर यांना रमाई रत्न पुरस्कारानं गौरवण्यात येणार आहे. आज संध्याकाळी ज्येष्ठ विचारवंत डॉ श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान केला जाईल. नटरंग अकॅडमीतर्फे दिल्या जाणाऱ्या 32व्या शाहीर मधुकडू स्मृती नटरंग प्रतिष्ठान कलागौरव पुरस्कारानं लोकप्रिय अभिनेत्री नृत्यांगना अमृता खानविलकर तर 4थ्या गिरीश बापट स्मृती नटरंग प्रतिष्ठान सामाजिक कृतज्ञता पुरस्कारानं सामाजिक कार्यकर्ते शिरीष मोहिते यांचा गौरव केला जाणार आहे. 29 तारखेला होणाऱ्या कार्यक्रमात हे पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पुणे शाखेचा 48वा वर्धापन दिन काल साजरा करण्यात आला. परिषदेच्या वर्धापन दिनानिमित्त दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांना अभिवादन करणारा आठवणीतला लक्षा हा विशेष कार्यक्रम सादर करण्यात आला. या कार्यक्रमात कलाक्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या जुन्या आणि नव्या कलाकारांचा गौरवही करण्यात आला. कविवर्य कुसुमाग्रज, सुरेश भट आणि कवयित्री शांता शेळके यांच्या साहित्यावर आधारित त्रिधारा हा कार्यक्रम पुण्यात नुकताच झाला. या कार्यक्रमात तीनही अभिजात कवींच्या कवितांचं अभिवाचन, कवितांचं रसग्रहण असा सुरेल अनुभव रसिकांनी घेतला. प्रथमेश इनामदार आणि स्नेहल दामले यांनी कवितांचं अभिवाचन आणि रसग्रहण केलं. या कार्यक्रमातील काव्य अभिवाचन आणि गायनाचा हा छोटा अंश.
1: त्या दृशात भूवर आले नव चैतन्य, घनघोर मृगाचा प्राशुकिया पर्जन्य, त्या दृशात भूवर आले नव चैतन्य, उन्माद चढे

0: कोलाहल घुमरा सहु कहे रानाथ। अभिमानी मानव आमाला अवमानी, अभिमानी मानव आमाला अवमानी, बेहोश पावले पड़ती अमुचा वलुनी, त्यामत्त पदांना नच जाणी बाजूनी, की मार्ग शेवटी सर्व मातीला मिळती, मातीवर चढणे एक नवातर अंती।
1: तर श्रोते हो, हे होतं आजचं वार्ताचित्र। संपादन माधवी कुलकर्णी, तंत्र सहाय्य आणि निवेदन पूजा दीक्षित। हा कार्यक्रम आकाशवाणी पुणे केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला। पुन्हा आपली भेट पुढच्या आठवड्यात। नमस्कार। वार्ताचित्र आपण ऐकत होता आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून। मध्यम लहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्स वरून, त्याचप्रमाणे न्यूज ऑन AIR ह्या लाईव्ह मोबाईल स्ट्रीमिंग ॲपद्वारे देखील। श्रोते हो, 10:45 आणि 37 सेकंद झाली आहेत। ऐकूया हिंदी चित्रपट संगीत। सुरुवातीला अलबेला या चित्रपटातली राजेंद्र कृष्ण यांची सी रामचंद्र यांनी संगीतबद्ध केलेली गीतरचना ऐकूया। स्वर आहेत लता मंगेशकर आणि सी रामचंद्र यांचे।

अलबेला या चित्रपटातलं राजेंद्र कृष्ण यांचं सी रामचंद्र यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत होतं. आपण ते ऐकलं लता मंगेशकर, सी रामचंद्र आणि सहकार्यांच्या स्वरात. आता ऐकूया बैजू बावरा या चित्रपटातलं हे गीत. शकील बदायनी यांची गीतरचना, संगीतबद्ध केली आहे नौशाद यांनी. स्वर आहेत मोहम्मद रफी आणि लता मंगेशकर यांचे.

हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात हे आहे पुन्हा एकदा शकील बदायूनी यांचं नौशाद यांनी संगीतबद्ध केलेलं गीत. स्वर आहेत लता मंगेशकर आणि सहकार्यांचे. चित्रपट आन.

याबरोबरच आजचा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत. आकाशवाणीच्या पुणे केंद्राचं प्रातःकालीन प्रसारण आपण ऐकत आहात. श्रोतेहो जगभरात सर्वत्र सकाळचे 11:20 झाले आहेत. आता प्रसारित करत आहोत शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात बासरीवादन पंडित राजेंद्र कुलकर्णी यांचं. ऐकूया त्यांनी बासरीवर वाजवलेला राग चंद्रमौली. मध्यलयीतली गत रूपक तालात तर द्रुतलयीतली गत त्रितालात निबद्ध आहे आणि त्यांना तबला साथ केली आहे श्रीकांत भावे यांनी. ऐकूया पंडित राजेंद्र कुलकर्णी यांनी बासरीवर वाजवलेला राग चंद्रमौली.

0: आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून श्रोतेहो आपण ऐकत होतात शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात पंडित राजेंद्र कुलकर्णी यांनी बासरीवर वाजवलेला राग चंद्रमौली. यातली मध्यलयीतली गत निबद्ध होती रूपक तालात, तर द्रुतलयीतली गत त्रितालात निबद्ध होती.
1: सतारीचे बोल असोत
2: की मंजुळ बासरी,
1: शततारांची संतूर असो
2: की मंगल सनई,
1: लावण्यमयी लावणी असो की भजनी ठेका, आकाशवाणी अवश्य ऐका. आकाशवाणी आपल्या बरोबर प्रत्येक क्षणी.
2: आकाशवाणी आपल्या बरोबर प्रत्येक क्षणी.
0: आकाशवाणीचं हे आहे पुणे केंद्र. मध्यम लहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्सवर. त्याचप्रमाणे न्यूज ऑन AIR ह्या लाईव्ह मोबाईल स्ट्रीमिंग ॲपद्वारे देखील आमचं प्रसारण आपण ऐकत आहात जगभरात सर्वत्र. सकाळचे 11:30 आणि 24 सेकंद झाले आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम आम्ही. आज या कार्यक्रमात सिनेलेखक दिग्दर्शक अभिनेता प्रवीण तरडे आणि त्यांची पत्नी दिग्दर्शिका अभिनेत्री स्नेहल तरडे यांच्याशी गप्पा आणि गाण्यांचा भाग 5वा. संवादक आणि सादरकर्ते संजय भुजबळ.
3: शोधो हो आम्ही या कार्यक्रम मालिकेत आता ऐकूया सुप्रसिद्ध सिनेलेखक दिग्दर्शक अभिनेता प्रवीण विठ्ठल तरडे आणि त्यांची सुविद्य पत्नी लेखिका गीतकार दिग्दर्शक अभिनेत्री स्नेहल प्रवीण तरडे यांच्याशी गप्पा. सोबत असणार आहेत त्यांच्या आवडीची गाणी. आज भाग 5वा.

0: त्या दोघांनी त्या दोघांच्या उलगडलेल्या नात्यांची मालिका आम्ही सादर करते. संजय भुजबळ
1: सर, एक आत्ता बोलता बोलता आपण म्हणालात की सामाजिक गोष्टींमध्येही आपण आहात. काही संस्थांचे आपण अँबॅसेडर, ब्रँड अँबॅसेडर म्हणूनही काम पाहता.
2: मुळात मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा स्वयंसेवक लहानपणापासून, त्यामुळं मी अगदी 12वीत असताना किल्लारीला भूकंप आला त्यावेळीही मी सगळं सोडून तिथं होतो.
1: हो.
2: 20

0: दिवस. त्यामुळं ना अशी काही अडचण आली किंवा कोल्हापूरला आता ओला दुष्काळ झाला तेव्हाही मी सगळं सोडून तिथं होतो, जाऊन थांबलो होतो. कारण मी एक कलाकार असलो ना तर या मला कलाकार या समाजाने बनवलंय
1: नक्कीच.
0: त्यामुळे ते समाज भान असणं जपणं हे खूप महत्वाचं आहे आणि समाज टाळून तुम्ही पुढे नाही जाऊ शकत. त्यामुळं माझ्यात ते सामाजिक भान थोडं जास्त आहे आणि माझ्यापेक्षा जास्त खरं तर पिट्याला आहे.
1: बरोबर,
0: रमेश परदेशी. त्यामुळे कित्येकदा मी पिट्यामुळं खूप सामाजिक कामामध्ये येतो. म्हणजे खरा खरा सामाजिक कार्यकर्ता पिटी आहे.
1: बरोबर,
0: मी जे काही आहे ते पिट्यामुळं आहे. ओके, त्यामुळं सामाजिक भान तुम्ही जपलंच पाहिजे. कदाचित ती वृत्ती असल्यामुळे माझ्या चित्रपटात तुम्हाला समाज भान दिसतं.
1: नक्कीच.
0: मग तो मुळशी पॅटर्न असेल, तो हंबीरराव असेल, तो देऊळबंद असेल, तो धर्मवीर असेल, ती सामाजिक जाणीव दिसते. आणि आता 21 मेला जो येतोय देऊळबंद भाग 2, हा तर म्हणजे त्याच्यात समाज भानाचा उच्चांक तुम्हाला पाहायला मिळेल. आणि मी आजवर केलेल्या सर्व सिनेमातल्या पुढचं पाऊल तुम्हाला देऊळबंद भाग 2 मध्ये बघायला मिळेल. कारण मे महिन्याचा उत्तरार्ध आणि जून जुलै फक्त देऊळबंद 2 भारावलेले असतील हे मी तुम्हाला आताच सांगतो.
1: खूप छान. याशिवाय हे तर पडद्यावरच झालंच आहे, पण प्रत्यक्ष समाजात वावरतानाही तुम्ही अनेक संस्था आपल्या सामाजिक कार्यामुळे.
0: हो हो, मी म्हटलं ना, मी संघाचा स्वयंसेवक आहे. त्याचबरोबर विश्वेश कुलकर्णी यांची एक यशस्वी नावाची संस्था आहे जी शिका व कमवा या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागापर्यंत पोहोचते. शेवटच्या तळागाळातल्या बहुजन समाजातील पोराला मुख्य प्रवाहात आणून त्याला 4 पैसे कमवायला लावणं, तिथं शिक्षणाची पण अट नसते. तुम्ही फक्त 10वी पास असला पाहिजे.
1: बरोबर
0: बरोबर की नाही?
1: बरोबर.
0: 10वी पास असला पाहिजे की बस, आणि तुमचं वय वर्ष 25 असलं पाहिजे की ते तुम्हाला नोकरी देतातच.
1: ग्रेट.
0: म्हणजे या महाराष्ट्रात कुणीच विदाऊट नोकरी राहू शकत नसेल जो कमीत कमी 10वी पास झालेला आहे. यशस्वी संस्था शिका व कमवा या योजनेअंतर्गत त्याला नोकरी देणारच. आणि मी त्याचा ब्रँड अँबॅसिडर आहे याचा मला खूप आनंद होतो. विश्वेश कुलकर्णींचे मी नेहमी आभार मानत आलोय. आमचा तो योगेश रांगणेकर आणि प्रशांत कुलकर्णी हे काय सुंदर काम करतात. त्याचे डायरेक्टर अभिषेक कुलकर्णी, केवढी मोठी व्हिजन आहे ही. तर ती व्हिजन समाजापर्यंत जाते माझ्या निमित्तानं, माझ्या चेहऱ्याच्या माध्यमातून, याचा मला आनंद आहे.
1: खूपच छान. एक गाणं परत आवडीचं इथे.
0: देऊळबंद सिनेमापासून मुळशी पॅटर्नला माझ्यानं 2 असिस्टंट डिरेक्टर होते, एक राम खाटमोडे, दुसरा विनोद वनवे. जेव्हा ते दिग्दर्शक झाले आणि त्यांचा पहिला सिनेमा आला दिग्दर्शन केलेला, तो होता नवरदेव बीएससी अॅग्रिकल्चर. हो. पुन्हा शेतकऱ्यांच्या लग्न न होणाऱ्या शेतकऱ्यांच्या मुलांचा विषय. खूप प्रसिद्ध गाणं आहे ते.
1: हा,
0: क्षितिज दातेंनी केलती मुख्य भूमिका. तर त्या चित्रपटातलं लढर तू बळी राजा शेतकऱ्यांना खूप प्रेरणा देणारं गाणं आहे. ते माझं एक आवडतं गाणं आहे.
1: नक्की ऐकवायचं.

0: ताई मी शेवटचं वाक्य पकडून पुढच्या माणसाकडे जातोय. ते जेव्हा डिरेक्टर झाले, असा त्यांचा तो शब्दप्रयोग होता, तुम्ही जेव्हा डिरेक्टर झालात फुलवंतीच्या, काय अनुभव? आणि त्यात त्या दिग्दर्शनात पाठीमागून काही दिग्दर्शन होतंय का?
1: तो अनुभव खूपच मला म्हणजे खूप काही शिकवून गेला तो अनुभव मला. आणि पाठीमागून अर्थात म्हणजे जसं यशस्वी पुरुषामध्ये स्त्री असते तसं यशस्वी स्त्रीमध्ये पण पुरुषच असतो. तर अर्थात त्याचं मार्गदर्शन होतंच. इतके वर्ष आम्ही एकत्र राहत होतो, त्याला बघत आलेली आहे मी, प्रत्येक सेटवरती बघत आलेली आहे त्याची, प्रत्येक सिनेमाची शून्यापासूनची पूर्णत्वाकडे जाणारा ती सगळी प्रोसेस मी पाहिलेली आहे. त्याच्यामध्ये पूर्ण इन्व्हॉल्व पण झालेली आहे, त्यामुळे तो कळत नकळत ते तिकडून माझ्यापर्यंत ते पाझरत होतंच. तर त्याचा मला खूप उपयोग झाला त्याचं लेखन दिग्दर्शन करताना. लेखनामध्ये पण कथा बाबासाहेब पुरंदर यांची कथा आहे ती, तर ती पुस्तकातून चित्रपटापर्यंत जेव्हा आपण नेतो एखादी कथा, तर त्यात आपल्याला दृश्य माध्यम असतं, त्यामुळे काही बदल करावे लागतात. मग ते बदल मला माझ्या वेदांच्या अभ्यासामुळे जास्त चांगले करता आले. कारण तिथे एका पेशव्यांच्या काळातल्या ब्राह्मण कुटुंबाची एक दिनचर्या दाखवायची होती बाबा, काय असेल त्यांची. तर ह्या सगळ्या आपल्या संस्कृतीशी निगडीत ज्या गोष्टी होत्या त्या लिहिणं मला सोपं झालं, ते वेदांच्या अभ्यासामुळे झालं. आणि दिग्दर्शन करताना हेही जाणवलं की त्याला दिग्दर्शन करताना पाहणं आणि स्वतः तेवढी धावपळ करणं ह्याच्यामध्ये केवढा म्हणजे तफावत खूप मोठी असते. खूप दमायला होतं, म्हणजे मी सकाळी उठल्यापासून जे उभी असायचे ते रात्री जेव्हा मी शूटिंग संपून हॉटेलवरती जायचो तेव्हा पाय सुजलेले असायचे. मग झोपायच्या आधी थोडा वेळ भिंतीवरती असे पाय वरती करून बसायचं, मग ती जरा सूज ओसरली की मग झोपायचं.
0: शिवाय काही भूमिकाही तुम्ही करत होता?
1: हो, त्या शास्त्रींची बायको लक्ष्मी त्याची भूमिकाही मी करत होते. शिवाय जे असे आता जे दिग्दर्शन

सर खूप छान छान गप्पा होत आहेत, एकमेकांबद्दल छान छान तुम्ही बोलतायत, पण आम्हाला खूप छान छान म्हटलं की

0: थोडंसं काहीतरी ऐकावंसं वाटतं वेगळं. म्हणून हा एक त्यातला टर्न आहे या कार्यक्रमातला, की तुम्ही दोघांनी एकमेकांविषयीची एक चांगली गोष्ट सांगायची, अनेक तुम्ही सांगितल्यात. आता ही जी आहे ती अगदी टॉपची, मला ही गोष्ट म्हणजे खूपच आवडते अशी, दोघांची एक एक एक सांगायची आणि किमान एक खटकणारी गोष्ट सांगायची. या कार्यक्रमाचं आणखी एक वैशिष्ट्य आहे की इथं बऱ्याचदा काही गोष्टी पहिल्यांदाच बोलल्या जातात. तुम्ही खूप जाहीरपणे एकमेकांबद्दल बोलता वगैरे आहेच आहे, पण मी खटकणारी गोष्ट एकमेकांची बोललेली अजून कुठं ऐकलं नाही, तर आज कदाचित ते एक होईल. आणि दुसरं, याच कार्यक्रमातून आम्हाला त्यांचं पूर्वाश्रमीचं आडनाव पण कळलं. मी सर्च करत असताना मला स्पष्ट तिथं उल्लेख आढळला की यांचं पूर्वाश्रमीचं आडनाव कुणालाही माहिती नाही आहे, ते याच्यावर नाही आहे, नेटवर नाही आहे. आज सरांच्या बोलण्यात ते आम्हाला कळालं. हा एक या कार्यक्रमाचं एक फलित म्हणूयात. तर त्या टर्मवर आपण आता आहोत की दोघांनी एकमेकांची खूप चांगली गोष्ट सांगायची आणि खूप खटकणारी गोष्ट सांगून एक एक गाणं एकमेकांना डेडिकेट करायचं. आता टर्न कोणाचा?
1: आता गाण्याचा टर्न माझा आहे ना. मला तिची खटकणारी गोष्ट, ती अतिशिस्तप्रिय आहे, म्हणजे तिच्या शिस्तीने कधी कधी पार असं वाटतं भिंतीवर डोकं फिरून घ्यावं, म्हणजे आंघोळ केल्यावर टाळ तिथंच ठेव.
0: आय विश मी हा चेहरा आता स्नेहल मॅडमचा दाखवू शकलो असतो लोकांना.
1: हे तिथंच ठेव, हे तिथंच ठेव, पाणी प्यायला का, ग्लास विसरला का, तो तिथंच ठेव. अरे एखाद्या दिवशी आपलंच घरी ना गेलं, ग्लास इकडच्या ऐवजी 2 फूट तिकडे, तर काय फरक पडतो? पडला टॉवेल इकडच्या ऐवजी तिकडे. नाही म्हणजे नाही, तिने मग घरात बोर्ड लावले होते नवीन नवीन, तर टॉवेल ठेवलास का,
2: गीजर बंद केलं का,
1: गीजर बंद केलास का, असे त्यांनी घरभर बोर्ड लावले होते. म्हणजे सरकारी ऑफिस मध्ये सूचना असतात तसे माझ्या घरात बोर्ड होते. मी वैतगलो काय म्हणून ना, तुम्ही आजही आहेत ते
2: आहेत.
0: अच्छा, बोर्ड आज पण
1: आजही आहेत. मी तिला म्हटलं होतं कारण की ते तिरले राहू दे आपली आठवण म्हणून.
0: अरे ग्रेट,
1: तसेच राहू दे.
0: ग्रेट,
1: तर आजही ते घर आहेत. प्रवीण, गीजर बंद केलंस का?
0: नाही, पण ते आता फक्त आठवण म्हणून आहेत बोर्ड का, आताही त्याची गरज
1: नाही? नाही नाही, आता मी शिस्तप्रिय झालोय आता
2: थोडाफार.
1: हा म्हणजे फक्त आता
0: थोडंफार म्हणाल,
1: हा म्हणजे आठवड्यात नाही एकदाच चुकतो, तेव्हा रोज चुकायचो. पण कसं आहे ना, आणि मला ना जरा घरात मजेशीर राहायला आवडतं.
0: बरोबर,
1: ऑलरेडी बाहेर आयुष्यात आपण इतके साचेबद्ध जगतोय,
0: बरोबर,
1: तर घरात जरा मजा केली पाहिजे ना. तर नाहीच स्वच्छता, अरे बापरे, मी कंटाळलोय रे त्या स्वच्छतेला, त्या शिस्तीला. पण आता मला पण सवय लागली आणि मी पण हळूहळू तिच्यासारखा वागू लागलोय. उठल्यावर तुझ्या चादरीची घडी तूच घातलीये का?
0: ओके.
1: तुझ्या बेडशीटची घडी तूच घातलीयेस का? उशीनी ठेवलीयेस का? गीजर बंद केलायस का? टॉवेल वाळत घातलायस का?
2: कपाटातून कपडे काढल्यावर कपाटाचं दार बंद केलंय
0: का?
1: अरे आपलंच घर आहे, आपलंच कपाट आहे, आपलाच बेडरूम आहे, राहिलं उघडं, कोण कोण येणार रे पाहिला? पण ते बंद करा. अरे बापरे, त्यामुळे तिच्या अतिशिस्तीचा मला कधी कधी मला असं वाटतं एवढं नाही शिस्तबद्ध पाहिजे.
0: आम्ही लगेचच रिप्लाय पण घेतो. थोडाफार बदल करणार आहात, थोडीशी मोहलत देणार आहात?
2: नाही देणार.
1: अरे ती कुठली सवलत देते, कसली सवलत मिळतीये? त्यामुळं काय, पत्नी पीडित संघटनेमध्ये मी जाऊ शकतो ह्या
0: मुद्द्यावर.
1: हा,
0: किंवा पुढचा सिनेमा एखादा असू शकतो.
1: जगता आलं पाहिजे घरात, थोडं मन मोकळं जगता आलं पाहिजे. जेवताना थोडस चाललं इकडं भांड तिकडचे तिकडं काय म्हणजे चालतं तेवढं. नाही
0: खरं, या विषयावर मला आठवलं की अच्छा विषयावर, म्हणजे हा विषय सोडून पण काही एखादा प्लान तुमचा आहे का? म्हणजे आता ही जर स्टोरी असेल नवरबायकोच्या रिलेशनवरची किंवा प्रेमाची एखादी कथा, म्हणजे शेतीशिवाय असा दुसरा काही विचार येऊ शकतो का एवढ्या सिनेमा म्हणून?
1: सिनेमा म्हणून शेती? अरे बापरे,
0: प्रेमाची शेती वगैरे?
1: हो हो हो, म्हणजे 100% येऊ शकत.
0: ओके. आता दुसरा मुद्दा होता तो त्यांचा एक चांगला गुण सांगायचा. आतापर्यंत तुम्ही खूप सांगितले, पण एखादा टॉपचा की हे हा गुण यांच्याशिवाय कुणात नाहीच आहे.
1: काटकसर.
0: अच्छा,
1: म्हणजे मी तुम्हाला सांगतो, चला लग्न झालं तेव्हा सुरुवातीच्या काळात नव्हते बाबा, माझ्याकडेही पैसे नव्हते किंवा आमच्याकडे पैसे नव्हतेच जास्त. कसा बसा संसार करत होतो पहिले 5-6 वर्ष, त्यामुळे ते हनीमून वगैरे कॉन्सेप्ट असते बघा, ती पण आम्ही केलेली नाहीये. राहून गेलंय सगळं पैशाभावी.
0: पण तुमचं एकूण सगळं मी बघतो.

ही नव्या जोडप्यासाठी एकमेकांना ओळखण्यासाठी एकमेकांना समजून घेण्यासाठी अशी केलेली व्यवस्था सामाजिक व्यवस्था आपण म्हणूयात अशी असते. पण मुळातच तुमचं नातंच समजुतीनं सुरुवात झालेलं असं आहे आणि म्हणून कदाचित तथाकथित हनीमूनची किंवा मधुचंद्राची तुम्हाला गरज पडली नसेल. पण तरीही ते राहून गेलं अशी एक खंत प्रवीण सर तुमच्या मनात नक्कीच आहे. पण आजच्या भागाची वेळ इथे संपत आली आहे. पुन्हा पुढच्या 6व्या आणि शेवटच्या भागात नक्की भेटूया. तर श्रोतहो आपण ऐकत होता सुप्रसिद्ध सिने लेखक दिग्दर्शक अभिनेता प्रवीण विठ्ठल तरडे आणि त्यांची सुविद्य पत्नी लेखिका गीतकार दिग्दर्शक अभिनेत्री स्नेहल प्रवीण तरडे यांच्याशी गप्पा. आज आपण ऐकला भाग 5वा. पुढच्या भागासाठी ऐकत रहा.

0: त्या दोघांनी त्या दोघांच्या उलगडलेल्या नात्यांची मालिका आम्ही सादर करते संजय भुजबळ.
1: आणि हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून मध्यम लहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्स वरून.
2: श्रोते हो, HIV लस जागरूकता दिवस दरवर्षी 18 मेला साजरा केला जातो. एक काळ असा होता की HIV हे नाव ऐकलं तरी भीती वाटायची, पण आज विज्ञानानं मोठी झेप घेतलीय. एड्सवर नियंत्रण मिळवणारी औषधं देखील येत आहेत. आता चर्चा आहे या एड्सच्या लसीबद्दल. ही लस खरंच येणार आहे का, किती सुरक्षित आहे, भारतात संशोधन कुठपर्यंत पोहोचलंय, या सगळ्याबद्दल जाणून घ्यायला हवं. चला तर भीती, गैरसमज आणि अफवांच्या पलीकडे जाणून घेऊया जाणकार डॉक्टर पियुष चौधरी यांच्याकडून. हॅलो डॉक्टर, या कार्यक्रमाच्या ध्वनिमुद्रणात सहभागी होऊया. मंगळवार दिनांक 26 मे रोजी दुपारी 3:30 ते 4 या वेळेत. फोन नंबर आपले नेहमीचेच 020-2553-1705 किंवा 6. नक्की फोन करा. एड्स वॅक्सिनेशन या विषयी आपल्या आवडीच्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या पुणे केंद्राचं प्रसारण. यानंतर काही क्षणातच म्हणजे दुपारच्या 12 वाजता वनिता मंडळ. सुरुवातीला आपुलकी या घरात ही कौटुंबिक मालिका आणि त्यानंतर दायित्व समाजाचे या विषयावर वर्षा वैद्य यांची मुलाखत आम्ही आता अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करत आहोत.

सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोतेहो, कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया कौटुंबिक श्रुतिका आपुलकी या घरात. लेखन केलं आहे स्मिता जोगळेकर यांनी आणि यात सहभागी झाले आहेत मधुलिका नेरुरकर, दिनेश अडावतकर आणि नेहा खरे. ऐकूया कौटुंबिक श्रुतिका आपुलकी या घरात.

0: रोहित, अरे जरा बाल्कनीत जाऊन त्या चिकोड्या तेवढे उलटून ये ना प्लीज.
1: काय काय काय उलटून येऊ?
0: अरे साबुदाण्याच्या चिकोड्या केल्यात थोड्याशा, मी मगाशी एकदा उलटवून आले, आता तू जा.
1: अगं बाहेर ऊन बघ केवढं आहे, काळा वगैरे झाला तर मी.
0: तू पण ना, जिथे तिथे तुला विनोद कसले सुचतात रे. हा आणि आता आणखी काय काळा का गोरा काय व्हायचा बाकी आहे तू?
1: हे माझ्या आई समोर बोल फक्त, हे कशी रिॲक्ट करेल ती. आणि हे बघ, मी विनोद वगैरे करत नाहीये, खरंच माझी त्वचा टॅन होईल.
0: अरे पण त्या चिकवड्या म्हणजे साबुदाणाच्या पापड्या खाताना मात्र मजा येईल, कुरुम कुरुम करत खाशील बरा, हो की नाही?
1: म्हणजे तुम्हाला कामाला लावायचं ठरवलंच तर बोल काय करू.
0: अरे काय करू काय काय करू, बाहेर जा, एक एक चिकोडी उचल आणि उलट करून ठेव, झालं.
1: ठीक आहे ठीक आहे, लहान असताना आईला नेहमी मदत करायचोच हे करण्यासाठी. आणि फक्त आईलाच नाही, शेजारच्या काकूंकडे सुद्धा जायचो.
0: म्हणजे केवढा एक्सपिरियन्स आहे तुला. पण मग आज बायकोला मदत करायची आहे, तेवढी कुरकुर कुरकुर कशाला चाललीये?
1: कुठे कुरकुर केली मी सुखदा, मी फक्त म्हटलं काळा होईन वगैरे. ठीक आहे जातो चिकवड्या उलटायला.
0: आणि मी काही इथे नुसती बसली नाहीये बर का, थोड्याशा चकल्या सुद्धा करणार आहे मी.
1: हे पण मी त्या चकल्या बिकल्या उलटवायला किंवा तळायला बसणार नाही, आधीच सांगून ठेवतोय तुला.
0: अरे अरे अरे अरे, असं काय करतोय? ह्या काही दिवाळीच्या फराळातल्या चकल्या आहेत का लगेच तळायला? वाळवणातल्या चकल्या आहेत.
1: बर बर ठीक आहे, तू मला हे सांगू नकोस. सुखदा, आमच्या शेजारच्या त्या काकू होत्या ना, चिकवड्यांना चिकोड्या म्हणायच्या. मग हे आणि ते वेगळं असतं का ग?
0: नाही, चिकवड्या चिकोड्या पापड्या सगळं काही एकच आहे. आणि आजकाल ते इन्स्टावर पण दाखवतात बरं.
1: ओके ओके, आज की नाही माझ्या ज्ञानामध्ये भर पडलेली आहे. आपल्या लहानपणी आई आजी काकू मामी उन्हाळ्यामध्ये काय काय काय काय बनवायचं नाही?
0: उन्हाळी वाळवणातल्या गोष्टी केवढी व्हरायटी असायची, तरे तरेचे पापड कुरडया.
1: आणि ते काय ते चमच्याने घालतात?
0: ते सांडगे, कुणी हाताने सुद्धा घालतात. वेगवेगळ्या डाळी घालून त्याचे सांडगे करून ठेवायचे, मग जेव्हा भाज्या कमी मिळतात तेव्हा हे सांडगे तोंडी लावणं म्हणून वापरायचे.
1: पण मला सर्वात काय आवडायचं सांगू? बटाट्याचा किस आणि वेफर्स. म्हणजे आठवणीने सुद्धा तोंडाला पाणी सुटलं बघ.
0: आणि उडदाचे पापड काय किंवा बटाट्याचा किस काय, अर्धवट ओले अर्धवट सुकलेले असं खातानाची मजा तर आहा बहार असायची. खरंच तू म्हणालास तसं, त्या आठवणीने सुद्धा तोंडाला पाणी सुटलं.
1: अगं आणि आमची नमा आत्या कोकणातून ते पोह्याचे पापड ते पाठवायची, आणि घरचे आंबे त्या आंब्याची आंबा पोळी पाठवायची, ती वेगळीच मजा असायची बघ.
0: पोह्याचे पापड सुद्धा साधे आणि ताकातले, काय चव असते ना या पापडांची.
1: पण सुखदा, जसं दिवाळीच्या फराळाचं झालंय ना, तसंच या वाळवणातल्या पदार्थांचं सुद्धा झालंय असं तुला नाही वाटत का?
0: म्हणजे रे?
1: म्हणजे बघ, दिवाळी फराळाचे सगळे पदार्थ आता 12 महिने मिळतात, त्यामुळे त्याची पूर्वी जशी क्रेज असायची ना तशी राहिलेली नाही आता.
0: आपण खरंच किती आतुरतेने वाट पाहायचो दिवाळीची फक्त या फराळाच्या पदार्थांसाठी, कारण चकली किंवा शंकरपाळे एरवी क्वचितच खायला मिळायचे.
1: हो ना, तसंच झालंय या पापड कुरड्या वगैरेंचं, म्हणजे सगळ्या गोष्टी सगळीकडे 12 महिने मिळतात, त्यामुळे त्याचं अप्रूप असं काही राहिलं नाही.
0: खरंय काही अंशी तू म्हणतोस ते, पण अर्थात घरी केलेलं वेगळंच ना. हा आणि असू दे, मी काय म्हणते हे बघ रोहित, नंतर प्लीज भांडी तेवढी लावून ठेव आणि मशीन मधले कपडे वाळत घाल.
1: का का? म्हणजे आज आपली रेखा तुझ्या भाषेत कामवाली नव्हे तर तुझी गृहसखी सुट्टीवर आहे की काय?
0: अरे हो, तिचा सकाळीच फोन आला. तिला दर महिन्याला हा थोडा त्रास असतोच.
1: अच्छा, म्हणजे तो नेहमीचा त्रास बायकांचा?
0: हो रे, मासिक पाळीचा. तरी हल्ली स्त्रिया सुद्धा स्वच्छतेची काळजी घेतात, म्हणजे ही आपली रेखा सुद्धा सॅनिटरी पॅड्स वगैरे वापरते म्हणाली, पण तरी कधी कधी व्हायचा तो त्रास होतोच.
1: यावरून मला आठवलं, परवा येताना आपल्या पालिकेच्या दवाखान्याबाहेर बोर्ड लावलेला बघितला.
0: कसला रे बोर्ड?
1: 28 मे या दिवशी तिथे याच संदर्भात एक शिबिर आयोजित केलेलं आहे, कारण 28 मे काय म्हणतात त्याला, जागतिक मासिक पाळी दिवस असं काहीतरी.

0: जागतिक मासिक पाळी स्वच्छता दिवस किंवा वर्ल्ड मेन्स्ट्रुअल हायजीन डे असा तो साजरा केला जातो.
1: अगं पण त्या त्या वयात त्यांची आई मावशी वगैरे त्यांना ही माहिती देतातच ना. आणि आता ही तर नैसर्गिक गोष्ट आणि प्रत्येक स्त्रीला सामोरं जावंच लागतं त्याला.
0: पण हे सामोरं जाणं सुसह्य व्हावं याविषयीची जागृती करणं हा या दिवसाचा हेतू असतो. आणि एक गंमत आहे बरं का, यासाठी 28 मे हा दिवस का निवडला असेल बरं?
1: स्त्रीरोग तज्ञ डॉक्टरांचा जन्मदिवस वगैरे एखाद्या मोठ्या डॉक्टरचा जन्मदिवस असेल.
0: अरे 28 दिवसांचं हे चक्र असतं आणि म्हणून तारीख 28. साधारण 4 ते 5 दिवस हा त्रास होतो आणि म्हणून मे हा 5वा महिना.
1: अच्छा, म्हणून 28 मे असं आहे तर. पण जे सगळ्यांना ठाऊक आहे त्यात हे वेगळं काय शिकवणार?

0: पण जे सगळ्यांना ठाऊक आहे त्यात हे वेगळं काय शिकवणार आणखी?
1: आरोग्याविषयी किंवा जंतुसंसर्गाविषयी जागरूकता निर्माण करणं, गैरसमज असतात बरेचसे ते दूर करणं, खोट्या मान्यता आहेत, सुरक्षित स्वच्छता साधनांचा वापर वाढवणं, असे वेगवेगळे विषय याच्यामध्ये येतात.
0: भारी आहे, भारी आहे सगळं. सुखदा, हे दिवस साजरे करणं वगैरे बद्दल आपण सुद्धा क्वचित उपरोधानं किंवा उपहासानं बोलतो अनेकदा, नाही का?
1: कसली कसली फॅड आहेत असंही म्हटलं जातं, पण प्रत्येक दिवसाचं खास असं महत्व निश्चितच असतं.
0: नक्कीच नक्कीच, म्हणजे आपण कुठे थट्टा करतो. आता हेच बघ, तू म्हणालीस ती स्वच्छता आणि आरोग्य, तसाच महत्वाचा दुसरा आरोग्य विषय म्हणजे गुटखा तंबाखू खाणं.
1: बरं आहे बाबा, आपल्याकडे कुणाला या सवयी नाहीये.
0: पण आपली शर्वरी एकदा म्हणाली होती, आठवते ना तुला?
1: काय,
0: मला सिगरेट ओढून बघायची म्हणे.
1: काही शर्वरी आणि सिगरेट छे, कल्पना सुद्धा करवत नाही.
0: अगं मजा एक ना, आपले ते अनंत काका वैद्य आहेत ना, ते म्हणाले तिला ओव्याची सिगरेट द्या एकदा ओढायला.
1: अरे देवा, मग काय खरंच दिली की काय तुम्ही तिला ती ओव्याची सिगरेट वगैरे?
0: हो बाबा, आपले आणखी ग्रेट, दिली ओव्याची बिडी बनवून आणि तिने एक झुरका मारला आणि खोकता खोकता नुसती पुरे वाट झाली तिची.
1: अरे कमालच आहे मुलीची. पण रोहित किती गंभीर, म्हणजे भयंकर आहे ना रे हे दारू सिगारेट तंबाखू गुटखा या सगळ्याचं व्यसन. घरच्या घर बर्बाद होतात रे याने.
0: तरी हल्ली पाकिटांवर स्पष्ट शब्दात आणि तेवढ्या स्पष्ट चित्रांमधून त्याचे भयंकर घातक परिणाम सुद्धा सांगितलेले असतात.
1: लोकांना स्वतःच्या आरोग्याची काळजी नसते का रे? कुटुंब वगैरे तर आणखी नंतरची बाब.
0: आणि म्हणूनच 31 मे हा तंबाखू विरोध दिवस म्हणून साजरा केला जातो आणि हा चक्क जागतिक आरोग्य संघटनेने ठरवलेला दिवस आहे. तंबाखूचे घातक परिणाम, त्याच्याविषयी जनजागृती करणं किंवा या भयानक आकर्षणापासून स्वतःचा बचाव करण्यास सांगणं, असे अनेक कार्यक्रम राबवले जातात या निमित्ताने.
1: हो ना, इतर कोणासाठी नाही तर आपल्या स्वतःच्या आरोग्यासाठी तरी लोकांनी जागरूक असायला हवं रे.
0: खरंय खरंय, जागरूक असलंच पाहिजे लोकांनी, पण तेवढंच जागरूक असलं पाहिजे घरातल्या स्त्रीने सुद्धा. म्हणजे आपल्या नवऱ्याच्या भूकेबाबत आणि जेवणाबाबत. असं तुला वाटत नाही का सुखदा?
1: वाटतं वाटतं. हा, घरातली स्त्री पुरेशी जागरूक आहे बरं, सगळी व्यवस्था आधीच करून ठेवलेली आहे.
0: अरे वा.
1: मी काय म्हणते, शेजारच्या खोलीमध्ये लॅपटॉपवर काम करणाऱ्या आपल्या भगिनींना आवाज द्या आणि आधी जेवून घेऊ मग पुढच्या कामांना लागू.
0: ठीक आहे. शर्वरी, ए शर्वरी, अगं झाला का तुझा कॉल? शर्वरी.
1: अरे ओरडून का विचारतोय, तिथे जाऊन हळूच विचार की, हे सुद्धा वेगळं सांगायचं का रे?
0: बर.
2: आले आले. मी या हाकेची वाटच बघत होते. माझा कॉल आताच संपला आणि आता मला किनी सपाटून भूक लागली आहे. आज खाने में क्या बनाया है?
0: अगे खादळ खाऊ, खाने में क्या बनाना है असं विचारायला हवं, त्याऐवजी चक्क क्या बनाया है असं विचारतेस तू.
2: अरे दादा, मी तिकडे घरी सगळ्यांचा स्वयंपाक करून आले, मोहितचा डबा भरून मग इथे आले, तेव्हा पुन्हा किचन मध्ये जायला सांगू नकोस हं प्लीज.
1: आणि रोहितने सांगितलं ना तरी मी तुला तिकडे अजिबात फिरकू देणार नाही, कारण सगळा स्वयंपाक तयार आहे बरं.
0: चला मी फटाफट पानं घेतो आणि मस्त सॅलड कापतो. आणि हा अगं पेंडवरून आणलेला तो पांढरा कांदा तोही घेऊया.
2: दादा फक्त तोंडाने फटाफट असं म्हणून काम फटाफट होत नाहीत, त्यासाठी हात सुद्धा तेवढ्याच फटाफट चालवावा लागतो. म्हटलं
0: बघ बघ बघ, आता माझा हात कसा चालतो ते फटाफट. हा सुखदा, ते पोह्याचे पापड जरा तळशील का तोंडी लावायला?
1: नो नो. अरे एवढ्या उन्हाचं तळकट खाणं मला नाही, आपण शांत थंडावा देणारा असा सात्विक आहार घेऊया.
2: ते दुसरे कोणते असतात ग? राजसी आणि आणि तामसी.
1: बरोबर, आपल्याला यातला कोणताच आहार नको. म्हणजे मी छानपैकी ताक करते, त्यात सैंधव आणि जिरेपूड घालायचं.
0: हे बघ, तळायचं नसेल तर एवढ्या कुरड्या पापड्यांनी चकल्यांचा घाट घालतेस कशाला तू? डबे भरून ठेवायला का नुसतं?
2: हे दादा
0: आपल्याला पटत बुवा,
2: असं रुसूबाई रुसू नको रे करू तू. अरे सुखदा म्हणते ते अगदी बरोबर आहे, या ऋतूमध्ये सात्विक आणि सहज पचेल असाच आहार घ्यायला हवा.
0: कळलं, आता पुन्हा तुम्हा दोघींचं आहार आणि आरोग्य पुराण सुरू करू नका. वाढा जे आहे ते पानात वाढा एकदाच. अन्न हे पूर्ण ब्रह्म म्हणतो आणि खातो.
1: उदर भरण नो हे जाणी दे यज्ञ कर्म. रोजचं जेवण हा सुद्धा एक यज्ञ कर्म असतो बरं रोहित.
2: अरे सुखदा, या यज्ञ कर्म शब्दावरून आठवलं.
1: काय ग?
2: अगं मुक्ताप कॅम्पला जाणार आहे.
1: अच्छा.
2: बऱ्याच प्रकारचे खेळ आणि छान छान ऍक्टिव्हिटीज आहेत.
0: हे तू

0: चांगलं करतेस हा बाकी, म्हणजे तिला वेगवेगळ्या कॅम्पना शिबिरांना पाठवतेस.
1: अरे दादा ऐक ना, 28 तारखेला स्वातंत्र्यवीर सावरकरांची जयंती आहे.
2: हो बरोबर, पण मग
1: तर कॅम्प आयोजकांनी मुलांना सांगितलं आहे की अन्य खेळांबरोबरच सगळ्या मुलांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांवर सुद्धा छोटंसं भाषण करायचंय.
2: अच्छा,
1: त्यांच्या काही आठवणी सांगायच्या आहेत.
0: वा वा वा वा, किती छान उपक्रम आहे. म्हणजे अशा या उपक्रमांमुळे मुलांना आपल्या देशातल्या महान व्यक्तिमत्वांची ओळख होऊ शकते, नाही का?
1: होय, तर मुक्ता आणि मी थोडी तयारी करत होतो तर त्यात म्हटलं आहे की देशाच्या स्वातंत्र्यासाठी आणि रक्षणासाठी स्वतःचं बलिदान देणं हेच खरं यज्ञकर्म आहे असं स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणत असत.
2: हो ना, जन्मभूमीसाठी प्रत्यक्ष मरण आणि मरण यातना सोसणं हे सुद्धा यज्ञकर्मच आहे. तुझं साठी मरण ते जनन, तुझं वीण जनन ते मरण. किती बोलक्या ओळी येत रे.
0: पण सुखदा, म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर हे रूढ अर्थाने वापरल्या जाणाऱ्या यज्ञकर्मातल्या अंधश्रद्धा किंवा अनिष्ट प्रथा असतील त्यांच्या विरोधात होते.
2: माझ्या वाचनात असं आलं तर रोहित की यज्ञकर्माचा अर्थ हवन या मर्यादित अर्थाच्या पलीकडे सावरकरांनी नेला. वैज्ञानिक प्रक्रिया करून पर्यावरणाचं शुद्धीकरण आणि समाजाचं हित साधण्याचं साधन म्हणजे यज्ञकर्म मानलं गेलं पाहिजे असं सावरकरांचं मत होतं.
1: हो ना, देशासाठी तन मन झोकून काम करणारे असे थोर स्वातंत्र्यसेनानी लाभणं हे आपलं भाग्यच ना.
0: आता प्रत्येक जण, म्हणजे आपण सामान्य माणसं, त्यांच्यासारखं त्याग किंवा बलिदान करू शकत नाही. पण ज्यासाठी त्यांनी आपलं सर्वस्व दिलं, देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं, ते स्वातंत्र्य अबाधित राहावं, अखंड राहावं, यासाठी तरी आपण सर्वतोपरी प्रयत्न करू शकतो की नाही.
1: दादा तू असं काही पोट तिडकीने बोलतोस ना तेव्हा तुझ्या चेहऱ्यावर काही आगळंच तेज येतं.
0: शर्वरी, हा काही गमतीचा विषय नाही, मी सिरियसली बोलतोय.
1: अरे दादा मी सुद्धा गंमत करत नाहीये, अगदी मनापासून सांगतेय.
0: काय
1: खरंच तू या सेन्सिबल विषयावर बोलतोस ना तेव्हा वेगळाच वाटतोस ना रोहित दादा.
2: खरंय शर्वरी म्हणते ते. पण ना माणसात असंच कॉम्बिनेशन असायला हवं.
0: असं कॉम्बिनेशन म्हणजे?
2: म्हणजे मजेच्या वेळी मजा आणि गंभीर बोलणं सुरू असेल तेव्हा पूर्ण गांभीर्यानं वागणं बोलणं.
1: करेक्ट, माय दादा इज माय दादा, माय दादा स्ट्रॉंगेस्ट.
2: वा,
0: थांब थांब थांब थांब, एक मिनिट. सुखदाच्या आधीच्या वाक्याचा आणि या वाक्याचा नेमका संबंध काय हे कोणी मला समजावून सांगेल का?
2: संबंध वर जाऊ दे रे, तिला एकूण आपला दादा खूप भारी वाटतोय एवढंच म्हणायचं असेल.
1: हो अगदी बरोबर, पण हे भारीवाल्या दादा मगाशी मोठ्या घोषणा केल्यास हे करूया आणि ते करूया फटाफट आणि पटापट.
2: हो ना, आणि आता फक्त शब्दांची झटापट चाललीये.
0: पण
2: चला चला हात चालवा, नंतर माझं हे चकल्यांचं काम पूर्ण करायचंय.
1: ए सुखदा, मी हे तुझं साबुदाण्याचं भिजवलेलं मिश्रण असंच खाऊ का ग थोडं?
2: लहानपण आठवलं तुला गे की मगाशी मी आणि रोहित हेच बोलत होतो की चिकवड्या सुद्धा पूर्ण वाळायच्या आधी बटाट्याचा किस सुद्धा हे वाळवणातले पदार्थ असे अर्धवट ओलसर असताना आपण कसे गट्टम करायचो.
0: त्याचे ओले पापड, बटाट्याचा मऊ मऊ ओला किस आणि साबुदाण्याच्या अर्धवट वाळलेल्या पापड्या, काय स्वर्ग सुख असायचं ग खरंच.
2: आता हे ताक मी घुसळू का तू घुसळणारे रोहित?
0: म्हणजे आता तू सांगत असशील तर
2: मग तू ते ताक घुसळ, मी जिरे पूड घालते, मग आपण त्या पेय सुखाचा आनंद घेऊया.
1: आणि हा कांदा मी बुक्कीने फोडते. दादा आपले कोकणातले दाजी काका फोडायचे तसा.
0: हे बाई, हे असले उद्योग काही तू करू नकोस. बुक्कीने कांदा फोडताना मुलगी जखमी अशी बातमी द्यायला लागेल आम्हाला.
1: दादा मी काहीही मोठं काम उत्साहानं हाती घेतलं तर तू नेहमी ना उमेद करतोस. हा
2: ना उमेद, वा वा शर्वरी क्या बात है, मुलगी शिकली प्रगती झाली.
0: आधी बुक्की आणि मग ना उमेद. हा आता पानं वाढण्यात प्रगती होऊ दे म्हणजे झालं. पोटातले कावळे काव काव करून दमले आणि गुडुप्प झोपले.
1: मला तर ही कविताच वाटली. बघ बघ चालीत म्हणून बघ, पोटातले कावळे काव काव कावले खूप खूप दमले आणि जाऊन झोपले.
0: वा वा
2: वा वा, बाल कविता म्हणून छापूनच घ्या तुम्ही दोघांनी. काय चाललंय रे तुमचं काही कळत नाहीये. रोहित मगाशी मी तुला काहीतरी सांगितलं होतं, त्या चिकवड्या बिचाऱ्या वाट बघतायत, आता रोहित येईल आणि आम्हाला उलट वेल म्हणून.
0: अगं काय करू आता, तूच सांग मला. पोटातली भूक माणसाला बधीर करून टाकते असं म्हणतात ते, काय खोटं नाहीये. मेंदू चालेन असा होतो, जीभ जड होते, डोळ्यासमोर घेरी येते,
1: पण त्यातूनच कविता सुद्धा सुचते.
2: म्हणायला माणसं तीन तीन आहेत पण हात मात्र एकाच माणसाचे चालू आहेत. बिचारी सुखदा.

0: चला चला हा हे बघा मी बोलता बोलता छान काकडी टोमॅटो कापून सुद्धा टाकलेले आहेत. हा पांढरा कांदा आणि हे घेतलं पाणी
1: आणि मीही बसले जेवायला. येऊ द्या येऊ द्या गरमागरम वाफाळता इंद्रायणी भात येऊ द्या. त्यावर गरम वरण आणि तुपाची धार आणे दो चला उदर भरण नाही यज्ञ कर्म करूया.
2: फार विनोदी मुलगी आहे हा भावासारखीच आपल्या पात्रटपणा करत असते.
1: छोटेसे बहीण भाऊ उद्याला मोठाले हो.
0: उद्याच्या जगाला उद्याच्या युगाला नवीन आकार देऊ.
2: जगाला आकार विकार नंतर द्या मग आता फक्त पोट भर झुंढेकार द्या.
0: सुखदा सुखदा प्लीज नाही नाही काय तुझी अधोगती म्हणजे केवळ आकारला जुळवायला ढेकार म्हणते ढेकार.
2: मज्जा केली रे मला सुद्धा कधी कधी तुमच्यासारख्या पांचट चारोळ्या करायची हुक्की येते. बघ हे घे सरप्राईज.
0: वा वा वा म्हणजे पोह्याचे पापड तू तळलेस तर शेवटी. मला तसा मगाशी वास येत होता म्हणजे सुगंध त्याचा.
2: हो हो
0: थँक्यू थँक्यू अशी बायको पाहिजे.
2: चला करा आता सुरुवात जेवायला.
0: पापड खाल्ला करम करम लोणचं खाल्लं चटक मटक.
1: भात खाल्ला गुट्टू गुट्टू कढी प्यायली भुरुक भुरुक.
2: चटणी खाल्ली एक बोट भरलं बाळाचं पोट पोट.
0: आणि ढेकर आले ढुरुक ढुरुक बाळ हसलं
1: खुदुक खुदुक.

श्रोते हो, कौटुंबिक श्रुतिका आपुलकी या घरात आत्ताच आपण ऐकली. लेखन केलं होतं स्मिता जोगळेकर यांनी आणि यात सहभागी झाले होते मधुलिका नेरूरकर, दिनेश अडावतकर आणि नेहा खरे.

श्रोते हो, आता ऐकूया दायित्व समाजाचे वर्षा वैद्य यांची चेतना झांजे यांनी घेतलेली मुलाखत. श्रोते हो, आपल्या समाजात आज अशी अनेक मुलं आहेत ज्यांच्याकडे अपार क्षमता आहे, पण त्यांना आपली भाषा शब्दांच्या स्वरूपात ऐकू येत नाही. अशी ही कर्णबधीर मुलं आवाज ऐकू शकत नसली तरी त्यांची जगण्याची उमेद, त्यांची स्वप्न आणि त्यांची संवेदनशीलता कधीच कमी नसते. ते डोळ्यांनी जग पाहतात, हाताच्या हालचालींनी संवाद साधतात आणि मनापासून भावना अनुभवतात. या मुलांना गरज असते ती फक्त आत्मविश्वासाची, योग्य मार्गदर्शनाची आणि आपल्या

0: त्यांच्या पाठिंब्याची. आपण जर त्यांना समजून घेतलं, त्यांच्याशी त्यांच्या पद्धतीने संवाद साधला, तर त्यांच्या चेहऱ्यावर उमटणारं हसू हे जगातलं सर्वात सुंदर हसू असतं. तर श्रोते हो, आज अशाच निरागस कर्णबधिर मुलांसाठी कार्य करणाऱ्या मैत्री फाउंडेशन संस्थापित प्रेरणा स्पेशल स्कूलच्या मुख्याध्यापिका वर्षा वैद्य यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत. मॅडम, तुमचं आमच्या कार्यक्रमात मनापासून स्वागत.
1: धन्यवाद.
0: मॅडम, आज स्पेशल चाइल्ड मुलांच्या अनेक शाळा आहेत, पण फक्त कर्णबधिर मुलांसाठी शाळा सुरू करावी असं तुम्हाला का वाटलं आणि त्यामागचा नेमका उद्देश काय होता?
1: मी मराठी हा विषय घेऊन मुंबई युनिव्हर्सिटीतून पहिले MA केलेला आहे. त्याच्यानंतर मी चेंबूरला हशू अडवाणी कॉलेज आहे, तिथून BEd स्पेशल मुलांचं, स्पेशल म्हणजे फक्त कर्णबधिर मुलांसाठीचा कोर्स केलेला आहे. त्याच्यानंतर मी नवी मुंबईमध्ये एका शाळेमध्ये होते, एक प्रतिष्ठित शाळा होती, तिथे त्या मुलांकडे म्हणजे आमच्याकडे फक्त कर्णबधिर सेक्शन होतो, त्या शाळेमध्ये मी शिकवत होते. पण काही काळाने ना मला असं वाटलं की मी कोणत्या उद्देशाने या क्षेत्रात आलेली आहे, तर तो जो दृष्टिकोन होता तो मला थोडासा खटकत होता. माझं जे उद्दिष्ट आहे ह्या मुलांना शिकवण्याचं ते पूर्ण होत नव्हतं असं मला कुठेतरी खटकलं. तर त्यावेळी मग काही पालकांचा मला सपोर्ट होता, तर ते पालक म्हणाले ताई आपण दुसरीकडे कुठेतरी शाळा काढूया का, तुम्ही कुठेही या, आम्ही तुमच्या बरोबर आहोत. तर अशा माझ्या अजून दोन सहकारी शिक्षिका आहेत, निर्मल पाटील आणि छाया खता.
0: बरं.
1: तर आम्ही विचार केला की आपण एखादी नवीन एक संस्था काढू जिथे आपल्याला ह्या मुलांना शिकवण्याचं जे आपलं उद्दिष्ट आहे ते आपण पूर्ण करू शकू. त्याने आम्ही मैत्री फाउंडेशन ही संस्था सुरू केली. आता अगदी जागा वगैरे शोधण्यापासून सुद्धा पालकांनी आम्हाला मदत केलेली होती. म्हणजे सुरुवातीला तर सांगते एका घरामध्ये दोन खोल्यांमध्ये आम्ही शाळा सुरू केली.
0: बरं.
1: पण तरी जे पालक होते ते आमच्या बरोबर आले, ते म्हणाले आम्हाला ताई काही इन्फ्रास्ट्रक्चर मोठं नकोय, पण आम्हाला शिक्षिका म्हणून तुम्ही तिघी आहात ना, आम्हाला तेवढं हवंय, आम्हाला आमच्या मुलांचं शिक्षण सुरू झालं पाहिजे. असं करून आम्ही 2013 एका छोट्याशा घरामध्ये शाळा सुरू केली.
0: बरं.
1: आता अडचणी तर सुरुवातीपासून आम्हाला खूप आल्या. रेसिडेन्शियल होती, बिल्डिंग होती एक ती साधी. आता मुलं एक 5 मिनिटं तरी बाहेर जाणार, हसणार, बोलणार, पण त्याचा पण लोकांना त्रास व्हायला लागला. आम्ही म्हणे दुपारी झोपतो आणि तेवढ्यात तुमची मुलं किती गप्पा मारतात, किती मस्ती करतात. आता मुलंच आहे ती, थोडं तरी त्यांना काहीतरी, बाकी ग्राउंड नाही काही नाही, तर काहीतरी हवं ना. तर तो एक त्रास झाला. मग त्याच्यानंतर आम्ही दुसरी एक शाळेमध्ये गेलो जी नॉर्मल शाळा होती.
0: बरं.
1: तिथे छान आम्हाला जागा मिळाली, तिथे पण आमच्या पालकांच्या ओळखीनेच मिळाले, तिथे पण आम्हाला पालकांनी सहकार्य केलं. तर ती शाळा तर आम्ही अक्षरशः म्हणजे हातामध्ये झाडू घेऊन झाडण्यापासून पुसण्यापासून सगळं आम्ही शिक्षकांनी मुलांनी आम्हाला मदत केली.
0: बरं.
1: तिथे आमची छान चालू होती जागा, पण त्यांची जागा ती रिडेव्हलपमेंटला गेली. रिडेव्हलपमेंटला इन द सेन्स त्यांना तिथे कॉलेज बांधायचं होतं.
0: बरं.
1: त्याच्यामुळे ती आम्हाला जागा सोडावी लागली. आता आम्ही पुन्हा जुईनगरला एका ठिकाणी आलो, तिथे पण आम्हाला नॉर्मल एक शाळा आहे, तर त्यांनी त्यांचे 2 रूम भाड्याने दिलेले आहेत आणि आता तिथे आमची शाळा सध्या सुरू आहे.
0: म्हणजे नॉर्मल मुलांची शाळा आहे त्याच बिल्डिंगमध्ये तुमच्या मुलांचीही शाळा सुरू आहे.
1: हो हो.
0: तुमच्या ह्या ज्या सहकारी मैत्रिणी आहेत, तुम्ही मिळून ही संस्था सुरू केली, तर ह्या ज्या मैत्रिणी आहेत त्यांनी देखील कर्णबधिर मुलांना शिकवण्याचं प्रशिक्षण घेतलेलं आहे का?
1: माझ्या बरोबर ज्या छाया खताळ म्हणून आहेत, त्यांनी भायखळ्याला CITT म्हणून ते इन्स्टिट्यूट आहे, सध्या ती बंद झाली, पण त्यांनी तिथून प्रशिक्षण घेतलेलं आहे, त्यांनी पण BEd केलेलं आहे. दुसरी माझी मैत्रीण निर्मल पाटील म्हणून आहे, त्यांनी कोल्हापूरमधून गेलेलं आहे शिक्षण. हा. आणि आता आम्ही तिघी मिळून आमच्या तिघी आम्ही स्पेशल एज्युकेटर म्हणून आहोत.
0: बरं.
1: हा. या शिक्षकांना ना स्पेशल एज्युकेटर म्हणतात, म्हणताना नुसतं टीचर असं नाही म्हणत. आणि मुलं आणि पालक आम्हाला ताई म्हणूनच म्हणतात, आम्हाला कधी टीचर आणि बाई असं म्हणत नाहीत, कोणी म्हणत नाहीत, आम्हाला ताई म्हणूनच म्हणतात सगळे. जेंट्स शिक्षक असतील त्यांना दादा आणि आम्ही ताई.
0: बऱ्याचदा मुलांची शाळा सुरू करायचं म्हटलं की प्ले ग्रुप, नर्सरी अशी सुरुवात होते. तर तुमच्या शाळेत कोणत्या वयोगटातल्या मुलांना शिक्षण दिलं जातं?
1: आमच्याकडे बघा, जसे ऍडमिशन होतील वयोगटाची जर आमच्याकडे काही अट नसते, जेव्हा तुम्ही शाळेत घालाल, आम्ही तर वाट बघत असतो लवकरात लवकर तुम्ही शाळेत घाला. आमच्याकडे आतापर्यंत लहानात लहान म्हणजे 3.5 वर्षाचं मूल आलेलं आहे.
0: बरं.
1: अशी 2 मुलं आलेली आहेत की जी अगदी 3.5 वर्षाचे. आम्हाला खूप बरं वाटलं की एवढ्या लहान असताना घातलं.
0: बरं.
1: नाहीतर पालक काय करतात ना, घालतातच उशिरा. आता तुम्ही कधी बघाल ना आमचे वर्ग, तर एक मूल असतं 5 वर्षाचं तर एक असतं 10 वर्षाचं. आता जसं सांगते, गेल्या वर्षी आमच्याकडे 10वीची एक बॅच झाली. आधी आमच्याकडे बऱ्याच 10वीच्या बॅच झाल्या, पण गेल्या वर्षी तो एवढा डिफरन्स होता की एक मुलगा जमतेम 14 वर्षांचा होता, तो जूनमध्ये 15 होणार होता, आणि 2 मुलं होती ती 20 वर्षांची होती. तेवढा एज डिफरन्स आमच्याकडे असतोच. आत्ता

0: माझ्या वर्गात एक मुलं आहे ते 4 वर्षांचं आहे, तर दुसरी 2 मुलं आहेत ती 8 वर्षांची आहेत.
1: बरं,
0: आता त्याला त्याच्या आई वडिलांनी लवकर घातलं, ह्या पालकांनी उशिरा घातलं, मग ते पुढे पुढे तो डिफरन्स बहुतेक तरी तो राहतो.
1: एकूण किती मुलं शिक्षण घेत आहेत तुमच्या शाळेत?
0: आता आमच्याकडे ना 20 मुलं आहेत, ती माझी 10वी पास झालेली आहेत.
1: बरं,
0: आणि आतापर्यंत माझ्याकडे आता 20 मुलं आहेत. आता गेल्या वर्षी 25 होती, आता 5 मुलं होती, 10वी पास झाली. साधारण एका ह्याच्यात आमच्याकडे 5 मुलं तरी असतात, 5 ते 6 मुलं. आता एका वर्गात 7 मुलं आहेत. आता जसा वर्ग होईल तसं, आता एका वर्गात माझ्याकडे 3 मुलं आहेत.
1: बरं,
0: हा, त्याच्यामुळे एका वर्गात किती मुलं असं पण आमच्याकडे रेशो ठीक आहे. आमच्याकडे एका टीचरला तुम्ही साधारण 6 ते 7 मुलं देऊ शकता, कारण ती हँडल करणं कठीण जातं त्याच्यापेक्षा जास्त. त्याच्यामुळे आम्ही 5 ते 6 मुलंच एका वर्गामध्ये देतो. तर आता काही जणांकडे 3 मुलं आहेत, तर काही जणांकडे 7 मुलं आहेत, थोडा डिफरन्स असतो.
1: स्पेशल चाइल्ड मुलांसाठी अनेक शाळा आहेत आपल्याकडे, पण कर्णबधीर मुलांसाठी बोटावर मोजण्या इतक्या शाळा आहेत. तुमच्या शाळेमध्ये वेगवेगळ्या शहरातून मुलं शिक्षणासाठी येत असतील, तर त्याबद्दल सांगा ना.
0: कसं आहे ना, आमच्याकडे येतात, आमच्याकडे अगदी उरणपासून आणि ठाण्यापासून मुलं येतात. कारण नवी मुंबईमध्ये सुद्धा तुम्ही बघितलं तर स्पेशल स्कूल आहेत,
1: हो,
0: पण कशा आहेत, आयडीची मुलं आहेत, इंटेलेक्च्युअल डिसेबल मुलं आहेत, आणि ब्लाइंड मुलं आणि डेफ मुलं अशी आपण शाळा आहेत. काही ऑटिस्टिक मुलं आहेत, पण आमचीच एक शाळा अशी आहे की ती फक्त म्हणजे फक्त कर्णबधीर मुलांची आहे. त्याच्यामुळे आमच्याकडे एक ठाण्याहून पण मुलगा येत होता.
1: बरं,
0: ठाण्याहून म्हणजे तो थोडासा ऑटिझम मध्ये होता आणि कर्णबधीर पण होता, मल्टिपल हँडीकॅप होता. तर त्याच्या पालकांनी तर त्याच्यासाठी गाडी ठेवलेली, तो ड्रायव्हर त्याला घेऊन यायचा, दिवस थांबायचा आणि मग संध्याकाळी त्याला पुन्हा घरी घेऊन जायचा. आधी आमच्याकडे एक मुलगी येत होती, उरवणून येत होती, ती तर 4-5 वर्षाची असतानाच येत होती आमच्याकडे. तिची आई पण दिवसभर एखादं आपण व्रत केल्यासारखं बिचारी बाहेर बसून राहायची शाळेच्या बाहेर, आणि संध्याकाळी शाळा सुटली की तिला घेऊन जायची. कारण उरणपासून इथपर्यंत शाळाच नाही येत त्या म्हणाले. म्हटलं एवढ्या लांब तुमच्याकडे बघा, म्हणजे आम्ही पण त्यांना सांगायचो तुम्हाला एवढा त्रास होतो, येण्या जाण्याचा खर्च खूप होतो. त्या म्हणतात ताई शाळाच नाही येत कुठे, आहेत पण म्हणे सगळ्या या आयडीच्या मुलांच्या आहेत, तिथे ही मुलं नुसतीच बसून म्हणे. अजून मग तो पण एक परिणाम
1: वेगळा.
0: आता पण माझ्याकडे एक मुलगा येतो, तो 3.5 वर्षांचाच होता, आता तो 4 वर्षांचा झाला. त्याची आई आणि त्या मुलाची बहीण आहे 2 वर्षाची, तर ती बाई त्या 2 मुलांना घेऊन येते. ती उरणला सुद्धा आतमध्ये एका गावात एका डोंगरावर राहते
1: आणि रोज असा प्रवास करतात.
0: ती त्या डोंगरावरून ती म्हणते मी खाली येते, मग ह्या 2 मुलां घेऊन मग एक शेअर रिक्षा करते, पुन्हा एक शेअर रिक्षा करते, मग ती उरण स्टेशनला येते आणि मग ती आमच्याकडे पुन्हा रिक्षा करते. म्हणजे तिचा जवळ 100 रुपये हाच खर्च होतो.
1: पण त्यांना त्यांच्या मुलांना शिकवायची आहे आणि तुम्ही मुलांना छान घडवताय हा विश्वास कुठेतरी त्यांना आहे, म्हणून हा सगळा प्रवास सुरू आहे खऱ्या अर्थाने.
0: हो हो, म्हणूनच हा प्रवास आहे.
1: बऱ्याचदा आई वडिलांना माहित नसतं की आपल्या पोटी जे मूल जन्माला येईल ते कर्णबधीर असेल नसेल हे खरंच माहित नसतं. तर कर्णबधीर मूल जन्माला येण्याची काही विशेष कारणं आहेत का?
0: असं काही स्पेसिफिक कारण सांगता येत नाही, पण काही काही कारण अशी आहेत की सगळ्यात महत्वाचं म्हणजे नात्यामध्ये लग्न. म्हणजे काही एखादा कम्युनिटीमध्ये तर तो खूप प्रकार आहे की अगदी जवळच्या नात्यामध्ये लग्न करतात. याच्यातून शक्यता जास्त असे, असं प्रत्येकालाच होईल असं नाही सांगत, पण तो एक पॉइंट असो की त्याच्यामध्ये तुम्हाला होऊ शकतो. काही वेळेला गर्भपात करण्यासाठी बायका गोळ्या घेतात, गोळी घेतली नाही झालं जाऊ दे आता राहिलंय ना मग राहू दे, त्याचे दुष्परिणाम होतात. अशी अजून पण बरीच काही कारणं आहेत की तुम्हाला मुलाच्या जन्माच्या वेळेला फोर्सेप लागतो काही वेळेला, तर तो फोर्सेप पण कुठेतरी लागू शकतो, एखाद्या वेनला वगैरे तो लागू शकतो, ती पण एक शक्यता असते. जन्म झाल्यावर ज्या मुलांना इन्क्युबेटरमध्ये ठेवलं जातं त्या ज्या यूव्ही रेज असतात त्याचा सुद्धा परिणाम होऊ शकतो.
1: बरं,
0: अशी बरीच काही कारणं असतात मुलं अशी जन्माला येण्याची. आता खूप काही ऍडव्हान्स सोनोग्राफी वगैरे आलेली आहे, ती कलर ड्रॉपी वगैरे आलेली आहे, त्याच्यामध्ये कळतं तसं बरस, पण तरी ना बाकीचं कळतं, तुमच्या मेंदूची वाढ झालेली आहे की नाही ते कळतं. अजून सुद्धा आता जी आमच्याकडे बाई आलेली आहे तिने म्हटलं तुझं हे मूल तसं आहे तर तू दुसरं जन्माला घालताना तुला लक्षात नाही का आलं, म्हणे ताई आम्ही खूप सोनोग्राफी केली, सगळ्यांनी सांगितलं काही नाही नॉर्मल आहे तुझं मूल म्हणून.
1: बरं,
0: पण म्हणे ही मुलगी अशी आली जन्माला,
1: म्हणजे काही शक्यता सांगता नाही,
0: सांगता येत नाही तसं. कारण आहेत पण म्हणजे ही आपण टाळू शकतो,
1: होय
0: काही कारण आहेत ती.
1: मॅडम, कर्णबधीर मुलांना शिक्षणाच्या सुरुवातीच्या टप्प्यात खूप मोठी आव्हानं भासत असतील त्यांना शिकवताना, तर ती आव्हानं नेमकी कोणती आहेत?
0: आता कसं आहे ना, त्या मुलांना नाद हा माहितीच नसतो, तर त्यांना त्या आवाजाचं महत्व आम्हाला द्यायचं असतं, त्या आवाजाची

0: जाणीव करून द्यायची असते. आता त्याच्यासाठी श्रवण यंत्र खूप महत्वाचं असतं. आधी त्यांना श्रवण यंत्र लावायची सवय करायची असते, त्यांना ते नाही आवडत असं लावायला, खूप कान चोचतं किंवा काय, मग ते सारखं काढून टाकतात. मग ते आधी लावायची, ते शाळेत आमच्या भीतीने जरा लावतात, घरी जरी नाही लावलं तरी मग ते पालक सांगतात की ताई ओरडतील, शाळेत लावायचं जरा वेळ लावतात ते. मग ते रोज तपासायचं, त्याच्यातून त्यांना आवाज ऐकवायचा. आधी आवाज ऐकवायलाच त्यांना आम्हाला वेळ लागतो, की आधी आम्ही समोरून एखादा मोठा आवाज त्यांना दाखवतो, एखादी डफली आहे हे जोरात वाजवून दाखवतो, बघ हा असा याचा आवाज येतोय. त्याच्यानंतर आम्ही त्यांना पाठीमागून तो आवाज ऐकवतो की हा याचा असा आवाज आलाय, आता तुला जर आवाज आला तर तू हात वर कर. मग त्याला समजतं हा की काहीतरी आवाज येतोय.
1: त्यांना सवयच नाही ना.
0: नाही, सवयच नसते. मग त्याच्यापुढे त्यांचे मोल्ड वगैरे साफ करायचे, ते आम्हाला पालकांना प्रशिक्षण द्यावं लागतं की त्याचे मोल्ड साफ ठेवत जा. त्याच्यानंतर सेल त्याचे बरोबर आहेत की नाही, सेल रात्री काढून ठेवा. तुम्ही सेल त्याच्यातच ठेवलेत तरी मशीन खराब होतं. जेव्हा तुम्ही वापरात नसाल तेव्हा ते सेल काढत जा. मग त्याच्यानंतर तो आवाजाला प्रतिसाद देतोय का ते बघायचं. आता यांच्यात आमच्याकडे बऱ्याच लेवल असतात.
1: बरं,
0: एक असते आमची डिटेक्शन लेवल, म्हणजे फक्त त्याला आवाज आला की त्यांनी बोट वर करायचं. त्याच्यात आम्हाला बरं वाटतं, अरे बापरे, आणि आवाज आला पहिल्यांदा आम्हाला खूप आनंद. आम्ही सगळे एकमेकांना वगैरे सांगतो, बघा त्याला आवाज यायला लागला, म्हणजे आम्हालाच तो इतका आनंद होतो. मग त्याच्यानंतर परत डिस्क्रिमिनेशन लेवल मध्ये असतं की त्याला दोन किंवा तीन आवाज ऐकवायचे. मग त्याला दाखवायचं ह्याचा आवाज वेगळा आहे, या डफलीचा आवाज वेगळा आहे, हा भोपू आहे ह्याचा आवाज वेगळा आहे. मग आता तू ओळख मी पाठीमागून कोणता आवाज दिला ते. मग त्याला त्या आवाजातला फरक कळवायला शिकवायचं.
1: बरं,
0: मग तिथून आमचा सगळा हा अभ्यास हळूहळू हळू असा सुरू होतो. त्याच्यानंतर मग त्यांना फळ्यावर रेषा काढून द्यायच्या. डायरेक्ट हातात तुम्ही पेन्सिल वगैरे आपण नाही देत, म्हणजे आम्ही ती फळ्यावर देतो, मग ह्याच्यावरून तू फक्त सध्या बोटो फिरव किंवा एक माळू आणून देतो एका ट्रे मध्ये, त्या माळूमधून तू बोटो फिरव. का तर त्यांना डावीकडून उजवीकडे लिहायचं, डावीकडून उजवीकडे वाचायचं, ही पण सवय करावी लागते. मग फक्त तू चित्राला चित्र जोड, नुसतं इकडे झाडे इकडे झाडे, ती दोन्ही तू झाडं जोड. म्हणजे काय, पेन्सिल घेऊन फक्त एक आणि चॉक देतो हातात, डायरेक्ट वही पेन्सिल आम्ही खूप नंतर देतो. आधी फळ्यावरच सगळं, आमच्याकडे बोर्ड पण ना वर्गात आम्ही खाली लावतो, मुलांचा हात पोचला पाहिजे, मुलांना सहज ते ऍक्सेसिबल असली पाहिजेत बोर्ड वगैरे, त्याच्यामुळे आम्ही तो बोर्ड पण खाली लावतो. आणि तिथून हळूहळू त्यांची सुरुवात करतो अभ्यासाला, ज्याचे लेखनपूर्व किंवा वाचनपूर्व असे व्यवसाय म्हणतात. हसत खेळत हळूहळू त्यांचा अभ्यास सुरू होतो.
1: मॅडम, श्रवण यंत्र आणि कॉक्लिअर इम्प्लांट मुलांच्या शिक्षणात किती मदत करतं?
0: श्रवण यंत्र तर महत्वाचं आहेत, म्हणजे त्यांचा एक तो भागच आहे शरीराचा असं समजाना. श्रवण यंत्र लावल्याशिवाय ते काही करू नाही शकत. कॉक्लिअर इम्प्लांट सुद्धा महत्वाचं आहे, पण ते कोणाला महत्वाचं आहे? 3 ते 5 वर्षापर्यंतच्या मुलाला.
1: बरं,
0: ते सुद्धा एक मुलांचा ऑडिओग्राम काढला जातो, म्हणजे त्यांची श्रवण शक्ती किती आहे, किती डेसिबल पर्यंत ते आवाज ऐकू शकतात. ते ऑडिओलॉजिस्ट असतात, ते तपासतात आणि ते सांगतात की या मुलाला कॉक्लिअर इम्प्लांट केलं तर फायद्याचं आहे, या मुलाला फायद्याचं नाहीये. कोणाला फायद्याचं आहे? जे प्रोफाउंड असतात की ज्यांना अजिबातच आवाज येत नाही, त्यांना ते कॉक्लिअर इम्प्लांट फायद्याचं असतं. बाकी ज्यांना फायद्याचं नसतं, ते पण मुलाचं वय 3 ते 5 ह्या वयात केलं तर फायद्याचं होतं. आता काही लोक त्याच्यानंतर समजलं म्हणून करतात, पण आमच्याकडे अशी पण एक मूल आलेलं आहे की त्याचं जवळजवळ तो मुलगा 6-7 वर्षांचं झाल्यावर केलो, तेवढा फायदा होत नाही त्याचा.
1: योग्य वयात होणं गरजेचं,
0: ते योग्य वयामध्ये होणं गरजेचं असतं आणि ते पण सगळ्यांना परवडतं असं नाही, त्याला खूप खर्च आहे. म्हणजे ते सुद्धा तुम्हाला कोणतरी डोनर वगैरे मिळू शकतात, पण त्याच्यानंतर त्याचा मेंटेनन्स, त्याचं सतत मॅपिंग करायला लागतं, त्याची थेरपी द्यावी लागते. वर्षभर तुम्ही ते केलं तर ते त्या मुलाला फायद्याचं.
1: बरं,
0: कारण त्या कॉक्लिअर इम्प्लांटने असं होतं की डायरेक्ट तुमच्या मेंदूमध्ये आवाज जातोय, मग तो त्या मुलाला सहन पण झाला पाहिजे. त्याच्यामुळे ते मॅपिंग असतं, हळूहळू आवाज वाढवला जातो. मग त्याचं त्या मुलाला व्यवस्थित प्रशिक्षण द्यावं लागतं. ते सगळं केलं तर कॉक्लिअर इम्प्लांट अतिशय चांगलं आणि फायद्याचं आहे, पण ते ठराविक वयातच झालं पाहिजे. पुढे झालं तर ते फायद्याचं होत नाही.
1: पण प्रत्येक आई वडिलांना वाटत असेल की
0: वाटत
1: असतं हे असावं,
0: वाटत असतं. पण आता कसं आहे ना, आमच्याकडे एक मूल आलेलं आहे, तर मी म्हटलं त्याची बहीण आहे 2 वर्षाची, तर आम्ही खूप मागेलो हिचं तरी कॉक्लिअर इम्प्लांट करा, या मुलीला फायद्याच होईल. पण ती बाई म्हणते माझ्या घरच्यांचा सपोर्ट मिळत नाहीये.
1: बरं,
0: थोडा तो म्हणे नाही, माझी सासू म्हणते काही झाले तरी कॉक्लिअर इम्प्लांट करायचं नाही, त्यांच्या घरात काहीतरी एक इन्सिडन्स झालेला,
1: ती भीती असेल
0: त्याच्यामुळे, ती भीती आहे म्हटलं असं.

0: होत नाही कधी. म्हटलं आम्ही काही ऐकलं नाही, कोक्लिअर इम्प्लांट घेऊन काही वाईट होत नाही कधी करा, पण ते शेवटी पालकांवर डिपेंड असतं.
1: मॅडम, कर्णबधीर मुलांना शिकवताना कोणकोणते महत्वाचे टप्पे असतात? म्हणजे बऱ्याचदा सांकेतिक भाषा, लिप रिडिंग ह्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत, तर त्याबद्दल काय सांगाल?
0: सांकेतिक भाषा असतेच, पण सांकेतिक म्हणजे ना तुम्हाला लोकांना वाटते ती सांकेतिक भाषा ही वेगळी असते. आता जसं आहे ना, आमच्याकडे ओरल मेथड चालतो, म्हणजे आम्ही शक्यतो बोलून आणि ऐकून असं शिकवतो, लिप रिडिंगनी शिकवतो. काही ज्या शाळा आहेत जिथे फक्त सांकेतिक भाषाच वापरतात, पण आमची ही जी मुलं ज्या खुणा वापरतात, आम्ही त्यांना सांकेतिक भाषेपेक्षा जे खुणा वापरतात त्याला म्हणतो जेस्चर असतं, तर ते जेस्चर ती मुलं वापरतात आणि त्याच्यातून त्यांना आम्ही पुढे ज्ञान देत असतो की त्यांना त्या भाषेचं ज्ञान देतोय. त्याच्या आधी त्यांना आवाजाची जाणीव करायची. हा, आता त्याच्यात सुद्धा आवाजाची जाणीव करताना आपण बोलतो, आपल्याला स्वतःला समजत, पण आपल्या इथे गळ्याला व्हायब्रेशन होतं, त्या मुलांचं होत नाही. जेव्हा ती अगदी लहान आलेली असतात ना, तर मी त्यांना सांगितलं, अरे अ बोलतो तो अ कसा बोलला, तो नुसतं तोंड हलवतो. मग आम्ही काय करतो, त्याचा एक हात आहे मी माझ्या मानेवर ठेवते, एक त्याच्या मानेवर ठेवते. आता बघ, माझ्या इथे व्हायब्रेशन झालं, तुझ्या गळ्यात हे असं काही जाणवलं ना, मग त्याला कळतं की अरे हा. आणि मग जेव्हा तो आवाज करतो ना, तेव्हा खूप त्यांचा चेहरा बघण्यासारखं असतो,
1: आनंद
0: एकदम गोड असतात तेव्हा. अरे हा, म्हणजे आता मला पण आवाज काढता यायला लागला. हा त्यांचा त्यांना आनंद पण एक वेगळाच मिळत असतो, मला पण आता आवाज काढता यायला लागला.
1: पालकांना सांकेतिक भाषा जर समजत नसेल तर काही अडचणी येतात का?
0: आता त्याच्यामध्ये ना प्रॅक्टिकली तसं होऊ शकतं की पालकांना आवाज येतात, की पण काय होतं ना, ते मुलाशी एक त्यांचं वेगळंच बॉन्डिंग असतं, त्याच्यामुळे असं आईचं कधी होत नाही की मूल काय बोलतंय आईला कळत नाही, काहीतरी खणाखुणा करतात. मग नाहीच पालकांना समजलं तर पालक आम्हाला येऊन विचारतात, ताई काल शाळेत काय झालं, हा असं असं सांगत होता. मग आम्ही त्यांना सांगतो, आता काही असतं ना, मुलं एकमेकांना पण त्या दुसऱ्या मुलाचं नाव माहिती नसतं, पण काहीतरी एक खुणा ठेवलेल्या असतात, असा हात केला म्हणजे ही मुलगी, हे आम्हाला माहीत असतं. मग आम्ही सांगतो, अहो तो ना त्या मुलीबद्दल बोलत होता. त्यांच्या एक वेगळ्याच खुणा ठरलेल्या असतात. हा, की त्यांच्या शिक्षकांच्या सुद्धा आम्हाला लगेच कळतं, आम्ही पण त्यांना खुण्यान सांगतो, या ताईंना बोलो, त्यांना कळतं ह्यापैकी कोणत्या ताईंना बोलवायचं आहे ते, किंवा कोणत्या मुलाला बोलवायचं आहे. मग ते पालकांना आम्ही सांगतो सगळं समजून. इव्हन जेव्हा नवीन ऍडमिशन घेतात, मूल लहान असू देत मोठं असू दे, आम्ही पालकांना सांगतो, तुम्ही अर्धा एक तास ऑब्झर्वेशनला बसत जा शाळेत, की आम्ही काय शिकवतो तुम्हाला पण कळलं पाहिजे, नाहीतर मग तुम्ही घरी सराव कसा घेणार.
1: त्याच्यामुळे
0: त्याच्यामुळे तुम्ही बसा, कसा आम्ही शिकवतो, काय वापरतो, हेच जर तुम्ही सराव घेतला तर ते मूल अजून लवकर पुढे जाईल.
1: मॅडम, आपल्या घरात स्पेशल चाइल्ड जन्माला आलं की पालकांना एक सामाजिक भीती असते आणि काही गैरसमज असतात, तर ते दूर करण्यासाठी संस्था काय काम करते तुमची?
0: आपल्या घरात अपंग मूल जन्माला आलं हा एक त्यांना खूप धक्काच असतो पहिला, त्याच्यातून त्यांना बाहेर पडायला थोडा वेळ लागतो, ते बाहेर लवकर घेऊन जात नाही. मग कारण का म्हणे, कोणतरी लोक बघतात, मग ते बरं वाटत नाही बघायला. तर आम्ही त्यांना सांगतो की असं करू नका, तुम्ही बाहेर घेऊन जा, लोकांना पण सवय होऊ दे, तुम्हाला पण त्या मुलाला पण सवय होऊ दे. आता आम्ही शाळेत आहोत पण तरी आम्ही काय करतो ना, आठवड्यातून एकदा मुद्दामून त्यांना गार्डनमध्ये खेळायला नेतो, जिथे नॉर्मल मुलं असतात, नॉर्मल लोक असतात. म्हटलं लोकांना पण बघू दे किंवा ह्या मुलांना पण बघू दे की नॉर्मल मुलं कशी खेळतात, आणि ही आमची मुलं तर त्या मुलांना दुसऱ्या बघतच नाहीत, त्यांच्यामध्ये एवढे रमत असतात. उलट तीच नॉर्मल मुलं येऊन अशी बघत बसतात, मग आम्ही पण त्या मुलांच्या जवळ उभं राहतो की काही या मुलांना एक करायला नको. आम्ही तिथे उभं राहतो, सांगतो काय झालं रे, अहो नाही मॅडम हे असे काय बोलतायत, हे असं का करतात, हे शाळेत जातात का? त्यांना खूप काही लोकांना प्रश्न असतात. म्हटलं अहो लोकांना विचारू दे की अशा शाळा पण असतात का, त्याच्यासाठी आम्ही नेतो. आम्ही 28 सप्टेंबरला जागतिक कर्णबधीर दिन असतो तो साजरा करतो. आम्ही 3 डिसेंबरला असतो जागतिक अपंग दिन असतो तो साजरा करतो. आम्ही रॅली काढतो की लोकांना माहीत पडू दे की अशा शाळा आहेत. इव्हन आजूबाजूच्या लोकांना सुद्धा माहिती असेल की आपल्या घराजवळ अशी स्पेशल स्कूल आहे, हे पण लोकांना अजून माहीत नसतं.
1: बऱ्याचदा ना पालकांचा सपोर्ट ना ह्या सगळ्यासाठी खूप महत्वाचा असतो. म्हणजे स्पेशल चाइल्ड आपल्या घरात आहे तर ते टेन्शन न घेता त्या मुलांना सपोर्ट करून उत्तम शिक्षण कसं मिळेल याकडेही पालकांनी किती लक्ष दिलं पाहिजे.
0: पालकांचा तर सपोर्ट 100% पाहिजे. म्हणजे आता बघा, पालकांचा सपोर्ट आम्हाला मिळतो. आमच्याकडे जेव्हा पालक येतात ना, तर शाळा हा खरं म्हणजे त्यांचा शेवटचा ऑप्शन असतो. मूल आपलं बोलत नाही, त्यांना ऐकत नाहीत हे कळतच नाही की अरे मुलांना आवाज येत नाही.

0: ते बोलत नाहीये, नाहीतर ते बोलू शकतात पण त्यांना आवाज येत नाहीये. मग कोणतरी घरातलं सांगते की नाही त्याचे बाबांना 5 वर्षांनी बोलले, त्याचे आजोबांना 5 वर्षांनी बोलेल तर अजून तू एवढ्यात कशाला टेन्शन घेते. असं करत करत साधारणपणे 4-5 वर्ष निघून जातात. मग त्यांना कळते अरे बापरे अजून बोलत नाही. मग त्यांना असं वाटतं आपण कुठेतरी काही नवस बोललो, तो नवस फेडायचा राहिला का म्हणून असं झालंय का. त्याच्यात पण काही दिवस जातात. मग कोणतरी कुठेतरी बोलतो की अरे त्या गावामध्ये ना एक वैद्य आलेला आहे, तो ना छान औषध देतो, वर्षातून एकदाच फक्त तिथे जातो, तो एक काढा प्यायला जातो, मूल बोलायला लागेल. त्याच्यात पण काही दिवस जातात. असं करत करत करत ना जवळजवळ 7-8 वर्ष मुलांची जातात. मग पालकांना कुठेतरी कोणतरी संघटने अशा शाळा पण असतात, त्याच्या आधी ते नॉर्मल शाळेत पण घालतात. बहुतेक बालवाडीमध्ये वगैरे बघितलं ना तर अशी मुलं असतात जी आपली कोपऱ्यात बसलेली असतात नुसती. मग जेव्हा त्या पण शाळेमध्ये कळते की अरे यांना आपल्याकडे घेऊन काही उपयोग नाहीये, मग ते सांगतात की अशा शाळा शोधा, तेव्हा ते आमच्याकडे येतात. मग त्यांना जेव्हा कळतं की नाही अरे अशी मुलं अजून आहेत, अशा शाळा आहेत आणि अशी ही मुलं किती मस्त खेळतायत, किती मजा करतायत, किती मस्ती चालली यांची, तेव्हा त्यांना वाटतं अरे आपण का नाही इथे घातलं एवढ्या वर्षामध्ये. पण त्याच्यानंतर ना आम्हाला 100% सपोर्ट मिळतो.
1: पालकांनी जागरूक राहणं गरजेचं,
0: जास्त करून आईनी जागरूक राहिलंच पाहिजे. आई वडिलांनी
1: आपलं मूल केव्हा बोलतंय,
0: केव्हा बोलतं की तुम्ही 5 वर्ष एवढी वाट नका बघू,
1: खूप वेळ जातो,
0: खूप वेळ जातो. मग काय होतं ना मेन तुमचं जे 7-8 वर्ष गेलेली असतात, मग त्याच्या पुढे शिकवायचं त्यांना आवाजाची जाणीव द्यायची, त्याच्यानंतर आम्ही पहिली दुसरी तिसरी कधी घेणार. मग त्याच्यामुळे होतं काय 10वीत जाईपर्यंत काही काही मुलं 18-18, 20-20 वर्षांची होऊन जातात. मग त्यावेळेला त्या पालकांना आणि मुलांना खूप वाटतं बापरे बघा हा मुलगा आता 15 वर्षांचा आहे, हा 10वी झाला, माझा अजून 10वीत गेला नाहीये. पण त्याची ही मागची वर्ष गेलेली असतात ना, कळायला वेळ लागतो. तसा
1: शाळेमध्ये ना बरीच तुमच्या मुलं असतील, प्रत्येक जण अभ्यासात हुशार असेल असं नसेल, काहींना इतरही गोष्टींमध्ये रस असेल, मग ती कला असेल, कार्यानुभव असेल, चित्रकला असेल, तर त्यांच्या या कलागुणांना वाव मिळावा यासाठी काय करता तुम्ही?
0: नाही आता सगळीच मुलं काही अभ्यासात हुशार असतात असं नाहीये, पण आमचं एक उद्दिष्ट असं की निदान 10वी पास हे सर्टिफिकेट मुलांना मिळालं पाहिजे. आता आमच्याकडचा एक मुलगा ना डान्समध्ये अतिशय सुंदर होता, म्हणजे आमचे काहीही कार्यक्रम असेल ना की तो सगळ्यांचे डान्स तो एकटा मुलगा बसवायचा, खूप छान होता. आता आम्ही पण त्याच्या मालकांना सांगितलं की ह्याला पुढे ह्याच्यातच काहीतरी करिअर करू दे. नंतर दुसरा एक मुलगा आहे, त्याला चित्रकलेची आवड होती, म्हणजे लहानपणापासून त्याला काही सांगायचं असेल ना तर पटापट पटापट बोर्डवर चित्र काढणार आणि आम्हाला दाखवणार, मग आम्ही समजून घेतो ह्याला काहीतरी सांगायचं आहे. पण स्वरूप सकपाळ म्हणून एक विद्यार्थी आहे आमच्याकडे होता, आता तो 2022 10वी झाला. त्याची चित्रकला छान होती आणि हे त्याच्या आई वडिलांना जाणवलं की नाही ह्याच्याकडे चित्रकलेचं अंग आहे. 10वी पास झाल्यावर त्यांनी ठाण्यामधल्या एका कॉलेजला रिक्वेस्ट केली की तुम्ही आमच्या मुलाला तुमच्याकडे ऍडमिशन द्या. त्या कॉलेजमध्ये आतापर्यंत स्पेशल मुलांना ऍडमिशन दिलेली नव्हती, त्याच्याही म्हणाल तुम्ही हे एक चॅलेंज म्हणून तुम्ही ऍक्सेप्ट करा आणि माझ्या मुलाला ऍडमिशन द्या, मी सगळी मदत करते, त्याला काही नाही समजलं काय तर मी येईन सतत तुमच्याकडे. आता त्या कॉलेजमध्ये 2 वर्ष तो मुलगा आहे आणि तो खूप छान तिथे करायला लागला, तर कम्प्युटरवर करायला लागला. आता मागच्या आठवड्यात द बॉम्बे आर्ट गॅलरी आहे बँड्राला, तिथे एक्झिबिशन भरलं होतं, त्या तिथे त्या मुलाची 2 चित्र सिलेक्ट केली आणि ती एक्झिबिशन मध्ये ठेवली. ते आम्ही बघायला पण गेलो होतो, त्याला बरं वाटतं आम्ही अजूनही कुठे आलो ना त्याचं एक्झिबिशन असेल काय असेल की आम्ही जातो मुद्दामून, कारण ते पालक अजूनही आमच्या संपर्कात आहेत. त्याचं काही अचीवमेंट असेल ना की ते लगेच आम्हाला सांगतात ताई असं असं झालं आज आणि तुम्ही भेटायला या बघायला या म्हणून. तर पालकांचं सपोर्ट असतं, असं प्रत्येक मूल अभ्यासात असेल असं नाहीये ना, प्रत्येकाच्या अंगातले कला वेगवेगळ्या असतात. पण पालकांना आम्ही सांगितलं की ते पटतं, आज एवढी वर्ष झालेली तर आम्ही त्यांना सांगतो की ह्याला कशात आवड आहे, ह्याला कशात आवड आहे, त्याप्रमाणे पालक आमच्या बरोबर सपोर्ट असतो.
1: मुलांच्या आवडीनिवडी बघता, त्यांचे कलागुण बघता, वेगवेगळी प्रदर्शनं त्यांच्यासाठी भरवली जातात का जेणेकरून त्यांचा आत्मविश्वास वाढेल हे सगळं करता?
0: असं प्रदर्शनं भरवली पाहिजेत. आता हे जे मी तुम्हाला स्वरूपचं उदाहरण सांगितलं ते नॉर्मल लोकांचं होतं, तिथे फोटोग्राफी होतो आणि चित्रकलेचं प्रदर्शन होतं,
1: बरं
0: त्याच्यामध्ये त्याची चित्र ठेवलेली होते. तर माझं म्हणणं आहे असं चित्र ठेवावी, असं म्हणजे त्यांच्या कलागुणांना वाव मिळालं तर बरं होईल,
1: हो त्यांनाही म्हणजे प्रगती करता येईल वेगवेगळ्या क्षेत्रात. मॅडम आजच्या काळात डिजिटल साधनं, ऍप्स, स्मार्टफोन्स हे कर्णबधीर मुलांसाठी किती उपयुक्त आहेत?
0: खूप उपयुक्त आहेत. आता बघा स्मार्टफोन आले, मुलांना फोन ऐकू येत नाहीत पण तरी ते व्हिडिओ कॉल करतात ना.

0: त्याच्यातून ते संपर्क साधतात. अजूनही माझे काही काही स्टुडंट जे अगदी आधीचे आहेत, म्हणजे जे आमच्याकडे 2016 वगैरे पहिली बॅच 10वी माझी पास झाली, ती मुलं किंवा त्याच्यानंतरची मुलं अजूनही व्हिडिओ कॉल करतात आणि आमच्याशी ते संपर्क साधू शकतात. आता बघा, करोनाच्या वेळेला सगळं जग थांबलं होतं,
1: हो,
0: पण त्यावेळेला आम्ही गुगल ड्राईव्ह किंवा झूम मिटिंग वरून मुलांशी संपर्क साधला आणि पालकांना पण ते बरं वाटलं. मग त्याच्यामध्ये ना मी त्यांना इंग्लिश शिकवायला लागले, कारण का मुलांना बाकी याच्यापेक्षा ना इंग्लिश भयंकर आवडतं, भयंकर त्यांना ती आवड असते. तर सगळी मुलं बरोबर रात्री, कारण का मी सांगितलं होतं मला वेळ नाही, मी रात्री 9 घेणार चालेल म्हणे, 9 सगळी मुलं येऊन बसायची आई बाबांबरोबर झूम मिटिंग मध्ये आणि खूप छान करायची. आणि याचा आपल्याला उपयोग तर होतोच ह्या डिजिटल जगाचा. आता बघा, आम्हाला काही अभ्यास शिकवताना गड किल्ले दाखवायचे असतील ते आम्ही पटकन दाखवू शकतो. एखादा राजकीय नेता आहे, अभिनेता आहे, आता आम्ही काही काही उदाहरण देताना पिक्चर मधले हिरो वगैरे त्यांना आवडतात, तर असं पटकन सांगितलं शाहरुख खान सलमान खान
1: त्यांना
0: कळत नाही, चित्र दाखवलं की लगेच ओळखतात. मग त्यांच्या त्या पण खुणा ठरलेल्या असतात की शाहरुख खान म्हणजे कोण, सलमान खान म्हणजे कोण. तर आम्हाला ह्याचा खूप उपयोग होतो, आम्ही लॅपटॉप वरून त्यांना दाखवतो ते सगळं चित्र दाखवतो, किंवा आपले प्राईम मिनिस्टर आहेत काय आहेत त्यांची चित्र दाखवतो. त्याच्यामुळे डिजिटल साधनांचा उपयोग त्यांना खूप होतो. गेल्या वर्षी एक सेंड ऑफ होता त्या 10वीच्या मुलांचा, फेअरवेल होतो,
1: बरं,
0: त्यावेळी आम्हाला आधीच्या मुलांना बोलवायचं होतं. ती मुलं आली, त्यांना मी म्हटलं असं असं लोकेशन लागतंय, मी गुगल लोकेशन तुम्हाला या, ते बरोबर गुगल लोकेशन शोधत येतात मुलं, तेवढी ती हुशार असतात सगळे स्मार्टफोन वगैरे वापरायला, त्याच्यामुळे त्यांना नक्कीच उपयोग होतो या गोष्टीचा.
1: मॅडम, 3 सहकारी मैत्रिणी आणि मुलांचे पालक असं मिळून तुम्ही ही संस्था, ही शाळा उभी केली, पण हे सगळं करत असताना आर्थिक गणित बसवणं खूप कठीण असतं, तर ते तुम्ही कसं मॅनेज करता?
0: आर्थिक गणित तर कठीणच असतं. आता काय, आमची सगळी भाडेतत्वावर आहे, आमची स्वतःची इमारत नाहीये, स्वतःचं काहीच नाही, कुठे मिळेल तेथे आम्ही आपली जागा भाड्याने चालवत असतो. त्याच्यामुळे आम्हाला मुलांकडून फी तर घ्यावीच लागते, म्हणजे आम्ही आमचे पगार वगैरे तर विचार करत नाही, कारण आम्ही एक समाजसेवा करण्याच्या या क्षेत्रात आलेलो आहोत. आता काही मुलं फी पण भरू शकत नाही, त्याच्यातली सुद्धा आहेत त्याच्यातली. मग कधी माझे मित्रमैत्रिणी आहेत, कधी माझे नातेवाईक आहेत. आता माझी एक बहीण आहे, ती म्हणाली एका मुलीचा 10वीपर्यंत होईपर्यंत सगळा खर्च मी करीन.
1: बरं,
0: असे आम्हाला काही चांगले लोक पण भेटतात, मग त्याच्यातून आम्ही जसं जमेल तसं चालवत आहे. आता फी मध्ये कसं बाकी पण असतं, आम्हाला नुसतं भाडं असं नाही, मुलांचे पेपर, मुलांना काही टीचिंग एड्स आम्हाला बनवायला लागतात, काही आणावं, कधी बॉल आणा, कधी असे छोटे छोटे छोटे खर्च खूप असतात आम्हाला, तर ते आम्ही त्या फी मधून चालवतो.
1: असेही काही मुलं आहेत तुमच्या शाळेमध्ये की जे त्यांच्या आजी आजोबांकडे राहतात, मावशी काका काकूंकडे राहतात, त्यांनाही फी भरणं कधी कधी कठीण असतं, तर त्यांनाही मदत करणारे काही हात आहेत?
0: तर हात आहेत. आता कसं आहे ना, माझ्याकडे एक मुलगा होता, त्याची जरा स्टोरी म्हणजे कसं, तो त्याच्या आईला जवळजवळ 7 झाला आणि ती ट्विन्स झाली मुलं. ट्विन्स झाली तर त्यांची एवढी परिस्थिती नव्हती, तर त्या मुलाच्या मावशीनी सांगितलं की मी या मुलाला सांभाळीन, म्हणजे दोन्ही मधलं एक मूल मी सांभाळीन, हे असं नाही, तिने एक मूल आणलं. त्याच्यानंतर कळलं की हे मूल कर्णबधीर आहे, याला ऐकायला कमी येतं, पण त्या मावशीनी सोडलं नाही, मी या मुलाला सांभाळीन. पण त्यांना तो खर्च झेपणार नाही, त्यांची स्वतःची फॅमिली होती, त्यांचा मुलगा सून सगळेच होते, पण ना त्यांच्या बाजूला राहणाऱ्या एक होत्या, त्यांना वाटलं की नाही ह्या मुलाचं शिक्षण झालं पाहिजे. तेव्हापासून त्यांनी त्या मुलाची शाळा शोधण्यापासून शाळेची फी भरणं, म्हणजे एक आईच ती,
1: हो,
0: अक्षरशः ती दुसरी आईच त्याची, सगळा खर्च त्या बाईनी केलेला आहे. आणि अजूनही करतात की अगदी त्या मावशींकडे पण सगळे करतात, त्या मुलाचं प्रेमाने त्या मावशींची सून करते, म्हणजे असे पण आम्हाला चांगले लोक आहेत. एक मुलगा आहे, त्याचे आई वडील खूप लांब राहतात, त्यांच्या गावात शाळा नाही, त्याचे नाना नानी म्हणाले नाही हे आहे असं मूल आहे म्हणून तुम्ही घरात ठेवू नका, तुमच्या गावात शाळा नाही ना इकडे पाठवा. तो मुलगा इथे नाना नानी त्याचे मामा मामी त्यांच्याकडे राहतो आणि त्याचं शिक्षण पूर्ण करतो. म्हणजे अशी पण काही मुलं आहेत. अजून एक मुलगी आहे, तिला तिच्या आई वडिलांनी ती 3 असताना अॅडॉप्ट केलेलं आहे. आता त्यांची तर परिस्थिती नाही, त्याचीच मी म्हटलं की फी माझी बहीण भरते. ती मुलगी सुद्धा अभ्यासात खूप हुशार आहे. तर असं म्हणजे जी मुलं आहेत ना ती मुलं अभ्यासात खूप हुशार आहे. तर केवळ फी मिळत नाही किंवा हे नाही म्हणून आम्ही कधी आमच्या मुलांचं शिक्षण थांबवलं नाही आजपर्यंत. आता मी जसं म्हटलं की माझ्याकडे उरणून एक मुलगा येतो, त्याचे वडील ट्रक ड्रायव्हर आहेत, त्या बाईला रोजचा येण्या जाण्याचा खर्च 100 असतो, तिच्याकडे कुठून आम्ही फी मागणार? आम्ही फीच मागत नाही. आजपर्यंत तिला कधी बोललोच नाही की तू फी दे म्हणून, कारण आम्हाला तिची परिस्थिती बघूनच एवढं

0: वाईट वाटतं, म्हटलं हिच्याकडे कोणत्या येणी आपण फी मागायची, तिला एवढं मुलाला शिकवण्याची इच्छा आहे, तेच खूप झालं.
1: रोज एवढा लांब प्रवास करून ते शाळेत आणतात मुलाला. मॅडम, तुमच्या शाळेत शिक्षण घेऊन आज अनेक मुलांचं भवितव्य घडलं असेल आणि त्याच वेगवेगळ्या क्षेत्रात स्थिरस्थावर झाले असतील, तर अशा मुलांच्या यशोगाथा ऐकायला आवडतील.
0: आमच्याकडे जी पहिल्या बॅचची मुलं होती त्याच्यामधली दोन मुलं महापेला एक कंपनी आहे तिथे डाटा ऑपरेटर म्हणून काम करतात ते. नंतर एक मुलगा आहे त्याला अपंगांचा असा एक स्टॉल मिळाला
1: बरं,
0: तर त्याच्या आई वडिलांनी तिथे त्याला बिझनेस काढून दिलेला आहे. ते वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये काम करतायत आणि बाकीची मुलं आहेत ती शिकतायत, आता 11वी 12वी करतायत, काही मुलं 12वी झालेली आहेत ती बीकॉम करतायत,
1: पुढे आता वेगळ्या पदावर
0: जातील. आता ते सिवूरला कॉलेज आहे त्या कॉलेजमध्ये ती मुलं जातात कारण का ते आम्हाला जवळ पडतं.
1: बरं,
0: ते 11वी 12वी तिथे करतात, 12वी झाले की ते सायनला त्यांचं कॉलेज आहे तिकडे जातात ती मुलं आणि तिकडे पुढचं शिक्षण घेतायत ती मुलं आता.
1: मॅडम, आपण या समाजाचं काहीतरी देणं लागतो या भावनेने आज तुमची संस्था काम करते, तर या संस्थेची पुढची उद्दिष्ट काय आहेत?
0: आता आम्ही हे जे कार्य केले ते सगळं आम्ही शून्यातून अक्षरशः उभं केलेलं आहे, तर माझी देवाकडे हीच प्रार्थना आहे की आम्हाला जेवढी अंगात ताकद आहे तोपर्यंत आम्हालाही अशीच मुलं घडवण्याची ताकद देव आणि त्यांच्या चेहऱ्यावर जे आम्ही हसू आणू शकतोय, त्यांच्या पालकांवर जो चेहऱ्यावर आनंद येतोय तो आनंद असाच त्यांचा टिकून राहू दे.
1: मॅडम, कर्णबधीर मुलांसाठी तुमची संस्था जे कार्य करते ते नक्कीच प्रेरणादायी आहे. आज तुम्ही इथे आलात आणि आम्हाला इतकी महत्वपूर्ण माहिती दिली त्याबद्दल मनापासून धन्यवाद.
0: धन्यवाद.
1: श्रोते हो, दायित्व समाजाचे वर्षा वैद्य यांची चेतना झांजे यांनी घेतलेली मुलाखत आत्ताच आपण ऐकली.

श्रोते हो, याबरोबरच आजचा आपला वनिता मंडळाचा कार्यक्रम इथे संपला. उद्या पुन्हा भेटूया. तोपर्यंत सादर करते दीपक केसावलेकर आणि माझ्या सहकारी सुहिता आणि मधुलिका यांच्यासह मी चेतना झांजे आपला निरोप घेते. नमस्कार.

0: वनिता मंडळाचा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित करण्यात आला.
1: आकाशवाणीचं हे आहे पुणे केंद्र. मध्यम लहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्सवर.
2: श्रोते हो, HIV लस जागरूकता दिवस दरवर्षी 18 मेला साजरा केला जातो. एक काळ असा होता की HIV हे नाव ऐकलं तरी भीती वाटायची, पण आज विज्ञानानं मोठी झेप घेतलीय. एड्सवर नियंत्रण मिळवणारी औषधं देखील येत आहेत. आता चर्चा आहे या एड्सच्या लसीबद्दल. ही लस खरंच येणार आहे का, किती सुरक्षित आहे, भारतात संशोधन कुठपर्यंत पोहोचलंय, या सगळ्याबद्दल जाणून घ्यायला हवं. चला तर भीती, गैरसमज आणि अफवांच्या पलीकडे जाणून घेऊया जाणकार डॉक्टर पियुष चौधरी यांच्याकडून. हॅलो डॉक्टर, या कार्यक्रमाच्या ध्वनिमुद्रणात सहभागी होऊया. मंगळवार दिनांक 26 मे रोजी दुपारी 3:30 ते 4 या वेळेत. फोन नंबर आपले नेहमीचेच 020-2553-1705 किंवा 6. नक्की फोन करा. एड्स वॅक्सिनेशन याविषयी आपल्या आवडीच्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर.
1: आकाशवाणीच्या पुणे केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. दुपारचा 1:08 झाली आहेत. प्रसारित करत आहोत प्रायोजित कार्यक्रम उमंग.

0: श्रोताओं, अभी आप सुन रहे थे कार्यक्रम बाल क्रांतिकारी जोरावर सिंह, और अब इसी के साथ हमारा आज का उमंग कार्यक्रम यहीं पर समाप्त होता है। तो अपने मित्र अजीत
1: और विमलेश को उमंग कार्यक्रम की तकनीकी टीम के साथ कल तक के लिए आज्ञा दीजिए।
0: नमस्कार।
2: श्रोते हो, NCERT द्वारे प्रायोजित कार्यक्रम उमंग आपण ऐकलात आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून।
3: काय अगं, काय एवढं काय झालं किंचाळायला? कोण काय?
4: दरवाजा उघडू नको, दरवाजा उघडू नको। कोण?
3: अगं मी बघितलं मागे तर काहीच नाहीये तिथे।
4: अरे यार, काय भूतभीत बघितलंस का काय संज्ञा?
5: बाप रे, कोणीतरी आहे तिथे, कोण आहे? त्यासाठी नक्की ऐका तुमची आवडती कौटुंबिक श्रुतिका मालिका 101 उम आसदन गुरुवारी 28 मेला सकाळी 10 वाजता आकाशवाणीच्या पुणे केंद्रावर आणि दुपारी 2 वाजता पुणे विविध भारती 101 FM वर।
6: मालिकेचं लेखन रुचा नाम जोशी, सादर करत्या गौरी लागू। 101 उम आसदन
2: हे आहे आकाशवाणीचं पुणे केंद्र। दुपारचे 1:29 आणि 56 सेकंद होत आहेत। यानंतर राष्ट्रीय मराठी बातमीपत्र आणि 1:40 वर्धा जिल्ह्याचं वार्तापत्र ऐकूया मुंबई वाहिनीवरून।

0: अमिता बडे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. नवी दिल्ली इथं क्वाड देशांच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांच्या बैठकीत परस्पर सहकार्य वाढवण्याबाबत चर्चा. इतर देशांनाही मदत करण्यावर भारताचा भर. तामिळनाडूमध्ये अण्णा द्रमुकच्या 4 आमदारांचा राजीनामा. तिघांचा तामिळ वेत्री कळघममध्ये प्रवेश. आयपीएल क्रिकेट स्पर्धेच्या पात्रता फेरीतला पहिला सामना आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स यांच्यात रंगणार. आणि नैऋत्य मोसमी पावसाचं आगमन आज केरळमध्ये होण्याची शक्यता. नवी दिल्ली इथं परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांच्या अध्यक्षतेखाली आज क्वाड देशांच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांची बैठक झाली. या बैठकीला ऑस्ट्रेलियाच्या परराष्ट्र व्यवहार मंत्री पेनी वोंग, जपानचे परराष्ट्र व्यवहार मंत्री तोशिमित्सू मोतेगी आणि अमेरिकेचे परराष्ट्र व्यवहार मंत्री मार्को रुबिओ उपस्थित होते. क्वाड राष्ट्रांमधलं सहकार्य अधिक दृढ करण्यावर आणि त्याचबरोबर इतरांनाही मदत करण्यावर डॉ जयशंकर यांनी या बैठकीत भर दिला. क्वाड राष्ट्र ही लोकशाही प्रधान मुक्त समाज असलेली राष्ट्र असून समृद्धीसाठी नवीन आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देतात. तसंच दहशतवादाच्या सामायिक धोक्याचा सामना करण्यावरही क्वाड राष्ट्रांचा भर असल्याचं जयशंकर म्हणाले.
1: As democratic nations, we also devoted attention to countering the common threat of terrorism. There must be zero tolerance for terrorism, and nations subject to terrorist attacks have the right to defend themselves. A free and open Indo-Pacific has many dimensions and facets. Our meeting today took stock of the progress in many of them while encouraging exploration in others. In the coming days, whether it is economic activity, energy trade, or maritime commerce, the Indo-Pacific will become even more important to the world.
0: क्वाड राष्ट्रांना आर्थिक धोरणात्मक साधनांचा लाभ घेण्यासाठी तसंच खाणकाम आणि प्रक्रिया तसंच महत्वपूर्ण खनिजांच्या पुनर्वापरासह महत्वपूर्ण खनिज पुरवठा साखळी मजबूत करण्यासाठी गुंतवणुकीत समन्वय साधण्यासाठी क्वाड क्रिटिकल मिनरल्स फ्रेमवर्क मार्गदर्शन करेल असं अमेरिकेचे परराष्ट्र व्यवहार मंत्री मार्को रुबिओ म्हणाले. होर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये मुक्त आणि सुरक्षित सागर मालवाहतूक सुनिश्चित करण्यासाठी तसंच पश्चिम आशियामध्ये स्थैर्य आणण्यासाठी राजनैतिक प्रयत्नांची गरज जपानचे परराष्ट्र व्यवहार मंत्री तोशिमित्सू मोतेगी यांनी सांगितलं. भारत आणि अमेरिका यांच्यात आज एका महत्वाचा द्विपक्षीय करार झाला. पृथ्वीमधल्या महत्वपूर्ण खनिजांची तसंच इतर दुर्मिळ घटकांची उत्खनन प्रक्रिया आणि त्यांचा पुरवठा सुरक्षित करण्यासंदर्भात हा करार करण्यात आला. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर आणि अमेरिकेचे परराष्ट्र व्यवहार मंत्री मार्को रुबिओ यांनी दिल्लीत या ऐतिहासिक करारावर स्वाक्षऱ्या केल्या. या करारामुळे दोन्ही राष्ट्रांना वित्त पुरवठ्याच्या बाबतीत सहकार्य तसंच महत्वपूर्ण खनिज आणि दुर्मिळ मूलद्रव्यांचं प्रभावी व्यवस्थापन करण्यात मदत होणार आहे. तामिळनाडूमध्ये अण्णा द्रमुकच्या 4 आमदारांनी राजीनामा दिला असून यातल्या तिघांनी तमिळ वेत्री कळघममध्ये प्रवेश

केला आहे. चौथा आमदारही टीव्हीकेमध्ये प्रवेश करणार असल्याचं बोललं जात आहे. मारागातम कुमारवेल, पी सत्यभामा आणि एस जयकुमार या अण्णाद्रमुकच्या आमदारांनी काल आपला राजीनामा विधानसभा अध्यक्षांकडे सादर केला. त्यानंतर संध्याकाळी त्यांनी टीव्हीकेमध्ये प्रवेश केला. आज इसाकी सुबैया यांनीही आमदारकीचा राजीनामा अध्यक्षांकडे दिला. आमदारांनी राजीनामा दिल्यामुळे अंबासमुद्रम, मेदुरत्नकम, पेरुदुराई आणि धारापुरम या चार विधानसभा मतदारसंघांच्या जागा रिक्त झाल्या आहेत. रिक्त झालेल्या जागांवर हे चार जण टीव्हीकेकडून निवडणूक लढवणार असल्याचं सांगितलं जात आहे. अण्णाद्रमुकच्या आमदारांचा राजीनामा घेतल्याबद्दल अण्णाद्रमुकचे महासचिव के पलानीस्वामी यांनी विधानसभा अध्यक्षांवर टीका केली आहे. पलानीस्वामी यांच्या नेतृत्वाखाली अण्णाद्रमुकचे आमदार आज विधानसभा अध्यक्षांची भेट घेणार असून आमदारांचा राजीनामा न घेण्याची विनंती करणार आहेत. काश्मीरच्या गुलमर्ग इथं केबल कारमध्ये अडकलेल्या 300 प्रवाशांची सुखरूप सुटका करणाऱ्या पथकाचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज कौतुक केलं. गुलमर्ग इथं काल केबल कारमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यानं विविध ठिकाणी एकूण 300 पर्यटक अडकले होते. हे सर्व पर्यटक त्यांना सुखरूप बाहेर काढण्याचं काम भारतीय लष्कराचे जवान, जम्मू आणि काश्मीर पोलीस, एनडीआरएफ, एसडीआरएफ आणि स्थानिक प्रशासनानं योग्य समन्वयानं केलं, त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. या मोहिमेत काम करणाऱ्या सर्व सुरक्षा यंत्रणांचं संरक्षण मंत्र्यांनी सोशल मीडियावर लिहिलेल्या संदेशातून कौतुक केलं. दिल्लीमध्ये सीएनजी गॅसच्या दरात प्रतिकिलो 2 रुपयांनी वाढ झाली आहे. त्यामुळे सीएनजी गॅस आता 83 रुपये प्रतिकिलो दरानं मिळेल. गेल्या 2 आठवड्यातली ही चौथी दरवाढ आहे. सौदी अरेबियात सुरू असलेल्या हज यात्रेत आज अराफत दिवस पाळला जातोय. यात्रेतला हा सर्वात पवित्र आणि महत्वाचा दिवस मानला जातो. जगभरातील 15 लाखांहून अधिक मुस्लिम धर्मीय भाविक मीना इथून अराफत पर्वताच्या मैदानात प्रार्थनेसाठी दाखल झाले आहेत. हज यात्रेसाठी यंदा भारतातून 1,75,000 अधिक भाविक सहभागी होण्याची शक्यता असून त्यांच्यासाठी योग्य ती व्यवस्था केल्याची माहिती सौदी अरेबियातील भारतीय अधिकाऱ्यांनी दिली. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आजपासून 3 दिवसांच्या सिक्कीम दौऱ्यावर आहेत. सिक्कीमची राजधानी गंगटोक इथं आज सकाळी राष्ट्रपतींचं आगमन झालं, त्यावेळी विमानतळावर राज्यपाल ओमप्रकाश माथुर, मुख्यमंत्री प्रेमसिंह तमांग यांनी त्यांचं स्वागत केलं. या दौऱ्यात राष्ट्रपतींच्या हस्ते महिलांसाठीच्या पिंक बस सेवेचं उद्घाटन केलं जाणार आहे, तसंच त्या विविध संस्थांना भेट देणार आहेत. गंगटोक इथल्या सिक्कीम विद्यापीठाच्या पदवीदान समारंभातही राष्ट्रपती सहभागी होणार आहेत. दौऱ्याच्या शेवटच्या दिवशी राष्ट्रपतींच्या हस्ते सिक्कीम पोलिसांना प्रेसिडेंट ऑफ इंडिया पोलीस कलर सन्मान प्रदान केला जाणार आहे. इबोला रोगाचा प्रादुर्भाव हा आंतरराष्ट्रीय आरोग्य आणीबाणी असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेनं घोषित केल्याच्या पार्श्वभूमीवर डीसीजीए अर्थात नागरी हवाई वाहतूक संचालनालयानं विमान कंपन्यांसाठी प्रमाणित कार्यपद्धती जारी केली आहे. काँगो आणि युगांडामध्ये विमानसेवा चालवणाऱ्या विमान कंपन्यांनी प्रवाशांकडून विमानातून उतरण्यापूर्वी स्वयंघोषणापत्र भरून घेणं अनिवार्य करण्याचे निर्देश दिले आहेत. प्रवाशांना ताप, अशक्तपणा, स्नायुदुखी, डोकेदुखी, घसादुखी, उलट्या, जुलाब किंवा रक्तस्राव यासारखी लक्षणं आढळली तर आगमन झाल्यावर तात्काळ विमान कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांना तसंच इमिग्रेशन किंवा वैद्यकीय अधिकाऱ्यांना कळवण्यात यावं असं डीसीजीएनं म्हटलं आहे. भारतात आगमन झाल्याच्या 21 दिवसांच्या आत अशी लक्षणं दिसली तर प्रवाशांनी निर्धारित रुग्णालयांमधून वैद्यकीय मदत घ्यावी आणि विमानतळावरच्या आरोग्य कार्यालयाला माहिती द्यावी असे निर्देशही डीसीजीएनं दिले आहेत. इस्रायलनं हिजबोलावरील हल्ले आणखी तीव्र केले आहे. इस्रायलचे प्रधानमंत्री बेंजामिन नेत्यान्याहू यांनी हल्ले अधिक तीव्र करण्याची घोषणा केल्यानंतर लगेचच हे हल्ले करण्यात आले आहेत. इस्रायली सैन्यानं केलेल्या विविध हल्ल्यांमध्ये आतापर्यंत 600 अधिक हिजबोलाशी लोक संबंधित मारले गेल्याचा दावा नेत्यान्याहू यांनी केला आहे. गेल्या वर्षभरापासून कांद्याच्या दरात झालेल्या घसरणीमुळे केंद्र सरकारनं कांद्याला 1,580 रुपये प्रतिक्विंटल हमीभाव देण्याचा निर्णय काल घेतला. हा दर सध्या फक्त नाशिक जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांसाठी असेल. रशिया युक्रेन युद्ध तसंच इराणमधल्या परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी अमेरिकेचे परराष्ट्र व्यवहार मंत्री मार्को रुबिओ यांनी रशियाचे परराष्ट्र व्यवहार मंत्री सर्गेई लावारो यांच्याशी संवाद साधल्याची माहिती अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाचे प्रवक्ते टॉमी पिगॉट यांनी दिली. रशिया युक्रेन युद्ध

0: द्विपक्षीय संबंध आणि इराणमधील परिस्थिती यावर या दोन्ही नेत्यांमध्ये द्विपक्षीय चर्चा झाली. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत गतविजेता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स या संघात आज धरमशाला इथं पात्रता फेरीतला पहिला सामना होणार आहे. हा सामना संध्याकाळी 7:30 वाजता सुरू होईल. या सामन्यातला विजेता संघ आयपीएल 2026 अंतिम फेरीत प्रवेश करेल, तर पराभूत संघाला दुसऱ्या पात्रता सामन्यात आणखी एक संधी मिळेल. उद्या संध्याकाळी 7:30 वाजता मोहाली इथं होणाऱ्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादची लढत राजस्थान रॉयल्सशी होईल. या सामन्यात पराभूत होणारा संघ स्पर्धेतून बाहेर पडेल, तर विजयी संघ दुसऱ्या पात्रता फेरीत प्रवेश करेल. नैऋत्य मोसमी पावसाचं आगमन आज केरळमध्ये होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. राज्यातल्या 14 पैकी 4 जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस पडेल असा अंदाज असून या ठिकाणी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. केरळ आणि लक्षद्वीप इथल्या 14 हवामान केंद्रांपैकी 60% केंद्रांवर पुढचे 2 दिवस 2.5 मिलीलिटर पावसाची नोंद झाली तर मान्सूनचं आगमन झालं असं अधिकृतपणे जाहीर केलं जाईल. ठळक बातम्या पुन्हा एकदा. नवी दिल्ली इथं क्वाड देशांच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांच्या बैठकीत परस्पर सहकार्य वाढवण्याबाबत चर्चा. इतर देशांनाही मदत करण्यावर भारताचा भर. तमिळनाडूमध्ये अण्णा द्रमुकच्या 4 आमदारांचा राजीनामा. तिघांचा तमिळ वेत्री कळघममध्ये प्रवेश. आयपीएल क्रिकेट स्पर्धेच्या पात्रता फेरीतला पहिला सामना आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स यांच्यात रंगणार. आणि नैऋत्य मोसमी पावसाचं आगमन आज केरळमध्ये होण्याची शक्यता. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. आता आपण ऐकणार आहोत वर्धा जिल्ह्याचं वार्तापत्र. याच्या लेखिका आहेत आमच्या प्रतिनिधी नम्रता फलके. मे महिन्यात वर्धा जिल्ह्यात सातत्यानं देशातील उच्चांकी तापमान नोंदवण्यात आलं, तर जिल्ह्याचं सरासरी तापमान 44° सेल्सिअसपेक्षा अधिक राहिलं. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे खासदार अमर काळे यांनी वर्धा जिल्ह्यासह विदर्भातील वाढत्या तापमानाबाबत चिंता व्यक्त करत प्रशासनानं तातडीनं पर्यावरणीय बदलांचा अभ्यास करून उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. वर्ध्यात तापमान 47.1° सेल्सिअसपर्यंत पोहोचल्यानं परिस्थिती गंभीर बनली असून वृक्ष लागवड, संधारण, हरित क्षेत्र वाढवणे आणि प्रदूषण नियंत्रणासाठी दीर्घकालीन धोरण राबवणे अशी मागणी त्यांनी राज्य सरकारकडे केली आहे. वर्धा जिल्ह्यातील सेलू इथं आयोजित जनसंवाद कार्यक्रमात पालकमंत्री पंकज भोयर यांनी शासनाच्या विविध योजनांचा लाभ गाव पातळीपर्यंत पोहोचवण्यासाठी जनसंवाद उपक्रम राबवण्यात येणार असल्याचं सांगितलं. यावेळी बोर नदीवरील 5 गावांसाठी पूर संरक्षण भिंतीच्या बांधकामाचं भूमिपूजन करण्यात आलं. सेलू इथं तालुका न्यायालय, नमो उद्यान तसंच विविध शासकीय इमारतींच्या बांधकामासाठी निधी मंजूर झाल्याची माहितीही त्यांनी दिली. वर्धा जिल्ह्यातील पुलगाव इथल्या सेंट्रल अम्युनिशन डेपोमध्ये नियमित फायरिंग सरावादरम्यान झालेल्या अपघातात डिफेन्स सिक्युरिटी कॉर्प्सचे ज्युनियर कमिशन्ड ऑफिसर सुभेदार मेजर ओम बहादूर खंड यांचा मृत्यू झाला. ही घटना फायरिंग रेंजवर घडली असून प्रकरणाची चौकशी सुरू आहे. या प्रकरणी युनिटकडून शोकाकुल कुटुंबियांप्रती शोकसंवेदना व्यक्त करण्यात आल्या आहेत. प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेअंतर्गत उत्कृष्ट कामगिरी करत वर्धा जिल्हा आघाडीवर राहिला. राज्य पुरस्कृत आवास योजनेमध्ये प्रथम क्रमांक नांदेड जिल्ह्याला मिळाला असून अमरावती द्वितीय तर वर्धा तृतीय क्रमांकावर आहे. त्याचप्रमाणे राज्य पुरस्कृत आवास योजनेअंतर्गत वर्धा जिल्ह्यातील कारंजा तालुका दुसऱ्या क्रमांकावर राहिला तर हिंगणघाट तालुक्यातील अजनसारा या ग्रामपंचायतीला सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायतीचा प्रथम पुरस्कार प्राप्त झाला आहे. सातारा इथं केंद्रीय मंत्री शिवराज सिंग चौहान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात आले. केंद्र सरकारच्या पंतप्रधान सूर्यघर मोफत वीज योजनेअंतर्गत महावितरणच्या नागपूर परिमंडळानं मोठी कामगिरी करत नागपूर आणि वर्धा जिल्ह्यातील 1,708 घरांवर सौर ऊर्जा प्रकल्प उभारले आहेत. वर्धा जिल्ह्यात 18,107 ग्राहकांनी या योजनेचा लाभ घेतला. वर्धा जिल्ह्यात मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी अंतर्गत 67 गरजू रुग्णांना सुमारे 63,40,000 रुपयांची आर्थिक मदत वितरित करण्यात आली आहे. हृदय, कर्करोग, किडनी, बोन मॅरो प्रत्यारोपणासह 20 गंभीर आजारांच्या उपचारांसाठी ही मदत देण्यात येत आहे. गरजू रुग्णांनी मदतीसाठी 1800123221 1800123221 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा असं आवाहन कक्षप्रमुख रामेश्वर नाईक यांनी केलं आहे. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात खासदार अमर काळे यांनी सिंधी रेल्वे ते

0: नांदूर रेल्वे या वर्धा लोकसभा मतदारसंघातील असलेल्या रेल्वेच्या भुयारी मार्गावर पडलेल्या खड्ड्यांचा मुद्दा उपस्थित केला. यावर प्रतिसाद म्हणून रेल्वे विभागाकडून भुयारी मार्गाच्या दुरुस्तीचं काम सुरू झालं असून हे काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण होणार आहे. जनगणना 2027 अंतर्गत स्वगणनेचा टप्पा पूर्ण झाला असून वर्धा जिल्ह्यात 7,618 कुटुंबांनी स्वगणनेची प्रक्रिया पूर्ण केली. ज्या कुटुंबांनी स्वगणना प्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण केली आहे त्यांनी त्यांच्या भागात येणाऱ्या प्रगणकाला एच या अक्षरानं सुरू होणारा 11 अंकी स्वगणना ओळख क्रमांक द्यावा असं आवाहन प्रशासनानं केलं आहे. वर्धा चंद्रपूर गडचिरोली स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाची निवडणूक 18 जून रोजी होणार आहे. यासाठी तीनही जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेचे 977 कार्यरत सदस्य मतदानाचा हक्क बजावणार आहे. यात सर्वाधिक चंद्रपूर जिल्ह्यातील 469 सदस्य, वर्धा जिल्ह्यातील 264 तर गडचिरोली जिल्ह्यातील 244 स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सदस्य मतदारांचा समावेश आहे. बुटीबोरी तुळजापूर समृद्धी महामार्गालगत केळझर इथल्या टेकडी उत्खनन प्रकरणासंदर्भात खासदार अमर काळे यांनी प्रधान सचिव महसूल महाराष्ट्र शासन मंत्रालय मुंबई यांच्याकडे सविस्तर चौकशीची मागणी केली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या परवानगीवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित करत त्यांनी तत्काळ हस्तक्षेप करण्याची विनंती केली आहे. महामार्गालगत अवघ्या 70 मीटर अंतरावर टेकडी उत्खननास परवानगी देण्यात आली आहे. यामुळे राष्ट्रीय महामार्गाच्या सुरक्षिततेला तसंच या मार्गावरून जाणाऱ्या प्रवाशांच्या जीवितास धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. दरम्यान 2013 गौण खनिज नियमानुसार राष्ट्रीय महामार्गापासून 500 मीटरच्या आत उत्खननास मनाई असताना केवळ 70 मीटर अंतरावर परवानगी देण्यात आल्यानं नियमभंग झाल्याचा आरोप खासदार काळे यांनी केला आहे. आताच आपण ऐकलं वर्धा जिल्ह्याचं वार्तापत्र. याच्या लेखिका होत्या आमच्या प्रतिनिधी नम्रता फलके.
1: जिल्हा वार्तापत्राचा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित करण्यात आला. एक
2: आणि हे आहे आकाशवाणीचं पुणे केंद्र. मध्यम लहरी 378.78 मीटर अर्थात 792 किलोहर्ट्सवर. दुपारचा 1:45 आणि 50 सेकंद झाली आहेत. प्रसारित करत आहोत हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम द नेक्स्ट वेव.
3: द नेक्स्ट वेव. द नेक्स्ट वेव.
2: या कार्यक्रमात आम्ही नवीन हिंदी किंवा मराठी चित्रपट संगीत प्रसारित करत असतो. आज पूर्वार्धात ऐकूया नवीन हिंदी चित्रपटांमधली काही गीतं. सुरुवातीचं गीत आहे मुन्ना भाई MBBS या चित्रपटातलं. अन्नू मलिक यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत राहत इंदोरी आणि फरहाद यांनी लिहिलं आहे. ऐकूया विनोद राठोड, संजय दत्त आणि सहकार्यांच्या स्वरात.
4: हॅलो, नानावती हॉस्पिटल आ रहा हूँ, लीलावती हॉस्पिटल जा रहा हूँ, जे हॉस्पिटल आ रहा हूँ. मेरे बाप, अरे किधर किधर, अरे ब्रीच कैंडी, होल्ड मैन होल्ड, आई एम बिजी.

कार्यक्रमात आता यानंतर ऐकूया हमराज या चित्रपटातलं हिमेश रेशमिया यांनी संगीतबद्ध केलेलं सुधाकर शर्मा यांचं गीत. स्वर आहेत कुमार सानू आणि अलका याज्ञिक यांचे.

श्रोते हो, दुपारचे 2:17 झालेत आणि आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून आपण ऐकत आहात द नेक्स्ट वेव्ह हा कार्यक्रम. कार्यक्रमात आता ऐकूया उदित नारायण आणि श्रेया घोषाल यांच्या स्वरात इस्माईल दरबार यांनी संगीतबद्ध केलेली नुसरत बद्र यांची गीतरचना देवदास या चित्रपटातली.

श्रोते हो, हे गीत आहे कल हो ना हो या चित्रपटातलं, जावेद अख्तर यांचं. संगीतबद्ध केलं आहे शंकर एहसान लॉय यांनी, आणि स्वर आहेत वसुंधरा दास, के लॉय मेंडुसा आणि शान

यानंतर ऐकूया अजय गोगावले यांच्या स्वरात गुरु ठाकूर यांची गीतरचना. संगीतकार आहेत अजय अतुल आणि चित्रपट माऊली.

यानंतर ऐकूया मुंबई पुणे मुंबई 3 या चित्रपटातली निलेश मोहरीर यांनी संगीतबद्ध केलेली देवयानी कर्वे कोठारी आणि पल्लवी राजवाडे यांची गीतरचना. गायक स्वर आहेत योगिता गोडबोले, सई टेंभेकर, वर्षा भावे आणि सहकार्यांचे.

कार्यक्रमात आता ऐकूया आम्ही दोघी या चित्रपटातली गुरु ठाकूर यांची मंगेश धाकडे यांनी संगीतबद्ध केलेली रचना वैशाली माळे यांच्या स्वरात.

श्रोते हो, आपण ऐकत आहात द नेक्स्ट वेव्ह हा कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. कार्यक्रमात आता ऐकूया बकेट लिस्ट या चित्रपटातली मंदार चोळकर यांची रोहन प्रधान यांनी संगीतबद्ध केलेली ही गीतरचना, रोहन प्रधान आणि श्रेया घोषाल यांच्या स्वरात.

0: काय तोंडाला येईल त्याकडे फेकताय करा.
1: मला नाही वाटत त्याला मराठी येत असेल.
0: तुम्हारे कंट्री का कौतुक आहे.
1: मराठी येत नसेल तर हिंदी काय येत असेल त्याला.
2: मला ना तुला काहीतरी गिफ्ट द्यायचं.
3: काहीतरी मेजर.
4: मला असं वाटतं की नेटवर्क गेले.

0: आणि या गीताबरोबरच आजचा द नेक्स्ट वेव्ह हा नवीन चित्रपट गीतांचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत.
1: द नेक्स्ट वेव्ह, द नेक्स्ट वेव्ह.
0: हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. श्रोते हो, दुपारचे 2:59 झालेत. यानंतर काही क्षणातच म्हणजे 3 वाजता मुंबई केंद्रावरून दिल्या जाणाऱ्या प्रादेशिक बातम्या आम्ही सहक्षेपित करत आहोत.

आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. नवी दिल्ली इथं क्वाड देशांच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांच्या बैठकीत परस्पर सहकार्य वाढवण्याबाबत चर्चा. इतर देशांनाही मदत करण्यावर भारताचा भर. सावंतवाडी रेल्वे स्थानकाला मधू दंडवते यांचं नाव द्यायचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय. नाशिकच्या कांद्याला 1,580 रुपये प्रति क्विंटल हमी भाव जाहीर. 2,400 रुपये भाव देण्याच्या मागणीसाठी महाविकास आघाडीचं आंदोलन. आयपीएल क्रिकेट स्पर्धेच्या पात्रता फेरीतला पहिला सामना आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स यांच्यात रंगणार. आणि नैऋत्य मोसमी पावसाचं आगमन आज केरळमध्ये होण्याची शक्यता. नवी दिल्ली इथं परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांच्या अध्यक्षतेखाली आज क्वाड देशांच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांची बैठक झाली. या बैठकीला ऑस्ट्रेलियाच्या परराष्ट्र व्यवहार मंत्री पेनी वोंग, जपानचे परराष्ट्र व्यवहार मंत्री तोशिमित्सू मोतेगी आणि अमेरिकेचे परराष्ट्र व्यवहार मंत्री मार्को रुबिओ उपस्थित होते. क्वाड राष्ट्रांमधलं सहकार्य अधिक दृढ करण्यावर आणि त्याचबरोबर इतरांनाही मदत करण्यावर डॉ जयशंकर यांनी या बैठकीत भर दिला. क्वाड राष्ट्र ही लोकशाही प्रधान मुक्त समाज असलेली राष्ट्र असून समृद्धी साठी नाविन्य आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देतात. तसंच दहशतवादाच्या सामायिक धोक्याचा सामना करण्यावरही क्वाड राष्ट्रांचा भर असल्याचं जयशंकर म्हणाले. क्वाड राष्ट्रांना आर्थिक धोरणात्मक साधनांचा लाभ घेण्यासाठी तसंच खाणकाम आणि प्रक्रिया तसंच महत्वपूर्ण खनिजांच्या पुनर्वापरासह महत्वपूर्ण खनिज पुरवठा साखळी मजबूत करण्यासाठी गुंतवणुकीत समन्वय साधण्यासाठी क्वाड क्रिटिकल मिनरल्स फ्रेमवर्क मार्गदर्शन करेल असं अमेरिकेचे परराष्ट्र व्यवहार मंत्री मार्को रुबिओ म्हणाले. होर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये मुक्त आणि सुरक्षित सागरी मालवाहतूक सुनिश्चित करण्यासाठी तसंच पश्चिम आशियामध्ये स्थैर्य आणण्यासाठी राजनैतिक प्रयत्नांची गरज जपानचे परराष्ट्र व्यवहार मंत्री तोशिमित्सू मोतेगी म्हणाले. सावंतवाडी रेल्वे स्थानकाला कोकण रेल्वेचे शिल्पकार माजी रेल्वेमंत्री दिवंगत मधू दंडवते यांचं नाव द्यायचा निर्णय राज्य मंत्रिमंडळानं घेतला आहे. आज मुंबईत झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय झाला. त्यानुसार या स्थानकाचं नाव लोकमान्य मधू दंडवते रेल्वे टर्मिनस असं असेल. तसा प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठवला जाणार आहे. शासकीय कर्मचाऱ्यांच्या 2026 सर्वसाधारण बदल्यांना मुदतवाढ द्यायचा निर्णयही आज मंत्रिमंडळानं घेतला. डोंबिवली सोनारपाड्यातल्या पिंपळेश्वर मंदिराला 4 एकर 25 गुंठे जमीन द्यायलाही मंत्रिमंडळानं मान्यता दिली. नाशिकमधल्या कांद्याला 1,580 रुपये प्रति क्विंटल हमीभाव आजपासून लागू झाल्याचं केंद्र सरकारने परिपत्रकाद्वारे सांगितलं आहे. कांद्याचे दर कोसळल्यानं नाशिक जिल्ह्यात ठिकठिकाणी आंदोलनं झाली होती. त्यामुळे हा निर्णय सरकारनं काल घेतला. हे दर फक्त नाशिक जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांसाठीच असतील. कांद्याला 24 रुपये प्रति किलो इतका हमीभाव मिळावा या मागणीसाठी आज नाशिक जिल्ह्यात चांदवड इथं महाविकास आघाडीच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. मुंबई आग्रा महामार्गावरच्या या आंदोलनात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अंबादास दानवे, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते रोहित पवार यांच्यासह अन्य नेते, कार्यकर्ते आणि शेतकरी सहभागी झाले होते. गळ्यात कांद्याच्या माळा घालून तसंच बैलगाडीतून आलेल्या नेत्यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर टीका केली. यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं. देशात वाढती महागाई, इंधन दरवाढ आणि नीट प्रश्नपत्रिका पेपर फुटी आदी मुद्द्यावरून आज नागपुरात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने संविधान चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत सायकल मोर्चा काढला. यावेळी केंद्र आणि राज्य सरकारच्या विरोधात घोषणा

नारेबाजी करत निषेध नोंदवण्यात आला. या मोर्चात माजी मंत्री अनिल देशमुख यांच्यासह शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते. राज्यात पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असून कोणत्याही प्रकारची इंधन टंचाई नसल्याचं अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी स्पष्ट केलं आहे. मंत्रालयात आयोजित राज्यातील पेट्रोल डिझेल वितरणाबाबत आढावा बैठकीत ते बोलत होते. काही भागात अफवांमुळे नागरिकांकडून अतिरिक्त इंधन खरेदी होत असल्यानं पेट्रोल डिझेल विक्रीत लक्षणीय वाढ झाल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून अनावश्यक साठा करू नये असं आवाहन भुजबळ यांनी केलं. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळातर्फे वाढत्या इंधन खर्चावर नियंत्रण मिळवण्यासाठी इंधन बचत म्हणजेच इंधन निर्मिती ही संकल्पना राबवण्यात येणार असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे. एसटीच्या प्रत्येक आगाराने दररोज किमान 5 लिटर डिझेलची बचत करण्याच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना राबवाव्यात असे निर्देश त्यांनी मुंबईत मंत्रालयातल्या आपल्या दालनात बोलावलेल्या एसटी महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत दिले. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात शेतकऱ्यांना कॅनमध्ये पेट्रोल डिझेल द्यावं असे आदेश जिल्हा पुरवठा अधिकारी प्रवीण फुलारी यांनी दिले आहेत. शेतकऱ्यांच्या मान्सूनपूर्व मशागतीच्या कामांच्या या दिवसांमध्ये पेट्रोल पंप चालक शेतकऱ्यांची अडवणूक करत असल्याची माहिती समोर आल्यानंतर त्यांनी हे आदेश जारी केले. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. राज्यातल्या मंदिर विश्वस्त संस्था आणि काही धार्मिक संघटनांनी प्रस्तावित महाराष्ट्र देवस्थान इनाम निर्मूलन मसुदा कायदा 2026ला तीव्र विरोध करत तो मागे घेण्याची मागणी केली आहे. हा कायदा वक्फ जमिनींना आपल्या कक्षेतून वगळत असल्याचा दावा या संघटनांनी केला आहे. राज्यातल्या अनेक जुन्या आणि ऐतिहासिक मंदिरांकडे आजही दुर्लक्ष केलं जातं. त्यातल्या कर्मचाऱ्यांचं उत्पन्न तुटपुंज आहे. त्यामुळे मंदिरांच्या जमिनींना लक्ष्य करण्याऐवजी मंदिरांना भेडसावणाऱ्या मूलभूत समस्यांचं निराकरण करावं अशी मागणी या संघटनांनी केली आहे. जळगाव जिल्ह्यात अलीकडेच झालेल्या वादळी पावसानं केळी उत्पादक शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान झालं आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे जिल्ह्यात रावेरसह यावल आणि चोपडा तालुक्यातल्या 51 गावांमधल्या 1700 अधिक शेतकऱ्यांचं नुकसान झाल्याची नोंद कृषी विभागाच्या प्राथमिक अहवालात केली आहे. या पावसाचा सर्वाधिक फटका चोपडा तालुक्याला बसला आहे. या तालुक्यातल्या 24 गावांमधल्या तब्बल 850 हेक्टरवरच्या केळी बागांचं नुकसान झाल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयानं दिली आहे. नीट पेपरफुटी प्रकरणाचा तपास करणारं सीबीआयचं पथक सलग 12व्या दिवशीही लातूरात तळ ठोकून असून या पथकानं आता विद्यार्थी पालक आणि शिकवणी वर्गांच्या तपासावर लक्ष केंद्रीत केलं आहे. त्याव्यतिरिक्त सीबीआयनं आणखी एका डॉक्टरची चौकशी केल्याचं सांगितलं जात आहे. तपासादरम्यान मिळालेल्या माहितीतून सीबीआय पुढचे धागेदोरे जोडण्याचा प्रयत्न करत आहे. विविध कागदपत्रं पुरावी आणि संबंधितांच्या जबाबांच्या आधारे सीबीआय तपास पुढे नेत आहे. छत्रपती संभाजीनगर चे एमआयएम पक्षाचे नगरसेवक मतीन पटेल सह हनीफ खानची नाशिक गुन्हे शाखेत आज 5 तास चौकशी झाली. नाशिकच्या टीसीएस कंपनी धर्मांतराचा प्रयत्न आणि लैंगिक अत्याचार प्रकरणातली संशयित आरोपी निदा खान हिला आश्रय दिल्याचा आरोप या दोघांवर आहे. दिल्लीमध्ये सीएनजी गॅसच्या दरात प्रतिकिलो 2 रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे सीएनजी गॅस आता 83 रुपये प्रतिकिलो दराने मिळेल. गेल्या 2 आठवड्यातली ही चौथी दरवाढ आहे. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत गतविजेता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स या संघात आज धर्मशाला इथं पात्रता फेरीतला पहिला सामना होणार आहे. हा सामना संध्याकाळी 7:30 वाजता सुरु होईल. या सामन्यातला विजेता संघ आयपीएल 2026च्या अंतिम फेरीत प्रवेश करेल तर पराभूत संघाला दुसऱ्या पात्रता सामन्यात आणखी एक संधी मिळेल. उद्या संध्याकाळी 7:30 वाजता मोहाली इथं होणाऱ्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादची लढत राजस्थान रॉयल्सशी होईल. या सामन्यात पराभूत होणारा संघ स्पर्धेतून बाहेर पडेल तर विजयी संघ दुसऱ्या पात्रता फेरीत प्रवेश करेल. नैऋत्य मोसमी पावसाचं आगमन आज केरळमध्ये होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. राज्यातल्या 14 पैकी 4 जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस पडेल असा अंदाज असून या ठिकाणी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. केरळ आणि लक्षद्वीप इथल्या 14 हवामान केंद्रांपैकी 60% केंद्रांवर पुढचे 2 दिवस 2.5 मिलीमीटर पावसाची नोंद झाली तर मान्सूनचं आगमन झालं असं अधिकृतपणे जाहीर केलं जाईल. केरळमधल्या दक्षिणेकडच्या जिल्ह्यांमध्ये आज सकाळी 7 वाजेपर्यंत 5 मिलीमीटर पावसाची नोंद झाल्याचं हवामान विभागानं कळवलं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. नवी दिल्ली इथं क्वाड देशांच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांच्या बैठकीत परस्पर सहकार्य वाढवण्याबाबत चर्चा. इतर देशांनाही मदत करण्यावर भारताचा भर. सावंतवाडी रेल्वे

0: स्थानकाला मधू दंडवते यांचं नाव द्यायचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय. नाशिकच्या कांद्याला 1,580 रुपये प्रति क्विंटल हमी भाव जाहीर. 2,400 रुपये भाव देण्याच्या मागणीसाठी महाविकास आघाडीचं आंदोलन. आयपीएल क्रिकेट स्पर्धेच्या पात्रता फेरीतला पहिला सामना आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स यांच्यात रंगणार. आणि नैऋत्य मोसमी पावसाचं आगमन आज केरळमध्ये होण्याची शक्यता. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. मध्यम लहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्सवर.

अर्थात 792 किलोहर्ट्सवर. त्याचप्रमाणे न्यूज ऑन AIR ह्या लाईव्ह मोबाईल स्ट्रीमिंग ॲपद्वारे देखील आमचं प्रसारण आपण ऐकू शकता जगभरात सर्वत्र. श्रोतेहो, दुपारचे 3:10 झाले आहेत. आकाशवाणी पुणे केंद्राचे पहिल्या सभेचे कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. दुसऱ्या सभेच्या कार्यक्रमांसाठी पुन्हा भेटूया 4:58. या सभेत मी अपर्णा जोग आता आपला निरोप घेते. नमस्कार.

मध्यम लहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्स तसेच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. संध्याकाळचे 5 वाजले आहेत. मी पूजा मिजार या दुसऱ्या प्रसारण सभेत आपलं मनपूर्वक

0: पूर्वक स्वागत करते।
1: शुभ संध्या।
0: आमच्या सायंकालीन सभेला आता आम्ही सुरुवात करत आहोत, प्रसारित करत आहोत हिंदी चित्रपट संगीत कार्यक्रमात। सुरुवातीला ऐकूया कबीर सिंग या चित्रपटातलं मिथुन यांनी लिहिलेलं आणि संगीतबद्ध केलेलं हे गीत अरिजित सिंग यांच्या स्वरात।

श्रोतेहो, कार्यक्रमात यानंतर ऐकूया अरमान मलिक आणि नीती मोहन यांच्या युगलस्वरात रश्मी विराग यांचं गीत. संगीत आहे अमाल मलिक यांचं आणि चित्रपट हेट स्टोरी 3.

श्रोते हो, कार्यक्रमात यानंतर प्रशांत इंगोळे यांचं गीत ऐकूया. संगीत दिलंय कौशिक आणि आकाश यांनी. आवाज आहे के के आणि अंतरा मित्रा. चित्रपट 19

0: काय अगं ए काय एवढं काय झालं किंचाळायला? कोण काय?
1: दरवाजा उघडू नको, दरवाजा
0: अगं
1: कोण?
0: अगं मी बघितलं मागे तर काहीच नाहीये तिथे.
2: अरे यार काय भूतभीत बघितलंस काय संज्ञा?
3: बाप रे कोणीतरी आहे तिथे, कोण आहे? त्यासाठी नक्की ऐका तुमची आवडती कौटुंबिक श्रुतिका मालिका 101 उमासदन गुरुवारी 28 मे ला सकाळी 10 वाजता आकाशवाणीच्या पुणे केंद्रावर आणि दुपारी 2 वाजता पुणे विविध भारती 101 FM वर.
2: मालिकेचं लेखन ऋचा नाम जोशी, सादर करत्या गौरी लागू.
4: 101 उमासदन.
5: श्रोते हो, कार्यक्रमात यानंतर जब वी मेट या चित्रपटातलं आता आपण गीत ऐकणार आहोत. इर्शाद कामिल यांचं गीत आहे हे, मोहित चौहान यांच्या स्वरात, संगीत आहे प्रीतम यांचं.

श्रोते हो, कार्यक्रमात आता शेवटचं गीत ऐकूया. सोनू निगम आणि श्रेया घोषाल यांच्या युगलस्वरात. गीत आहे स्वानंद किरकिरे यांचं, संगीत आहे शांतनू मोयत्रा आणि चित्रपट थ्री इडियट्स.

श्रोतेहो, याबरोबरच हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता आम्ही समाप्त करत आहोत. ठीक 5:30 वाजता युववाणी हा कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. यामध्ये सगळं आयुष्य आधीच ठरलेलं असावं याचा ताण आणि करिअर, शिक्षण आणि नातेसंबंध याविषयीची माहिती आपण ऐकणार आहोत.

आहोत कार्यक्रम युववाणी. विषय आहे आजचा सगळं आयुष्य आधीच ठरलेलं असावं याचा ताण, करिअर, शिक्षण आणि नातेसंबंध याविषयी संवाद साधलाय मैथिली जगताप यांनी. निर्मिती केंद्र मुंबई.

मंडळी, आजच्या आपल्या गप्पांचा विषय आहे द प्रेशर टू हॅव इट ऑल फिगर्ड आउट. म्हणजेच सगळं आयुष्य आधीच ठरलेलं असावं याचा ताण. करिअर, स्टडीज अँड रिलेशनशिप्स. मित्रांनो, आजची तरुणाई एका अशा वळणावर उभी आहे जिथे एका बाजूला स्वप्नांची दुनिया आहे तर दुसऱ्या बाजूला अपेक्षांचं ओझं. प्रत्येक तरुणाच्या मनात एक सततचा प्रश्न चालू असतो, मी योग्य दिशेने चाललोय का? काहींना करिअर बद्दल चिंता असते, काहींना स्टडीज बद्दल, तर काहींना रिलेशनशिप्स बद्दल. आणि अनेकांना या तीनही गोष्टी एकाच वेळी सांभाळण्याचा दबाव जाणवत असतो. आजची जनरेशन ही खूप स्मार्ट आहे, टॅलेंटेड आहे, अँबिशियस आहे, पण त्याच वेळी ही जनरेशन सतत ओव्हर थिंकिंग, एन्झायटी आणि अनसर्टनटीमध्ये जगते. पूर्वीच्या काळात आयुष्याची गती वेगळी होती. लोकांना स्वतःला समजून घेण्यासाठी वेळ मिळायचा, निर्णय हळूहळू घेतले जायचे, पण आजची प्रत्येक गोष्ट फास्ट झालीय. खरं तर कन्फ्युजन हा आयुष्याचा नैसर्गिक भाग आहे, पण आजच्या काळात कन्फ्युज असण्यालाच फेलियर समजलं जातं. कॉलेजमध्ये असताना करिअर ठरवायचं असतं, डिग्री पूर्ण होण्यापूर्वी फ्युचर प्लॅन तयार असायला हवं असं सांगितलं जातं. रिलेशनशिपमध्ये असाल तर त्याचं भविष्य काय हे विचारलं जातं, आणि जर अजून काही ठरलं नसेल तर माणूस स्वतःलाच कमी समजू लागतो. आज बऱ्याचदा आपल्याला असं वाटतं करिअर सेटल हवं, करिअर स्टेबल हवं, इन्कम चांगली हवी, रिलेशनशिप हेल्दी हवं, मेंटल हेल्थ स्ट्रॉंग हवी, सोशल लाईफ ऍक्टिव्ह हवं. पण आयुष्य इतकं लिनियर नसतं. प्रत्येकाचं टायमिंग वेगळं असतं, प्रत्येकाचा संघर्ष वेगळा असतो. काहींना करिअर बद्दल सतत प्रेशर जाणवतं, कोणती फील्ड निवडायची, कोणती परीक्षा द्यायची, कोणता जॉब योग्य आहे, किती सॅलरी पुरेशी आहे, स्टेबल करिअर महत्वाचं की पॅशन, या प्रश्नांमध्ये अनेक जण अडकलेले असतात. मित्रांनो, आजच्या युथला एकाच वेळी अनेक गोष्टी प्रूव्ह करायच्या असतात. अकॅडमिकली स्ट्रॉंग असायला हवं, फायनान्शियली इंडिपेंडेंट व्हायचंय, इमोशनली मॅच्युअर राहायचंय आणि फिजिकली फिट राहायचंय, आणि याच सोबत सोशल मीडियावर ऍक्टिव्हही राहायचंय. आणि या सगळ्यामुळे स्वतःला हरवून जाण्याची शक्यता खूप वाढते. रिलेशनशिप बद्दल आज खूप कन्फ्युजन आहे. प्रेम, कंपॅनियनशिप, कमिटमेंट, लॉयल्टी, कंपॅटेबिलिटी या सगळ्या गोष्टींबद्दल सतत बोललं जातं, पण हेल्दी रिलेशनशिप म्हणजे नेमकं काय हे फार कमी लोकांना समजतं. अनेक तरुण रिलेशनशिप्समध्ये असतात पण इमोशनली एक्झॉस्टेड असतात. काही जण एकटेपणामुळे रिलेशनशिपमध्ये जातात, तर काही जण फिअर ऑफ मिसिंग आउटमुळे. हल्ली रिलेशनशिप बद्दलचे अनरिअलिस्टिक एक्सपेक्टेशन्स तयार झालेत. परफेक्ट डेट, परफेक्ट कपल, एस्थेटिक फोटोज, रोमॅन्टिक जेस्चर्स, हे सगळं पाहताना वास्तविक आयुष्य खूप साधं वाटू लागतं. पण प्रेम म्हणजे फक्त स्टोरीज नसतात. प्रेम म्हणजे समजून घेणं, पेशन्स, कम्युनिकेशन आणि रिस्पेक्ट असतो. बऱ्याचदा आपल्याला करिअर आणि रिलेशनशिपमध्ये बॅलन्स साधता येत नाही. एकीकडे फ्युचर सिक्युअर करायची धडपड असते, तर दुसरीकडे इमोशनल सपोर्टची गरज असते. काही वेळा करिअरसाठी सॅक्रिफायसेस करावे लागतात, तर काही वेळा रिलेशनशिप टिकवण्यासाठी स्वतःच्या अँबिशन्स ऍडजस्ट करायला लागतात. आणि या बॅलन्सिंग ऍक्टमध्ये अनेक जण इमोशनली ड्रेन्ड होतात. खरं सांगायचं तर प्रत्येक तरुण आतून थोडासा घाबरलेलाच असतो. जरी बाहेरून कॉन्फिडेंट दिसत असला तरी त्याच्या मनात अनसर्टनटी असते. मी योग्य निर्णय घेतोय का? जर मी फेल झालो तर?

जर मी मागे पडलो तर, जर मला उशिरा सक्सेस मिळाला तर, हे प्रश्न जवळजवळ प्रत्येकाच्या मनात असतात. मंडळी, आजच्या काळात कंपॅरिझन हा सर्वात मोठा मानसिक ताण आहे. पूर्वी कंपॅरिझन मर्यादित असायचं, पण आज सोशल मीडियामुळे हजारो लोकांची स्वतःची तुलना करतो आपण. कोणीतरी आपल्या वयात खूप सक्सेसफुल झालेलं दिसतं, तर कोणीतरी सेटल्ड, तर कोणी रिलेशनशिपमध्ये हॅपी असलेलं दिसतं, आणि मग आपल्याला वाटतं की आपण मागे होत. पण प्रत्येकाच्या आयुष्याची जर्नी वेगळी असते. काही लोकांना सक्सेस लवकर मिळतं, तर काहींना उशिरा. काही लोक करिअरमध्ये चमकतात, तर काही रिलेशनशिपमध्ये शांतता शोधतात. काही लोक वयाच्या 40 स्वतःचं खरं पर्पज शोधतात. आणि या सगळ्यासाठी लाईफ ही कॉम्पिटिशन नसून एक्सप्लोरेशन आहे, हे समजून घेणं खूप महत्वाचं आहे. आपण सतत डेस्टिनेशन बद्दल विचार करतो, पण स्वतःला समजून घेण्याचा प्रवास विसरतो. अनेक तरुणांना असं वाटतं की जर त्यांना अजूनही फ्युचर बद्दल क्लॅरिटी नाहीये, म्हणजे ते वीक आहेत. पण सत्य असं आहे की क्लॅरिटी वेळेनुसार येते. अनेक वेळा आपण चुकीचे डिसिजन्स घेतो, चुकीच्या लोकांवर विश्वास ठेवतो, चुकीच्या फील्डमध्ये जातो, पण त्या अनुभवामधूनच स्वतःला समजून घेत असतो. फेलियरची भीती आज खूप मोठी झाली आहे, कारण आज सक्सेस पब्लिकली सेलिब्रेट होतं आणि फेलियर सायलेंटली सफर केलं जातं. पण प्रत्येक यशामागे अनेक अपयश असतात. प्रत्येक कॉन्फिडेंट व्यक्तीच्या आयुष्यात कन्फ्युजनचे फेजेस आलेले असतात. युथ म्हणजे फक्त अचीव्हमेंटची वेळ नाही, ती स्वतःला शोधण्याची वेळ, प्रयोग करण्याची वेळ, चुका करण्याची वेळ, स्वतःच्या लिमिट्स समजून घेण्याची वेळ. मित्रांनो, आपण अनेकदा स्वतःला खूप कठोरपणे जज करतो. एखादी एक्झाम चांगली गेली नाही, रिलेशनशिप टिकलं नाही, करिअर पाथ बदलला की आपण स्वतःलाच फेलियर समजू लागतो. पण जीवनात डिरेक्शन बदलणं चुकीचं नाहीये. ग्रोथ म्हणजे अनेकदा नवीन वाट निवडणं.

मित्रांनो, आज मेंटल हेल्थ बद्दल बोलणं खूप आवश्यक आहे. एन्झायटी, बर्नआउट, सेल्फ डाऊट, लोनलीनेस या गोष्टी फक्त शब्द नाही आहेत, त्या अनेक तरुणांच्या रोजच्या आयुष्याचा भाग आहेत. कधी कधी तरुणाईला फक्त एवढंच ऐकायचं असतं, तुला सगळं लगेच समजणं आवश्यक नाहीये, कारण खरंच आयुष्याचा मॅप कोणाकडेच पूर्ण नसतो. मोठी माणसंही अनेकदा कन्फ्युज असतात. फरक एवढाच की अनुभवामुळे ते अनसर्टन्टी एक्सेप्ट करायला शिकतात. करिअर निवडताना अनेकदा लोक सुरक्षित पर्याय निवडतात, कारण समाज त्यालाच सक्सेसफुल समजतो. पण काही लोकांची स्वप्न ही वेगळी असतात. कोणाला कला आवडते, कोणाला रायटिंग, कोणाला म्युझिक, तर कोणाला टीचिंग, तर कोणाला सोशल वर्क. प्रत्येक स्वप्नाचं महत्व असतं. रिलेशनशिपमध्येही क्लॅरिटी वेळेनुसार येते. काही लोक आपल्या आयुष्यात शिकवण्यासाठी येतात, तर काही टिकण्यासाठी. प्रत्येक रिलेशनशिप पर्मनंट असेलच असं नाही. काही नातेसंबंध आपल्याला स्वतःबद्दल शिकवतात. आज अनेक तरुण इमोशनली एक्झॉस्टेड आहेत, कारण ते सतत स्ट्रॉंग राहण्याचा प्रयत्न करतात. पण स्ट्रॉंग असणं म्हणजे कधीच न तुटणं नाही, तर स्ट्रॉंग असणं म्हणजे तुटल्यानंतरही पुन्हा उभं राहणं. आपण फ्युचरबद्दल इतकी चिंता करतो की प्रेझेंट जगायचंच विसरतो. कॉलेजचे दिवस, मित्रांसोबतचे क्षण, छोट्या छोट्या आनंदाच्या गोष्टी, या सगळ्या गोष्टी परत येत नाही. पण प्रेशरमध्ये जगताना आपण त्याचा आनंदही घेऊ शकत नाही. बॅलन्स हा शब्द खूप वापरला जातो, पण बॅलन्स मिळवणं सोपं नसतं. काही दिवस स्टडीज प्रायोरिटी असतात, तर काही दिवस इमोशनल हेल्थ, काही वेळा रेस्ट घ्यावी लागते, तर काही वेळा स्वतःला पुशही करायला लागतं. बॅलन्स म्हणजे परफेक्शन नाही, तर बॅलन्स म्हणजे अवेअरनेस, हे समजून घेणं महत्वाचं आहे. आज यूथने बाउंड्रीज शिकणं खूप गरजेचं आहे. प्रत्येकाला इम्प्रेस करण्याची गरज नाहीये, प्रत्येक ट्रेंड फॉलो करण्याचीही आवश्यकता नाहीये, आणि प्रत्येक अचीव्हमेंट टाइमलाईन सारखी असण्याचीही गरज नाहीये. सेल्फ वर्थ म्हणजे फक्त मार्क्स, सॅलरी किंवा रिलेशनशिप स्टेटस नाहीये, आणि त्यावरून ते ठरतही नाही. आपण व्हॅल्युएबल होत कारण आपण माणूस होत, आणि आपलं अस्तित्व हे महत्वाचं आहे. अनेकदा आपल्याला वाटतं की आपण इतरांपेक्षा मागे होत, पण आयुष्यात लेट असं काहीच नसतं. काही लोकांना योग्य करिअर 30व्या वर्षी सापडतं, काहींना खरं प्रेम उशिरा मिळतं, काहींना स्वतःची ओळख खूप वर्षांनी सापडते. आणि या सगळ्यासाठी आजच्या जनरेशनला एक गोष्ट शिकणं खूप महत्वाचं आहे, ती म्हणजे अनसर्टेनिटी एक्सेप्ट करणं. आयुष्यात सगळ्या उत्तरांची गरज नसते, काही वेळा फक्त पुढचं पाऊल टाकणंही पुरेसं असतं. कधी कधी आपण इतकं फ्युचर प्लॅन करतो की आयुष्य स्पॉन्टेनियस राहत नाही, पण काही सुंदर गोष्टी या प्लॅनिंग शिवाय घडतात. काही लोक अचानक भेटतात, काही अपॉर्च्युनिटीज अनपेक्षितपणे मिळतात, कारण जीवन ही स्ट्रेट लाईन नसते, त्यात ट्विस्ट आहेत, पॉझेस आहेत, रॉंग टर्न्सही आहेत, आणि हे सगळं नॉर्मल आहे. काही वेळा तरुण स्वतःला इतकं प्रूव्ह करण्याचा प्रयत्न करतात की स्वतःवर प्रेम करायलाच विसरतात. पण सेल्फ कंपॅशन खूप आवश्यक आहे. करिअर हा आयुष्याचा एक भाग आहे, संपूर्ण आयुष्य नाही. रिलेशनशिप महत्वाचं आहे, पण त्यासाठी स्वतःला हरवणं योग्य नाही. अभ्यासही महत्वाचा आहे, पण मानसिक आरोग्य त्याहून महत्वाचं आहे. आणि आजच्या तरुणांना हे समजणं आणि आजच्या तरुणाईला हे समजणं आवश्यक आहे की आयुष्याची टाईमलाईन ही फिक्स्ड नसते, प्रत्येकाचं घड्याळ हे वेगळं चालत असतं. आपल्या आजूबाजूला अनेक कॉन्फिडेंट लोक दिसतील, पण कदाचित तेही इंटरनली कन्फ्युज असतात. आणि त्यामुळे कंपॅरिझन करण्यापेक्षा कनेक्शन निर्माण करा. स्पर्धेपेक्षा सहप्रवास महत्वाचा आहे. आपण अनेकदा डेस्टिनेशनवर इतकं फोकस करतो की जर्नी अप्रिशिएट करायला विसरतो. पण आयुष्य म्हणजे फक्त मोठ्या अचीव्हमेंट्स नाही, तर ती छोट्या क्षणांचं कलेक्शन आहे. त्यामुळे मला असं वाटतं की कधी कधी थांबून आपण स्वतःला विचारायला हवं, मी खरंच काय शोधतोय. कारण समाजाने दिलेलं सक्सेस आणि आपल्या मनाला हवं असलेलं जीवन यात फरक असू शकतो. आजची ही तरुणाई खूप केपेबल आहे, पण केपेबल असण्याचा अर्थ असा नाही की तुम्हाला सगळं लगेच समजलं पाहिजे. ग्रोईंग अप ही प्रोसेस आहे, त्यामुळे जेव्हा आपण कन्फ्युज असतो तेव्हा स्वतःला दोष नाही द्यायचा, कारण कन्फ्युजन म्हणजे तुम्ही विचार करताय, तुम्ही शोध

घेताय आणि शोध घेणारी माणसं ही शेवटी स्वतःचा मार्ग शोधतात. कदाचित आज आपल्याकडे सगळ्या प्रश्नांची उत्तरं नसतील, पण ठीक आहे. कदाचित अजूनही करिअर सेटल नसेल, हरकत नाही. कदाचित रिलेशनशिपही परफेक्ट नाहीये आणि अजून स्वतःला समजूनही घ्यावं लागतंय, काही हरकत नाही. कारण आयुष्य म्हणजे सगळं फिगर्ड आउट असणं नाही, तर आयुष्य म्हणजे अनसर्टन्टीमध्येही पुढे चालत राहणं. त्यामुळे आपण सगळ्यांनी स्वतःला एक गोष्ट सांगायला हवी, मी अजूनही शिकतीये, मी अजून वाढतीये, मला सगळं आत्ताच समजणं आवश्यक नाहीये. कारण आयुष्य ही परीक्षा नाहीये जिथे सगळ्या उत्तरांची तयारी आधीच असावी लागते. कारण आयुष्य हा असा प्रवास आहे जिथे प्रत्येक पावलावर आपण स्वतःला नव्याने ओळखत जातो. मंडळी, अशाच भरपूर गप्पा मारायच्या आहेत, खूप माहिती शेअर करायची आहे, पण घड्याळ खुणावतंय आणि त्यामुळे थांबावं लागणार आहे. पण थांबण्याआधी हे गाणं खास तुमच्यासाठी.

तर मंडळी, कार्यक्रमात आता वेळ झालीये इथेच थांबण्याची. तेव्हा तुम्हाला आमचा कार्यक्रम कसा वाटला याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा. त्यासाठी आमचा ईमेल आयडी आहे yuvaniyarmumbai@gmail.com. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं पूजा जाधव हिनं. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते दीपक केसावलेकर. याचसोबत मी मैथिली जगताप तुमची रजा घेते.

0: श्रोते हो, आताच आपण युवक मित्र मैत्रिणींसाठीचा कार्यक्रम ऐकलात युववाणी आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. आपण आमचे कार्यक्रम एआयआर मराठी या डीटीएच उपग्रह वाहिनीवर तसंच न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ऍपवरून देखील ऐकत आहात.
1: श्रोते हो, पिकांच्या उत्तम वाढीसाठी मुबलक पाणी आणि खतांचा योग्य वापर आवश्यक आहेच, पण अतिशय महत्वाचा भाग आहे तो म्हणजे मातीचं परीक्षण. माती परीक्षण का करायचं आणि त्याला काय महत्व आहे जाणून घेण्यासाठी नक्की ऐका माझा आवार माझा शिवार या कार्यक्रमात. डॉक्टर सचिन कारले यांची स्वप्निता शिंदे यांनी घेतलेली मुलाखत गुरुवार दिनांक 28 मे रोजी संध्याकाळी 7:30 वाजता अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन एअर या मोबाईल ऍपवर सुद्धा.
0: श्रोते हो, आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी आपण ऐकत आहात. न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ऍपवरून देखील आम्ही आपल्या सोबत आहोत. संध्याकाळचे 6 वाजत आहेत. सुरुवातीला हिंदीतून आणि 6:05 इंग्रजी बातम्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही त्या सहक्षेपित करत आहोत.

आठ वाजता एक कलाकार कवी सुधीर मोघे यांच्यावर हा कार्यक्रम केंद्रित असेल तेव्हा जरूर ऐका कार्यक्रम एक कलाकार. रात्री 9:15 स्पॉटलाईट, 9:30 मनी टॉक आणि रात्री 10:15 मंथन हे सर्व कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित केले जातील. रात्री 10:00 आकाशवाणीच्या 90व्या सुवर्णमयी वर्षानिमित्त दिनांक 12 मे 2026 रोजी एमईएस बालशिक्षण मंदिर सभागृह कोथरूड पुणे येथे आयोजित केलेल्या अगर शौक है मिलने का या सांगीतिक कार्यक्रमाच्या ध्वनिमुद्रित संपादित आवृत्तीचा भाग दुसरा प्रसारित होईल. संगीतकार राहुल श्रीवास्तव, गायक राजेश दातार, मृण्मयी फाटक, राहुल श्रीवास्तव आणि सावनी लाड, व्हायोलिन अंजली राव, कीबोर्ड रोहित कुलकर्णी, तबला आणि तालवाद्य अमित जोशी.

कुलकर्णी, तबला आणि तालवाद्य अमित जोशी, तर सूत्रसंचालन डॉक्टर सुनील देवधर. आता उद्या म्हणजे 27 मे 2026 बुधवार रोजी दिवसभरात प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांविषयी जाणून घेऊया. सकाळी 5:55 गिर्वाणवाणीमध्ये अपर्णा नेने यांच्या स्वरात श्रीमद शंकराचार्य रचित नारायण स्तुती आपण ऐकू शकाल. 6:05 प्रभातवंदन, 6:25 चिंतन या सदरात अनुताई लिमये यांचे विचार आपण ऐकू शकाल. सकाळी 6:30 आणि संध्याकाळी 6:10 कार्यक्रमांची रूपरेषा प्रसारित होईल. 6:35 दिनविशेष सादर करते मुजम्मिल पटेल. 6:40 कृषीवाणी अंतर्गत हवामान अंदाजावर आधारित कृषी सल्ला. 6:45 आरोग्यम धनसंपदा अंतर्गत मासिक पाळीतील स्वच्छता आणि काळजी याविषयी शासकीय नर्सिंग कॉलेजच्या प्राचार्या श्रुती आंबेकर यांच्याशी साधलेला संवाद. निर्मिती सहाय्य गायत्री भरणकर, सादरकर्ते विवेक वानखेडे, निर्मिती आकाशवाणी रत्नागिरी. 6:50 परिसर यामध्ये जागतिक तापमान वाढ याविषयी माहिती. वक्त्या अदिती शारंगधर, निवेदन विद्या तावडे, सादरकर्ते विवेक वानखेडे, निर्मिती आकाशवाणी रत्नागिरी. वरील दोन्ही कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित केले जातील. सकाळी 7:00 आजचा विचार, 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास मुंबई केंद्रावरून सहक्षेपित केला जाईल. 7:40 आणि 8:40 सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा. सकाळी 9:00 मराठी चित्रपट संगीत प्रसारित केले जाईल. 9:30 रुपेरी मुकुटाचे मानकरी या मालिकेचा भाग 44 प्रसारित होईल. या अंतर्गत बंगाली रंगभूमीवरील आणि भारतीय चित्रपटसृष्टीतील महान अभिनेते, दिग्दर्शक, कवी आणि 2011 सालच्या दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित सौमित्र चॅटर्जी यांच्या कारकिर्दीचा आढावा घेणारा कार्यक्रम. लेखिका यशोधरा काटकर, निवेदन आणि सादरकर्ते प्रसाद कुलकर्णी. 10:00 ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम विश्वधर्मी विश्वनाथ, शोध विश्वशांतीचा, यात्रा वचनपूर्तीची. 10:10 विशेष वार्ता. सध्याच्या जागतिक अस्थिरता आणि भारत याविषयी ज्येष्ठ पत्रकार गोपाळ जोशी यांची माधवी कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकू शकाल. 10:30 हिंदी चित्रपट संगीत, 11:00 शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात विदुषी मंजुषा पाटील यांनी गायलेला राग रामकली ऐकू शकाल. 11:30 आम्ही या अंतर्गत सिनेलेखक, दिग्दर्शक, अभिनेता प्रवीण तरडे आणि त्यांची पत्नी दिग्दर्शिका अभिनेत्री स्नेहल तरडे यांच्याशी गप्पा आणि गाणी. भाग 6 हा शेवटचा भाग असेल. संवादक आणि सादरकर्ते संजय भुजबळ. दुपारी 12:00 वनिता मंडळमध्ये स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीच्या अनुषंगाने विशेष रूपक साहित्य सूर्य सावरकर, लेखन अर्चना साने, सहभाग विद्यागौरी ताम्हणकर, आरती पटवर्धन आणि अर्चना साने. यानंतर गप्पा गाण्यांचा कार्यक्रम सखी विश्व, लेखन सविता जेरे, सहभाग सविता जेरे आणि अर्चना साने, सूत्रसंचालन अर्चना साने, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन. दुपारी 1:00 प्रायोजित कार्यक्रम NCERT. 2:15 द नेक्स्ट वेव हा नवीन चित्रपट गीतांचा कार्यक्रम प्रसारित होईल. 2:30 शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात विजय कुमार संत यांचे सतारवादन आपण ऐकू शकाल. राग गौड सारंग आणि पिलू, तबला साथ विकास पुरंदरे. आमच्या संध्याकाळच्या सभेत 5:00 हिंदी चित्रपट संगीत प्रसारित होईल. 5:30 युवावाणीमध्ये स्टे ट्यून्ड या सदरात युवांसाठी आर्थिक साक्षरता याविषयी CMA अमृता देशपांडे यांच्याशी रुचिरा पालकर यांनी साधलेला संवाद आपण ऐकू शकाल. सादरकर्ते धीरज केदारी. 6:30 क्रीडाविश्व, 7:15 अर्थविशेष दोन्ही कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित केले जातील. 7:30 माझं घर माझं शेत अंतर्गत आठवणीतलं गाव, लेखन निवेदन ॲडव्होकेट संजय मगर, निर्मिती सहाय्य वहिदा शेख, सादरकर्ते धीरज केदारी. यानंतर बाजार भाव आपण ऐकू शकाल. 7:15 एक कलाकार, 9:15 स्पॉटलाईट, 9:30 चर्चा का विषय हे दोन्ही कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित केले जातील. 10:00 हिंदी चित्रपट संगीत, 10:30 नादब्रह्म अंतर्गत विदुषी मंजुषा पाटील यांनी गायलेला राग बागेश्री आपण ऐकू शकाल. याखेरीज सर्व बातमीपत्र आणि वार्तापत्र नियोजित वेळी प्रसारित आणि सहक्षेपित केली जातील. श्रोतेहो, ही होती आमच्या आजच्या उर्वरित आणि उद्या दिवसभरात प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. यानंतरचा कार्यक्रम काही क्षणातच.

0: ऋतूंचे चक्र हे निरंतर चालते आहे, नव्याने पुन्हा ते भावते आहे. माहीत जरी तो होता येऊन गेला, भोगण्या पुन्हा त्या मन आतुरते आहे. श्रोते हो, ऋतुलयीच्या सुरेल सुंदर चक्रात आपण सारे आणि ही चराचर सृष्टी बांधली गेली आहे. याच विषयाभोवती गुंफलेला उर्मी हा सूत्रबद्ध निवेदनासह गीतांचा कार्यक्रम
1: ऋतुगान
0: अवश्य ऐका. आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून दिनांक 30 मे रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात. लेखन निवेदन विद्यागौरी तामनकर, सादरकर्त्या निलिमा.

0: आपल्या मातृभूमीला दास्यातून मुक्त करण्यासाठी आयुष्यभर झुंजलेले क्रांतिकारक। अबलान माझी ही माता रे असं सागराला निक्षून सांगणारे वीर
1: कवी।
0: अंदमानात कठोर शिक्षा भोगत असतानाही काव्यातून निसर्ग चित्रण करणारे कोमल हृदयाचे कवी।
2: फुलबाग किती शोभे लहान नटवी करी, नटुनी थटुनी नाना नखरे वरचे वरी।
0: थोर क्रांतिकारक, समाज सुधारक, लेखक, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर। त्यांच्या जयंतीनिमित्त अवश्य ऐका अर्चना साने लिखित विशेष रूपक साहित्य सूर्य सावरकर, बुधवारी 27 मे रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात, तसंच सविता जेरे लिखित सखी विश्व हा संवादात्मक कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रासहित महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून।
3: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
4: आकाशवाणी
3: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणी
4: ऐकत रहा आकाशवाणी, ऐकत रहा आकाशवाणी।
5: हे आहे आकाशवाणीचं पुणे केंद्र। ठीक 6:20 मिनिटांनी संस्कृतमधून बातम्या दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू।

0: अमृत कलश या आमच्या ज्येष्ठ नागरिकांच्या कार्यक्रमात आमच्या सर्व रसिक श्रोत्याचं मनापासून स्वागत. श्रोतो, आपल्या सोबत आज आहेत सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेले प्रमोद उर्फ दत्तात्रय शेजवलकर. सर नमस्कार.
1: नमस्कार. नमस्कार.
0: आमच्या स्टुडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत. श्रोतो, सुरुवातीला त्यांचा थोडासा परिचय करून घेऊयात. पुण्यातल्या प्रथितयश ज्ञानदा या संस्थेचे संस्थापक सदस्य आहेत. उत्तम असे अनुवादक आहेत. 16 इंग्रजी पुस्तकांचं भाषांतर त्यांनी केलंय. अनेक वर्तमानपत्रांमध्ये त्यांचे लेख प्रकाशित झालेत. आकाशवाणीसाठी त्यांचं लेखन आहे, कार्यक्रमातला सहभाग आहे. तसंच हौशी गायक आहेत, सामाजिक कार्यातला सहभाग, योगासनं.

0: प्राणायाम ते शिकवतात आणि पुण्यातल्या ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया या संस्थेतून प्रदीर्घ सेवा करून ते निवृत्त झालेले आहेत असं हरहुन्नरी व्यक्तिमत्व आज आमच्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहे. प्रमोद शेजवलकरजी, तुमचं बालपण कसं गेलं? कोणत्या कोणत्या गोष्टींमध्ये तुम्हाला आवड होती किंवा रस होता?
1: मी जन्मापासूनच पुण्यात राहिलेलो आहे. माझे वडील दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी लष्करात होते. त्यावेळी त्यांचा तो युनिफॉर्म मधला फोटो, त्यांची ती उभं राहण्याची पद्धत, तब्येत, ह्या सगळ्या गोष्टींचा माझ्यावरती खूप मोठा पगडा होता. त्यामुळे लहानपणापासून माझे खरं ते स्वप्न होतं की आपणही भारतीय लष्करातच भरती व्हायचं आणि तिथेच नोकरी करायची. त्यासाठी मी वेगवेगळ्या गडांवरती भराऱ्या मारणे, महापुरुषांची चरित्रे वाचणे, शरीर संपदा कमावणे, अशा पद्धतीचे सर्व कामं मी करत होतो. पण दुर्दैवाने 11वीच्या दरम्यान मला जास्त नंबरचा चष्मा लागला आणि त्यामुळे माझं लष्करात भरती होण्याचं स्वप्न भंगलं. दरम्यान मी शाळा कॉलेज याच्यातून पुढे जातच होतो. कॉलेजमध्येही मी एनसीएसच्या बी सर्टिफिकेट मध्ये उत्तीर्ण झालो आणि पुढे हा मार्ग खुंटल्यामुळे नोकरी वगैरे ह्याच्यातच मागे लागायचं असं थोडक्यात डोक्यात विचार आला. मी पुण्यात सरस्वती मंदिर संस्थेत शिकलो 11वीपर्यंत. त्याच्यानंतर बृहन महाराष्ट्र कॉलेज ऑफ कॉमर्स इथे मी भरती झालो.
0: अच्छा.
1: तिथे 4 वर्ष बीकॉमची पदवी घेतली.
0: बर.
1: पुढे मी शिक्षणासाठी मग डिप्लोमा इन मटेरियल्स मॅनेजमेंट वगैरे केला.
0: हो.
1: पण तो पुढे.
0: अच्छा.
1: मग हे बीकॉम वगैरे झाल्यानंतर काही लहान लहान कंपन्यातून, काही मध्यम स्थितीतील कंपन्यातून कामं केली.
0: तुम्ही पुढे मग ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया या पुण्यातल्या आणि देशातल्या अतिशय प्रथित यश अशा संस्थेमध्ये दाखल झाला होता आणि त्या ठिकाणी तुम्ही एक प्रकल्प प्रमुख म्हणूनही काम केलं होतं. तर इथला प्रवास कसा झाला तुमचा? इथं कसे आलात तुम्ही?
1: 75 नंतर जवळजवळ 97 सालापर्यंत मी इतर खासगी कंपन्यातून काम करत होतो.
0: बर.
1: 97 साली एआरएआय म्हणजे ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया बेताल टेकडी इथे मला काम करण्याची संधी मिळाली. ती एक स्वायत्त संस्था आहे आणि तिथे आपल्या ज्या दुचाकी चारचाकी ह्या ज्या गाड्या आहेत त्यांचं सर्टिफिकेशन तिथे केलं जातं. कारण ते सर्टिफिकेट असल्याशिवाय त्या गाड्या रस्त्यांवर येऊ शकत नाही. तिथे मी 2009 पर्यंत काम करत होतो. त्यावेळी 58 वर्ष झाल्यावर तिथे रिटायरमेंट होती. पण त्यांनी माझ्या कामाकडे बघून मला त्यांनी एक प्रकल्प दिला. अँथ्रोपोमेट्री असं त्या प्रकल्पाचं नाव होतं. त्याच्यात साधारणपणे एका मशीन पुढे उभं राहायला लागतं, विशिष्ट कपडे घालायला लागतात आणि त्याच्यात 10 मिनिटांमध्ये तुमच्या शरीराची 1,625 जास्ती माप घेतली जातात इलेक्ट्रॉनिकली.
0: बर.
1: ह्या प्रकल्पासाठी आम्हाला भारतभर हिंडायचं होतं आणि 18 वर्षे ते 80 वर्षे ह्या वयोमानामधली मधील स्त्री आणि पुरुष अशा सगळ्यांची आम्हाला या पद्धतीची टेस्ट करायची होती. भारतातल्या सुमारे 5,000 लोकांची अशी माहिती आम्ही गोळा केली.
0: बर. बर.
1: त्याचा उपयोग मुख्यतः हा असा होतो की आपण जे गाड्यांची अंतर्गत रचना करतो त्यावेळी सीटची पोझिशन, त्या लोकांना लांब पाय किती करायला लागतील, हात किती करायला लागतील, उंची किती असावी, ह्यासाठी त्या सगळ्या गोष्टी आवश्यकता असतात. त्याचबरोबर गार्मेंट्स करणे किंवा बूट तयार करणे अशा ज्या उद्योग आहेत त्या लोकांनाही ह्या माहितीचा खूप उपयोग होतो आणि सध्या आम्ही ते बघतोय की एआरएमधून ही माहिती घेऊन जाणारे बरेच उद्योजक असतात. ह्या प्रकल्पात इतरही गोष्टी इन्व्हॉल्व्ह होत्या कारण लोकांना हे काही माहितीच नव्हतं की अशा पद्धतीचं काय असतं किंवा अशा पद्धतीचं काही केलं जातं. त्यामुळे लोकांमध्येही उत्सुकता आणि जागरूकताही निर्माण करता आली आम्हाला. हा मला वाटतं एक सगळ्यात त्यातला मोठा भाग होता. आम्ही ही संपूर्ण माहिती संकलित केली होती, त्याच्यावरती आम्ही एक शोध निबंध तयार केला. मी आणि माझे इतर जे सहकारी होते या प्रकल्पातले त्या सगळ्यांनी मिळून हे तयार केलं. ते सिम्पोझियम सीआट म्हणून एक जी एआरआयची एक आंतरराष्ट्रीय सिम्पोझियम होत असतं, त्याच्यात विविध कंपन्या तिथले लोक आपापले निबंध किंवा त्यांनी केलेलं संशोधन मांडत असतात.

0: त्या ह्याच्यात आम्हीही हा आमचा प्रकल्पाची जी नोंद होती ही सगळी तिथे दिली आणि आमचा हा प्रबंधही आम्ही तिथे सादर केला. अनेक लोक अनेक निबंध ह्याच्यातून हे जागतिक लेवलचं संमेलन असं त्याच्यातून आमचा हा जो प्रबंध होता त्याला बक्षीस मिळालं याचा आम्हाला खूप आनंद झाला.
1: अरे वा खूपच छान. एआरआय सारख्या संस्थेमधनं सेवानिवृत्त झाल्यानंतर तुम्ही नोकरी सामाजिक कार्य हे सुरू असतानाच योगासन आणि प्राणायाम हे तुम्ही स्वतः शिकलात आणि इतर ज्येष्ठ नागरिकांनाही शिकवताय, तर याबाबत कशी सुरुवात झाली, काय सांगाल याबाबत?
0: साधारण आपल्याकडे 60 पुढे आपण हेवी कुठले व्यायाम करणं करत नाही. आपण जेव्हा मी 2011 साली रिटायर झालो त्यानंतर माझा संबंध एरंडवणे ज्येष्ठ नागरिक संस्था यांच्याशी आला. तिथे वेगवेगळे उपक्रम सुरू असायचे, त्यात हा योगासन आणि प्राणायाम हा वर्ग चालू होता. त्यात मी ही योगासन आणि प्राणायाम करायला शिकलो. गंमत अशी की मी करायला म्हणून गेलो पण ते शिकल्यामुळे त्याच्यानंतर मीही लोकांना शिकवायला सुरुवात केली आणि लोकांना त्याचा काय फायदा झाला हे मला एक वर्ष दोन वर्षातच लक्षात आलं. त्यामुळे मी त्याच्यावरती नंतर जास्ती परिश्रम घेऊन जास्तीत जास्त लोकांपर्यंत कसं नेता येईल हाही विचार केला आणि आम्ही आमच्याकडे हा वर्ग रेग्युलर चालू आहे. आठवड्यातून 3 आम्ही योगासन प्राणायाम करतो. विविध क्षेत्रातली रिटायर झालेली तसेच काम करणार असलेली सुद्धा लोक ह्याच्यात येतात आणि हा आनंद घेतात आणि त्यांनाही त्याचा फायदा होतोय हे आम्हाला जाणवतंय.
1: पण मग तुम्ही एकीकडे प्राणायाम नंतर मग हे सगळे योगासन हे सगळं करत असताना भक्तिभाव संगीत मंडळामध्ये तुम्ही कार्यमग्न आहात, त्याचे प्रमुख आहात, या माध्यमातून देखील तुम्ही अनेक उपक्रम जे आहेत ते राबवता, कार्यक्रमांचं आयोजन करता, तर या तुमच्या भक्तिभाव संगीत मंडळाच्या या उपक्रमांविषयी ऐकायला आम्हाला आवडेल तुमच्याकडनं.
0: हो, आमचं ही जे एरंडवणे ज्येष्ठ नागरिक संस्था जी आहे याच्यात आम्ही अनेक उपक्रम करतो. दर मंगळवारी भक्तिभाव संगीत मंडळ असं आम्ही जे स्थापन केलेलं आहे त्याचा 2 रियाज करत असतो आम्ही आणि दर शुक्रवारी कराओकेवरती आम्ही रियाज करतो. त्या व्यतिरिक्त मंगळवारी मेमरी क्लब हा आम्ही सुरू केलेला एक उत्तम उपक्रम आहे जो 14 अव्याहत चालू आहे आणि प्रत्येक व्यक्तीला जे साधारणपणे आतापर्यंतच्या आयुष्यात बऱ्याच जणांना हा चान्स मिळालेला नसतो की स्वतःनी गाणं म्हणणे वाजवणे काहीतरी करणे, तर ह्या उपक्रमात आम्ही हा मुख्यतः लोकांना हे स्वातंत्र्य दिलेलं आहे. हे सर्व स्वांत सुखाय या बेसिक आहे. आमच्या या याच्यात दैठणकर म्हणून आमचे हे होते अध्यक्ष होते, ते स्वतः चांगले उत्कृष्ट शास्त्रीय गायक होते. त्यांच्याकडून आम्हाला टिप्स मिळत गेल्या. आमचे अजित गोखले म्हणून आहेत, अरुण जोशी म्हणून आहेत, या लोकांकडूनही मला हे भरपूर प्रोत्साहन मिळत गेलं आणि मग त्यांनीच मला या मंडळाचा प्रमुख केलं आणि आता गेली 12 मी त्याचं काम करतोय रेग्युलर. याच्यातून अनेक जे नवीन लोक आहेत ज्यांना याच्या पूर्वीच्या आयुष्यात हा चान्स मिळालेला नव्हता असे लोक पुढे येत आहेत. आम्ही या लोकांचे साधारण दर 2-3 महिन्याने एखादा कार्यक्रम आमच्याच संस्थेत करतो जेणेकरून त्यांना पब्लिक प्लॅटफॉर्म ही मिळेल अशा स्वरूपाचं आम्ही बघतो. त्या व्यतिरिक्त अनेक ज्या स्पर्धा होतात पुण्यात, उदाहरणार्थ एस्कॉम म्हणजे ज्येष्ठ नागरिकांची एक अपेक्स बॉडी आहे, त्या स्पर्धा घेतात. पुणे फेस्टिवल मी स्वतःही भाग घेतलेले अनेक बक्षीस मिळवली आहेत पण ह्या आमच्या मंडळातल्या लोकांनाही तिथे जाण्यासाठी मी नेहमीच प्रोत्साहन देत असतो.
1: अच्छा, एकीकडे एआर सारखी संस्था त्यातलं तांत्रिक बाबी, एकीकडे नंतर मग भक्तिभाव संगीत मंडळ, या ठिकाणी मग सांगीतिक कार्यक्रमांचं आयोजन आणि त्याशिवाय प्रमोद शेजवलकर हे उत्तम असे अनुवादक देखील आहेत. 16 इंग्रजी पुस्तकांचा अनुवाद केलाय, पैकी 13 पुस्तकं प्रकाशित झालेत, अनेक वर्तमानपत्रांमध्ये लेख प्रकाशित झालेत, तर या पुस्तकांबाबत आपल्याला थोडस बोलता येईल?
0: हो, साधारण 2005 दरम्यान मला माझ्या एका भावानी एक पुस्तक दिलं की अरे हे तो स्वतः अनेक भाषांतर करत होता, स्वतःची पुस्तकं तो लिहित असे, तर त्यांनी मला एक प्रयत्न म्हणून त्यांनी दिला की बघ हे करता येते का. मग मी ते केलं आणि प्रकाशकांना ते खूप आवडलं.
1: अच्छा,
0: मग त्यांनी मला सांगितलं की अरे मग आता तुम्ही रेग्युलर सुरू करा हे या पद्धतीचं काम. आणि 10 या व्यवसायात काम करायला लागलो.
1: अच्छा,
0: फक्त त्यातला माझा जो सहभाग होता तो मी मॅनेजमेंट व्यवस्थापन क्षेत्र याच्यात मर्यादित ठेवला होता आणि त्याच्यातली जगातली विविध जे लेखक आहेत

0: ज्यांनी ह्या क्षेत्रात काम केलेलं आहे त्यांची पुस्तकं विविध प्रकाशकांनी मला दिली
1: हो
0: आणि एक एक पुस्तक मी करत गेलो.
1: बर
0: फॉर्च्युनेटली लोकांना आवडत असावं
1: हा
0: म्हणून ते ऍडिशनल पुस्तकं माझ्याकडे येत गेली
1: अच्छा
0: अशा पद्धतीने. फक्त मग नंतर एक माझ्याकडे आणखीन एक पुस्तक आलं, त्यांनी कल्की नावाचं जो एक पुस्तक आहे
1: बर
0: ते ट्रायोलॉजी आहे,
1: हा
0: तीन पुस्तकं एकाच याच्यातली आहेत ती,
1: हा
0: तर त्याचे कादंबरी आहे खरं तर ती
1: बर
0: अगदी कपोल कल्पित, ती तीन पुस्तकं एकूण 1500 पानं,
1: हा
0: तर ती माझ्याकडे आली,
1: बर
0: तीही मी केली. म्हणजे त्याच्यात इंटरेस्ट वाटत गेला, लोकांची मदत होत गेली मला चांगली आणि हे प्रकाशकांनी चांगला हात दिला मला, त्यामुळे हे छान काम करता आलं,
1: अच्छा
0: अजूनही ते करतोय.
1: बर. शिवाय तुम्ही ज्ञानदा प्रतिष्ठानचे संस्थापक सदस्य आहात आणि तुमच्या संस्थेचं वेगळेपण काय सांगता येईल?
0: हो, ज्ञानदा प्रतिष्ठान जरी आता 40 वर्षाच्या आसपास झालेलं असलं तरीही त्याचं मुख्य काम शाळा हे होतं सुरुवातीला, कारण एरंडवणे किंवा ह्या भागात पूर्वी इंग्लिश मिडियम मध्ये शाळा नव्हत्या, मराठी शाळा होत्या भरपूर, पण त्यासाठी आम्ही खरंच सुरू केलं. पण पुढे असं लक्षात आलं की याची गरज खरं तर वस्ती विभागातली जी लोक असतात यांना जास्ती गरज आहे, ज्या लोकांचे हातावर पोट आहे किंवा ज्या लोकांनी काही इतर अक्षरशः असे आहेत की तुरुंगात गेलेल्या माणसांची मुलं ती आणि त्यांना पुढे काही ध्येय नाही, काही पुढचं हे नाही, अशा मुलांसाठी हे काम
1: अर्ध शिक्षण
0: सोडायला लागते किंवा अशा पद्धतीचं आहे, तर तिथे आम्ही हे काम मुख्यतः ज्ञानदा प्रतिष्ठानने खूप मोठ्या प्रमाणात काम केलं. एक शाळा आम्ही दुसरी चालवायला घेतली आणि त्याची प्रगती करत 10वीपर्यंतची ही शाळा आहे, सगळी वस्ती विभागातली मुलं आहेत. ह्या संस्थेचा दुसरा एक प्रकल्प आहे ज्याच्यात आम्ही 10वी आणि 12वी या शिक्षणानंतर जी मुलं शाळा सोडून देतात तर त्यांच्यासाठी आम्ही एक प्लंबिंगचा कोर्स सुरू केला, जो 3 महिन्याचा कोर्स आहे आणि त्या मुलांना स्वतंत्रपणे स्वतःच्या पायावर उभं राहता येईल अशा स्वरूपाचं आम्ही त्यांना शिक्षण देतो.
1: अच्छा.
0: अगदी बेसिक खड्डा खणण्यापासूनचे शिक्षण दिलं जातं आणि आता जे आपण अद्ययावत युटेन्सिल्स आपण फ्लॅटमध्ये बघतो तिथपर्यंत तिथे इन्स्टॉलेशन करणं तिथपर्यंत त्यांना आम्ही शिक्षण देत असतो. खराडीला आमचं त्याचं वसतिगृह आहे आणि इन्स्टिट्यूट पण आहे. 3 महिन्याचा कोर्स आहे, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून तिथे मुलं शिकायला येतात आणि सुमारे 1600 मुलांना आतापर्यंत आम्ही शिक्षण दिलंय आणि ती मुलं शक्यतोवर स्वतः उद्योजक व्हावीत असा आमचा हेतू असतो. पण आणि अशा पद्धतीची खूप मुलं उद्योजक होण्यासाठीच याचं शिक्षण घेतात असं आमच्या लक्षात आलेलं आहे.
1: पण मग उद्योजक बनण्यासाठी आवश्यक असलेलं जे प्रशिक्षण असेल त्याबरोबरचं मार्गदर्शन असेल तर ते तुम्ही काय उपलब्ध करून देता त्यांना?
0: हे सर्व प्रकारचं शिक्षण देण्यासाठी आमच्याकडे त्या विषयातले तज्ज्ञ लोक आहेत. उदाहरणार्थ आता एखादा जेव्हा तो काम घेतो तिथे काय काय लागेल, त्याचं मोजमाप कशी घ्यावीत, त्याच्यात कुठलं पद्धतीचं भांडं बसवणे किंवा पायपिंग कसं करावं, पाईप कुठले वापरावे, या सगळ्याचं प्रशिक्षण आम्ही या आमच्या इन्स्टिट्यूटमध्ये देतो जे प्रॅक्टिकल असतं, त्याच्यातून त्यांना स्वतःचं काम करण्याचा कॉन्फिडन्सही वाढतो. दुसरी गोष्ट, याचं अकाउंटिंग कसं करावं, याचं किंमत कशी ठरवावी, आपण केलेल्या कामाचा किती मोबदला मागावा, या संदर्भात अकाउंट्स मधले जे एक्सपर्ट लोक असतात असे लोकांचा आम्ही त्याच्यात मदत घेतो. हे शिक्षण जे आहे हे प्रत्यक्ष आम्ही ऑन साईट सुद्धा द्यायचं 1 महिना आम्ही देतो. उदाहरणार्थ हे जे विविध पुण्यातले बिल्डर्स आहेत यांच्याकडे आम्ही त्या मुलांना पाठवतो आणि त्यांना तिथे प्रॅक्टिकल ट्रेनिंग मिळतं,
1: म्हणजे
0: प्रत्यक्ष कामाचा अनुभव त्यांना मिळतो. याच्यासाठी आमचे बरेच हे जे बिल्डर्स लोक आहेत त्यांना आम्हाला खूप मदत केली.
1: याशिवाय तुम्ही कोविडच्या काळामध्ये अनेकांसाठी मदतीचा हात पुढे सरसावला होता तर आणि कराडे ब्राह्मण संघाच्या वतीनं सुद्धा तुम्ही पुढाकार घेऊन मोठं काम केलेलं आहे तर याचा उल्लेख आपल्या या मुलाखतीत आज खरं होण्यास काहीच हरकत नाही.
0: बरोबर आहे. कोविडचा काळ खरंच फार कठीण होता, आपण सगळ्यांनी त्याचा अनुभव घेतलाय. त्या काळात आम्ही आमच्या संस्थेतर्फे आणि आमच्या कार्यकारिणीतर्फे विविध पोलीस ठाणी ह्याच्यात मुख्यतः आम्ही जाऊन त्या पोलिसांना विविध प्रकारची मदत केली. आपले त्यावेळचे महापौर
1: मुरलीधर मोहोळ
0: तर त्यांना आम्ही म्हणजे कॉर्पोरेशनमध्ये जाऊन हे जे हॉस्पिटल आहेत त्यांच्यासाठी आम्ही पीपी किट त्यांच्या हस्ते आम्ही दिली. सुमारे 100 पीपीई किट आम्ही आमच्या संस्थेतर्फे त्यांना दिली. विविध पोलीस चौक्या आणि अगदी वैकुंठ फॉर दॅट मॅटर अशा ठिकाणी सुद्धा जाऊन

0: आणि औषधं त्यांना मशीन
1: सॅनिटायझर्स
0: वगैरे ते हे आम्ही सर्व ठिकाणी जाऊन देण्याचा प्रयत्न केला. त्याच दरम्यान जेव्हा सांगलीला पूर वगैरे आला त्याच्यासाठीही आमच्या संस्थेने भरपूर काम केलं. त्याच्यानंतर आम्ही त्याच्यावर ठरवलं होतं की आम्हाला एक अँब्युलन्स आपण घेऊन देऊ कॉर्पोरेशनसाठी किंवा ह्या लोकांच्या मदतीसाठी. तर एक उद्योजक त्याने आपणच सांगितलं, आम्ही घरोघरी जाऊन या देणग्या गोळा करत होतो. त्यातल्या एका उद्योजकाने पुण्यातल्या आपणच सांगितलं की मी एकदम तुम्हाला अँब्युलन्सच घेऊन देतो तुम्हाला. म्हणजे त्या काळात आपल्या समाजातल्या लोकांनी इतकी चांगल्या पद्धतीने आम्हाला प्रतिसाद आणि मदत दिली की आम्ही या पद्धतीने अशा ज्यांच्यापर्यंत यंत्रणा पोहोचू शकत नव्हती त्यांच्यापर्यंत आम्ही पोहोचलो. आणि ही अशी अँब्युलन्स वगैरे सुद्धा आम्ही दिली त्यांना. आमच्या ह्या संस्थेतर्फे आम्ही इतरही काम करतो. उदाहरणार्थ जी आर्थिकदृष्ट्या मागासलेली मुलं आहेत त्याच्यात त्यांना आम्ही शिक्षणासाठी 50,000 रुपयापर्यंत किंवा मेडिकल हेल्प सुद्धा औषध पाण्यासाठी 50,000 रुपयापर्यंत आम्ही मदत करत असतो. हा एक आमच्या ह्या ज्ञातीसाठी आम्ही हे करत असलेले काम आहे असं मला वाटतं. पण ते समाजासाठीच आहे शेवटी.
1: मंडळी, प्रमोद शेजवलकर यांच्याशी गप्पा मारत असताना आपल्याला अंदाज येतोय की अतिशय हरहुन्नरी हे व्यक्तिमत्व आहे. तर त्यांच्या या हरहुन्नरी व्यक्तिमत्वाविषयी अधिक खुलासेवार त्यांच्याकडूनच आपण ऐकूयात.
0: खरं सांगू का, आपल्याला इतकी क्षेत्र उपलब्ध आहे ज्यात आपण काही ना काहीतरी चांगले उपक्रम चांगले काम करू शकतो. आता उदाहरणार्थ तुम्हाला देतो मी एक जे आम्ही सध्या करतोय. आमचा एक कर्नल क्यूज म्हणून एक उपक्रम आहे. त्याच्यातून आम्ही हे जे विविध तुरुंगातून सुटणारे कैदी असतात ज्यांचे आता 6 महिने शिल्लक राहिलेले आहेत आणि त्यांना बाहेर गेल्यानंतर काय काम करायचं कुठे काम करायचं याच्या संदर्भात त्यांच्या पुढे अनेक मोठे प्रश्नचिन्ह उभा असतात. तर ह्या लोकांना आम्ही केअर गिव्हिंग जे आता आपल्याकडे अल्झायमर झालेले लोक किंवा गलित गात्र झालेले लोक असतात त्यांना कोणीतरी अटेंडंट लागतो तर त्या संदर्भात काय काय करायचं आहे याचं एक शिक्षण आम्ही या अशा नागरिकांना देण्याचं आम्ही हे करतो. आणि सुमारे 225 कैद्यांना आम्ही आतापर्यंत 3-4 वर्षात असं पद्धतीचं शिक्षण दिलंय आणि ती लोक बाहेर पडल्यानंतर स्वतःच्या पायावरती उभी आहेत.
1: अच्छा,
0: याचं आम्हाला फार मोठं कौतुक वाटतंय कारण नाहीतर अशा लोकांना समाज नाकारतो.
1: हो,
0: ते त्यांनी न नाकारता समाजापुढे त्यांनी स्वतःच एक उदाहरण घालून दिलंय असं आम्हाला वाटतं. आणि हे चांगल्यासाठी आहे, ते एक उत्तम नागरिक बनतायत हे पाहणं सुद्धा फार कौतुकास्पद वाटतं आम्हाला. तसंच पुणे पोलिसांतर्फे दर गणपती उत्सवात आपण विघ्नहर्ता न्यास जो आहे त्याचं काम करत असतो. तर त्याचंही गणपती मंडळांची पाहणी करणे त्यांची काय व्यवस्था त्यांनी केलेली आहे इतर तिथे काही गोष्टी चालत नाहीत ना ज्या समाजोपयोगी नाहीत असं याची पाहणी करणे किंवा त्यांच्या ज्या विसर्जन मिरवणुका असतात त्याच्यावरती देखरेख करणे त्या लोकांना मदत करणे असं ह्या न्यासातर्फे काम चालत असतं. तर तेही त्याच्यातही गेले अनेक वर्ष मी काम करतोय. तसंच आमचा एक आणखीन फाउंडेशन आहे बिझनेस इथिक्स फाउंडेशन म्हणून ज्याच्यातर्फे विविध उद्योजक विविध उद्योग यांच्यात इथिकली वागणूक नीती नियमानुसार गव्हर्नमेंटच्या कायद्यानुसार कामं कशी करावीत इतर कुठलेही भ्रष्टाचार किंवा टेबलाखालची कामं न करता सचोटीने सर्व आपला व्यवहार आणि उद्योग कसा चालवावा याच्यासाठी आम्ही एक वेगळं शिक्षण प्रशिक्षण देत असतो. हे फक्त उद्योगांपुरतं मर्यादित न ठेवता कारण हे आम्ही महाराष्ट्रात अनेक ठिकाणी जाऊन केलेलं आहे. पण आता आम्ही लहान मुलांपासून याची सुरुवात केलेली आहे. वेगवेगळ्या शाळात जाऊन लहान मुलांना अशा पद्धतीचं नीतिमूल्य शिक्षण देणं हे आवश्यक झालेलं आहे. ते आम्ही आता सुरू केलेलं आहे. विविध शाळा आम्हाला आपणहून बोलवतात आणि ते करायला आम्हाला संधी देत आहेत असं एकूण लक्षात आलेलं आहे आमच्या. मला वाटतं ही सुद्धा एक फार मोठी उपलब्धी आहे आणि आवश्यकता आहे आजच्या समाजाची जी आम्हाला आम्ही करू शकतोय याच्यावरती.
1: जाता जाता तुम्ही काय आवाहन कराल?
0: मी जसं मगाशी म्हटलं त्या पद्धतीने आपण अगदी फार मोठ्या सामाजिक संस्था किंवा मोठ्या पद्धतीचं काम करावं अशी अपेक्षा खरंच करणं चुकीचं आहे कारण आता ह्या वयात तसं करणं अवघड असतं. कारण प्रत्यक्ष आपण घराच्या बाहेर पडून 4 ठिकाणी जाऊन अशा पद्धतीचं काम करू शकूच अशी काही शक्यता नसते. फिजिकली तुम्हाला त्याच्यात हँडिकॅप आलेला असतो. परंतु मला एक असं वाटतं की आपापल्या घरातून

0: जी तुमची नातवंड आहेत,
1: हो
0: जी मुलं आहेत, यांच्या थ्रू यांना जर आपण जे लहानपणापासून उत्तम संस्कार दिलेले आहेत त्याचा अधिकाधिक आपण प्रभाव वाढवावा. आपण ज्या बिल्डिंगमध्ये राहत असू, ज्या सोसायटीत राहत असू, ज्या परिसरात राहत असू, त्या परिसरात जे सामाजिक उपक्रम चालतात त्याच्यात आपल्या आपापल्या परीने आपल्याला जेवढं शक्य आहे तेवढं त्याच्यात मदत कार्य करावं असं मला वाटतं. साध्या साध्या गोष्टी आहेत, उदाहरणार्थ नियम, आपण रहदारीचे नियम
1: हो
0: पाळत नाही,
1: हो हा
0: स्वच्छता पाळत नाही
1: बरोबर
0: आपल्या बिल्डिंग मधली,
1: हा
0: परिसरातली, घरातली, तर किंवा ग्राउंड वरची अशी जी आहे ती आपण जरी केली तरी हे एक सुद्धा एक देशकार्यच आहे असं मला वाटतं. आणि ह्या वयात आणखीन काय ऍडिशनल करता आलं तर नथिंग लाईक इट, पण ह्या पद्धतीने जरी आपण आपलं कार्य सुरू ठेवलं आणि चलनवलन सुरू ठेवलं, घरात एके ठिकाणी बसून टीव्ही आणि ह्याच्यातनं वेळ
1: वेळ
0: घालवता,
1: घालवता हा
0: अशा पद्धतीचे मित्रमंडळ जमवावे, त्यांच्याशी गप्पा गोष्टी कराव्यात,
1: हा
0: माहितीची देवाणघेवाण करावी, ह्या पद्धतीने जरी आपण आपलं आयुष्य उर्वरित घालवलं तरी आपण एक चांगल्या पद्धतीचे नागरिक होऊ आणि ह्या देशाचं काहीतरी आपण ऋण फेडू असं मला वाटतं.
1: आजच्या आपल्या चर्चेमध्ये, आजच्या आपल्या मुलाखतीतले दोन महत्वाचे मुद्दे मला जे आवडले ते, ज्या व्यक्तींवरती गुन्हेगारीचा एकेकाळी ठसा लागलेला होता तर तो ठसा नष्ट करण्याचं काम तुम्ही तुमच्या संस्थेच्या माध्यमातून करताय की त्यांना समाजाने स्वीकारावं, आणि जी मुलं किंवा जे उद्योजक आपला उद्योग उभारताना पारदर्शकपणे मार्गदर्शक तत्वांचा वापर करून त्यांनी उद्योग उभारावा यासाठी तुमची संस्था जी त्यांना मार्गदर्शन देत आहे, तर याबाबत आपल्या प्रतिष्ठानचं आणि आपल्या संस्थेचं मनपूर्वक आभार. आपलं सामाजिक कार्य, आपलं हरहुन्नरीपण हे सदैव कार्यशील राहो, यासाठी अधिक ऊर्जा आपल्याला मिळत राहो अशी आशा करत आजच्या अमृत कलश या ज्येष्ठ नागरिकांच्या कार्यक्रमातनं प्रमोद शेजवलकर यांच्यासह मी कैलास शिंदे आता आपला निरोप घेतोय. नमस्कार, धन्यवाद.
0: धन्यवाद धन्यवाद.

श्रोते हो, याबरोबरच अमृत कलश हा ज्येष्ठ नागरिकांचा कार्यक्रम आता आम्ही इथेच समाप्त करत आहोत. आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. मध्यम लहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्सवर. ठीक 7 वाजता प्रादेशिक बातम्या आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू.

श्रोतेहो, आत्ताच आपण अमृत कलश हातात. प्रादेशिक बातमीपत्र प्रसारित होईल. तत्पूर्वी काही संदेश.

0: बाकी दादर स्थानकातून बाहेर पडल्यानंतर भेट होई ती पाय रस्त्यांचीच. रानडे मार्ग तर अस्तित्वातच नव्हता. टिळक पूल नुकताच तयार झाला होता, पण त्या परिसरात तोपर्यंत तुरळक लोकवस्तीच असल्यानं त्यावर रहदारी अशी ती नव्हतीच.
1: काठेवाडी वाघरी समाज आणि गोल्फा देवी यांचा नेमका संबंध शोधताना मिळालेली माहिती गोल्फा देवी म्हणजेच शाकंभरी आहे हे सिद्ध करणारी.
2: काय ऐकली कधी तुम्ही ही कथा सात बेटांची.
3: श्रोतेहो, नितीन साळुंखे यांच्या अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन अवश्य ऐका दररोज सकाळी 8:15 107.1 FM रेनबो आणि सकाळी 9 वाजता अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर.

0: घर खर्चासाठी पैसे द्या.
1: हे घे, किराण्याचे 15,000, भाज्यांचे 2,000
0: आणि लाईट बिलाचे.
1: आता 0 रुपये कसे देऊ.
0: अरे हो हो, विसरलेच मी. आता सोलर पॅनल लावले आता, मग जे 4,000 वाचले त्यातून शॉपिंग करूया.
1: हो हो, नक्की. पीएम सूर्यघर मोफत वीज योजना, सहभागी होण्यासाठी नोंदणी करा pmsuryaghar.gov.in.
2: हर घर सूर्यघर.
3: यानंतरची उद्घोषणा लगेचच, ठीक 7 वाजता प्रादेशिक बातमीपत्र प्रसारित करत आहोत.

आकाशवाणी मुंबई सूर्यकांत आवटे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. नवी दिल्ली इथं क्वाड देशांच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांच्या बैठकीत परस्पर सहकार्य वाढवण्याबाबत चर्चा. इतर देशांनाही मदत करण्यावर भारताचा भर. सावंतवाडी रेल्वे स्थानकाला मधू दंडवते यांचं नाव द्यायचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय. राज्यातल्या 89,731 कोटी रुपयांच्या 5 विशाल आणि अतिविशाल प्रकल्पांना विशेष प्रोत्साहन देण्याचा राज्य सरकारचा निर्णय. आयपीएल क्रिकेट स्पर्धेच्या पात्रता फेरीतला पहिला सामना आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स यांच्यात रंगणार. आणि नैऋत्य मोसमी पावसाचं आगमन आज केरळमध्ये होण्याची शक्यता. नवी दिल्ली इथं परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांच्या अध्यक्षतेखाली क्वाड देशांच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांची बैठक झाली. क्वाड राष्ट्रांमधलं सहकार्य अधिक दृढ करण्यावर आणि त्याचबरोबर इतरांनाही मदत करण्यावर डॉ जयशंकर यांनी या बैठकीत भर दिला. क्वाड राष्ट्र ही लोकशाही प्रधान मुक्त समाज असलेली राष्ट्र असून समृद्धीसाठी नाविन्य आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन तसंच दहशतवादाच्या सामायिक धोक्याचा सामना करण्यावर भर देतात असं जयशंकर यावेळी म्हणाले. क्वाड राष्ट्रांना आर्थिक धोरणात्मक साधनांचा लाभ घेण्यासाठी तसंच खाणकाम आणि प्रक्रिया तसंच महत्वपूर्ण

0: वेदांच्या पुनर्वापरासह महत्वपूर्ण खनिज पुरवठा साखळी मजबूत करण्याकरता गुंतवणुकीत समन्वय साधण्यासाठी क्वाड क्रिटिकल मिनरल्स फ्रेमवर्क मार्गदर्शन करेल असं अमेरिकेचे परराष्ट्र व्यवहार मंत्री मार्को रुबिओ म्हणाले. होर्मुझच्या समुद्रधुनीमध्ये मुक्त आणि सुरक्षित सागरी मालवाहतूक सुनिश्चित करण्यासाठी तसंच पश्चिम आशियामध्ये स्थैर्य आणण्यासाठी राजनैतिक प्रयत्नांची गरज जपानचे परराष्ट्र व्यवहार मंत्री तोशिमित्सू मोतेगी यांनी व्यक्त केली. सावंतवाडी रेल्वे स्थानकाला कोकण रेल्वेचे शिल्पकार माजी रेल्वेमंत्री दिवंगत मधू दंडवते यांचं नाव द्यायचा निर्णय राज्य मंत्रिमंडळानं घेतला आहे. आज मुंबईत झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय झाला. त्यानुसार या स्थानकाचं नाव लोकमान्य मधू दंडवते रेल्वे टर्मिनस असं असणार आहे. तसा प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठवला जाणार आहे. शासकीय कर्मचाऱ्यांच्या 2026 मधल्या सर्वसाधारण बदल्यांना मुदतवाढ द्यायचा निर्णय देखील आज मंत्रिमंडळानं घेतला. जनगणनेच्या कामासाठी नियुक्त कर्मचाऱ्यांच्या बदल्या करू नयेत असे निर्देश केंद्र सरकारनं दिले आहेत, त्यामुळे हा निर्णय घेतला आहे. राज्यातल्या 89,731 कोटी रुपयांच्या 5 विशाल आणि अतिविशाल प्रकल्पांना विशेष प्रोत्साहन देण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मुंबई इथं झालेल्या उद्योग विभाग मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत आज हा निर्णय घेण्यात आला. कोल गॅसिफिकेशन अँड डाऊनस्ट्रीम डेरिव्हेटिव्ह, सोलर सेल मॉड्यूल, इग्नॉट वेफर्स पॅनेल, इलेक्ट्रिक स्टील पेट टायर कॉर्ड तसंच सिंथेटिक ग्रॅफाइट एनॉड मटेरियल या प्रकल्पांना प्रोत्साहन दिलं जाणार आहे. या प्रकल्पांमुळे राज्यात अंदाजे 20,000 प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती होणार आहे. तसंच विदर्भ मराठवाडा नाशिकसह राज्यातल्या विविध भागात औद्योगिक विकासाला चालना मिळेल असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. राज्यातल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी केंद्र सरकारशी चर्चा सुरू आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईत बातमीदारांशी बोलताना सांगितलं. याबाबतीत दीर्घकालीन उपाययोजनांवर चर्चा करण्यासाठी उद्या केंद्र सरकारशी चर्चा होणार असल्याची माहिती त्यांनी दिली. केंद्र सरकारनं कांदा खरेदीचा दर 3.5 रुपयांवरून वाढवून 15 रुपये प्रति किलो केला आहे. यावर विरोधकांनी राजकारण करू नये असंही ते म्हणाले.
1: काही लोक विनाकारण यासंदर्भात राजकारण करू इच्छितात आणि फोटो ऑपॉर्च्युनिटी करण्याचा प्रयत्न करतायत. त्यांनाही माझं सांगणं आहे की जर राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने 15 रुपयाने खरेदीचा निर्णय केलाय, तुमच्या काळात कधी केला होता काय दाखवा, तो कधीच दिसणार नाही. आम्ही संवेदनशील आहोत म्हणूनच हे करतो.
0: नाशिकमधल्या कांद्याला 1,580 रुपये प्रति क्विंटल हमी भाव आजपासून लागू झाल्याचं केंद्र सरकारनं परिपत्रकाद्वारे सांगितलं आहे. कांद्याचे दर कोसळल्यानं नाशिक जिल्ह्यात ठिकठिकाणी आंदोलनं झाली होती, त्यामुळे हा निर्णय सरकारनं काल घेतला. हे दर फक्त नाशिक जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांसाठीच लागू असणार आहेत. कांद्याला 24 रुपये प्रति किलो इतका हमीभाव मिळावा या मागणीसाठी आज नाशिक जिल्ह्यात चांदवड इथं महाविकास आघाडीच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. मुंबई आग्रा महामार्गावरच्या या आंदोलनात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अंबादास दानवे, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते रोहित पवार यांच्यासह अन्य नेते, कार्यकर्ते आणि शेतकरी सहभागी झाले होते. गळ्यात कांद्याच्या माळा घालून तसंच बैलगाडीतून आलेल्या नेत्यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर टीका केली. यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील.

0: तुमच्याच महसूल मंडळात.
1: प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत पात्रता फेरीतला पहिला सामना गतविजेता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स यांच्यात आज होणार आहे. धर्मशाळा इथं थोड्याच वेळात 7:30 वाजता

0: हा सामना सुरू होईल. गुजरात टायटन्सनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला आहे. नैऋत्य मोसमी पावसाचं आगमन आज केरळमध्ये होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. केरळमधल्या 14 पैकी 4 जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस पडेल असा अंदाज आहे. केरळ आणि लक्षद्वीप इथल्या 14 हवामान केंद्रांपैकी 60% केंद्रांवर पुढचे 2 दिवस 2.5 मिलीमीटर पावसाची नोंद झाली तर मान्सूनचं आगमन झालं असं अधिकृतपणे जाहीर केलं जाईल. वाढती महागाई, इंधन दरवाढ आणि नीट परीक्षेतल्या कथित गैरव्यवहाराच्या मुद्द्यावरून आज नागपुरात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं संविधान चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत सायकल मोर्चा काढला. महागाई आणि इंधन दरवाढीमुळे जनतेचं कंबरड मोडलं असूनही सरकार याकडे गांभीर्यानं पाहत नाही अशी टीका पक्षाचे नेते अनिल देशमुख यांनी यावेळी केली. या आंदोलनात पक्षाचे ज्येष्ठ नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. राज्यात पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असून कोणत्याही प्रकारची इंधन टंचाई नसल्याचं अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी स्पष्ट केलं आहे. मंत्रालयात आयोजित राज्यातील पेट्रोल डिझेल वितरणाबाबत आढावा बैठकीत ते बोलत होते. काही भागात अफवांमुळे नागरिकांकडून अतिरिक्त इंधन खरेदी होत असल्यानं पेट्रोल डिझेल विक्रीत लक्षणीय वाढ झाल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून अनावश्यक साठा करू नये असं आवाहन भुजबळ यांनी केलं आहे. नीट पेपरफुटी प्रकरणाचा तपास करणारं सीबीआयचं पथक सलग 12व्या दिवशीही लातूरात तळ ठोकून असून या पथकानं आता विद्यार्थी, पालक आणि शिकवणी वर्गांच्या तपासावर लक्ष केंद्रीत केलं आहे. त्याव्यतिरिक्त सीबीआयनं आणखी एका डॉक्टरचीही चौकशी केल्याचं सांगितलं जात आहे. तपासादरम्यान मिळालेल्या माहितीतून सीबीआय पुढचे धागेदोरे जोडण्याचा प्रयत्न करत आहे. विविध कागदपत्र, पुरावे आणि संबंधितांच्या जबाबांच्या आधारे सीबीआय तपास पुढे नेत आहे. धाराशिव जिल्ह्यामधल्या उमरगा नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष उमाकांत कुलकर्णी यांचं आज ब्रेन स्ट्रोकनं निधन झालं. ते 68 वर्षांचे होते. कुलकर्णी 2 वेळा उमरगा नगरपालिकेत नगरसेवक म्हणून निवडून गेले होते. हवामान. गेल्या 24 तासात मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी गारपीट झाली. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. विदर्भात अनेक ठिकाणी उष्णतेची लाट होती. राज्यात सर्वात जास्त कमाल तापमान ब्रह्मपुरी इथं 47.6 इतकं होतं. येत्या 2 दिवसात कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट राहण्याची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. नवी दिल्ली इथं क्वाड देशांच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांच्या बैठकीत परस्पर सहकार्य वाढवण्याबाबत चर्चा. इतर देशांनाही मदत करण्यावर भारताचा भर. सावंतवाडी रेल्वे स्थानकाला मधू दंडवते यांचं नाव द्यायचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय. राज्यातल्या 89,731 कोटी रुपयांच्या 5 विशाल आणि अतिविशाल प्रकल्पांना विशेष प्रोत्साहन देण्याचा राज्य सरकारचा निर्णय. आयपीएल क्रिकेट स्पर्धेच्या पात्रता फेरीतला पहिला सामना आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स यांच्यात रंगणार. आणि नैऋत्य मोसमी पावसाचं आगमन आज केरळमध्ये होण्याची शक्यता. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: मध्यम लहरी 378.78 meters अर्थात 792 kHz आणि न्यूज ऑन AIR ह्या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. श्रोतेहो, आता ऐकूया काही संदेश. श्रोतेहो, राज्यात तसंच देशातील अनेक भागांमध्ये उष्णतेची तीव्र लाट जाणवत आहे. वाढतं तापमान आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतं, त्यामुळे आपण सर्वांनी काही सोप्या पण महत्वाच्या उपाययोजना अंगीकारणं गरजेचं आहे. दुपारी 12 ते 4 या वेळात शक्यतो बाहेर पडणं टाळा. अत्यावश्यक काम असल्यास बाहेर जाताना टोपी, रुमाल किंवा छत्रीचा वापर करा. हलके सैल आणि सुती कपडे परिधान करा. शरीरातील पाण्याचं तापमान प्रमाण टिकवून ठेवण्यासाठी भरपूर पाणी प्या. लिंबू पाणी, ताक, नारळ पाणी यासारखे द्रवपदार्थ नियमित घ्या. संतुलित आणि हलका आहार घ्या. जड, तेलकट आणि तिखट पदार्थ टाळा. लहान मुलं, वृद्ध व्यक्ती आणि आजारी लोकांची विशेष काळजी घ्या. उष्माघाताची लक्षणं जसं की चक्कर येणं, डोकं दुखणं, उलट्या होणं जाणवल्यास त्वरित वैद्यकीय मदत घ्या. आपल्या आरोग्याची काळजी घेणं

हीच आपली जबाबदारी आहे. सुरक्षित रहा, थंड रहा आणि इतरांनाही याबाबत जागरूक करा. श्रोते हो, आपण ज्या पृथ्वीवर राहतो त्या पृथ्वीवर मानवाबरोबरच पशुपक्षी आणि इतर जीवसृष्टीचाही समान अधिकार आहे. प्राण्यांप्रती दया, माया आणि संवेदनशीलता ही आपल्या संस्कृतीची ओळख आहे. आजच्या धावपळीच्या जीवनात अनेक भटके

0: रात्रीच्या जीवनात अनेक भटके आणि पाळीव प्राणी दुर्लक्ष, उपासमार आणि क्रूरतेला सामोरे जात आहेत. आकाशवाणीच्या माध्यमातून आम्ही सर्व नागरिकांना आवाहन करतो की प्राण्यांशी प्रेमानं वागा, त्यांच्यावर होणारी क्रूरता रोखा आणि त्यांच्या संरक्षणासाठी पुढाकार घ्या. भटक्या प्राण्यांना पाणी आणि अन्न उपलब्ध करून देणं, जखमी प्राण्यांना मदत करणं तसंच त्यांच्या अधिवासाचं संरक्षण करणं ही प्रत्येकाची सामाजिक जबाबदारी आहे. करुणा आणि सहअस्तित्वाची भावना जोपासली तरच आपली पृथ्वी अधिक सुंदर आणि संतुलित बनेल. चला, प्राण्यांप्रती दया आणि संवेदनशीलता हा संदेश प्रत्येकापर्यंत पोहोचवूया आणि मानवतेचा खरा अर्थ जपूया. श्रोतेहो, यानंतरचे कार्यक्रम काही क्षणातच.
1: परसबागा, कुंड्यातली रोपं, जनावरं वाहनं धुणं, बांधकाम, औद्योगिक वापर, घरातली स्वच्छता, पाण्याचे वापर अनेक, पण त्यासाठी पिण्याचं पाणी वापरू नका. विहिरी, कूपनलिका, तळी, नद्या या इतर स्रोतांचा वापर करा.

0: नमस्कार, एक कळकळीशी विनंती. रक्तदानाचं महत्व कळलंय पण पावलं वळत नाहीयेत, असं काही झालंय का? मनातला विचार प्रत्यक्षात आणायला काय हरकत आहे? लक्षात घ्या, आपल्या देशात दर 2 सेकंदाला कुणाला ना कुणाला रक्ताची गरज भासते, मग तो दुर्दैवी अपघात असो की नियोजित गंभीर शस्त्रक्रिया. तुमचं फक्त 1 युनिट रक्त 3 व्यक्तींचे प्राण वाचवू शकतं. आपण आज केलेलं रक्तदान उद्या कुणा गरजूला जीवनदान देणारं ठरेल. तुमचं हे सहकार्य एखाद्याचं घर सावरण्यासाठी उपयोगी ठरू शकेल. तेव्हा जवळच्या रक्तपेढीला आजच भेट द्या. रक्तदानाविषयी जाणून घ्या, इतरांनाही समजावून सांगा. रक्तदान एक मानसिक समाधान आणि एका गरजूला जीवनदान.
1: मध्यम लहरी 378 अंश 7-8 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्स तसंच न्यूज ऑन AIR ह्या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. ठीक 7:15 वाजता कृषी विशेष मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू.

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, भारत सरकारच्या आयुष्मान भारत डिजिटल मिशन या मोहिमेविषयी आपण ऐकलंच असेल. आयुष्मान भारत डिजिटल मिशन देशातील नागरिकांना डिजिटल सुलभ आणि दर्जेदार आरोग्य सेवा पुरवण्यासाठी भारत सरकारनं सुरू केलेली एक महत्वाकांक्षी मोहीम आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 27 सप्टेंबर 2021 अधिकृतपणे या मिशनची राष्ट्रीय स्तरावर सुरुवात केली. देशातील आरोग्य सेवांचा पायाभूत ढाचा पूर्णपणे डिजिटल करणं हा या मिशनचा मुख्य उद्देश आहे. या मोहिमेअंतर्गत आतापर्यंत 100 कोटींहून अधिक नोंदणीचा टप्पा आपण गाठला आहे. या निमित्तानं आयुष्मान भारत डिजिटल मिशनचे राज्याचे समन्वय अधिकारी डॉ अभिजित फडणीस यांच्याशी केलेली चर्चा आजच्या वृत्तविशेषमध्ये ऐकूया.
1: डॉक्टर, आयुष्मान भारत डिजिटल मिशन अंतर्गत आतापर्यंत 100 कोटींहून अधिक नोंदणीचा टप्पा आपण गाठलाय. श्रोत्यांना नक्की ऐकायला आवडेल की आयुष्मान भारत डिजिटल मिशन नक्की काय आहे.

0: आणि त्याचा मुख्य उद्देश काय आहे?
1: आयुष्मान भारत डिजिटल मिशन हा एक भारत सरकारचा महत्वाकांक्षी उपक्रम आहे. हा उपक्रम राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणामार्फत राबवला जात आहे. यामध्ये रुग्णासाठी एक अखंड अंतर कार्यक्षम डिजिटल आरोग्य परिसंस्था, ज्याला इंग्रजीमध्ये डिजिटल हेल्थ इकोसिस्टीम म्हणू शकतो, आणि हे सर्व निर्माण करण्यासाठी आयुष्मान भारत डिजिटल मिशनची स्थापना केलेली आहे. या मिशनमध्ये रुग्ण, डॉक्टर आणि आरोग्य सेवा प्रदात्यांना एका विशिष्ट डिजिटल आरोग्य ओळखपत्राद्वारे जोडले जाते, ज्यामुळे रुग्णांच्या संमतीने वैद्यकीय नोंदी संग्रहित करणे, त्या मिळविणे, त्यांची देवाणघेवाण करणे असे शक्य होते. या मोहिमेचा उद्देश भारताच्या आरोग्य सेवा प्रणालीमधील डिजिटल गॅप कमी करणे आणि सेवा

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष या कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, आजच्या युगात स्मार्टफोन हा आपल्या आयुष्याचा सर्वात महत्वाचा भाग बनला आहे. फळभाजी खरेदी करण्यापासून ते बँकेच्या मोठ्या व्यवहारापर्यंत आपण एका क्लिकवर कामं पूर्ण करतो. पण हीच डिजिटल सोय कधी कधी आपल्यासाठी किती मोठी डोकेदुखी ठरू शकते याचा विचार कधी आपण केलाय? आजच्या डिजिटल युगात आपलं जीवन नक्कीच सोपं झालं आहे, मात्र त्यामुळे आर्थिक फसवणूक देखील मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. सायबर फसवणुकीपासून सुरक्षित राहण्यासाठी सरकारतर्फे वेळोवेळी मार्गदर्शन केलं जातं, सावध राहण्याचे संदेशही दिले जातात. या पार्श्वभूमीवर डिजिटल सावधगिरी आणि आर्थिक फसवणुकीपासून सुरक्षा या विषयावर आंतरराष्ट्रीय सायबर कायदेतज्ञ डॉ प्रशांत माळी यांच्याशी केलेली चर्चा आजच्या वृत्तविशेषमध्ये ऐकूया.
1: सर, आजच्या काळात डिजिटल अटक म्हणा किंवा KYC अपडेट, पार्ट टाइम जॉब, गुंतवणूक आणि OTP फसवणूक इतक्या वेगानं का वाढत आहे? आणि जर समजा फसवणूक झालीच तर सामान्य नागरिकांनी पहिली सावधगिरी कोणती बाळगावी?
2: आज सायबर गुन्ह्याकडे तंत्रज्ञान, डेटा आणि मानसशास्त्र तिन्ही शस्त्र आहेत. यामुळे ते हजारो लोकांना एक क्लिक मध्ये फोन मेसेज किंवा बनावट वेबसाईट पाठवू शकतात. तुमचे खाते बंद होईल, तुमच्यावर केस झाली आहे, तुम्हाला मोठा नफा मिळेल, अशा भीती आणि लोभाचा वापर केला जातो. पहिली सावधगिरी मी तुम्हाला सांगू इच्छितो म्हणजे घाईत निर्णय घेऊ नका. म्हणजे कोणताही OTP पिन, UPI पिन किंवा स्क्रीन शेअरिंग ऍक्सेस बिलकुल देऊ नका. त्याला एक गोल्डन शब्द आहे इंग्लिशमध्ये, आपण म्हणतो थिंक बिफोर यू क्लिक. डिजिटल युगातील हेच नवे सुरक्षा मंत्र झालेले आहे. थोडासा विचार करा, वेळ द्या. घाई केल्याने खूप सारं नुकसान लोकांचं सध्या होतो आहे असं मी बघितलेलं आहे.
1: सर, अनेकदा असं होतं की शिक्षित असूनही आर्थिक सायबर फसवणुकीचे बळी अनेक जण ठरत आहेत आणि सायबर गुन्हेगार लोकांच्या मानसशास्त्राचा नेमका असा कसा गैरवापर करतात, म्हणजे त्यांना कसं कळतं की समोरची व्यक्ती जी आहे तिला आपण फसवू शकतो?
2: अतिशय चांगला प्रश्न आहे हा. सायबर गुन्हेगार संगणकापेक्षा मानवी मेंदू अधिक हॅक करतात. मग ते कसं करतात? तर ते भीती, लालच, विश्वास आणि घाई याचा वापर करतात. बरं, ते तुम्हालाच बरोबर तुमची भीती, लालच, विश्वास, घाई कशात असेल तुम्हाला हे कळण्यासाठी ते AI सुद्धा वापर करतात. म्हणजे AI टूल वापरून तुमचं प्रोफाइलिंग केलं जातं. म्हणजे सगळ्या सोशल मीडिया, तुमचा जो काही प्रेझेन्स असतं सगळ्याकडे, त्याच्यावर ना तुमचं एक प्रोफाईल, म्हणजे तुमची एक पर्सनॅलिटी बनवली जाते. काय आवडतं, काय नाही आवडत, कशाला रिएक्ट कराल, कशाला नाही करणार. तर उदाहरणार्थ मी तुम्हाला देऊ इच्छितो की भीती कशी दिली जाते. लगेच म्हणते तुमच्या मुलाला अटक झाली आहे, भीती दिली. म्हणजे लालच द्यायचं असेल तर काय म्हणते, 10,000 गुंतवा, 1,00,000 मिळवा. जर विश्वास संपादन करायचा असेल तर म्हणतील मी बँकेतून बोलतोय किंवा मी इन्शुरन्स कंपनी मधनं बोलतोय किंवा मी इन्कम टॅक्स मधनं बोलतोय, असे विश्वास संपादन करतात ते. मग घाई पण निर्माण करतात. म्हणजे आत्ताच करा नाहीतर खाते बंद होईल, किंवा आत्ताच करा नाहीतर अशी जी स्कीम आहे ती बंद होईल. हे जी घाई तुमच्याकडे निर्माण करतात आणि शक्यतो घाईला सिनियर सिटीजन्स असतात ते बळी पडतात. मग आता काय झालंय की शिक्षण असूनही भावना सक्रिय झाल्या की विवेक मागे पडतो आणि त्यामुळे डिजिटल साक्षरतेसोबत भावनिक सावधगिरी देखील आवश्यक आहे.
1: सोशल मीडियाचा वापर करताना नेमकी कोणती काळजी घ्यावी?
2: बघा, सोशल मीडिया वापरताना पहिलं तर तुम्ही जे काय त्याच्यावर आपले पर्सनल गोष्टी टाकू नका, फोटो टाकू नका, तुमचे लोकेशन्स टाकू नका, जिओ लोकेशन

0: डिस्टन्स टाकू नका, मित्रमैत्रिणी जर क्लोज असतील, लग्न होणार असेल कोणाबरोबर, तर असे काही फोटो तुम्ही जर तुमचं अकाउंट पब्लिक असेल तर बिलकुल शेअर करू नका. मी पुढे जाऊन तुम्हाला सांगू इच्छितो की तुमचा हाताचा फोटो म्हणजे ज्याकडनी तुमचा फिंगरप्रिंट पण क्लोन केलं जाऊ शकतं, त्यामुळे हाताचा फोटो टाकू नका त्याच्यावरती. असे सगळ्या डिटेल्स किंवा तुमचे काही वीक पॉइंट असेल, तुम्ही सिंगल मदर असाल तर लहान मुलाचा फोटो टाकू नका. प्रत्येक जर तुम्हाला वाटतं ना की हे माझ्या जीवनातला वीक पॉइंट आहे तर तसले फोटो टाकणं कधी पण अवॉइड करावा सोशल मीडियावरती, कारण सोशल मीडियावरती काही सोशल पोलिसिंग कंटिन्युअसली चालत नाही. सोशल मीडियाच्या ज्या कंपन्या आहेत त्यांना धंदा करायचा आहे, ते कॅपिटलिस्टिक माइंडसेट मध्ये त्यांना एक दुसऱ्याशी जोडण्यात इंटरेस्ट आहे, तुमची सुरक्षा बघण्यामध्ये हा त्यांचा सेकंड किंवा थर्ड प्रिफरन्स असतो. त्यामुळे आपण जर सावधानता बाळगली नाही तर मग कुठल्या ना कुठल्या तरी सायबर हादसा आपल्या बरोबर होऊ शकतो.
1: जसं तुम्ही म्हणालात की वैयक्तिक गोष्टी टाळू नका, पण आपण जेव्हा सोशल मीडिया ओपन करतो तर पाहतो की सगळं वैयक्तिकच असतं, म्हणजे आम्ही कुठे फिरायला गेलोय, आम्ही काय खाल्लंय, आम्ही कोणाच्या लग्नाला चाललोय, आमच्या घरी काय काय आहे किंवा ऑफिसला कसं चाललोय, तर मग याला कुठेतरी काही बंधनं येऊ शकतात का की आली पाहिजे का, त्यासाठी काही कायदा आहे का?
0: कायदा म्हणून नाही आहे हे सगळं, तुम्हाला सोशल रिस्पॉन्सिबिलिटी, सोशल मीडियावर कसं वागायचं हे आपल्याकडे शाळेत कॉलेजमध्ये शिकवलं जात नाही. हा सर्वात मोठा इश्यू आहे की जेव्हा तुम्ही सोशल असता तेव्हा तिथे वागणं कसं आहे. जसं पहिला आपल्याला सिव्हिक्स नावाचा एक सब्जेक्ट होता, तर त्या सिव्हिक्स मध्ये आपल्याला सिव्हिलियननी कसं राहावं, काय करावं, हे सगळं सांगितलं जायचं. तर माझं असं म्हणणं आहे की शाळेत आणि कॉलेजांपासून ही सोशल मीडियावर काय करावं आणि काय नाही करावं आणि लोकांना कसं जपावं हे गरजेचं आहे. कारण कायदा कधी लागतो, कायदा रिएक्टिव्ह आहे ना, प्रोएक्टिव्ह आपण जर शिकवलं तर गरजेचं आहे. आणि महत्वाचं काय गोष्ट आहे याच्यामध्ये की काही गोष्टी कायद्यापर्यंत जात सुद्धा नाही. आता काही जणांना, काही स्त्रियांवरती एकदम हलक्या दर्जाचे कमेंट केले जातात आणि कधी कधी तिच्या फोटोवरती जाऊन काही मुलं कमेंट करतात त्याच्यावरती, आणि त्या कधी कधी आपल्या म्हणजे मातृभाषेत असतात किंवा त्यांच्या मातृभाषेत असतात, जे म्हणजे इंग्लिशमध्ये नसतात. त्याच्यामुळे काय होतं की जे हे सोशल मीडियाचा जो एआय असतो त्याला खूप वेळा कळत पण नाही, त्यामुळे तो त्याला डिलीट करत नाही. किंवा तुम्ही जर त्याला सांगितलं की ही कमेंट काढून टाका तर ते खूप वेळा त्यांचा एआय रिप्लाय देतो की माझ्या पॉलिसीच्या बरोबर आहे, पॉलिसी विरोधात नाही म्हणून. कारण त्यांना काही शब्द असतात मराठी भाषेत किंवा कुठल्याही भाषेत ते त्यांना खराब शब्द आहेत म्हणून कळत नाही. म्हणून आपण जितकं स्वतःहून आपले पायदंडे घालू स्वतःला सोशल मीडियावर वावरताना.
1: खरोखर सर तुम्ही खूप महत्वाचा मुद्दा मांडलाय की आपल्याला जसं शिकवलं जायचं की समाजात वावरताना, घराबाहेर वावरताना कसं वागलं पाहिजे, काही केलं पाहिजे काही नाही, आणि सोशल मीडियावरती वावरताना कसं तुम्ही वागलं पाहिजे हे आपल्याला शिकवलं जातच नाही, त्यामुळे हे आपण स्वतःच शिकलेलं बरं. तर हा तर सोशल मीडियाचा झाला प्रश्न, पण आता आपण जेव्हा डिजिटल फ्रॉड करत येतो तेव्हा एखाद्या व्यक्तीच्या समजा बँक खात्यातून अचानक पैसे गेले चुकीची लिंक ओपन केल्यामुळे म्हणा किंवा फ्रॉड कॉल्स उचलल्यामुळे, तर पहिल्या तासात ज्याला आपण गोल्डन आवर म्हणतो तर त्यांनी नेमकी कोणती कोणती पावलं उचलायला हवीत?
0: बघा, सायबर फसवणूक किंवा कुठल्याही इलेक्ट्रॉनिक माध्यमातून झालेले क्राईम ह्याच्यामध्ये जे एव्हिडन्स असतो ना तो खूप वोलाटाईल असतो आणि त्याचे जे पहिला तास जो असतो तो अत्यंत महत्वाचा असतो. खूप वेळा बघण्यात आलेलं आहे की स्त्रिया किंवा सिनियर सिटीजन किंवा यंग मुलं, लहान मुलं जी असतात ते काही काळासाठी त्यांचा होश असतो तो हरपलेला असतो. ते कधी कधी 24 तास, 4-5 दिवस कोणाला काही सांगतच नाही काय झालं ते. अवेअरनेस म्हणून करणं गरजेचं आहे जे आपण आता सांगतोय. सर्वात महत्वाचा मुद्दा काय असतो की जे पहिल्या एक तासामध्ये 1930 ही जी हेल्पलाईन आहे त्याला फोन करणं गरजेचं आहे. नंतर तुम्हाला नॅशनल सायबर क्राईम रिपोर्टिंग पोर्टल आहे आपलं भारत सरकारचं, मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्सचं, त्याचं नाव cybercrime.gov.in आहे. मी रिपीट करतो, cybercrime.gov.in. तुम्ही सायबर क्राईम रिपोर्टिंग जरी गुगलवर टाईप केलं तरी ती वेबसाईट पहिली येते. तिथे जाऊन आपली कंप्लेंट दाखल करणार, तिकडे तुम्हाला ते मोबाईल नंबर, ओटीपी वगैरे विचारून तुम्हाला ऑथेंटिकेट करतील. नंतर संबंधित बँक जी असेल त्याला माहिती द्या, म्हणजे त्यांच्याकडे एक डिस्प्युट रेझोल्युशन फॉर्म असतो, तर तो डिस्प्युट फॉर्म जो असतो ना तो डिस्प्युट फॉर्म जाऊन बँकेत जाऊन भरून टाकायचा. चौथी महत्वाची गोष्ट, जे ट्रान्झॅक्शनचे स्क्रीनशॉट असतात ते काढून ठेवून पुरावे जतन करण्यात यावे. पाचवी असते की तुम्हाला जर तुमची खूपच मोठा आहे आणि काय तुम्हाला वाटतंय वरती काही झालेलंच नाही, आता जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार देणं. सायबर पोलीस स्टेशनवर जायला पाहिजे असं काही नाही, आता हल्ली सगळ्या पोलीस स्टेशनमध्ये सायबरचा ऑफिसर बसलेला असतो, तर तुम्ही तिकडेही जाऊन ही कंप्लेंट केली तर महत्वाचं आहे, कारण

0: वेगळेच रिपोर्ट केल्याने काय होतात की हे पैसे फ्रीज होतात, समोर ज्या अकाउंटला गेलेले असतात ते, आणि जर ते फ्रीज झाले तर मग ते कोर्टामार्फत आपल्याला परत आपल्या अकाउंटमध्ये घेता येतात.
1: म्हणजे असं काही झालं समजा आपल्या अकाउंट मधून पैसे अचानक गेले, सायबर फ्रॉडचे आपण शिकार झालो, तर सगळ्यात आधी घाबरून जाऊ नये आणि 1930 या हेल्पलाईन क्रमांकावरती संपर्क करा. आणि समजा आता मोबाईलवरती आपल्याला लिंक येतात किंवा APK फाईल्स येतात, क्यू आर कोड असतो किंवा स्क्रीन शेअरिंग ऍप्स असतात, तर ह्यामुळे काही धोके आहेत का आणि हे धोके नागरिकांनी कसे टाळावे?
0: बघा, मोबाईल फोन आहे ना आजकाल, तुमची खिशातली बँक आहे, बँक एक चुकीचा क्लिक म्हणजे घराचे दार चोराला उघडण्यासारखे आहे. APK फाईल्स मध्ये नेहमी खूप वेळा मॅलवेअर असू शकतं. APK फाईल्स म्हणजे ऍप्लिकेशन फाईल्स आहेत, ते अँड्रॉइडची पॅकेज फाईल्स असतात. हा APK फाईल्सचा खतरा फक्त अँड्रॉइड वापरणाऱ्या असतो, आयफोन वाल्यांना नसतो. मग QR कोड स्कॅन करून पैसे जातात खूप वेळा, ते एक प्रॉब्लेम असतो की भाई QR कोड स्कॅन केल्याने काय होतं की ते जो QR कोड असतो तो पैसे देण्यासाठी आलेला असतो, म्हणजे त्या समोरच्याला देण्यासाठी आलेला असतो किंवा त्याने घेण्यासाठी पाठवलेला असतो, आपल्याला पैसे देण्यासाठी नाही. पण तो सांगताना असं सांगून देतो की तुम्हाला देण्यासाठी हा QR कोड आहे. स्क्रीन शेअरिंग ऍपमुळे काय होतं की गुन्हेगार तर तुमचा पूर्ण मोबाईलचा किंवा तुमच्या लॅपटॉपचा, आयपॅडचा, संगणकाचा पूर्ण ताबाच घेऊन टाकतो. त्याच्यामुळे तुमच्या संगणकात जे काय आहे ते त्याला तिकडे रिमोटली बसून कुठेही बसलाय तो, साता समुद्र पार बसलाय तरी त्याला ते दिसत असतं. त्यामुळे स्क्रीन शेअरिंग ऍप शक्यतो देऊ नका. बनावट लिंक द्वारे बँकिंगची माहिती पण चोरी होते, म्हणजे हे ज्या लिंक्स असतात ना, फिशिंगच्या लिंक्स, याने बँकिंग म्हणजे मोबाईल मध्ये खूप लोकांनी त्यांच्या कॉन्टॅक्ट लिस्ट मध्ये बँक नंबर, पासवर्ड, पिन वगैरे सेव्ह केलेले असतात, तर ते चोरी लावू शकतात. एक गोष्ट लक्षात ठेवा की अननोन लिंक म्हणजे अननोन रिस्क. म्हणून फक्त अधिकृत ऍप स्टोअर मधून ऍप डाउनलोड करा आणि कोणालाही स्क्रीन ऍक्सेस देऊ नका.
1: सध्या सोशल मीडियावरती AI वापर करून डीप फेक आवाज काढणं किंवा बनावट प्रोफाइल तयार करणं, तर AI वापर करून पण फसवणूक वाढल्याचं चित्र दिसत आहे का सर?
0: बघा, आता सगळंच AI इनेबल्ड सायबर क्राईम झालेला आहे. आता काय झालंय, AI त्यांना प्रोफाइलिंग करू देतात तुम्हाला, किंवा तुम्हाला कुठली चॉईस आहे, तुम्ही इन्कम टॅक्स भरणार आहात की तुम्हाला रिफंड मिळणार आहे की तुम्हाला ED काही नोटीस आली आहे का वगैरे, काही असं जे डिटेल्स त्यांना माहीत असतात जे तुम्हाला अपेक्षित असतं, अशाच मजकुराचा तुम्हाला ईमेल येत आणि मग तुम्ही त्याला क्लिक करून तुम्हाला वाटतं तो खरा आहे. आणि AI मुळे आता चेहरा आणि आवाज दोन्ही बनावट तयार होऊ शकतात, त्यामुळे म्हणजे जे दिसतं तसं नसतं म्हणूनच जग फसत. जुनी वाक प्रचार होता तो AI ला लागू होतोय आता. पण तुम्ही ओळखणार कसं जर हा AI ने बनवलेला चेहरा आहे? त्याने समजा अचानक पैसे मागितले तुमच्याकडे की बाबा मला एवढे पैसे दे, मी अडकलोय, मला एवढे पैसे द्या, मी तुमचं हे बरं करतो, मी तुम्हाला आत्ता एवढे पैसे द्या, मी तुमचा इन्शुरन्सचा प्रीमियम आहे तो अर्धा करून टाकतो, असे काही त्यांनी पैसे सुरुवातीला कुठल्याही याच्यात मागितले की समजायचं हा फ्रॉड असू शकतो. व्यक्ती व्हिडिओ कॉल टाळते का तुमच्या बरोबर? जर बोलणारी व्यक्ती असेल तर त्याला सांगायचं व्हिडिओ कॉल कर मला, मग ते व्हिडिओ कॉल जर टाळत असेल तर समजायचं आपण. किंवा प्रोफाईल नवीन किंवा संशयास्पद आहे का ती? खूप वेळा तुम्हाला फेसबुकवरनं रिक्वेस्ट येते किंवा इन्स्टावरनं रिक्वेस्ट येते आणि नंतर बघितलं तर काय असतं, ते एखाद्या स्त्रीचा मुलगा, एखाद्या फॉरेनर स्त्रीचा फोटो असतो आणि तिचे सगळे मित्र जे दिसतात ते सगळे इंडियन दिसतात. हे एक तुम्हाला नकार घंटा तुमच्या डोक्यात वाजली पाहिजे की हे सगळे इंडियन लोकच का हिच्याबरोबर. एखादी कुठची तरी फॉरेनर कंट्रीची कोणतरी तुम्हाला रिक्वेस्ट पाठवते तर ती तुम्हाला का पाठवेल? हे प्रश्न जोपर्यंत तुमच्याकडे येत नाही तोपर्यंत तुम्ही सिक्युअर राहू शकत नाही. जर नातेवाईक किंवा मित्र पैसे मागत असतील तर दुसऱ्या माध्यमातून व्हेरीफाय करा ना तुम्ही. तुम्हाला जर म्हणजे फोन करा, दुसरीकडनं फोन करा, घरात दुसरी मंडळी असतील त्यांच्या फोनवरनं त्यांना फोन करून विचारा. म्हणजे काय थोडक्यात की AI युगामध्ये ट्रस्ट बट व्हेरीफाय, म्हणजे विश्वास ठेवा पण व्हेरीफाय करा. ही नवीन डिजिटल संस्कृती असली पाहिजे आपल्या पूर्ण फॅमिलीमध्ये.
1: म्हणजे एकूणच आपली डिजिटल फसवणूक होऊ नये, आपल्या सोशल मीडिया अकाउंटचा गैरवापर होऊ नये यासाठी सर्वांनी दिसतं तसं नसतं हे लक्षात ठेवलं पाहिजे. सर, तुम्ही खूप महत्वाची माहिती आमच्या श्रोत्यांना दिली आहे, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.
2: हे आहे आकाशवाणीचं पुणे केंद्र. आता प्रसारित करत आहोत माझं घर माझं शेत.

शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. आज मंगळवार भारतीय सौर दिनांक 5 ज्येष्ठ शके 1948 अर्थात 26 मे 2026. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया हवामान अंदाज. येत्या 28 मे पर्यंत कोकण विभागात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता, तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट आणि सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता, तर तुरळक ठिकाणी उष्ण आणि दमट हवा राहण्याची शक्यता. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता, तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट आणि सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता. विदर्भात हवामान कोरडे राहण्याची शक्यता, तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट आणि सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता, तर तुरळक ठिकाणी उष्णतेची तीव्र लाट येण्याची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी उष्ण रात्र अनुभवास येण्याची शक्यता आहे. हा होता हवामानशास्त्र विभागाने वर्तवलेला हवामानाचा अंदाज. आता प्रसारित करत आहोत खरीप पिकावरील रोग व्यवस्थापनात बीज प्रक्रियांचे महत्व आणि फायदे याविषयी डॉ दत्तात्रय गावडे, पीक संरक्षण विषयतज्ञ, कृषी विज्ञान केंद्र नारायणगाव यांची प्रिया वेल्हेकर यांनी घेतलेली मुलाखत.

0: शेतकरी बंधूंनो नमस्कार. माझं घर माझं शेत या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे. शेतकरी बंधूंनो, आता खरीप हंगाम जवळ येत आहे, त्या अनुषंगाने आपण एक विषय घेऊन आलेलो आहोत, खरीप पिकातील रोग व्यवस्थापनामध्ये बीज प्रक्रियेचं महत्व. आणि याविषयी आपल्याला नारायणगाव येथील कृषी विज्ञान केंद्रातील पीक संरक्षण विभागाचे विषय तज्ज्ञ डॉ दत्तात्रय गावडे हे आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. तर आपण त्यांचं कार्यक्रमात सुरुवातीला स्वागत करूयात. सर नमस्कार.
1: नमस्कार.
0: सर, मी आत्ताच सांगितल्याप्रमाणे आपला विषय आहे खरीप पिकातील रोग व्यवस्थापनामध्ये बीज प्रक्रियेचं महत्व. आपण हे सगळेजण जाणतोच की शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी, म्हणजे जर आपलं बीज शुद्ध असेल, चांगलं असेल, तर नक्कीच त्याला येणारं जे पीक आहे, उत्पादन आहे, ते आपल्याला चांगलं मिळणार आहे. आणि नक्कीच आपल्याला अपेक्षित उत्पादन मिळाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधान असणार आहे. तर आज आपण ह्या बीज प्रक्रियेबद्दलच अधिक माहिती जाणून घेणार आहोत की हे चांगलं कसं असावं, कोणत्या दर्जाचं असावं, कुठून घ्यावं, त्या पेरणी कशी करावी, हे सगळ्या गोष्टी आज आपण चर्चा करणार आहोत. सुरुवातीला मला असं सांगा की पीक उत्पादनामध्ये बीज प्रक्रियेला एवढं महत्व का आहे?
1: तसा जर विचार केला तर आपण खरीपाची आता शेतकरी बंधूची लगभग चालू होईनच, कारण की हा मे महिना किंवा जून महिन्यापासूनच शेतकरी त्या दृष्टीने वाटचाल करतात. आणि त्याचबरोबर बियाण्याची ज्यावेळेस आपल्याला गुणवत्ता आणि त्याची उगवण क्षमता या दोन्ही गोष्टी शेतकरी बंधूसाठी एक महत्वाच्या असतात. आणि आपला आजचा जो टॉपिक आहे रोग व्यवस्थापनामध्ये बीज प्रक्रियेचं महत्व, कारण की खरीप पिकामध्ये मोठ्या प्रमाणात पावसाचं म्हणजे पडत असतो 3-4 महिने, आणि त्यामध्ये जेवढे खरीपाचे पीक आहेत त्याच्यामध्ये जर विचार केला तर आपल्या महाराष्ट्रातलं महत्वाचं पीक असलेलं कापूस, त्याच्या खालोखाल सोयाबीन सुद्धा किंवा काही वेळेस सोयाबीन एक नंबरला असतं, ह्याच्यानंतर बाजरी, काही भागामध्ये मका, असे वेगवेगळे किंवा भुईमूग हे पीक आपल्या भागा महाराष्ट्रात घेतले जाते. आणि त्याच्यात बीज प्रक्रिया जर शेतकरी बंधूंनी नाही केली तर मोठ्या प्रमाणात शेतकरी बंधूंना त्या बियाण्याबरोबरच उगवण क्षमतेमध्ये सुद्धा फटका बसण्याचे चान्सेस असतात. तर त्याच्यासाठी आपल्याला बीज प्रक्रिया ही का महत्वाची आहे हा एक महत्वाचा, कारण की मी आता जे खरीपातले पिकं सांगितली तर त्यातले बरेच बियाणे हे शेतकरी बंधू आपले घरगुती सुद्धा बियाणं वापरतात. काही ज्या म्हणजे हायब्रिड व्हरायटी आहेत त्याचं मार्केटमधून आणलं जातं, त्याच्यामध्ये काही बियाण्याला बीज प्रक्रिया केलेली असते, काहीला नसती, त्याच्यामध्ये पुडी दिली जाते. तर आपल्याला हे एक महत्वाचं, आणि घरगुती जे बियाणं वापरणार आहेत त्यासाठी महत्वाचं म्हणजे आपल्याला बियाण्यामध्ये जे वर्षभर साठवलेलं बियाणं आहे त्याच्यामध्ये वेगवेगळे किडी किंवा रोगाचा प्रादुर्भाव त्या साठवणुकीमध्ये सुद्धा होत असतो, आणि मग त्याच्यामुळे बियाण्याची उगवण क्षमता कमी होती. ह्या बीज प्रक्रियाचं महत्व पहिल्यांदा आपल्याला जाणून घ्यायचं म्हणलं तर बियाण्यातून किंवा जमिनीतून जे प्रसारित होणारे रोग आहेत त्याच्यामुळे बियाणं काय होतं,

0: शक्त राहत नाही किंवा जोमदार वाढ सुद्धा होत नाही आणि त्याच्यामुळे बियाण्याचं आणि पीक सुद्धा जोमदार येत नाही. मग आपल्याला ह्याच्यासाठी पहिल्यांदा वेगवेगळ्या म्हणजे जैविक घटक असो किंवा रासायनिक घटक असो ह्याची जर आपण बीज प्रक्रिया केली तर आपल्याला व्यवस्थितरित्या त्या बियाण्याचं त्या बियाण्यामध्ये किंवा बियाण्याच्या कोटवर किंवा काही वेळ जमिनीतले असलेले सुद्धा रोग आपल्याला ह्या बीज प्रक्रियेमधून त्याचं कंट्रोल करता येतं आणि मग त्याचं व्यवस्थापन आपल्याला शेतकरी बंधूंना चांगल्या पद्धतीने जर बीज प्रक्रिया केली तर पेरल्याच्या नंतर बियाण्याच्या मुळं असू किंवा पिकांची जोमदार वाढ असू हे आपल्याला त्याच्यातून चांगल्या पद्धतीने साधता येतं आणि मग जमिनीतून येणारे रोग किंवा बियाण्यातून असलेले रोग त्याच्यामध्ये प्रामुख्याने जर बघितलं तर मर रोग एक आहे किंवा क्लेरोशियम रूटरॉट आहे त्याचबरोबर रायझोक्टोनिया रूटरॉट आहे काही जीवाणूजन्य बाकीचे रोग आहेत किंवा काही बियाण्याच्या कोटमध्ये किंवा काही विषाणूजन्य सुद्धा रोग बियाण्याच्या ह्याच्यावर राहते ह्या सगळ्या गोष्टीसाठी आपल्याला बीज प्रक्रिया ही त्याच्यात करणं फार महत्वाचं आहे.
1: बरोबर. बीजप्रक्रिया आपल्याला करायची आहे पण बीजप्रक्रिया म्हणजे नेमकं काय आपण थोडंसं सांगू शकाल का?
0: आता बीज प्रक्रिया म्हणजे ह्याच्यामध्ये महत्वाचं म्हणजे हलके किडके रोगमुक्त असलेले किंवा आकाराने लहान असणारे जे बियाणं आहेत हे वेगळे करून आपल्याला निरोगी बियाण्याचं रोग व किडीपासून संरक्षण व्हावे म्हणून आपण जी औषधं म्हणजे त्यातून रासायनिक असू किंवा जैविक असू किंवा काही जैविक खतं असू ह्याची जी प्रक्रिया केली जाते त्याला आपण बीज प्रक्रिया असे म्हणतो.
1: बरोबर. तर बीज प्रक्रिया जेव्हा आपण करणार आहोत आपल्या पिकांना किंवा बियाणाला तर त्यावेळेस त्याचे काय फायदे शेतकऱ्यांना मिळतात?
0: आता तसा जर विचार केला तर खरीपाचे पीक आपल्याकडे ज्यावेळेस घेतले जाते त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मी अगोदर सांगितलं की आपल्या महाराष्ट्रामध्ये सोयाबीन असू किंवा कापूस असू त्याचबरोबर काही भागामध्ये भुईमूग बाजरी किंवा काही शेतकरी बंधू पावसाळी सुद्धा म्हणजे जून जुलैमध्ये ऊस सुद्धा लागवड करते किंवा बाकीचे सुद्धा काही भागामध्ये जर बघितलं तर मग मूग उडीद हे सुद्धा पिकं थोड्या थोड्या प्रमाणात घेतले जातात. आता ह्या सर्व पिकामध्ये बीज प्रक्रियाचं फायदे महत्वाचे आपल्याला एक लक्षात घेणं गरजेचं आहे की बीज अवस्थेमध्ये बियाण्यावर संक्रमण होत असल्यामुळे बुरशीजन्य रोग किंवा माती आणि बियाण्यापासून उद्भवणाऱ्या रोगाची लागण मोठ्या प्रमाणात होत नाही म्हणजे बीज प्रक्रिया केल्यामुळे म्हणजे बिया असतानाच त्याच अवस्थेत जर आपण त्याला बीज प्रक्रिया केली तर जमिनीतून बियाण्यातून असलेले जे रोग आहेत ह्याचं आपल्याला तिथं म्हणजे सुप्त अवस्थेत किंवा त्या बियामध्येच असताना आपल्याला त्याचं नियंत्रण करता येतं.
1: अच्छा.
0: त्याचबरोबर पेरणीसाठी आपल्याला एकसारखे बियाणे उपलब्ध होते आणि पेरणी ही सुलभ होते. बऱ्याच वेळेस काय होतं जर आपण बीज प्रक्रिया करताना जर बियाणं पेरलं तर त्याच्यामध्ये किडक किंवा हलक किंवा ते रोगग्रस्त असलेलं असं जर बियाणं असलं तर उगवायला सुद्धा त्याचं प्रॉब्लेम देते. त्याचबरोबर त्याच्यावर येणारे रोग किडीमुळे जे दुसरे चांगले हेल्दी बियाणं आहे त्याला सुद्धा ते बाधित होऊन त्याला बी म्हणजे प्रादुर्भावित करतं. हे आपल्याला जर बियाणं एकसारखं आणि चांगलं हेल्दी बियाणं जर घेतलं किंवा त्याचबरोबर त्याच्यामध्ये असलेल्या रोग किडीला आपण बीज प्रक्रिया केली तर आपल्याला व्यवस्थापन चांगल्या पद्धतीने त्याचं करता येतं. त्याचबरोबर बियाणे आणि रोगामध्ये आपल्याला हे दोन्हीचं बी म्हणजे बियाणे किंवा जमिनीतून येणारे जे रोग आहेत हे आपल्याला बीज प्रक्रियेमुळे त्यांना तिथली तिथं आटोक्यात आणता येतं. कारण की बरेच वेळेस आपल्याकडचे शेतकरी बंधू काय करतात की समजा मागच्या वर्षी एखाद्या शेतामध्ये सोयाबीन किंवा कापूस घेतला तर ह्या वर्षी सुद्धा त्याच शेतामध्ये सोयाबीन कापूस घेते आणि मग मागच्या वर्षी एखादा जर तिथं रोग किंवा कीड जर असेल तर तो परत पुढच्या वर्षी सेम होस्ट भेटल्यामुळे त्याचा प्रादुर्भाव जास्त
1: जास्त होतो. बरोबर.
0: आणि मग त्याच्यासाठी आपल्याला काय करणं गरजेचं आहे की तिथं
1: जे पालट
0: हा फेरपालट किंवा बीज प्रक्रिया कारण की बऱ्याच शेतकऱ्यांकडे आता म्हणजे लँड होल्डिंग कमी झालेली मग त्याच्यामुळे ते कंटिन्यू तेच पिकं घेतात. बीज प्रक्रिया जर केली तर आपल्याला बियाण्यामध्ये किंवा जमिनीत असलेले रोग जे आहेत हे आपल्याला तिथं नियंत्रणात करता येतात किंवा त्यांचं व्यवस्थापन करता येतं. त्याचबरोबर बियाण्याभोवती जैविक आणि रासायनिक बुरशीनाशकाची आपण जर बीज प्रक्रिया केली तर एक सुरक्षित कवच त्या बियाण्याच्या वर तयार होतं आणि त्याच्यामुळे आपण जे बियाणं शेतात पेरूत जमिनीमध्ये असलेले रोग सुद्धा ह्या सुरक्षित कवचामुळे त्यांना ते अटकाव करतात म्हणजे जमिनीतून येणाऱ्या रोगांना. आपल्याला हे सुद्धा इथं करता येतं आणि मग त्याच्यामुळे काय होतात की ते रोपं हेल्दी चांगली ग्रोथ असलेली आणि व्यवस्थितरित्या त्याची वाढ झालेली आपल्याला दिसून येते.

0: त्याचबरोबर बीज प्रक्रिया केल्यामुळं पिकावर येणारे जे रोग आहेत हे आपल्याला आटोक्यात आणले जाते सुरुवातीपासूनच, आणि त्याच्यामुळं तिथून पुढं 6 ते 8 आठवड्यापर्यंत जो बीज पिकावर फवारणीसाठी किंवा रोग व्यवस्थापनासाठी जो येणारा खर्च आहे हा आपल्याला तिथं टाळता येतो. म्हणजे जवळपास 6 ते 8 आठवडे म्हणजे साधारणपणे 1.5 ते 2 महिन्यापर्यंत कुठलंही पीक पेरल्यापासून त्याच्यावर येणारे जे रोग आहेत ह्याच्यासाठी आपल्याला कुठलंही पीक संरक्षणाच्या दृष्टीने खर्च करायची गरज पडत नाही. हा एक आपल्याला त्याच्यातला फायदा महत्वाचा आहे. बी आता बऱ्याच वेळेस मी अगोदर सांगितलं की बीज प्रक्रिया आपण म्हणजे रासायनिक जैविक किंवा जैविक खताची करतो, तर जैविक खताची बीज प्रक्रिया केल्यामुळं आपल्याला त्या त्या पिकामध्ये जो खतांसाठी होणारा जो खर्च आहे हा सुद्धा आपल्याला आटोक्यात आणता येतो. म्हणजे आपण जे सध्या म्हणतो की इनपुट कॉस्ट आपल्याला कमी करायच्या, तर म्हणजे शेतकऱ्यांना ज्या खताविषयी ज्या बऱ्याच मागण्या असतात तर ह्या जैविक बीज प्रक्रिया जर खतांची केली तर खतामध्ये सुद्धा आपल्याला चांगल्या पद्धतीने त्याचा फायदा होतो आणि रासायनिक खतांचा वापर सुद्धा आपल्याला कमी करता येतो ह्याच्यामध्ये. हा एक त्याच्यात फायदा होतो. त्याचबरोबर साठवणूक ग्रहात साठवणुकीदरम्यान जे बियाण्याला संरक्षण पाहिजे हे आपल्याला करता येते, कारण बऱ्याच वेळेस मी अगोदरच म्हणलं की बरेच शेतकरी बंधू आपले घरचे बियाणं वापरतात आणि साठवणुकीमध्ये बरेच त्याच्यावर कीड रोगाचा प्रादुर्भाव होतो. जर बीज प्रक्रिया करून त्याने जर साठवणूक केलेली असले तर त्याच्यावर आपल्याला पूर्ण साठवणुकीच्या पिरियडमध्ये त्याच्यावर कुठल्याही रोगाचा प्रादुर्भाव होत नाही आणि मग ते बियाणं चांगलं हेल्दी आणि चांगल्या पद्धतीने राहतं. हा एक फायदा आपल्याला त्याच्यामध्ये पाहता येतो. त्याचबरोबर पीक म्हणजे ज्यावेळेस आपण बियाणं पेरलं जातं त्यावेळेस आपल्याला जे पीक आहे एकसारखं चांगल्या पद्धतीने वाढ झालेलं जोमाने वाढलेले जे रोप आहेत हे दिसते आणि त्याचबरोबर मशागतीमधला जो होणारा खर्च आहे हा सुद्धा आपल्याला त्याच्यामध्ये कमी करता येतो. म्हणजे हे असे काही फायदे जर आपण शेतकरी बंधूंनी लक्षात घेतले तर आपल्याला बीज प्रक्रियाचं चांगल्या पद्धतीने फायदे होऊन जे पीक आता खरीपाचं घेते शेतकरी बंधू ह्याच्यामध्ये आपल्याला चांगल्या पद्धतीने त्याचा फायदा होऊ शकतो.
1: बरोबर. ही जी बीज प्रक्रिया आपल्याला करायची आहे तुम्ही आम्हाला त्याचं महत्व सांगितलंय आणि त्याचे काय फायदे होतात ते आम्हाला सविस्तर सांगितले, पण ही बीज प्रक्रिया करताना शेतकरी बंधूंनी काही विशिष्ट काळजी घेणं आवश्यक आहे त्याबद्दल काय सांगाल?
0: आता तसा जर विचार केला तर आपल्याकडे खरीपामध्ये जे सध्या पिकं आहेत सोयाबीन असू कापूस असू किंवा बाकीचे जे पिकं मी सांगितले बाजरी भुईमुग, तर ह्यांना बीज प्रक्रिया करता वेळेस आपल्याला एक विशेष काळजी घ्यावं लागतं, कारण की खरीपामध्ये आपल्याकडे पाऊस हा कंटिन्यू चालू होतो जून पासून म्हणजे जूनच्या पहिल्या आठवड्यापासून सहसा पाऊस येतो आणि मग तिथून पुढे शेतकऱ्याची लगबग होती की आपल्याला बियाणं पेरणे किंवा बियाणं निवडणे, मग त्याच दरम्यान आपण बीज प्रक्रियाचं बी हे महत्व किंवा त्याचे फायदे हे सांगितल्याच्या नंतर बऱ्याच भागातले आपले शेतकरी त्याच्यामध्ये अवेअर झालेले आणि मग ते बीज प्रक्रिया करूनच बियाणं पेरतात. मग त्या पिरियडला आपल्याला बीज प्रक्रिया करता वेळेस आपल्याला चांगली काळजी घेणं सुद्धा गरजेचं आहे, कारण की पावसाळी वातावरण असतं ह्युमिड वातावरण असतं आणि मग त्या पिरियडला आपल्याला त्याच्यामध्ये बीज प्रक्रिया करताना त्याची आपल्याला काळजी चांगली घेणं गरजेचं आहे. मग त्याच्यामध्ये महत्वाचं बीज प्रक्रियासाठी वापरायचे जे औषध आहे हे सर्व बियांना दिलेल्या प्रमाणात सारख्या प्रमाणात लागलं पाहिजे. बऱ्याच वेळेस काय होतं की शेतकरी बंधू समजा आता बीज प्रक्रिया सांगितली तर असं वरचे वर कुठलं म्हणजे रासायनिक असो जैविक असो औषध टाकलं जातं आणि सम प्रमाणात सगळ्या बियाण्याला ते लागत नाही, त्याच्यामुळे सर्व बियाण्याला नाही लागलं की मग ज्या काही बियाण्याला लागलं नाही तर त्याच्यातून सुद्धा रोग आपल्याला प्रसारित व्हायचे चान्सेस असतात. त्याच्यामुळे ही एक काळजी घेणं गरजेचं आहे की बियाण्याला बीज प्रक्रिया करता वेळेस आपण जे काही क्वांटिटी दिलेली आहे म्हणजे ती जैविकची जैविक बुरशीनाशक असो जैविक कीटकनाशक असो रासायनिक बुरशीनाशक रासायनिक कीटकनाशक, तर ह्याची प्रक्रिया करता वेळेस आपल्याला एक म्हणजे प्लॅस्टिकचा कागद किंवा ताडपत्री घेऊन त्याच्यावर ते बियाणं टाकणे आणि जी क्वांटिटी सांगितलेली आहे ती क्वांटिटी त्या बियाण्यावर टाकून ते व्यवस्थितरित्या म्हणजे हलवून पाहिजे, म्हणजे सर्व बियाण्याला सारख्या प्रमाणात त्या जी बुरशीनाशक किंवा कीटकनाशक आहेत ते लागते. म्हणजे ह्याच्यामुळे काय होईल की सर्व बियाण्यामधलं आपल्याला पुरेसं संरक्षण ह्या रोगापासून त्या बियाण्याचं करता येईल आणि त्याच्यामुळे आपल्याला बियाण्याला नुकसान होणार नाही. म्हणजे ही करता वेळेस बऱ्याच वेळेस शेतकरी काय करतात की असे वर खाली किंवा काही दुसरे इक्विपमेंट वापरून सुद्धा करतात, त्याच्यामुळे काय होतं की बियाण्याची उगवण क्षमतेचा जिथं जे कोम असतो त्याला डॅमेज व्हायचे चान्सेस असतात, तर ही सुद्धा आपल्याला त्याच्यात काळजी घेणं त्याच्यात गरजेचं आहे. प्रक्रिया केलेले बियाणे लगेच हवाबंद डब्यात

0: किंवा प्लास्टिकच्या पिशवीत भरू नये. म्हणजे हे जैविकसाठी हे महत्वाचं आहे. रासायनिकचं जर असलं तर तुम्ही लगेच भरून आपल्याला पॅकिंग करून ठेवता येतं. पण जैविक जर असलं तर ते लगेच हवाबंद डब्यात किंवा प्लास्टिकच्या पिशवीत भरू नये.
1: ते खराब होऊ शकतात.
0: खराब होऊ शकतात किंवा त्याच्यावर ते
1: जैविक हो.
0: तर आपल्याला ही एक ह्याच्यामध्ये काळजी घेणं गरजेचं आहे. त्यापूर्वी असे बियाणे थंड कोरड्या हवेत सावले 24-48 तास वाळवावे आणि नंतर ते पॅक करावे. म्हणजे हे रासायनिक बीज प्रक्रिया केलेले सुद्धा आपल्याला ह्याच पद्धतीने करणं गरजेचं आहे.
1: साधारण 1-2 दिवस
0: ठेवले पाहिजे. म्हणजे ते आंतरप्रवाह जे कीटकनाशक बुरशीनाशक आहे त्या बियाण्यामध्ये व्यवस्थितरित्या ते आत जाऊन ते ह्याची हे करते. प्रक्रिया केलेले बियाणे थंड कोरड्या जागेत सावले ठेवून वाळवून ठेवावे. म्हणजे पेरले पाहिजे तर हे एक आपल्याला ह्याच्यामध्ये काळजी घेणं गरजेचं आहे. बीज प्रक्रियेसाठी जो वापरणारा ड्रम आहे तो उपलब्ध नसेल तर मडक्यात योग्य प्रमाणात बियाणे व औषध घालून मडक्याचे तोंड मी जे अगोदर सांगितलं तर ते तोंड फडक्याने बांधावे व मडके तिरके उभे आडवे असे काही काळ हलवावे. म्हणजे सर्व बियाण्यात सारख्या प्रमाणात औषध लागले पाहिजे. ड्रम किंवा मडके किंवा ते गोणपाट ह्या तिन्हीमध्ये आपण शेतकरी बंधू त्यांना बीज प्रक्रिया करू शकते. म्हणजे याच्यामुळे समप्रमाणात सगळ्या बियाण्याला ते जे औषध आहेत हे लागते. बीज प्रक्रिया केलेले बियाणे विषारी असल्याने ते खाल्ले जाणार नाही ह्याची काळजी घ्यावी लागणार आहे. मग त्याच्यामध्ये पशु पक्षी असो किंवा लहान मुलं असो ह्यांच्यापासून आपल्याला ते म्हणजे वेगळ्या ठिकाणी किंवा कुलूपबंद ह्याच्यामध्ये ठेवणं गरजेचं आहे. रासायनिक बीज प्रक्रिया केलेले जे बियाणं आहे ते रासायनिक बुरशीनाशकाची बीज प्रक्रिया करताना हातात रबरी किंवा प्लास्टिकचे हातमोजे वापरणं गरजेचंच आहे. कारण की जे आपण जे कीटकनाशक बुरशीनाशक आहेत ते आंतरप्रवाही असल्यामुळे आपल्या म्हणजे त्वचेमधून किंवा नाकावट किंवा श्वासोश्वासावट त्याचं म्हणजे पावडर जाण्याचे चान्सेस असतात. म्हणजे ह्याच्यासाठी आपल्याला ते व्यवस्थितरित्या आपल्याला रबरी प्लॅस्टिकचे हातमोजे किंवा मास्क असो किंवा गॉगल असतात हे वापरूनच आपल्याला ती बीज प्रक्रिया करणं गरजेचं आहे. म्हणजे मी अगोदरच जसं सांगितलं डोळ्याला चष्मा नाकाला रुमाल बांधावा किंवा तो मास्क घालावा आणि मग ही आपल्याला बीज प्रक्रिया त्याच्यामध्ये करणं गरजेचं आहे.
1: बीज प्रक्रिया जेव्हा आपल्याला करायची आहे तेव्हा त्याचा क्रम कसा असणं आवश्यक आहे?
0: तर बीज प्रक्रियेचा क्रम हा एक महत्वाचा आहे शेतकरी बंधूसाठी. कारण की आपण म्हणजे अगोदर ज्यावेळेस सांगितलं मी त्यावेळेस मी बरेच विषय त्यात सांगितले की रासायनिक बीज प्रक्रिया जैविक बीज प्रक्रिया त्याचबरोबर भौतिक बीज प्रक्रिया अशा 2-3 प्रकारच्या बीज प्रक्रियाचा क्रम आहे. मग हो क्रम आपल्याला शेतकरी बंधूंना पहिल्यांदा महत्वाचा आहे. कारण की बीज प्रक्रिया नेमकी कुठल्या क्रमाने करायची तर जे घरगुती बियाणं किंवा मार्केटमधून बियाणं जे आणलेलं आहे शेतकरी बंधूंनी त्याला प्रथमतः रासायनिक बीज प्रक्रियाच करणं गरजेचं आहे. मग ते आदल्या दिवशी करा किंवा अगोदर जरी करून ठेवलेली असली तरी चालेल. कारण की रासायनिक बीज प्रक्रिया अगोदर का करायची हा एक बऱ्याच शेतकऱ्यांना प्रश्न पडतो. कारण की रासायनिक जर आपण अगोदर जैविक केली नंतर रासायनिक केली तर जैविकचे जेवढे जैविक बुरशीनाशक आहेत त्याचे स्पोर जे असतात रासायनिक बीज प्रक्रिया केल्यामुळे ते काय होतात की त्याला मारतात ते. म्हणून आपल्याला पहिल्यांदा रासायनिक बीज प्रक्रिया करायची. मग आदल्या दिवशी ती केली तरी चालेल किंवा त्याच्या अगोदर 4-5 दिवस 10 दिवस केलेली असली तरी चालेल. आणि मग नंतर आपल्याला जैविक बीज प्रक्रिया करायची. हा एक महत्वाचा आहे. मग रासायनिक मध्ये प्रथमतः रासायनिक कीटकनाशक रासायनिक बुरशीनाशक जैविक मध्ये जैविक कीटकनाशक जैविक बुरशीनाशके आणि सगळ्यात शेवटी जैविक खते असा हा क्रम आपल्याला त्याच्यामध्ये ठेवणं गरजेचं आहे. आणि मग त्याच्यानुसार बीज प्रक्रिया आपल्याला करणं गरजेचं आहे.
1: बरोबर. आणि रासायनिक बीज प्रक्रियांमध्ये कसा क्रम असायला हवा?
0: आता रासायनिक बीज प्रक्रिया जर बघितली तर मी अगोदर सांगितलं की रासायनिक बीज प्रक्रियेमध्ये प्रथमतः रासायनिक कीटकनाशक रासायनिक बुरशीनाशक आणि मग त्याच्यानंतर आपल्याला जी करायची आहे ती बीज प्रक्रिया केल्याच्या नंतर आपल्याला ते बियाणं साधारणपणे रात्रभर ठेवायचं. म्हणजे ज्या गोणपटात किंवा मडक्यात किंवा ड्रममध्ये आणि मग ते ठेवल्याच्या नंतर ते रात्रभर ठेवले की दुसऱ्या दिवशी ते वरचे वर असं साईडला काढून घ्यायचं. म्हणजे ती रासायनिक जी पावडर आहे ही सगळी खाली राहते आणि बियाणं वरचीवर आपल्याला साईडला
1: काढतात.
0: हे काढल्याच्या नंतर आपल्याला त्याच्यानंतर पुढे जैविक बीज प्रक्रिया करायची.
1: मग जैविक किंवा जीवाणू संवर्धन जी प्रक्रिया आहे त्याबद्दल काय माहिती?
0: आता जैविक आणि जीवाणू म्हणजे रासायनिक झाल्याच्या नंतर हा क्रम येतो. जैविक बीज प्रक्रियामध्ये आपल्याला जर बघितलं तर मग जैविक कीटकनाशक जैविक बुरशीनाशके आणि त्याच्यानंतर जैविक म्हणजे खते ह्याची बीज प्रक्रिया आपल्याला करणं गरजेचं आहे. मग त्याच्या

0: मध्ये जर आपण बघितलं तर मग ह्या बीज प्रक्रियामध्ये आपल्याला कर्तव्यास एक थोडी काळजी किंवा काय काय करायचे हे एक आपल्याला महत्वाचं करणं गरजेचं आहे. मग त्याच्यामध्ये आता समजा जैविक कीटकनाशकामध्ये जर बघितलं तर मग मॅट्रायझियम आहे, होर्टिसेलियम आहे म्हणजे लॅकेनिसेलियम हे सुद्धा आहेत, किंवा बॅसिलस बी आपण काही ठिकाणी बीज प्रक्रिया करता येते. त्याचनंतर जैविक बुरशीनाशकामध्ये ट्रायकोडर्मा सुडोमोनस, जैविक खतामध्ये पीएसबी, रायझोबियम, ऍझोटोबॅक्टर, ऍझोस्पिरिलम हे जे बीज प्रक्रियासाठी आपल्याला खरीपातल्या पिकासाठी वापरता येते.
1: आता तुम्ही आम्हाला मगाशी रासायनिक प्रक्रियेचा जो क्रम सांगितला तर त्याची काही उदाहरणं सांगू शकाल का?
0: हा, आता रासायनिक जर बघितलं आपण तर रासायनिक मध्ये जर बघितलं आपल्या खरीपाचे पिकं तर मग त्याच्यामध्ये भात आहे, भातावर बियाण्यातून येणारा करपा रोग आहे, आणि त्याच्यासाठी जर बीज प्रक्रिया करायचं म्हणलं तर थायरम 75% WP किंवा कार्बेंडेजियम 50% WP हे 3 ग्रॅम प्रति किलो बियाणे आपल्याला हे लावता येतं म्हणजे भात पिकासाठी. त्याचबरोबर सूर्यफूल आपल्याकडे बऱ्याच वेळेस म्हणजे बऱ्याच भागामध्ये सूर्यफूल सुद्धा घेतलं जातं, त्याच्यामध्ये केवडा जो रोग येतो त्याच्यासाठी मेटॅलॅक्झिन एम 31.8% EC 2 मिलीने जर वापरलं तर आपल्याला केवडा रोग तिथं नियंत्रण किंवा कंट्रोल कमध्ये ठेवता येतो. बाजरीमधले सुद्धा केवडा गोसावी रोगासाठी मेटॅलॅक्झिन एम 31.8% EC आपल्याला त्याच्यामध्ये वापरून बीज प्रक्रिया जर केली तर केवडा आणि गोसावी रोग हे आपल्याला नियंत्रणात करता येतात. आता तसंच जर आपण बघितलं तर कपाशीमध्ये जो रोग येते रस सोसणाऱ्या किडी म्हणजे किडीसाठी सुद्धा आहेत काही, त्याच्यामध्ये इमिडाक्लोपिड आहे, थायमेटॉक्झिन आहे, हे असे काही किडीचे सुद्धा आपल्याला मग त्याच्यामध्ये सोयाबीनसाठी सुद्धा आहे, खोडमाशीला किंवा रस सोसणाऱ्या किडीला, मकासाठी खोडमाशीसाठी मग त्याच्यासाठी थायमेटॉक्झिन आपल्याला 8 ते 10 मिली प्रति किलो बियाणं आपल्याला वापरता येतं. मग हे आपल्याला अशा पद्धतीने रासायनिकचं करता येतं. आणि मग आपल्याला हे अशा पद्धतीने जर बियाण्याला बीज प्रक्रिया केली तर आपल्याला बरेच याच्यातले रोग किंवा किडी आपल्याला नियंत्रण करता येते.
1: हे तुम्ही आम्हाला रासायनिक प्रक्रियेचं उदाहरण दिलं तर जैविक प्रक्रियेचं काय उदाहरण देऊ?
0: तर तसं बघितलं तर खरीपामधले जे वेगवेगळे पीक आहेत आपल्याकडचे त्याच्यामध्ये जर बघितलं तर सोयाबीन आहे, कापूस आहे, मका आहे, ज्वारी आहे, काही भागामध्ये तूर घेतली जाते महत्वाची, मूग उडीद आहे, चवळी आहे किंवा भुईमुग आहे, ह्या सर्व पिकामध्ये ट्रायकोडर्मा ही जमिनीतून येणारा जो खोडकूज, मूळकूज, मर, त्याचबरोबर बुंदाकूज हे जे महत्वाचे रोग येतात तर त्याच्यासाठी ट्रायकोडर्मा ही जैविक बुरशीनाशक आहे, सर्वात महत्वाचं आहे. तर हे ट्रायकोडर्माच्या ज्या वेगवेगळ्या स्पेसीज आहेत हे आपल्याला साधारणपणे 10 ग्रॅम किंवा 10 मिली प्रति किलो बियाणं आपण जर बियाण्यासाठी वापरलं बीज प्रक्रियासाठी तर आपल्याला चांगल्या पद्धतीने एवढे काही जे रोग आहेत हे आपल्याला नियंत्रणात येतात. त्याचबरोबर सुडोमोनस एक सुद्धा मी जे जैविक बीज प्रक्रिया सांगितली तर त्याच्यामध्ये जे खरीपामधले पीक आहेत मग कपाशी असो, सोयाबीन असो, मका असो, ज्वारी असो किंवा बाकीच्या बी पिकामध्ये जे जीवाणूजन्य जे रोग मर असतात हे आपल्याला त्याच्यामध्ये व्यवस्थापन करता येतं. सुडोमोनसची बीज प्रक्रिया आपल्याला 10 ग्रॅम किंवा 10 मिली प्रति किलो बियाणं आपण जर केली ती तर आपल्याला तो जो जीवाणूजन्य मर आहे हे आपल्याला ह्या पिकातली कंट्रोल करता येते. कारण की कपाशीमध्ये मोठ्या प्रमाणात जीवाणूजन्य मर येते, सोयाबीनमध्ये सुद्धा काही भागात आहेत आणि बाकीच्या सुद्धा पिकामध्ये खरीपाच्या काही आढळून येतात. मग ह्या जर केल्या आपण तर आपल्याला बीज प्रक्रिया केलेलं ह्याच्यातून नियंत्रण चांगल्या पद्धतीने होऊ शकतं.
1: बरोबर. तुम्ही आतापर्यंत आम्हाला रासायनिक आणि जैविक या दोन्ही बीज प्रक्रियांबद्दल सविस्तर माहिती दिली, उदाहरणं दिली. आता आपण जो तिसरा प्रकार आहे भौतिक बीज प्रक्रिया याविषयी जाणून घेऊयात की भौतिक बीज प्रक्रिया म्हणजे नेमकं काय काय सांगू शकतो?
0: आता तसा जर विचार केला तर ही भौतिक बीज प्रक्रिया ही पारंपरिक बीज प्रक्रिया सुद्धा म्हणून गणली जाते. कारण की ह्याच्यामध्ये 2-3 प्रकार येतात, उष्ण बाष्प प्रक्रिया, उष्ण जल प्रक्रिया आणि हॉट वॉटर ट्रीटमेंट एक म्हणजे उष्ण भाप वाप जी असते ती प्रक्रिया, असे हे 3 प्रकार त्याच्यामध्ये येतात. म्हणजे फार पूर्वीपासून केली जाते. उष्ण जल प्रक्रिया जी आहे मग त्याच्यामध्ये साधारणपणे एक्झाम्पल सांगतो तुम्हाला की 49 डिग्री सेल्सिअस टेम्परेचरला पाणी तापवायचं आणि त्याच्यामध्ये बियाणं जे आहे कापडी पिशवीमध्ये घेऊन ते बुडवायचं त्याच्यात फक्त, असं जर आपण साधारणपणे 10-15 मिनिटं ठेवलं त्या बियाणा ह्याच्यात तर आपल्याला बऱ्याच प्रमाणात काही रोग ह्या बाजरी असो म्हणजे जो मी केवढा

0: वगैरे रोग सांगितले हे आपल्याला त्याच्यामध्ये नियंत्रण करता येतं. आपल्याला त्याचबरोबर जर बघितलं तर काही टोमॅटोमधले सुद्धा काही रोग आहेत हे आपल्याला नियंत्रण त्याचं करता येतं. त्याचबरोबर उष्ण बाष्प प्रक्रिया म्हणजे हॉट वॉटर ट्रीटमेंट जी म्हटलं मी, तर त्याच्यामध्ये जर बघितलं तर 52 डिग्री सेल्सिअसला 20 ते 30 मिनिटं जर आपण गरम पाण्याची वाफ केली आणि जर ती दिली तर आपल्याला जे बाजरी ज्वारी मधला जो काहनी रोग आहे हा आपल्याला नियंत्रणात आणता येतो. त्याचबरोबर जर हॉट वॉटर एक आहे, हॉट वॉटर ट्रीटमेंट सांगितली, आणि उष्ण प्रक्रिया एक म्हणजे नुसते गरम करायचे जे बियाणे ते गरम करायचं,
1: बरं, म्हणजे विशिष्ट टेम्परेचर,
0: हा म्हणजे सूर्यप्रकाशामध्ये सुद्धा बघा बरेच शेतकरी आपल्या जुन्या पद्धतीने करते की बियाणं वाळवायचं
1: उन्हात कडक
0: उन्हात वाळवायचं,
1: आणि आता तर वाळवता येतं,
0: ते 3-4 दिवस वाळवलं ना त्याच्यातले बरेच रोग आपल्याला नियंत्रणात. म्हणजे ही पारंपरिक भौतिक पद्धत म्हणजे पारंपरिक असल्यासारखेच आहेत.
1: बरोबर,
0: बऱ्याच शेतकरी बंधूंना हे माहीत आहे पण आताच्या घडीला काय झालंय की जैविक आणि रासायनिक बीज प्रक्रिया
1: मागे
0: पडत, पण शेतकरी बंधूंनी खरं ह्याच यूज केल्या पाहिजेत.
1: बरोबर,
0: कमी खर्चिक आहेत,
1: कमी खर्चिक,
0: त्याला जास्त खर्च येत नाही आणि
1: पारंपरिक माहिती आहे, शाश्वत
0: आहे आणि सायंटिफिकली सुद्धा त्या प्रूव्ह
1: असले. बरोबर,
0: म्हणजे ठराविक टेम्परेचर ठराविक ह्याला जर तुम्ही ती केली तर ह्या भौतिक बीज प्रक्रिया हमखास शेतकरी बंधूंना फायदेशीर होत्यात.
1: बरोबर,
0: कमी खर्चामध्ये आणि बियाणं हेल्दी चांगलं राहून आपलं पीक सुद्धा चांगल्या पद्धतीने येऊ शकतं.
1: तर मला असं वाटतं की आपण आता आपल्या शेतकरी बंधूंना खूप छान माहिती दिली आहे की रासायनिक बीजप्रक्रिया कशी असते, जैविक बीजप्रक्रिया कशी असते आणि भौतिक म्हणजे ही पारंपरिक बीजप्रक्रिया. तर ह्या तिन्ही प्रकारे किंवा जे आपल्याला परवडेल अशा प्रकारे जर आपण आपल्या बियाण्यांची बीजप्रक्रिया करूनच जर आपण पेरणी केली तर नक्कीच आपल्याला अपेक्षित उत्पन्न तर मिळेल. आणि मला असं वाटतं की जे काही नुकसानाचे जे टप्पे असतात आपले ते आपले नक्कीच गाळले जातील आणि आपल्या हाती एक समाधान आपल्याला मिळू शकतं. तर सर, आज तुम्ही इथे आलात आणि ही छान माहिती आमच्या शेतकरी बंधूंना सांगितलीत त्याबद्दल मी आकाशवाणी पुणे केंद्रातर्फे आपले आभार मानते. धन्यवाद.
0: धन्यवाद.
2: श्रोते हो, आत्ताच आपण खरीप पिकावरील रोग व्यवस्थापनात बीज प्रक्रियांचे महत्व आणि फायदे याविषयी डॉक्टर दत्तात्रय गावडे पीक संरक्षण विषयतज्ञ कृषी विज्ञान केंद्र नारायणगाव यांची प्रिया बेल्हेकर यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत. आता ऐकूया बाजारभाव. महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ पुणे यांच्याकडून प्राप्त बाजार समितीतील कृषी मालाचे दैनंदिन घाऊक बाजारभाव प्रति क्विंटल रुपयांमध्ये याप्रमाणे. पुणे बाजरी महिको 528 क्विंटल आवक 3500 सरासरी, गहू शरबती 436 क्विंटल आवक सरासरी 5400, पुणे ज्वारी मालदांडी 711 क्विंटल आवक सरासरी 6000, पुणे मका लाल 3 क्विंटल आवक सरासरी 2750, मूग हिरवा 43 क्विंटल आवक सरासरी 9350, पुणे डाळिंब आरक्ता 290 क्विंटल आवक सरासरी 8500 आणि पुणे हरभरा 45 क्विंटल आवक सरासरी 6250. हा होता बाजारभाव. श्रोते हो, आत्ताच आपण बाजारभाव ऐकलेत. याबरोबरच माझं घर माझं शेत हा कार्यक्रम आता आम्ही इथेच समाप्त करत आहोत. उद्याच्या कार्यक्रमात सकाळी 6:40 कृषीवाणी अंतर्गत हवामानावर अंदाजावर आधारित कृषी सल्ला आपण ऐकू शकाल. तेव्हा भेटूया उद्याच्या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.

0: पाण्यात ते तशाच पडून राहतात. एक पिशवी नष्ट व्हायला 1000 वर्ष लागतात.
1: आणि आपण फेकलेलं प्लास्टिक मायक्रो प्लास्टिक बनून आपल्या ताटात येत आहे. लाखो पक्षी जलचर जीव गमावत आहेत.
2: अंदाजे 400 दशलक्ष टन प्लास्टिक कचरा होतो आणि 9% फक्त रिसायकल होतो. बाकीचा कुठे जातो विचार करा.
0: चला आजच ठरवू, खरेदीला जाताना कापडी पिशवी नेऊ.
1: एकदाच वापरता येणार नको असं प्लास्टिक जीव घेणार.
2: खरंच मी पण प्रतिज्ञा करतो, नको प्लास्टिकचा वापर, करू पर्यावरण रक्षणाचा जागर.
3: प्लास्टिक हटवा, पृथ्वी वाचवा.

0: यानंतरचा कार्यक्रम काही क्षणातच. ऐकला का हा आवाज? हा आवाज आहे गुदमरणाऱ्या पर्यावरणाचा.
1: काय अहो, हा तर प्लास्टिकच्या पिशवीचा आवाज आहे आणि मी तर एकच टाकली होती.
2: अहो, एक एक करता त्या करोडो पिशव्या साचतात ना त्या मातीत मिसळतात ना.

0: ऋतूंचे चक्र हे निरंतर चालते आहे, नव्याने पुन्हा ते भावते आहे. माहीत जरी तो होता येऊ न गेला, भोगण्या पुन्हा त्या मन आतुरते आहे. श्रोते हो, ऋतुलयीच्या सुरेल सुंदर चक्रात आपण सारे आणि ही चराचर सृष्टी बांधली गेली आहे. याच विषयाभोवती गुंफलेला उर्मी हा सूत्रबद्ध निवेदनासह गीतांचा कार्यक्रम
1: ऋतुगान
0: अवश्य ऐका. आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून दिनांक 30 मे रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात. लेखन निवेदन विद्यागौरी तामनकर, सादरकर्त्या निलिमा.

0: आपलं जीवन सुद्धा या झोक्यासारखंच नाही का, क्षणात वर क्षणात खाली. जीवनाचे सगळे रंग अनुभवताना रसिल्या सुरांनी आपले सदैव सोबत करणारी नको आणि
1: जिथे जिथे आकाशवाणी तिथे तिथे गोड गाणी.
2: मध्यम लहरी 378°, 7-8 meters अर्थात 792 kHz तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. ठीक 8:05 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू.

0: अभय धुमाळ राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. नवी दिल्ली इथं क्वाड देशांच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांच्या बैठकीत परस्पर सहकार्य वाढवण्याबाबत चर्चा. इतर देशांनाही मदत करण्यावर भारताचा भर. प्रधानमंत्री म्हणून नरेंद्र मोदी यांची 12 वर्ष पूर्ण. सावंतवाडी रेल्वे स्थानकाला मधु दंडवते यांचं नाव द्यायचा राज्य सरकारचा निर्णय. कांद्याला 24 रुपये प्रति किलो हमीभावासाठी महाविकास आघाडी नाशिक जिल्ह्यात रास्ता रोको. कांदा उत्पादकांच्या प्रश्नांवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी केंद्र सरकारशी चर्चा सुरू असल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. आयपीएल क्रिकेट स्पर्धेच्या पात्रता फेरीत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स यांच्यात सामना सुरू. आणि नैऋत्य मोसमी पावसाचं आगमन आज केरळमध्ये होण्याची शक्यता. नवी दिल्ली इथं परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांच्या अध्यक्षतेखाली आज क्वाड देशांच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांची बैठक झाली. क्वाड राष्ट्रांमधलं सहकार्य अधिक दृढ करण्यावर आणि त्याचबरोबर इतरांनाही मदत करण्यावर डॉ जयशंकर यांनी या बैठकीत भर दिला. क्वाड राष्ट्र ही लोकशाही प्रधान मुक्त समाज असलेली राष्ट्र असून समृद्धीसाठी नाविन्य आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन तसंच दहशतवादाच्या सामायिक धोक्याचा सामना करण्यावर भर देतात असं जयशंकर म्हणाले.
1: As democratic nations, we also devoted attention to countering the common threat of terrorism. There must be zero tolerance for terrorism, and nations subject to terrorist attacks have the right to defend themselves. A free and open Indo-Pacific has many dimensions and facets. Our meeting today took stock of the progress in many of them, while encouraging exploration in others.

0: In the coming days, whether it is economic activity, energy trade or maritime commerce, the Indo-Pacific will become even more important to the world.
1: क्वाड राष्ट्रांना आर्थिक धोरणात्मक साधनांचा लाभ घेण्यासाठी तसंच खाणकाम आणि प्रक्रिया तसंच महत्वपूर्ण खनिजांच्या पुनर्वापरासह महत्वपूर्ण खनिज पुरवठा साखळी मजबूत करण्याकरिता गुंतवणुकीत समन्वय साधण्यासाठी क्वाड क्रिटिकल मिनरल्स फ्रेमवर्क मार्गदर्शन करेल असं अमेरिकेचे परराष्ट्र व्यवहार मंत्री मार्को रुबिओ म्हणाले. होर्मुसच्या समुद्रधुनीमध्ये मुक्त आणि सुरक्षित सागरी मालवाहतूक सुनिश्चित करण्यासाठी तसंच पश्चिम आशियामध्ये स्थैर्य आणण्यासाठी राजनैतिक प्रयत्नांची गरज जपानचे परराष्ट्र व्यवहार मंत्री तोशिमित्सू मोतेगी यांनी व्यक्त केली. या बैठकीत क्वाड देशांच्या सामायिक उद्दिष्टांच्या प्रगतीचा आढावा घेण्यात आला तसंच हिंद प्रशांत महासागर क्षेत्राशी संबंधित प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवर चर्चा झाली असं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव के नागराज नायडू यांनी वार्ताहर परिषदेत सांगितलं. या बैठकीत पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा निषेध करण्यात आला तसंच दहशतवादविरोधी कारवाईची गरज व्यक्त केली गेली असं नायडू यांनी सांगितलं. प्रधानमंत्री म्हणून नरेंद्र मोदी यांनी आज 12 वर्ष पूर्ण केली. ही 12 वर्ष म्हणजे भारताची संस्कृती आणि विकास मार्गात एक निर्णायक बदल घडवून आणणारा काळ असल्याचं मत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी व्यक्त केलं आहे. या काळात पायाभूत सुविधांचा विकास आणि निर्णायक जागतिक नेतृत्व तसंच मजबूत राष्ट्रीय सुरक्षा यासह देशानं अभूतपूर्व प्रगती केली आहे असं राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे. प्रधानमंत्र्यांची सबका साथ सबका विकास सबका विश्वास ही घोषणा शासनाच्या प्रत्येक कृती आणि धोरणातून दिसून येत असल्यामुळे देश अतिशय मजबूत आणि आत्मविश्वासपूर्ण झाल्याचं त्यांनी म्हटलं आहे. तर भाजपा अध्यक्ष नितीन नबीन यांनी या 12 वर्षांच्या काळाला सुशासन आणि राष्ट्रप्रथम या भावनेनं प्रेरित असलेला एक ऐतिहासिक प्रवास असं म्हटलं आहे. या काळात देश आपल्या सैन्याच्या वाढत्या शौर्याच्या बळावर स्वसंरक्षणासाठी पूर्णतः सक्षम झाल्याचं नबीन यांनी म्हटलं आहे. सावंतवाडी रेल्वे स्थानकाला कोकण रेल्वेचे शिल्पकार माजी रेल्वेमंत्री दिवंगत मधू दंडवते यांचं नाव द्यायचा निर्णय महाराष्ट्र मंत्रिमंडळानं घेतला आहे. आज मुंबईत झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय झाला. त्यानुसार या स्थानकाचं नाव लोकमान्य मधू दंडवते रेल्वे टर्मिनस असं असेल. तसा प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठवला जाणार आहे. महाराष्ट्रातल्या 89,731 कोटी रुपयांच्या 5 विशाल आणि अतिविशाल प्रकल्पांना विशेष प्रोत्साहन देण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मुंबई इथं झालेल्या उद्योग विभाग मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत आज हा निर्णय झाला. महाराष्ट्रात गावं महानगरांसह जंगलांना लागून असलेल्या सरकारच्या सर्व पडीक आणि महसुली जमिनींवर आता मोठ्या प्रमाणावर नेपियर ग्रास आणि बांबूची लागवड करण्याचा महत्वाकांक्षी निर्णय महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतला आहे. त्यासाठी ही जमीन स्थानिक महिला बचत गट माविम अर्थात महिला आर्थिक विकास महामंडळ तसंच सुशिक्षित बेरोजगारांच्या संस्थांना 3 वर्षांच्या भाडेपट्ट्यावर दिली जाणार आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. कांद्याला 24 रुपये प्रतिकिलो इतका हमीभाव मिळावा या मागणीसाठी आज नाशिक जिल्ह्यात चांदवड इथं महाविकास आघाडीच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. मुंबई आग्रा महामार्गावरच्या या आंदोलनात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अंबादास दानवे, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते रोहित पवार यांच्यासह अन्य नेते कार्यकर्ते आणि शेतकरी सहभागी झाले होते. गळ्यात कांद्याच्या माळ्या घालून तसंच बैलगाडीतून आलेल्या नेत्यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर टीका केली. यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं. राज्यातल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी केंद्र सरकारशी चर्चा सुरू आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईत बातमीदारांशी बोलताना सांगितलं. याबाबतीत दीर्घकालीन उपाययोजनांवर चर्चा करण्यासाठी उद्या केंद्र सरकारशी चर्चा होणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. कांदा खरेदीचा दर 3.5 रुपयांवरून केंद्र सरकारनं 15 रुपये प्रतिकिलो केला आहे. यावर विरोधकांनी राजकारण करू नये असं ते म्हणाले.
2: काही लोक विनाकारण

0: या संदर्भात राजकारण करू इच्छितात आणि फोटो ऑपॉर्च्युनिटी करण्याचा प्रयत्न करतायत, त्यांनाही माझं सांगणं आहे की जर राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने 15 रुपयाने खरेदीचा निर्णय केलाय, तुमच्या काळात कधी केला होता काय दाखवा, तो कधीच दिसणार नाही. आम्ही संवेदनशील आहोत म्हणूनच हे करतो.
1: आयपीएल क्रिकेट स्पर्धेत

0: सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या पी व्ही सिंधू तसंच सात्विक साईराज रांकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांनी आज दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. महिला एकेरी प्रकारात सिंधूनं इंडोनेशियाच्या पुत्री कुसुमा वार्दानी हिचा 21-17, 21-18 असा सरळ गेममध्ये पराभव केला. पुरुष दुहेरी गटात रांकीरेड्डी आणि शेट्टी या जोडीनं अमेरिकेच्या प्रेस्ली स्मिथ आणि चेन झी यी यांचा 26-28, 21-15, 21-13 असा पराभव करत दुसरी फेरी गाठली. घुसखोरी आणि इतर कारणांमुळे होणाऱ्या लोकसंख्या शास्त्रीय बदलाचा सखोल अभ्यास करण्यासाठी केंद्र सरकारनं सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश न्यायमूर्ती प्रकाश नावडेकर यांच्या अध्यक्षतेखाली एका समितीची स्थापना केली आहे. या समितीत माजी पोलीस अधिकारी दुर्गा शंकर मिश्रा, बालाजी श्रीवास्तव आणि अर्थतज्ञ डॉ शमिका रवी यांचा समावेश असेल. नैऋत्य मोसमी पावसाचं आगमन आज केरळमध्ये होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. केरळमधल्या 14 पैकी 4 जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस पडेल असा अंदाज आहे. केरळ आणि लक्षद्वीप इथल्या 14 हवामान केंद्रांपैकी 60% केंद्रांवर पुढचे 2 दिवस 2.5 मिलीमीटर पावसाची नोंद झाली तर मान्सूनचं आगमन झालं असं अधिकृतपणे जाहीर केलं जाईल. ठळक बातम्या पुन्हा एकदा. नवी दिल्ली इथं क्वाड देशांच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांच्या बैठकीत परस्पर सहकार्य वाढवण्याबाबत चर्चा. इतर देशांनाही मदत करण्यावर भारताचा भर. प्रधानमंत्री म्हणून नरेंद्र मोदी यांची 12 वर्ष पूर्ण. सावंतवाडी रेल्वे स्थानकाला मधु दंडवते यांचं नाव द्यायचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय. कांद्याला 24 रुपये प्रतिकिलो हमीभावासाठी महाविकास आघाडीचं नाशिक जिल्ह्यात रास्ता रोको. कांदा उत्पादकांच्या प्रश्नांवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी केंद्र सरकारशी चर्चा सुरू असल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. आयपीएल क्रिकेट स्पर्धेच्या पात्रता फेरीत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स यांच्यात सामना सुरू. आणि नैऋत्य मोसमी पावसाचं आगमन आज केरळमध्ये होण्याची शक्यता. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: मध्यम लहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्स तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. रात्रीचे 8:15 आणि 42 सेकंद झाली आहेत. प्रसारित करत आहोत एक कलाकार.
2: माहिती, संदर्भ आणि किस्से रसदार कार्यक्रम एक

शब्दांना नसते दुःख, शब्दांना सुखही नसते, ते वाटतात जे ओझे, ते तुमचे आमचे असते. शब्दांचे जादूगार, अंधारावर ममत्वाचा अधिकार गाजवणारे, कवितेला सखी म्हणून आपल्या अस्तित्वात सामावून घेणारे कवी, गीतकार, संगीतकार, लेखक, चित्रकार असे बहुआयामी व्यक्तिमत्व म्हणजे कवी सुधीर मोघे. आजचा एक कलाकार हा कार्यक्रम कवी सुधीर मोघे यांच्यावर केंद्रित आहे.

सुधीर मोघे यांचा जन्म किर्लोस्करवाडीचा, तेथील ग्रामजीवनाचा, निसर्गाचा सुधीर मोघे यांच्या जडणघडणीत मोठा वाटा होता. वडील कीर्तनकार असल्यामुळे ते संस्कार मोघे यांच्यावर झाले. त्यांच्या कवितेला मात्र बहर आला ते पुण्यात आल्यावर. शब्दांच्या आकाशाला शब्दांचे मेघ फिरावे, शब्दांच्या आकाशाला शब्दांचे मेघ फिरावे, शब्दांच्या क्षितिजावरती शब्दांनी बिंब धरावे, अशा शब्दात त्यांचं काव्य जन्माला आलं. कविता ही मोघ्यांच्या जगण्याचा भाग होती. जसं आपण श्वास घेतो तसं ते कविता करत असत. त्यांच्या कविता ताल, सूर आणि लय घेऊन येत असत.

मोघे म्हणतात, माझं कवी असणं हे मूलभूत आहे. कवी कविता करतो म्हणून मी कवी नाही. कवीपण हे शब्दांवर अवलंबून नाही. कवीपण ही माझी वृत्ती आहे, अभिव्यक्ती आहे. आत्तापर्यंत मी कवितेत चित्र काढत होतो, आता चित्रात कविता करतो. कविता हा त्यांचा श्वास होता. मानवी भावनांचं आणि नात्यांचं द्वंद्व लील या मोघ्यांनी आपल्या शब्दात गुंफलं. माणसाच्या आयुष्यातील सुखदुःख आणि भ्रम यांचा न संपणारा खेळ सहजपणे रसिकांसमोर मांडला.

मोघे गदिमांना गुरुस्थानी मानत. त्यांच्या सान्निध्यामुळे मोघ्यांच्या कवितांवर गदिमांचा प्रभाव आपल्याला जाणवतो. सकारात्मक दृष्टिकोन असणाऱ्या या कवीने उगवत्या प्रकाशाची अपूर्वाई अधिक उत्कट करण्यासाठी अंधाराचं जाळं विणलं आणि एका अर्थपूर्ण कवितेचा जन्म झाला. आजही हे गाणं रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे.

भाताची लावणी करताना भाताची रोपं एका जागेवरून परत दुसरीकडे लावली जातात. सुधीर मोघे यांनी भाताच्या रोपांना सासरी जाणाऱ्या मुलींची उपमा दिली आहे. मूळ कल्पना सिनेमाचे दिग्दर्शक आप्पा जोगळेकर यांची होती. भाताच्या रोपांसाठी

उत्कृष्ट दर्जा हे त्यांच्या कलाकृतीचं वैशिष्ट्य. अत्यंत उत्स्फूर्तपणे आतून करावंसं वाटलं ते त्यांनी जीव ओतून केलं. आपल्या प्रतिभेला कल्पनाशक्तीची जोड देऊन नवीन नवीन गोष्टी काव्यात उतरवल्या. आयुष्याचं तत्वज्ञान सहज सोप्या शब्दात सांगितलं ते दयाघना या कवितेतून. आत्मरंग, गाण्याची वही, पक्षांचे ठसे हे कविता संग्रह त्यांचे प्रसिद्ध आहेतच. तर कविता सखी यात कवीचे लेखक म्हणून झालेले वर्णन आपल्याला दिसतं. जो दिसतो तुम्हा तेवढाच मी नाही, बघण्याला तुमच्या नसो वर्जही काही. कवी, गीतकार, ललितलेखन, पटकथा, संवादलेखन, रंगमंचीय आविष्करण, चित्रकार, संगीत दिग्दर्शन अशा विविध आघाड्यांवर आपला ठसा उमटवणारं हे संवेदनशील व्यक्तिमत्व. श्रोते हो, कार्यक्रमाची सांगता सुधीर मोळ्यांच्याच कवितेनं करूयात. मी माझ्या मधल्या मला एकदा भिडलो, मी माझ्या मधल्या माझ्यावरती भुललो, मी माझ्या मधल्या मलाच सांगत सुटलो, मी माझ्या मधल्या मला भेटून आलो. याबरोबरच एक कलाकार हा कार्यक्रम आता इथेच समाप्त करत आहोत. मी पूजा मिजार आता आपला निरोप घेते. पुन्हा भेटूया अशाच एका कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.

मध्यम लहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्स तसंच न्यूज ऑन AIR ह्या मोबाईल ॲपवर जगात सर्वत्र. आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. रात्रीचे 10 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत अगर है शौक मिलने का या सांगीतिक कार्यक्रमाच्या ध्वनिमुद्रित संपादित आवृत्तीचा भाग 2.

0: खूप खूप धन्यवाद. या सगळ्याच कार्यक्रमासाठी जाता जाता चार ओळी. महफिल से विदा होकर भी हम साथ रहेंगे, महफिल से विदा होकर भी हम साथ रहेंगे, ईश्वर की कृपा रही तो फिर इन्हीं सुरोज में मिलेंगे. आपकी दुआएं और यह संगीत की विरासत यादों के गुलशन में फूल बनकर रहेंगे.
1: आकाशवाणीच्या 90व्या सुवर्णमयी वर्षानिमित्त 12 मे 2026 रोजी एमईएस बालशिक्षण मंदिर सभागृह मयूर कॉलनी कोथरूड पुणे इथे आयोजित करण्यात आलेल्या अगर है शौक मिलने का या सांगीतिक कार्यक्रमाच्या ध्वनिमुद्रित संपादित आवृत्तीचा दुसरा भाग आत्ताच आपण ऐकला. कार्यक्रमाचे संगीतकार होते राहुल श्रीवास्तव, गायक कलाकार राजेश दातार, मृण्मयी फाटक, राहुल श्रीवास्तव आणि सावनी लाड, वादक कलाकार व्हायोलिन अंजली राव, कीबोर्ड रोहित कुलकर्णी, तबला आणि तालवाद्य अमित जोशी आणि सूत्रसंचालन केलं होतं डॉ सुनील केशव देवधर यांनी.
2: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. मध्यम लहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्सवर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर जगात सर्वत्र. यानंतरचा कार्यक्रम काही क्षणातच.

0: आपल्या मातृभूमीला दास्यातून मुक्त करण्यासाठी आयुष्यभर झुजलेले क्रांतिकारक। अबलान माझी ही माता रे असं सागराला निक्षून सांगणारे वीर कवी। अंदमानात कठोर शिक्षा भोगत असतानाही काव्यातून निसर्ग चित्रण करणारे कोमल हृदयाचे कवी।
1: फुलबाग किती शोभे लहान नटवी करी, नटुनी थटुनी नाना नखरे वरचे वरी।
0: थोर क्रांतिकारक, समाज सुधारक, लेखक, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर। त्यांच्या जयंतीनिमित्त अवश्य ऐका अर्चना साने लिखित विशेष रूपक साहित्य सूर्य सावरकर, बुधवारी 27 मे रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात, तसंच सविता जेरे लिखित सखी विश्व हा संवादात्मक कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रासहित महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवर।

0: अगं, देवाजवळ अशी फक्त प्रार्थना करून नाही भागणार. बाळाला हवा पोषक आहार आणि वेळीच योग्य वैद्यकीय उपचार. काय?
1: पोषक आहार आणि वैद्यकीय उपचार?
0: हो अगं, तो पोलिओचा डोस असो की गोवर कांजिण्या, वेळीच लसीकरण हे जागरूक मातेचं लक्षण.
1: वा ग माझ्या सखी, चांगलंच डोळ्यात अंजन घातलंस आणि आता डोक्यात कसा लख प्रकाश पडलाय.
0: हो ना, म्हण बघू आता प्रार्थना.

0: सण उत्सव आनंदात साजरे करूया, गीत संगीत रोषणाईने उत्साह वाढवूया.
1: पण भवतालाच भान ठेवून प्रखर प्रकाश झोतामुळे कुणाची दृष्टी कायमची जाऊ शकते, तर प्रमाणाबाहेरच्या मोठ्या आवाजानं कुणाला बहिरे पण येऊ शकतं.
0: आवाजाचा दंडनाट आणि प्रकाशाचा लखलखाट प्रमाणातच असू द्या, नियमांचं पालन करूया.

आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. मध्यम लहरी 378.78 meters अर्थात 792 kHz तसंच न्यूज ऑन AIR ह्या मोबाईल ॲपवर जगात सर्वत्र. श्रोते हो, ठीक 11 वाजता हिंदी में समाचार आणि 11:05 अंग्रेजी में समाचार दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू.

0: generate power instead of diesel or electricity-based traction. The government has revised the minimum assured procurement price, MAPP, of onion stocks from 1,270 rupees to 1,580 rupees per quintal. In IPL cricket, Royal Challengers Bangalore have set a target of 255 runs against Gujarat Titans in qualifier 1 in Dharamshala. In reply, Gujarat Titans were 106 for 8 in 12.4 overs when reports last came in. And Gujarat Titans won the toss and elected to bat. And that's the end of the news bulletin.
1: आकाशवाणी से पुणे केंद्र आहे. रात्रीचे 11 वाजून 10 मिनिटं झाली आहेत. आता जाणून घेऊया पुणे आणि परिसरासाठी हवामानाचा अंदाज आणि हवामान वृत्त. पुणे आणि परिसरात आकाश मुख्यतः निरभ्र राहून दुपारी संध्याकाळी आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता. मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान शास्त्र विभागाने वर्तवली आहे. कमाल तापमान 37 अंश सेल्सिअसच्या दरम्यान आणि किमान तापमान 24 अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहण्याचा अंदाज आहे. तापमानाची ताजी नोंद याप्रमाणे: कमाल तापमान 37 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 24.30 अंश सेल्सिअस एवढे नोंदवले गेले. हा होता हवामानाचा अंदाज आणि हवामान वृत्त. आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. रात्रीचे 11:10 आणि 53 सेकंद झाली आहेत. आजचे कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. मी पूजा मिजार आता आपला निरोप घेते. शुभरात्री. पुन्हा आपली भेट उद्या पहाटे 5:45 आपल्या पहिल्या सभेच्या वेळी. जय हिंद.